संत तुकाराम महाराजांचा अभंग आपण ऐकला. संगीतकार आणि गायिका विदुषी किशोरी आमोणकर. आणि आता भावधारा कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

मन्नाडे आणि सहकलाकारांनी गायलेला संत तुकाराम महाराजांचा अभंग आपण ऐकला. संगीतकार अण्णा जोशी. याबरोबरच भावधारा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. थोड्याच वेळात अस्मिता वाहिनीचं प्रसारण सुरू होईल. अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपल्याला AIR मराठीवर आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर ऐकता येतील.

नमस्कार आणि सुप्रभात श्रोते हो. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, आज आहे बुधवार, भारतीय सौर दिनांक 27 ज्येष्ठ, शके 1948, दिनांक 17 जून, ISV 2026. पहाटेचे 5:55 आणि 42 सेकंद झालेत. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं आजचं पहिलं प्रसारण आता सुरू होत आहे. या प्रातकालीन प्रसारणाचा आरंभ मंगलध्वनीने होत आहे, राग ललत.

सहा वाजून 5 मिनिटं झाली आहेत. आपण ऐकणार आहोत भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात. सुरुवातीला ऐकूया नारायण सूक्त. पठण केलं आहे वैशंपायन गुरुजी यांनी.

स्वामी स्वरूपानंद यांचा अभंग आपण ऐकला, गायला होता स्वप्नील गोरे यांनी. मंगलप्रभात या कार्यक्रमात भक्ती संगीत आपण ऐकत आहोत आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

0: या समूह गीताबरोबरच श्रोतेहो मंगलप्रभात कार्यक्रम आता संपला. 6:30 वाजलेत, जगूया आनंदी.
1: जगूया आनंदी, जगूया आनंदी.
2: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती.
0: श्रोतेहो थोर समाज सुधारक, शिक्षण तज्ज्ञ, शिक्षण प्रसारक आणि बुद्धिप्रामाण्यवादी विचारवंत गोपाळ गणेश आगरकर यांचा आज स्मृती दिन. त्या काळात आगरकरांचे विचार किती पुढारलेले होते हे वाचून आश्चर्य वाटतं. देवाचा धर्माचा आधार घेण्यापेक्षा जी गोष्ट आपल्या बुद्धीला पटते आणि जी मानवाला उपयुक्त आहे तिचाच अंगीकार करावा हा धाडसी विचार आगरकरांनी त्या काळी मांडला होता. त्यांना त्यासाठी विरोध सहन करावा लागला, पण आगरकर आपल्या तत्वापासून किंचितही ढळले नाहीत. या थोर बुद्धी प्रामाण्यवादी विचारवंताच्या कार्याला आणि स्मृतीला नम्र प्रणाम.

0: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती।
1: अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहोत। आता हवामान वृत्त, हवामानाचा अंदाज आणि कार्यक्रमांची रूपरेषा। काल मुंबई शहर आणि परिसरात आकाश काहीसं ढगाळ होतं। कालचं कमाल तापमान कुलाबा वेधशाळेत 36, सांताक्रूज वेधशाळेत 35 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं। किमान तापमानाची नोंद कुलाबा 30, सांताक्रूज 29 अंश सेल्सिअस। हवेतील सापेक्ष आर्द्रता कुलाबा इथे नोंद उपलब्ध नाही, सांताक्रूजची नोंद आहे 76%। आगामी 24 तासांमध्ये मुंबई शहर आणि परिसरात वातावरण ढगाळ असेल, हवामान दमट आणि उष्ण राहील। कमाल तापमान 36, किमान 29 अंश सेल्सिअस या आसपास राहील अशी शक्यता आहे। मच्छीमार बांधवांकरता इशारा आहे, हा इशारा किनाऱ्यापासून 75 किलोमीटरच्या पुढील सागरी अंतरासाठी आहे। पश्चिम मध्य अरबी समुद्र तसंच आग्नेय अरबी समुद्र, सोमालियाची किनारपट्टी, उत्तर ओमान किनारपट्टी या भागामध्ये आगामी 24 तासात 45 ते 55 किलोमीटर प्रतितास वेगाचे वारे वाहतील। हा वेग 65 किलोमीटर प्रतितासपर्यंत वाढण्याची शक्यता आहे। मच्छीमार बांधवांनी या भागात जाऊ नये असा इशारा वेधशाळेने दिला आहे। आणि आता रूपरेषा। सकाळी 6:40 आणि पुन्हा दुपारी 2 वाजता कृषीवाणी। आज आपण ऐकणार आहोत जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा याबद्दलची माहिती। आरोग्यम धनसंपदा सकाळी 7:15 आणि पुन्हा दुपारी 2:05 निरोगी वृद्धत्वासाठी योग याविषयी योग शिक्षक अविनाश कुमावत यांनी दिलेली माहिती। सकाळी 6:50 परिसर, पावसाळा आणि पर्यावरणीय बदल भाग पहिला, सहभाग जितेंद्र जोशी। हाच कार्यक्रम दुपारी 2:10 आपल्याला पुन्हा ऐकता येईल। ऐसी अक्षरे रसिके सकाळी 7:00 साहित्य वेद या मालेत विद्याप्रभू यांच्या कर माझे जुळती या पुस्तकाचा चांगदेव काळे यांनी घेतलेला वेध पुनप्रसारण दुपारी 1:55। 2 प्रायोजित कार्यक्रमास प्रसारित होतील सकाळी 7:25 दिलखुलास, 7:40 बेडेकर मसालेवाले। गोपाळ गणेश आगरकर स्मृती दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम सकाळी 8:40 आगरकर आणि त्यांची प्रासंगिकता, लेखक प्राध्यापक देवकुमार आहिरे। सकाळी 9:00 अज्ञात मुंबई क्रमशः वाचन भाग 38, लेखक नितीन साळुंखे। सकाळी 11:05 सहज संवाद, स्टँड अप कॉमेडियन आणि जेन झी लेखक दिग्दर्शक अभिनेता सारंग साठे यांच्याबरोबर संवाद, सादर करते सुलभा सौमित्र। वनिता मंडळ कार्यक्रम दुपारी 12:00 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून दुपारी 1:40 प्रसारित होईल पुणे जिल्हा वार्तापत्र, आम्ही सहक्षेपित करू। सायंकालीन प्रसारणात युववाणी 5:30 स्टेट ट्यून्ड या सदरात 18 जून या वीरांगना महाराणी लक्ष्मीबाई यांच्या पुण्यतिथीच्या अनुषंगाने विशेष कार्यक्रम शौर्याची अमरगाथा, लेखन गायत्री सुतार यांचं। श्रोते हो, ICC विमेन्स T20 विश्वचषक स्पर्धा 2026 अंतर्गत आज भारत आणि नेदरलँड्स यांच्यात सामना होणार आहे। या क्रिकेट सामन्याचं हिंदी आणि इंग्रजीतून प्रत्यक्ष वर्णन आपल्याला आमच्या रेडिओ सेटवरून, DTH वाहिनीवरून

0: आणि DRM सेवेवर ऐकता येईल संध्याकाळी 6:30 पासून सामना संपेपर्यंत. आणि या कालावधीत अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम केवळ मोबाईल ॲपवर उपलब्ध असतील. त्यामध्ये संध्याकाळी 6:31 बलसागर भारत होवो, घरगुती गॅस सिलेंडर संबंधी घ्यायची काळजी याबद्दलची माहिती, वृत्तविशेष 7:15, 7:30 माझा अवार माझं शिवार, हॅलो शंका समाधान, दुधाळ गायी आणि म्हशींसाठी एकत्रित खाद्य मिश्रण तज्ज्ञ डॉक्टर सुरेश जगदाळे, रात्री 9:15 स्पॉटलाईट, 9:30 चर्चा का विषय आहे. दोन्ही कार्यक्रम प्रसारित होतील आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून, अस्मिता वाहिनीवर सहक्षेपित केले जातील. शास्त्रीय संगीत सकाळी 10:30 उस्ताद बहाउद्दीन डागर यांचं रुद्रवीणावादन राग जोनपुरी, रागेश्री कुलकर्णी यांचं गायन दुपारी 2:30 राग शुद्ध सारंग, महावीर बागवडे यांचं गायन राग मुलतानी संध्याकाळी 5:02, रात्री 10:00 नंदिनी शंकर यांचं व्हायोलिन वादन राग देश आणि निषाद बाखरे यांचं गायन रात्री 10:30 राग खेमध्वनी. ही होती कार्यक्रमांची रूपरेषा. आणि आता शेतकरी बंधू भगिनींसाठी कृषीवाणी सुरुवातीला हवामानाचा अंदाज. आगामी 24 तासांमध्ये ठाणे, रायगड, पालघर तीनही जिल्ह्यात काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह हलका पाऊस पडेल अशी शक्यता आहे. आता ऐकूया जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा याबद्दलची माहिती.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. जमीन सजीव आहे कारण जमिनीमध्ये विविध सूक्ष्मजीव वास्तव्य करतात जे पिकांना उपयुक्त आणि अपायकारक असतात. या दोन्ही प्रकारातील सूक्ष्मजीवांची संख्या जमिनीत कमी अधिक प्रमाणात असते. जमिनीत वास्तव्य करणाऱ्या आणि पिकांना रोगकारक्षम सूक्ष्मजीवांच्या संख्येमध्ये बुरशीचं प्रमाण सर्वाधिक आहे, त्यामुळे पिकामध्ये सर्वाधिक रोग बुरशीच्या प्रादुर्भावामुळे होतात. रोगकारक बुरशी मुख्यत्वे जमिनीत वास्तव्य करून असते. ज्या जमिनीत उपयुक्त सूक्ष्मजीवांची संख्या कमी होते आणि पिकांमध्ये रोगनिर्मिती करणाऱ्या सूक्ष्मजीवांची संख्या कमी असते किंवा नसते, त्या जमिनीत पिकावरील मर, खोडकूज, मुळकूज, बुंधाकूज यासारख्या रोगांचं प्रमाण वाढतं. हे रोग फ्युजारियम, मायक्रोफोमिना, रायझोक्टोनिया, फोमा, फायटोप्थोरा, पिथियम इत्यादी जमिनीतील बुरशीमुळे होतात. ट्रायकोडर्मा ही बुरशी जमिनीत आढळणाऱ्या असंख्य बुरशींपैकी एक महत्त्वाची उपयुक्त रोगनाशक बुरशी आहे. शेतामधील पिकांचे अवशेष किंवा टाकाऊ सेंद्रिय पदार्थांवर ही बुरशी वाढते. पेंढा, कंपोस्ट खत, शेणखत हे सर्व जैविक पदार्थ असून त्यांचा प्रमुख घटक सेल्युलोज हा आहे. जमिनीत वाढणाऱ्या सर्वच शवोपजीवी बुरशी सेंद्रिय पदार्थातील सेल्युलोजमधील साखरेचा अन्न म्हणून वापर करतात. त्याचं विघटन करून सेंद्रिय पदार्थ कुजवण्याचं कार्य करतात. ट्रायकोडर्मा जातीच्या बुरशीचा यात महत्त्वाचा वाटा असतो. या उपयुक्त बुरशीच्या अविश्रांत चाललेल्या कार्यामुळे रोगकारक बुरशींची जमिनीत संख्या मर्यादित आणि संतुलित राहून जमिनीचा कस कायम राखला जातो. परिणामतः उत्पादनात लक्षणीय वाढ होते. ही बुरशी जमिनीमध्ये राहणाऱ्या आणि अनेक पिकांना रोगकारक असणाऱ्या बुरशींना नियंत्रित ठेवण्याचं कार्य करते. या बुरशीमुळे पिकांच्या रोगाचं नियंत्रण कसं होतं किंवा या बुरशीची रोगनियंत्रण करण्याची पद्धत कशी आहे याचा जेव्हा अभ्यास केला तर असं आढळून आलं की बुरशी विविध प्रकारे पिकांच्या रोगकारक सूक्ष्मजीवांचं नियंत्रण करते, म्हणजेच रोगकारक बुरशींचा नाश करते. या बुरशीचं रोगनियंत्रणाचं कार्य प्रामुख्याने 3 प्रकारे चालतं. स्पर्धा, प्रतिजैविकता आणि कवक परोपजीविकता यांचा यामध्ये समावेश आहे. ट्रायकोडर्मा बुरशीच्या वापराचा उपयोग वांगी, मिरची, टोमॅटो, काळी मिरी, पानवेल, जायफळ, लवंग, रताळी, हरभरा, मूग, भुईमूग, तूर, आलं, हळद, केळी, घोरकंद, कणगर, करांदा, सुरण, कलिंगड, विविध फुलझाडांची रोपं, सुपारी, नारळ, भात, वेलवर्गीय भाजीपाला, मोगरा, कंद पिकं, तेलबिया पिकं, सूर्यफूल इत्यादी पिकावरील फ्युजारियम, रायझोक्टोनिया, फायटोप्थोरा, फोमा, मायक्रोफोमिना इत्यादी बुरशीमुळे उद्भवणारे मर, मुळकूज, रोपावस्थेतील मर, रोपकूज, बुंधकूज, खोडकूज, फळ काढणीनंतर फळकूज, कंदकूज या रोगांच्या नियंत्रणासाठी होतो. तसंच ही बुरशी बियाण्याद्वारे पसरणाऱ्या बुरशीच्या नियंत्रणासाठी उपयुक्त आहे. याचे फायदे म्हणजे बियाण्यामार्फत प्रसारित पावणाऱ्या बुरशीजन्य रोगांचं नियंत्रण होतं. ही बुरशी सेंद्रिय पदार्थ जलद कुजवण्याचं कार्य करते, म्हणून या बुरशीचा वापर कंपोस्ट खत करण्यासाठी करता येतो.
0: जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा याबद्दलची माहिती आपण ऐकली, वाचन केलं. सुवर्णा कुलकर्णी यांनी सादर करते रोशन जाधव. 7:15 यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई, आता ऐकूया आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर.

0: आकाशवाणी जळगाव केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात निरोगी वृद्धत्वासाठी योग याविषयीची माहिती आपण ऐकणार आहात. तज्ज्ञ योग शिक्षक प्राध्यापक अविनाश कुमावत.
1: श्रोतेव नमस्कार. यावर्षी आपण 12वा आंतरराष्ट्रीय योग दिन निरोगी वार्धक्यासाठी योग, योगा फॉर हेल्थ एजिंग या संकल्पनेवर साजरा करीत आहोत. जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्याची संकल्पना विशद करताना आरोग्य म्हणजे शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक परिपूर्णता अथवा संपूर्ण सुस्थिती होय, आनंद होय, केवळ रोगांचा अभाव म्हणजे आरोग्य नव्हे. आजच्या आधुनिक काळात संपत्तीत वाढ होत आहे, ऐशारामाचं जीवन आपण जगत आहोत, परिश्रम, मजुरी, मेहनत यांचे प्रमाण कमी झालेले आहे. तसेच आजची जीवनशैली, आहारविहार यात आमूलाग्र बदल झाल्याने आपण 40 आलेल्यातच पाहतोय की मेदवृद्धी, मधुमेहाचे प्रमाण वाढले आहे. वाढत्या वयाबरोबर अनेक प्रकारचे रोग निर्माण झालेले आहेत. यात प्रामुख्याने रक्तदाबाचे कमी किंवा अधिक प्रमाण, हृदयरोग, कॅन्सर, संधिवात, सांधेदुखी, मानसिक विकार, विसरभुळेपणा, मलबद्धता, आम्लपित्त यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे वार्धक्य, वृद्धत्व धोक्यात आले आहे. मनुष्य शरीर हे एक अलौकिक मंदिर असल्याने ते स्वच्छ, सुंदर, मजबूत, टिकाऊ ठेवणे आवश्यक आहे. तसेच या शरीराचे संवर्धन, संगोपन करणे महत्त्वाचे आहे. याकरिता दररोज योग करणे अत्यावश्यक आहे. योग म्हणजेच आचरण होय. यात आहार, विहार, विचार आणि व्यवहार होय. योग आपण पाहतो की काही जण फक्त आसन आणि प्राणायाम किंवा व्यायाम करतात, मात्र आहार विहाराकडे लक्ष देत नाही. त्यामुळे साहजिकच शरीराच्या समस्या जोर धरत आहे. निसर्गाच्या नियमांचे पालन केल्यास, रोज आपल्या शरीराकरता योगद्वारे वेळ दिल्यास निश्चितच आपले वार्धक्य मजेत, आनंदात आणि आरोग्यदायी जाईल. काहींना असे वाटते की वृद्धावस्था एक अटळ अवस्था आहे, या अवस्थेत आजारांच्या समस्या येणारच आणि एक दिवस जायचेच आहे असा विचार करतात. मात्र आपल्याला अकाली वृद्धत्व येणार नाही याकरिता आपण योगाद्वारे निश्चितच प्रयत्न करू शकतो. आसन प्राणायामाच्या मदतीने विविध प्रकारांनी स्नायूंची हालचाल, आकुंचन, प्रसरण, शिथिलीकरणाने आरोग्य सुदृढ होते. आयुष्यभर निरोगी राहण्याची शक्ती आसनांमुळे प्राप्त होते. आसने अनेक प्रकारची आहे, मात्र आपले वय, शरीर, शक्ती आणि प्रकृतीला अनुरूप अशीच आसने आपण यावयात करणे योग्य ठरते. आसन प्राणायामाबरोबरच ध्यान धारणा केल्यास निश्चितच मनाला शांती मिळते. शारीरिक मानसिक रोग दूर होतात. वृद्धावस्थेत कोशिकांची निर्माण क्षमता जी असते तर ती मंदावलेली असते. प्राणायामांच्या मदतीने श्वासाचे संतुलन साधले जाते. ॲसिडिटी, आम्लपित्त या आजारावर जर आपण बघितलं तर कपालभाती, भस्त्रिका प्राणायाम, तसेच आसनांमध्ये पश्चिमोत्तासन, वक्रासन, त्रिकोणासन, उड्डयनबन याद्वारे आपण त्याच्यावर मात करू शकतो. मधुमेहामध्ये आपण अनुलोम विलोम प्राणायामाबरोबरच उड्डयनबंद, त्यानंतर आसनांमध्ये सर्वांगासन, मंडुकासन, वज्रासन, सुप्त वज्रासन हे आसन करून आपण याच्यावर मात करू शकतो. मलबद्धता, कॉन्स्टिपेशन आपण ज्याला म्हणतो हे बऱ्याच जणांमध्ये आढळून येतं. याकरता भस्त्रिका प्राणायामाबरोबर उड्डयनबंद, त्रिकोणासन, वक्रासन, पश्चिमोत्तासन, त्याचबरोबर नवली क्रियासुद्धा केल्यास निश्चितच फायद्याचं ठरेल. लठ्ठपणा आपल्याला जर कमी करायचा असेल तर भस्त्रिका प्राणायामाबरोबर उज्जयी, कपालभाती, उड्डयनबंद, सर्वांगासन, वज्रासन, धनुरासन, पश्चिमोत्तासन हे करू शकतो. अर्धांगवायू पॅरालिसिस आलेल्यांना अनुलोम विलोम प्राणायाम, नाडीशोधन प्राणायाम महत्त्वाचे ठरते. मूत्रपिंड विकारात अनुलोम विलोम, नाडीशोधन, उड्डयनबंद, भुजंगासन, धनुरासन हे महत्त्वाचे ठरते. चिंता, मनोदर दौर्बल्य, डिप्रेशनकरिता नाडीशोधन, भ्रामरी, सूर्यभेदन प्राणायामाबरोबर वक्रासनसुद्धा महत्त्वाचे ठरते. याबरोबरच सर्व आजारांकरिता हास्यासन, धारणा आणि ध्यान केल्यास निश्चितच अकाली वृद्धत्व आपण टाळू शकतो आणि आपण योगाद्वारे निरोगी जीवन आनंदाने जगू शकतो. नमस्कार.
0: निरोगी वृद्धत्वासाठी योग याविषयीची माहिती आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात. तज्ज्ञ योग शिक्षक प्राध्यापक अविनाश कुमावत. कार्यक्रमाचे सादर करते नरेंद्र कुमार ठाकूर. निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची.

0: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
1: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, भारत हा मान्सून म्हणजेच मोसमी पावसावर अवलंबून असलेला देश आहे. भारताच्या भौगोलिक वैशिष्ट्यांमुळे आणि पृथ्वीवरील स्थानामुळे भारतात 3 ऋतू आहेत, उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. भारतात मान्सून पाऊस पडतो कारण उन्हाळ्यात समुद्राच्या तुलनेत जमीन जास्त तापते, त्यामुळे जमिनीवर हवेचा दाब कमी होतो. समुद्रावरील तापमान जमिनीच्या तुलनेत कमी असल्यामुळे समुद्राकडे हवेचा दाब वाढतो, त्यामुळे आर्द्रतायुक्त वारे समुद्राकडून भारताकडे येतात. हे नैऋत्य मान्सून वारे म्हणून ओळखले जातात. हे वारे हिंदी महासागर आणि अरबी समुद्रातून बाष्पयुक्त आर्द्रता घेऊन येतात, त्यामुळे पावसाची निर्मिती होते. मान्सून हा शब्द अरबी भाषेतील मौसिम या शब्दापासून आला आहे. अरबी भाषेत त्याचा अर्थ ऋतू किंवा हंगाम असा आहे. ऋतूनुसार दिशा बदलणाऱ्या वाऱ्यांना मान्सून असे म्हणतात. भारतात साधारणतः 1 जून पर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होतो आणि हळूहळू संपूर्ण देशात पसरतो. मान्सून पावसावर भारताची शेती, उद्योग आणि सामान्य जनतेचे जीवन अवलंबून आहे. आपल्या देशात फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे या महिन्यात उन्हाळा ऋतू असतो. होळी हा सण येऊन गेला की हळूहळू उन्हाळा आपला प्रभाव वाढवू लागतो. हिवाळ्याच्या 4 महिन्यांच्या थंडीनंतर उन्हाळा हा ऋतू सुरू झाला की वातावरणात उष्णता जाणवू लागते. मे महिन्यात तर उन्हामुळे कंटाळलेला प्रत्येक जीव पावसाची आतुरतेने वाट पाहत असतो. आपल्या देशात मोसमी पावसाचे म्हणजेच पावसाळ्या ऋतूचे जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर हे 4 महिने आहेत. काही वेळेस एप्रिल मे महिन्यात वाळिवाचा पाऊस पडतो. मे महिन्याच्या कडक उन्हानंतर जूनमध्ये पावसाळा ऋतूला सुरुवात होते, पण अलीकडे काही वर्षात जूनमध्ये सुद्धा पाऊस पडत नाही असे चित्र पाहायस मिळत आहे. यावर्षी तर तापमानाने उच्चांक गाठला आहे. या वाढत्या तापमानाचा आपल्या आरोग्यावर, आपल्या जीवनशैलीवर विपरीत परिणाम होतो. यावर्षी तर भारतातल्या काही ठिकाणी तब्बल 47 ते 48 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान होते. ही खूप चिंताजनक गोष्ट आहे. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे जागतिक तापमान वाढ ही पर्यावरणीय समस्या आहे आणि ती भारतासारख्या विषुववृत्तीय देशांमध्ये प्रकर्षाने जाणवत आहे. तापमान वाढ झाल्यामुळे उष्माघाताच्या बळींची संख्या वाढत आहे आणि या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी तापमान वाढ थांबवली पाहिजे. आणि तापमान वाढ थांबवण्यासाठी आपले खरेखुरे साथीदार, पर्यावरणाचे शिलेदार म्हणजे वृक्ष. मग आपल्याला आठवण होते पर्यावरण जपण्याची. मग आठवण होते झाडे लावली पाहिजेत, प्रदूषण टाळलं पाहिजे. पण एकदा जूनच्या शेवटी पावसाळ्याला सुरुवात झाली की आपण आपल्याच कामकाजात मग्न होतो आणि केलेला संकल्प विसरून आपल्या कामाला लागतो. आपल्या मूलभूत गरजांची पूर्तता ही पूर्णपणे पर्यावरणातून होत असते, निसर्गातून होत असते हे आपल्याला माहीत असून सुद्धा पर्यावरण संवर्धनाकरिता आपल्याकडून कोणतेच प्रयत्न होताना दिसत नाही. उलट पर्यावरणातील उपलब्ध घटकांचा वापर आपण आपल्या हव्यासापोटी करीत आहोत. मानवाच्या या स्वार्थी वृत्तीमुळे पर्यावरणाचे संतुलन मोठ्या प्रमाणावर बिघडत चालले असून त्याबाबत वेळीच जागरूकता न झाल्याने येणाऱ्या काळात गंभीर समस्यांना सामोरे जावे लागेल, यामध्ये कोणतीही दुमत नाही. मानव इतर सजीवांपेक्षा बुद्धिमान असला तरी तो सुद्धा पर्यावरणाचाच एक घटक आहे हे विसरता कामा नये. याबद्दल अधिक माहिती उद्याच्या भागात जाणून घेऊया. नमस्कार.
0: श्रोतेहो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला ऐकला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
2: हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. 6:55 होत आहे. थोड्याच वेळात संस्कृतमधून बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.

0: 11 लेख आहेत ज्यांचं नातं कथेच्या जातकुळीशी जोडता येईल. ललितांगाने एकेका व्यक्तीचा घेतलेला वेद हा त्यांच्या मानसिकतेचा, वैचारिकतेचा आणि सजग जाणीवेचा आहे. तशा अनेक व्यक्तिरेखा आपल्या आजूबाजूला वावरत असतात, अनेक कारणांनी आपल्याशी जोडल्याही जातात किंवा आपण त्यांच्याशी जोडले जातो. यात त्यांच्याकडे असलेल्या गुणावगुणामुळे आपण निरीक्षणाच्या नजरेतून पाहतोच असं नाही. त्यामुळे अनेकदा अशा व्यक्तिरेखा आपण अनेकातील एक अशा अर्थाने सोडून देतो. मात्र लेखिकेने माणूस आणि माणसाच्या ठाई असलेल्या गुणांचा व अवगुणांचा नेमका पदर पकडलेला आहे. त्यातून त्यांना भावलेलं निरीक्षण मात्र सामान्य स्तरावरील नसून प्रत्येकाच्या ठाई असलेल्या दिव्यस्पर्शाचा, गुणांचा भाव अधिक वेदक वाटला तो शब्दातून व्यक्त करीत त्यांनी या संग्रहाद्वारे आपल्यासमोर मांडलेला आहे. लुकतुके गुरुजी प्राथमिक शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान पांडित्य रूपा स्वरूपात प्रदान करत हा आपला वसा आहे अशा मर्यादित वर्तुळात न राहता त्यांनी सर्व जात धर्म समभावाचं आचरण करून इतरांना त्यांची दिशा दाखविण्याचं काम स्व आचरणातून पार पाडलेलं आहे. स्वतःच्या मुलीने इतर जातीच्या मुलाशी लग्न केल्यानंतर तिचा द्वेष न करता मनपूर्वक स्वागत केलेलं आहे. इतकंच नाही तर अन्य जातीच्या शिक्षकांच्या घरी जेवण व त्यांच्याकडे मुक्काम करताना आपला शिक्षक धर्म एक आहे हे उदाहरण घालून देतात. गोष्ट हरकाम करणाऱ्या भिवाची केवळ बाजारी वायफळ गजाली सांगत नाही तर डोळ्यात अंजन देखील घालतो. गंडे, दोरे, तंत्र, मंत्र यांच्या आहारी जाणाऱ्यांच्या समक्ष संबंधितांना वास्तवाचं दर्शन घडवतो, जीवनाकडे सकारात्मकतेने पाहतो आणि पाहायला शिकवतो देखील. शिक्षणाची आस मनात ठेवून आहे त्या परिस्थितीवर मात करणाऱ्या लखनची मा दुर्गा आणि मुक्ता आपल्याला इथंच भेटतात. उद्याची सुखद पहाट पाहण्यासाठी त्यांची जिद्द, धडपड आणि वाटेल ते कष्ट करण्याची तयारी इथं दिसून येते. वसंता नव्हे बसंती हा प्रवास खूप जीवघेणा, स्वतःचीच कसोटी पाहणारा असा. जन्मतःच शारीरिक न्यून असल्याने होणारी मानसिक कोंडी आणि तिच्यातून सुटका करून इतरांच्यासाठी काहीतरी करण्याची धडपड वसंता ते बसंती व्यक्तिरेखेच्या रूपात आपल्याला वाचायला मिळते. किन्नर म्हणून असलेला हा प्रवास केवळ कौटुंबिक न राहता तो सामाजिक आणि मानसशास्त्रीय पातळीवर पोहोचतो. दुर्गा, मुक्ता आणि बसंती यांच्या एकूण आयुष्याच्या जगण्याच्या दृष्टीने जी वाटचाल आहे त्यावरून लेखिका लिहितात, ज्ञानाची पहाट त्यांच्या जीवनात खूप उशिरा आली आणि त्यांना प्रकाश वाट दिसू लागली. त्या वाटेवरून चालताना त्यांनी इतरांनाही सोबत घेऊन चालण्याचा संकल्प केला होता, ज्यात ज्योत जगाते चलो याप्रमाणे. कोकणातून उदरनिर्वाहासाठी मुंबईत मिलमध्ये कामाला जाणं ही चाकरमानी माणसांचा कसा गळा घोटते याचं जिवंत दर्शन घडवते. बाबी हे त्याचं मूळ प्रातिनिधिक करणारी एक वेगळी कथा. मुंबईतल्या जीवनात लोकल ट्रेन हा प्रवास अविभाज्य भाग आहे. सोबत असलेली व्यक्ती ट्रेनमध्ये चढली आणि आपण गर्दीच्या रेट्यामुळे ट्रेनमध्ये चढू शकलो नाही तर काय अवस्था होते याचा अनुभव थरकाप उडवणारा असाच आहे. यासारखे अनुभव वैयक्तिक पातळीवर प्रत्येकाने घेतलेला असतो तसा तो लेखिकेच्या वाट्यालाही आलेला आहे हे दिसून येतं. नाईक साहेब, मताते, आजी, वासुदेव या व्यक्तिरेखा या संग्रहात आहेत. लेखिकेने या सर्व व्यक्तिरेखा उत्कटपणे साकारताना त्यांच्याशी आपलं नातं तितकंच आतूट आहे इतक्या आत्मीयतेने त्यांची दखल घेतलेली आहे. लेखनासोबतच हिंदी दोहे, संस्कृत व मराठी श्लोक यांचेही चपकल संदर्भ ओघवत्या प्रवाहात एकरूप झालेले आहेत. त्यांचा आनंद आणखी वेगळा.
1: श्रोतेहो, साहित्य वेद या मालेत आत्ताच आपण ऐकला विद्या प्रभू यांच्या येथे करमाझे जुळती या पुस्तकाचा चांगदेव काळे यांनी घेतलेला वेद. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: घ्यावी, अपघात कसे टाळावे, अवैध विक्री होत असेल तर काय करावं, याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया अवश्य का बलसागर भारत हो. सामाजिक कार्यकर्ते नितीन सोळंके यांची मुलाखत. बुधवार दिनांक 17 जून रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 18 जून रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो.
1: थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे ठीक 7:10 प्रसारित करीत आहोत प्रादेशिक बातम्या.

0: शास्त्रीय संगीतातले राग, त्यांचा भाव आणि त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक स्तरावर कसा संबंध आहे, आपल्यामध्ये असलेली ऊर्जा केंद्र आणि स्वर यांचा संबंध मी अनुभवायला लागले. या दररोजच्या अनुभवामुळे माझा अभ्यासही वाढायला लागला, त्यातली माझी गोडी वाढायला लागली आणि त्याची खोली हळूहळू समजून घेण्याचा मी अजूनही प्रयत्न करत.
1: श्रोतेहो, जागतिक योग दिन आणि जागतिक संगीत दिनाच्या अनुषंगानं 17 जूनला वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता अवश्य ऐका ध्यान संगीत आणि चक्र उपचार पद्धती याविषयी सुप्रसिद्ध गायिका धनश्री कुलकर्णी यांची यशश्री पुणेकर यांनी घेतलेली मुलाखत महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
2: माता भगिनींच्या जीवनाला पंख नवे, पंखांना नाते नवे हे ब्रीद कोथरूडच्या वस्त्यांवर पोहोचवणारे एक संवेदनशील व्यक्तिमत्व, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी साकारलेल्या मानसी प्रेरणा या संस्थेच्या संचालिका मुग्धा भागवत यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत अवश्य पहा.
3: दूरदर्शन प्रस्तुत राजा माने आणि मंदा माने कृत जय हो ही मालिका गुरुवार दिनांक 18 जून रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 19 जून रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
4: सतारीचे बोल असोत
5: कि मंजुळ बासरी,
4: शततारांची संतूर असो
5: कि मंगल सनई,
4: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी.

आकाशवाणी पुणे, संध्या खान प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. G7 परिषदेत नवीन भागीदारी आणि आंतरराष्ट्रीय एकजुटीच्या पुनर्स्थापनेवर भारताची महत्वाच्या देशांसोबत चर्चा. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट. महाराष्ट्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी 733 कोटी रुपयांच्या खर्चाला केंद्राची मान्यता. महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. महिला बचत गटांना 1 हेक्टर शासकीय जमीन 5 वर्षांसाठी भाडेतत्वावर देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आज पुणे दौऱ्यावर. पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेला हिरवा झेंडा दाखवणार. आणि डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषध विक्रीवर बंदी. आता सविस्तर बातम्या. फ्रान्समधील एव्हियन शहरात सुरू असलेल्या 52व्या G7 परिषदेत जगभरातील प्रमुख देशांचे नेते महत्वाच्या आंतरराष्ट्रीय आव्हानांवर चर्चा करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल G7 शिखर परिषदेत नवीन भागीदारी आणि आंतरराष्ट्रीय एकजुटीची पुनर्स्थापना या विषयावरील सत्राला संबोधित केलं. या सत्रादरम्यान पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय भागीदारी निर्माण करण्यासाठी परस्पर विश्वास महत्वाचा असल्याच्या मुद्द्यावर जोर दिला. भारतानं नेहमीच मानवतेला प्रथम प्राधान्य देण्याचा दृष्टिकोन स्वीकारला आहे, असंही त्यांनी सांगितलं. भारताची आंतरराष्ट्रीय भागीदारीची दृष्टी वसुधैव कुटुंबकम या कालातीत सूत्रावर आधारित आहे, असंही त्यांनी सांगितलं. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी यांनी कॅनडा आणि ब्रिटनच्या पंतप्रधानांशी तसंच संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षांशी द्विपक्षीय चर्चा केली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर आज बैठक नियोजित आहे. G7 देशांनी भारतासह अनेक भागीदार देशांच्या सहकार्यानं जागतिक आरोग्य आणि विकास सहकार्य मजबूत करण्यासाठी अनेक उपक्रमांची घोषणा केली. इबोलाच्या दुर्मिळ प्रकारावरील लस निदान आणि उपचारांच्या विकासासाठी पाठिंबा आणि कर्करोगाविरुद्धच्या जागतिक लढ्याला गती देण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा G7 देशांनी पुनरुच्चार केला. महाराष्ट्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकारनं 733 कोटी 28 लाख रुपये खर्चाच्या योजनेला मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल समाज माध्यमावरून ही माहिती दिली. या योजनेअंतर्गत 60% निधी केंद्र सरकार आणि 40% निधी राज्य सरकार उपलब्ध करून देणार आहे. महाराष्ट्र पोलीस दल अधिक आधुनिक सक्षम आणि तंत्रज्ञान सज्ज होण्यास या निधीमुळे मदत होणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले. राज्याच्या ग्रामीण भागातल्या पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाययोजनांवर भर देणाऱ्या महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरणाला काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. विविध योजनांचं एकत्रीकरण करून हे धोरण राबवलं जाणार आहे. स्वच्छ निर्जंतुक पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठीचं नियोजन या धोरणात आहे. विकसित भारत जी रामजी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियमात बदल करणारा अध्यादेश जारी करायलाही मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली. याशिवाय ड्रोन आणि तत्सम उपकरणांच्या निर्मितीच्या धोरणालाही मान्यता देण्यात आली. राज्यातील महिला बचत गटांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार राज्याच्या महसूल विभागानं महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रत्येक पात्र महिला बचत गटाला 5 वर्षांच्या भाडेतत्वावर 1 हेक्टर म्हणजे 2.5 एकर शासकीय जमीन उपलब्ध करून दिली जाणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल नागपूरमध्ये ही माहिती दिली. या योजनेअंतर्गत बचत गटांना चारा लागवड, बांबू लागवड आणि चराऊ जमीन विकासासाठी 1 लाख रुपयांचं अनुदान देखील दिलं जाणार आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण तसंच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आज 1 दिवसाच्या पुणे दौऱ्यावर येणार आहेत. पुणे आणि साईनगर शिर्डी दरम्यान आजपासून सुरू होणाऱ्या थेट दैनंदिन रेल्वे सेवेला वैष्णव पुणे रेल्वे स्थानकावरून हिरवा झेंडा दाखवणार आहेत. पुणे अहिल्यानगर आणि साईनगर शिर्डी परिसरातील प्रवासी, विद्यार्थी, व्यावसायिक तसंच साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ही रेल्वे सेवा महत्वपूर्ण ठरणार आहे. आजच्या पुणे दौऱ्यात अश्विनी वैष्णव हडपसर रेल्वे स्थानकालाही भेट देणार आहेत. तत्पूर्वी ते रांजणगाव इथं जबिल कंपनी, इकोबॉक्स इंडस्ट्रीयल पार्क आणि रांजणगाव गणपती MIDCला भेट देणार आहेत. जबिल कंपनीत सुरू होणाऱ्या अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक

0: इलेक्ट्रॉनिक उत्पादन केंद्राचं यावेळी उद्घाटन होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. केंद्र सरकारनं देशभरातील औषध विक्रीच्या नियमांमध्ये महत्वपूर्ण सुधारणा करत लहान गावांमध्ये कफ सिरप विक्रीसाठी उपलब्ध असलेली विशेष सवलत रद्द केली आहे. आता डॉक्टरच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधासह कोणत्याही प्रकारच्या सिरपची थेट विक्री करता येणार नाही. कफ सिरपच्या वापरावर अधिक प्रभावी देखरेख ठेवणे, संभाव्य गैरवापराला आळा घालणे आणि सार्वजनिक आरोग्य आणि सुरक्षेला बळकटी देणे हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश असल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. सागरी परिसंस्थेच्या संतुलनात समुद्री कासवांची भूमिका अत्यंत महत्वाची असते. याबद्दल जनजागृतीसाठी 16 जूनला जागतिक समुद्री कासव दिन साजरा केला जातो. ऑलिव्ह रिडले हा यातला एक महत्वाचा प्रकार असून या कासवांच्या संवर्धनात रत्नागिरी जिल्ह्यानं उल्लेखनीय कामगिरी केली आहे. यंदाच्या हंगामात रत्नागिरी जिल्ह्यातून सर्वाधिक पिल्ल समुद्रात सोडण्यात आली. याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: यंदाच्या हंगामात कोकणातल्या 56 किनाऱ्यांवर ऑलिव्ह रिडले कासवांच्या 1724 घरट्यांची नोंद झाली. त्यातून 108,596 पिल्लांना यशस्वीरित्या समुद्रात सोडण्यात आलं. रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक 964 घरटी नोंदवली गेली आणि त्यातून सर्वाधिक 54,277 पिल्ल समुद्रात सोडण्यात आली. रायगड जिल्ह्यात 22 घरट्यांमधून 1,044 तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात 738 घरट्यांमधून 53,325 पिल्ल समुद्रात सोडण्यात आली. यंदा रत्नागिरीतल्या वेळणेश्वर, वरवडे, नेवरे, ढोकमळे, पूर्णगड, सालदुरे अशा काही किनाऱ्यांवर कासवांची घरटी प्रथमच आढळली. ऑलिव्ह रिडले कासव वन्यजीव कायद्यानुसार संरक्षित प्राणी आहे. हे कासव मच्छीमारांच्या जाळ्यात सापडल्यास जाळं कापून त्यांना जीवदान देण्याकरिता कांदळवन कक्षाकडून नुकसान भरपाई दिली जाते. जखमी कासवांवर उपचारांसाठी किनारपट्टीवर उपचार केंद्रही उभारण्यात आली आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून कासव महोत्सवासारखे उपक्रम प्रभावीपणे राबवले जात आहेत. कासव मित्र, ग्रामस्थ, मच्छीमार, स्वयंसेवी संस्था आणि वनविभागाचा कांदळवन कक्ष यांच्या एकत्रित प्रयत्नांमधून हे यश प्राप्त झालंय. आकाशवाणी बातम्यांसाठी अनिकेत कोणकर, रत्नागिरी.
0: येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं 22 तारखेपर्यंत देशात टेलिग्राम या सोशल मीडिया वेबसाईटच्या वापरावर निर्बंध लादले आहेत. आगामी परीक्षेचा पेपर विकण्याचा दावा करणारे बनावट आणि फसवे संदेश या ऍपवर झळकत आहेत. त्यामुळे एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं टेलिग्रामवर निर्बंध लादण्याची शिफारस केली होती. आगामी नीट यूजी परीक्षेचा पेपर फुटलेला नसून कुणीही या आमिषांना बळी पडू नये असं एनटीएनं यापूर्वीच स्पष्ट केलं आहे. दरम्यान नीट यूजी फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्हा प्रशासनानं व्यापक तयारी केली आहे. परीक्षा केंद्रांच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. राष्ट्रीय चाचणी संस्थेतर्फे जिल्ह्यातील 26 केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. विद्यार्थी आणि पालकांच्या मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. हवामान. जूनच्या पहिल्या 15 आठवड्यात राज्यात सरासरीच्या केवळ 26% पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा सल्ला राज्य सरकारनं दिला आहे. मान्सूनला झालेला विलंब आणि धरणातील घटता पाणी साठा याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या कालच्या बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. उपलब्ध पाण्याचा काटकसरीनं वापर करावा असं आवाहन राज्य सरकारनं केलं आहे. दरम्यान येत्या 2 दिवसात विदर्भात काही ठिकाणी तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. G7 परिषदेत नवीन भागीदारी आणि आंतरराष्ट्रीय एकजुटीच्या पुनर्स्थापनेवर भारताची महत्वाच्या देशांसोबत चर्चा. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट. महाराष्ट्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी 733 कोटी रुपयांच्या खर्चाला केंद्राची मान्यता. महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. महिला बचत गटांना 1 हेक्टर शासकीय जमीन 5 वर्षांसाठी भाडेतत्वावर देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आज पुणे दौऱ्यावर, पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेला हिरवा झेंडा दाखवणार. आणि डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषध विक्रीवर बंदी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: परसबागा, कुंड्यातली रोपं, जनावरं वाहनं धुणं, बांधकाम, औद्योगिक वापर, घरातली स्वच्छता, पाण्याचे वापर अनेक, पण त्यासाठी पिण्याचं पाणी वापरू नका. विहिरी, कूपनलिका, तळी, नद्या या इतर स्रोतांचा वापर करा.

0: शास्त्रीय संगीतातले राग, त्यांचा भाव आणि त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक स्तरावर कसा संबंध आहे, आपल्यामध्ये असलेली ऊर्जा केंद्र आणि स्वर यांचा संबंध मी अनुभवायला लागले. या दररोजच्या अनुभवामुळे माझा अभ्यासही वाढायला लागला, त्यातली माझी गोडी वाढायला लागली आणि त्याची खोली हळूहळू समजून घेण्याचा मी अजूनही प्रयत्न करते.
1: श्रोतेहो, जागतिक योग दिन आणि जागतिक संगीत दिनाच्या अनुषंगानं 17 जूनला वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता अवश्य ऐका ध्यान संगीत आणि चक्र उपचार पद्धती याविषयी सुप्रसिद्ध गायिका धनश्री कुलकर्णी यांची यशश्री पुणेकर यांनी घेतलेली मुलाखत महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
2: तुमच्या घरातील ओला कचरा फेकून देताय, आता तो वापरून घरच्या घरीच खत तयार करा.
3: होय, होम कंपोस्टिंग मुळे तुमचा ओला कचरा उपयुक्त बनतो आणि तुम्ही पर्यावरणाची काळजी घेऊ शकता.
2: फक्त काही सोप्या स्टेप्स मध्ये घरच्या घरी कंपोस्ट तयार करा आणि आपल्या बागेतील झाडांना निरोगी ठेवा.
3: आपल्या पुणे शहराचं नाव उजळवूया. चला आपण सर्व मिळून होम कंपोस्टिंगचा अवलंब करूया.
4: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.

प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलो हर्ट्जवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 7:23 झाली आहेत. दिनविशेष. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी तसंच रंगभूमीवरील ज्येष्ठ कलाकार विनय आपटे यांचा आज जन्मदिन. त्यांचा जन्म 17 जून 1951. हिंदी चित्रपटातील विख्यात बालकलाकार डेझी इराणी यांचा जन्म 17 जून 1950. ज्येष्ठ साहित्यिक प्रभाकर माचवे यांचं निधन झालं 17 जून 1991 या दिवशी. ज्येष्ठ चित्रपट निर्माते, लेखक, दिग्दर्शक, वितरक शरद पिळगावकर यांचं निधन 17 जून 1983. लोकमान्य टिळकांचे सहकारी केसरीचे पहिले संपादक, समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ, सुधारक या वृत्तपत्राचे संस्थापक आणि संपादक गोपाळ गणेश आगरकर यांचं निधन झालं 17 जून 1895 या दिवशी. राजमाता जिजाबाई यांचं महानिर्वाण 17 जून 1674. संत निवृत्तीनाथांनी समाधी घेतली 17 जून 1297 या दिवशी. आपण ऐकत होतो दिनविशेष.

सत्व अजून 25 मिनिटं होत आहेत, यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून बोलत आहोत. आपण ऐकणार आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, बदलत्या हवामानामुळे किंवा पावसाच्या अनियमिततेमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना त्याचा तोटा सहन करावा लागतोय. बदलत्या हवामानाचा सगळ्यात मोठा परिणाम पाहिला तर तो शेती क्षेत्रावर होतोय. पाण्याची कमतरता, जमिनीतील घटणारी सुपीकता, रासायनिक खतांचा वाढता वापर, या सगळ्याच गोष्टींचा अभ्यास करून कशा पद्धतीनं शेतकऱ्यांनी आधुनिकता आणि यांत्रिकीकरण याच्या सहाय्यानं बदलत्या हवामानाशी जुळवून घेऊन आपण उत्पादन वाढवून शेती केली पाहिजे, यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा अतिशय महत्त्वपूर्ण ठरतोय. राज्यातल्या 21 जिल्ह्यांमध्ये हा उपक्रम मोठ्या प्रमाणात सुरू असून त्याचा लाभ शेतकरी घेत आहेत. या उपक्रमातून कशा पद्धतीनं आणखीन मोठ्या प्रमाणात शेतकरी लाभ घेऊ शकतात आणि यात कोणकोणत्या वेगवेगळ्या योजना, वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत, याचविषयी आजच्या कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेतोय. आणि ही माहिती आपल्याला देत आहेत या प्रकल्पाचे तत्कालीन कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ माननीय श्री विजय कोळीकर सर. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर आपण पुढील 10 वर्षांचा विचार केला तर महाराष्ट्राच्या शेतीमध्ये कोणते बदल अपेक्षित आहेत?
1: ह्यामध्ये हवामान बदलाच्या अनुषंगाने मी इथं सांगतो की आपल्या राज्याचं हवामान अनुकूलन धोरण आणि आराखडा तयार केलेला आहे. 2017 तयार केला पहिला त्याचं म्हणून आपण व्हर्जन, त्या सुधारणा करून 2023 पुन्हा प्रकाशित केलेलं आहे. त्या धोरणामध्ये असं दिसून आलेलं आहे की प्रथमतः असं केले विश्लेषण केलेलं आहे राज्याचं हवामान पुढे कसं राहील. तर 2030, 2050, 2070 इथंपर्यंत राज्यामध्ये कशा प्रकारचं हवामान बदलेल याचं एक विस्तृतपणे असं आकलन त्यामध्ये अंदाज अनुमान केलेले आहेत. आणि याला आधार फार महत्त्वाचा आहे की जे जागतिक अशा प्रकारच्या संशोधन संस्थांनी निर्माण केलेले मॉडेल्स आहेत त्याच्या आधारे हे केलेलं आहे. त्यावर असं दिसून येत आहे की पुढच्या ह्या काही काळामध्ये पहिली गोष्ट काय होणार की तापमानामध्ये 1 ते 1.5 डिग्री आणखी वाढ होणार आहे. म्हणजे सध्या आपली वाढ झालीच आहे 1.5 डिग्रीपर्यंत, आणखी ती वाढेल आणि साधारणपणे ती मग 2.5 डिग्री जर वाढ झाली तर त्याचा एक मोठा फटका आपल्या पिकांना आणि शेतीला होऊ शकतो. दुसरा यामध्ये असा त्या अनुमान आहे की पावसाचं एकूण प्रमाण वाढणार आहे. 10 ते 26% वाढ ह्या प्रमाणामध्ये होऊ शकते असं अनुमान त्या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे. तिसरं अनुमान फारच महत्त्वाचं आहे शेतीसाठी, ते म्हणजे पावसाचे खंडाचे दिवस वाढणार आहेत. एकूण पाऊस जर वाढला असला तरी तो सलगपणे आणि समान प्रमाणात पडेल का, काही शाश्वती नाही. त्यामुळे अचानक पडेल जास्त पडेल आणि मध्ये खंड घेईल, तो पुन्हा मग तो त्यांचाही निर्माण करू शकतो. मग ही अशी विपरीत परिस्थिती पुढच्या काळामधली आहे. आणि असे मधून मधून एल निनोचे प्रमाण हे आहेच आहे. म्हणजे एल निनो आहे आपण ऐकतोय आज, परंतु एल निनोची सुरुवात म्हणजे ज्याचा अधिकृतपणे एल निनो सांगितला गेला होणार आहे अशा प्रकारचा सागरी हवामानातला बदल, तो 1878 साली साजरा गेला. 1878 पहिला एल निनोचा प्रकार सांगितला गेला. आजपर्यंत 17 वेळेला एल निनोची परिस्थिती जगभरामध्ये निर्माण झालेली आहे. याचा अर्थ असा आहे की पुढे ती होणारच आहे. हे सगळे बदल आपल्या राज्यापुढे आहेत. हे एक मोठं हवामान बदलाचं संकट आपल्याला दिसतच आहे. मग याचा अर्थ असा आहे का की ती समस्या तात्पुरती आहे का? नाही आहे. त्यामुळे ही दुर्गामी परिणाम करणारी समस्या आहे. मग आम्हाला त्यासाठी दुर्गामी परिणाम करणाऱ्या समस्येला दुर्गामी विचार करावा लागेल, तेव्हा तात्पुरती मलमपट्टी करून चालणार नाही. म्हणून आज शेतकऱ्यांनी आणि विशेषतः आज जो युवक आहे, जो ज्याच्या हातामध्ये ज्या खांद्यावर पूर्णपणे देशाचं आणि 1900 सगळ्या क्षेत्राची धुरा आहे, त्याने हा विचार केला पाहिजे आहे की तंत्रज्ञानाचा वापर करून आणि नवीन नवीन ज्ञानाचा वापर करून कशाप्रकारे ह्या हवामान बदलाला आपण सक्षमपणे तोंड देऊ शकतो. त्यांना तोंड देणं गरजेचं आहे, पण फाईट कशी करायची आहे जुळवून घेऊन फाईट करायला लागेल आम्हाला. आपण विरोध जाऊ शकत नाही आहे, कारण निसर्गाची ताकद प्रचंड मोठी आहे. त्या जुळवून घेत घेत आम्हाला जायचंच पुढं असेल तर आम्हाला या ठिकाणी हवामानाला जुळवून घेणं तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे आहे. जे आपण चर्चा आतापर्यंत केली आहे हा त्याचा एक पहिला भाग आहे. याच्यामध्ये अनेक प्रकारे बारकावे आपण जर बघितले, पिकनिहाय, जमीननिहाय, कारण प्रत्येक जमीन वेगळी आहे, माती वेगळी आहे, पिकं वेगळी आहे, हवामान त्या त्या भागातलं वेगळंपण आहे. कारण राज्यामध्ये आपले अनेक प्रकारचे हवामान जे कृषी हवामानाचे विभाग आहेत त्यामुळे प्रत्येक ठिकाणी जमीन आणि हवामान वेगळं होतं, पाण्याची परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे आत्ताच्या आपण जेएनजी म्हणू आपण ज्याला, की ज्यांच्यामध्ये चांगल्या प्रकारचे एक टेक्नॉलॉजी वापर करण्याचं प्रचंड चांगलं कौशल्य आहे आणि त्याबरोबर हे कौशल्य जर ते वापरलं गेलं जसं की आता आजकाल आपण हॅकॅथॉन माध्यमातून देखील बरेच नवीन नवीन स्टार्टअप पुढे येत आहेत, त्या स्टार्टअप देखील काही नवीन टेक्नॉलॉजी वापरत आहेत. पण या सगळ्याचं एक बघणं गरजेचं आहे, हे तुकड्यातुकड्यामध्ये काम न होता पूर्णपणे ह्या युवक शक्तीनं जर ह्या शेतीच्या प्रश्नांचा समग्रपणे अभ्यास केला आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल करण्याची जी गरज आहे ती जर शोधून काढली, तर पायाभूत बदलापासून मध्यम बदलापर्यंत आणि मग काही लघु बदल म्हणजे पटकन करण्यासारखे बदल असतील त्या छोटे छोटे असतील, हे सगळे असे मांडले गेले पाहिजे आणि त्याच्यावर काम होणं गरजेचं आहे. आणि मग हे काम करण्यासाठी म्हणून जसं की शासनाचा भाग मोठाच आहेच आहे, त्याबरोबरच कृषी विद्यापीठ आणि संशोधन केंद्रांचं संस्थान देखील मोठं योगदान यामध्ये आहे. आज आपण ह्या माध्यमातून मी सांगाल या ठिकाणी आपला आनंद वाटेल की हे कृषी विद्यापीठाबरोबर आपण IIT नंतर या प्रकारचे नॅशनल ब्युरो ICAR संस्था, नॅशनल ब्युरो ऑफ सॉइल सायन्स वगैरे, याबरोबर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोर, अशा मोठ्या मोठ्या संस्थांना ह्या एकत्र आणलेलं आहे की जे पुढच्या काळाचा विचार करून काही नवीन टेक्नॉलॉजी डेव्हलप करू शकतात, विकसित करू शकतात शेतकऱ्यांसाठी आहे. त्यामुळे मग हे युवकांच्या पुढे हे मोठं स्वप्न असणं गरजेचं आहे की आमच्या ह्या एकूणच असणाऱ्या शेतीपद्धतीमध्ये आमूलाग्र बदलाची गरज तर आहेच, पण ते बदल करताना अशा प्रकारे लहान मध्यम आणि दीर्घकालीन टिकणारे बदल करायचे असतील तर शेतीमध्ये सुरुवात कशी करायची आहे, कोणतं शास्त्र वापरलं पाहिजे आहे, विज्ञान आधारित शेती करण्याची कशी गरज निर्माण झालेली आहे, अगदी म्हणजे साध्या साध्या गोष्टीपासून म्हणजे 1 एकराच्या माझ्या शेतीमध्ये माझी जमिनीचा प्रकार आहे कसा, पोत कसा आहे, खोली किती आहे आणि त्या ठिकाणी त्याचं पाणी धरण क्षमता किती आहे, त्यामध्ये त्याचं pH किती आहे, त्याच्यामध्ये सेंद्रिय गर्भ किती आहे, हे सगळा अभ्यास करण्यापासून ते मग त्यामध्ये असणारे बियाणं पिकं आणि मग पुढच्या लागवड पद्धती आणि मग त्यामध्ये असणाऱ्या पाणी देण्याच्या पद्धती, हे सगळं एकत्रपणे विचार जर केला आणि मग ह्यानंतर शेवटी येतो म्हणजे मूल्य साखळी, तयार झालेल्या मालाला योग्य बाजारपेठेपर्यंत पोहोचवणं, मिळवून देणं, ते योग्य वेळेला त्याचं विक्री करणं, यासाठीची एक मूल्य साखळी तयार करण्याची गरज आहे की जे की आजच्या युवकांना हे सहज शक्य आहे, कारण आज ग्लोबल बाजारपेठ तयार झालेली आहे, त्याचा अभ्यास लोकांकडे असणं आवश्यक आहे. तो अभ्यास आपण जर घेतला तर आपल्याला याही प्रकारे एक चांगल्या प्रकारची मूल्य साखळी निर्माण करू शकतो. याच्यामध्ये ट्रेसिबिलिटीचं एक चांगलं तंत्र नवीन पुढे आणलेलं आहे, ते म्हणजे की ग्राहकाला कळलं पाहिजे की हे मी जे आज खातो आहे माल, हा माल कोणाच्या शेतामधून आलेला आहे, त्यावरून तो ग्राहक ठरवतो की अरे हो या भागात आहे म्हणजे हा चांगला असणार आहे किंवा या लोकांनी केला म्हणजे हा चांगला असणार आहे, ही गॅरंटी त्याला मिळते, विश्वास बसतो त्यामध्ये आहे. त्यामुळे हे जे मोठं गोष्ट ट्रेसिबिलिटी सारख्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या सर्व आज युवकांपुढे मोठ्या संधी आहे, याच्यामध्ये आहे. म्हणजे आव्हानं जेवढी आपण म्हणतो आहे तितक्या संधी देखील निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे आपल्याला आज या नवीन बदलत्या हवामान काळामधल्या शेतीमध्ये ही जी बदलती आव्हानं आहेत याला एक संधी म्हणून आपण वापर जर केला तर त्या संधीचं निश्चितपणे उपयोग शेतकऱ्यांना तर होणारच आहे, पण पुढचा शेतकरी म्हणजे आजचा तरुण हा आपण विचार केला पाहिजे.
0: आणि युवक येतात सर शेतीकडे पण वळत आहेत, पण प्रमाण आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं शेती करण्याकडे त्यांनी जोर दिला पाहिजे, तर त्यासाठी काय मार्गदर्शन तुम्ही त्यांना सांगा?
1: यासाठी म्हणून प्रथम तसा अभ्यास केला पाहिजे. जसं मग असे म्हटलं तुम्हाला की त्यांनी आज म्हणजे सोशल मीडियाचा प्रचंड वापर होतो आहे, पण त्या वापरामध्ये अधिकृतपणे जे काही ज्ञान आहे ते जर त्यांनी घेतलं आणि ते अधिकृत ज्ञानाचा वापर जर करू शकले तर आज त्याचा निश्चितपणे चांगला उपयोग होणार आहे, पहिली गोष्ट आहे त्यामध्ये. दुसरी गोष्ट यामध्ये आहे की जे संशोधन झालेलं ते आज फक्त आपलंच विद्यापीठ काम करतं असं नाही ना, आज देशामध्ये अनेक विद्यापीठ आहेत, राज्य जगामध्ये अनेक विद्यापीठ आहेत, तिथं काम चालू असतं, तिथे त्यातून शोधून काढावं आणि त्याचा देखील आपला किती उपयोग होऊ शकतो हे पाहिलं पाहिजे आहे. हे करत असताना IT जे काही नवीन नवीन क्षेत्र तयार झालेली आहेत, मग त्यामध्ये जसं की AI वापर तर आपण पाहिलाच आहे आता, मग AI मशीन लर्निंग जसं आहे तसं या ठिकाणी जिओ स्पेशल इंजिन्स तयार करणं आहे, त्या माध्यमातून नेमकं ठिकाणं कोणत्या कुठे काय होतं आहे, म्हणजे आज शेताच्या जे काही लोकेशन्स आहेत म्हणून आपण त्यामध्ये त्या भागामध्ये कशा गोष्टी घडतात आहेत, म्हणजे याचा आपण अशा प्रकारे चांगलं म्हणजे स्थळ परत्वे काय बदल होऊ शकतो, यासाठी जिओ स्पेशल इंजिन फार महत्त्वाचे होणार आहेत. मग तो डेटा आणि शिवाय आपल्या देशानं सोडलेले जे सॅटेलाईट्स आहेत ते सगळ्या सॅटेलाईट्समध्ये अनेक सॅटेलाईट्स आपल्या शेतीच्या निर्णय घेण्याकरता उपयोगी माहिती देणारे आहेत, मग तसे जे काही सॅटेलाईट्स आहेत त्याचा ज्ञानाचा वापर या ठिकाणी करून घेणं गरजेचं आहे. स्पेक्ट्रल सिग्नेचर्स या ठिकाणी तयार झाले, नवीन नवीन प्रकारचं रिमोट सेन्सिंगचं तंत्रज्ञान आहे ते आपल्याला आणता येईल यामध्ये. म्हणजे युवकांच्या समोर म्हणजे प्रचंड अशा प्रकार म्हणतो ना की संधी आहेत की जे ते माध्यमातून केले ती अशी ही माध्यमं वापर करण्यासाठी त्यांनी हे ज्ञानाचा बरोबर राहिलं पाहिजे आहे आणि त्याच्यातून आपल्याला एक चांगलं शोधून घेतलं पाहिजे की नेमकं मी यातलं काय करू शकतो. हे करताना काळजी घेण्याची गरज अशी आहे की आपला शेतकऱ्याची जी काही क्रयशक्ती आहे ती कमी आहे, ती क्रयशक्तीचा विचार करून त्याला तंत्रज्ञान दिलं गेलं पाहिजे आहे, ना की आधुनिक तंत्रज्ञानाच्या नावाखाली त्याची पिळवणूक करणं गरजेचं आहे. ते फार होते बऱ्याच ठिकाणी, आणि म्हणून आपल्या या ठिकाणी त्याच्याकडे त्याला झेपेल कमीत कमी खर्चामधले, काही ठिकाणी खर्च न होऊ देणारे परंतु अत्याधुनिक तंत्र आणली गेली पाहिजे आहेत. जसं आता महाविस्तार AI आहे, हे शेतकऱ्याला डाउनलोड करायचं फक्त प्ले स्टोअरला, एकही पैसा खर्च नाही आहे, पण त्याला बसल्या ठिकाणी त्याच्या पूर्ण माहिती मिळायला सुरू झाली की नाही आज. मग अशा प्रकारे आपल्याला डेव्हलपमेंट केली पाहिजे की जी शेतकऱ्याला खर्चात टाकणार नाही आहे पण ज्ञानामध्ये मात्र भर टाकेल आणि शेती करण्यासाठी ती उपयोग पडू शकेल. म्हणजे युवकांचं हे मोठं योगदान होऊ शकतं जे पूर्ण समाजालाच, असं म्हणलं विचार केला तर या ठिकाणी, त्यावर ती फार मोठी गोष्ट आहे.
0: तर श्रोते हो, निश्चितच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा आजच्या काळातील शेतीसाठी अत्यंत आवश्यक आणि दूरदृष्टी असलेला उपक्रम ठरतोय. कारण हा प्रकल्प केवळ उत्पादन वाढवण्यापुरता मर्यादित नसून जमिनीचं आरोग्य टिकवणं, पाण्याचा योग्य वापर, नैसर्गिक साधनसंपत्तीचं संवर्धन आणि शेतकऱ्यांचं आर्थिक सक्षमीकरण यावर भर देतोय. विशेष म्हणजे हवामान बदलाच्या संकटातही शेतकरी सक्षम राहावा, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कमी खर्चात अधिक उत्पादन घ्यावं आणि शेती फायदेशीर व्हावी यासाठी या प्रकल्पाची मोठी भूमिका आहे. आजच्या या विशेष संवादातून शेतकऱ्यांसाठी शासनाच्या विविध योजना, मृदा व्यवस्थापनाचं महत्व, शाश्वत शेतीचा मार्ग याबाबत अत्यंत मोलाची माहिती मिळाली आणि ही संपूर्ण विस्तृत माहिती आपल्याला लाभली आणि दिली ती नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे तत्कालीन कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ माननीय श्री विजय कोळेकर सर यांनी. सर, तुम्ही इथे आलात आणि एवढं मुलाचं मार्गदर्शन केलं, अतिशय महत्वपूर्ण माहिती दिली, त्याबद्दल आपले मनापासून आभार. तर श्रोते हो, पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात एक नवा विषय घेऊन एका नव्या मान्यवरांसोबत. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोतेहो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित नीळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद. गुणसागर गंभीर. अवश्य ऐका. दिनांक 22 आणि 23 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गुणसागर गंभीर.

0: मुरले।
1: नमस्कार श्रोते हो, बेडेकर मसाले वाले प्रस्तुत लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। बेडेकर मसाले यांचे संचालक अजित बेडेकर आपल्या बरोबर आहेत। नमस्कार अजित सर।
2: नमस्कार।
1: खरं तर बेडेकर व्यवसायांची सुरुवात कशी झाली याबद्दल तुम्ही आम्हाला सांगितलं, पण 100 वर्षापूर्वीचा हा जो व्यवसाय होता तो कशा स्वरूपात होता याची उत्सुकता आहे।
2: अगदी खरं आहे की 100 वर्षांपूर्वी जेव्हा प्लास्टिक हा पदार्थच उपलब्ध नव्हता, त्यावेळेला जे आपल्याला आता नॉर्मल वाटत तसं कधीच घडत नव्हतं। आता आपण दुकानात जाऊन काचेच्या बाटलीतलं जसं लोणचं आणतो, प्लास्टिकच्या पाऊच मधनं आणतो, प्लास्टिकच्या जार मधनं आणतो, अशा काहीच सुविधा त्यावेळेला उपलब्ध नव्हत्या। आमच्या कारखान्यामध्ये त्यावेळेला 250 किलोच्या लाकडी बॅरल्स मध्ये पिंपांमध्ये लोणचं ठेवलेलं असायचं आणि तिकडून ते आमच्या दुकानामध्ये ट्रान्सफर होताना काचेच्या किंवा चिनी मातीच्या बरणीमध्ये ठेवलेलं असायचं आणि आमच्याकडे जी गिराईक यायची त्यांना जर का छोटी क्वांटिटी पाहिजे असेल तर पळसाच्या पानामध्ये बांधून लोणचं दिलं जायचं आणि ते म्हणजे ते कुठे सील होण्यासारखं नाही, त्याच्यामुळे अगदी सांभाळून घरी न्यावं लागायचं आणि लगेच आपल्या घरातल्या सटामध्ये किंवा बरणीमध्ये असं ते ट्रान्सफर करावं लागायचं। आणखीन लांब पाठवण्याच्या पण सोयी फारशा उपलब्ध नव्हत्या। काही वेळेला गिराईक आपल्याला आपल्या घरच्या चिनी मातीच्या बरण्या सुद्धा 1-1 किलोच्या घेऊन आमच्या दुकानी येत आणि तिथे त्यांच्या बरणीत 1 किलो लोणचं भरून दिलं जायचं। अशा पद्धती लोणच्याचा व्यवसाय प्रत्येक दुकानांमधून चालत होता।
1: वा, श्रोते हो, बेडेकरांची खास चविष्ट उत्पादनं आता आपल्या जवळच्या दुकानांमध्ये उपलब्ध। कैरी, लिंबू यासह 14 प्रकारची लोणची, गोडा मसाला, संडे मसाला यासह 15 प्रकारचे मसाले, लसूण चटणी, शेंगदाणा चटणी यासह इतरही चटण्या, याशिवाय गौरी गणपती, नवरात्र, दिवाळी, फराळ या सर्व पारंपरिक सणांचा गोडवा वाढवणारी उकडीचे मोदक, उपवासाचे पदार्थ अशी खास बेडेकर उत्पादनं 114 वर्षांची परंपरा। ऑनलाइन ऑर्डर साठी संपर्क करा 99-877-98-747, 99-877-98-747, 9987-9847 आणि ऑनलाइन ऑर्डर साठी वेबसाईट www.vpbedekar.com। अजित सर, जसं आता तुम्ही म्हणालात की त्यावेळेला पॅकेजिंग असं फारसं नव्हतं, मग रिटेलचं तर आपण समजू शकतो, होलसेलचा व्यापार कसा व्हायचा किंवा लांबच्या गावी परदेशांमध्ये सुद्धा लोणचं पाठवलं जायचं का आणि ते कशा प्रकारे?
2: ते सुद्धा करताना फार जिकिरीचं होतं, म्हणजे आम्ही मुंबईभर वेगवेगळ्या दुकानांमध्ये आमचं लोणचं जेव्हा उपलब्ध करायचो ते सुद्धा आमच्या गाड्यांमधनं 250 किलोची ती लाकडाची पिंपातनं आम्ही लोणचं घेऊन जायचो आणि एखाद्या दुकानदार जो आमचं बेडेकर लोणचं पुढे विकतोय अशा दुकानदाराला सांगायचो की तुझ्याकडे धुवून स्वच्छ आणि कोरडी केलेली जी बरणी आहे ती बरणी आम्हाला दे, त्या बरणीमध्ये आम्ही तुला भरून वजन करून लोणचं देतो, ते पुढचा आठवडाभर विक, मग परत ती धुवून ठेव, पुढल्या आठवड्यात मी पुढच्या आठवड्यासाठीचं लोणचं द्यायला परत येईल।
1: अच्छा,
2: अशा प्रकाराने हे डिस्ट्रीब्युशनचं काम व्हायचं, कारण सील होण्यासारखी परिस्थितीच काही वस्तू उपलब्ध नव्हत्या।
1: बरोबर।
2: आणि खूप जास्त लांब पाठवायचं असेल किंवा एक्सपोर्ट 40व्या दशकात सुरू केला त्याच्यासाठी सुद्धा जे तेलाचे डबे असतात की जे वरती लाखेने सील करता येतात,
1: बरोबर,
2: अशा तेलाच्या डब्यांमधन म्हणजे पत्र्याच्या डब्यांमध्ये लोणचं भरून हे आम्ही पाठवत असो।
1: खरं तर म्हणजे या काळामध्ये अशी साधनं नसताना सुद्धा हा व्यवसाय या लेवलवरती नेणं आणि वाढवणं हे खरंच कौतुकास्पद आहे आणि म्हणूनच आजही श्रोते हो बेडेकर मसाल्यांचं नाव आपण अजूनही ऐकतो आहोत। तेव्हा याचीच पुढची गोष्ट जाणून घेऊयात पुढच्या भागात। पुन्हा भेटूयात बेडेकर मसालेवाले प्रस्तुत लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले या कार्यक्रमात अजित बेडेकर यांच्यासह। तोपर्यंत नमस्कार।

0: हवे।
1: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर, ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक
2: बिडेकर मसालेवाले। ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून। 7:45 झाली आहेत। सुगम संगीत भावधारा।

0: मपाम भावे यांचं गीत अनघा कुंभार यांनी गायलं होतं आणि याबरोबरच भावधारा कार्यक्रम आता संपला. 8 वाजतायत. सुरुवातीला समाचार प्रभात 8:15 मॉर्निंग न्यूज, अनुक्रमे हिंदी आणि इंग्रजीतली ही दोन्ही बातमीपत्रं आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. 8:30 आपण ऐकणार आहोत पुणे केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: एक जमाने में हुकुम सिंह को घर वाले कुड़कुड़दास बुलाते थे, क्योंकि लाइट पंखे चालू देखते ही वो सब पर चिल्लाने लगते थे,
2: अरे रमुआ ये पंखा क्यों खुला छोड़ा, बिजली का बिल क्या तेरा बापू भरेगा.
1: पर आज उन्हें सब प्यारे लाल

0: आकाशवाणीचं पुणे केंद्र. सकाळचे 8:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी, दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. फ्रान्समध्ये सुरू असलेल्या G7 शिखर परिषदेत आंतरराष्ट्रीय भागीदारी निर्माण करण्यासाठी परस्पर विश्वास महत्वाचा असल्याच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भर. विविध देशांच्या राष्ट्रप्रमुखांशी चर्चा. यमुना नदीच्या जीर्णोद्धारासाठी तयार करण्यात आलेल्या किशाऊ बांध योजनेला 6 राज्यांची मंजुरी. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी आणि पालकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं राष्ट्रीय परीक्षा मंडळाचं आवाहन. केंद्रीय माहिती आणि प्रसारण आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आज एक दिवसाच्या पुणे दौऱ्यावर. आणि 20 षटकांच्या महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारतीय महिला संघाचा सामना नेदरलँड संघाशी होणार.

आता सविस्तर बातम्या. फ्रान्समधील एव्हियन शहरात सुरू असलेल्या 52व्या G7 शिखर परिषदेत जगभरातील प्रमुख देशांचे नेते महत्वाच्या आंतरराष्ट्रीय आव्हानांवर चर्चा करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी G7 शिखर परिषदेत नवीन भागीदारी आणि आंतरराष्ट्रीय एकजुटीची पुनर्स्थापना या विषयावरील सत्राला संबोधित केला. या सत्रादरम्यान पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय भागीदारी निर्माण करण्यासाठी परस्पर विश्वास महत्वाचा असल्याच्या मुद्द्यावर जोर दिला. भारतानं नेहमीच मानवतेला प्रथम प्राधान्य देण्याचा दृष्टिकोन स्वीकारला असून आंतरराष्ट्रीय सौर आघाडी, आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांसाठी आघाडी, जागतिक जैव इंधन आघाडी, मिशन लाईफ आणि एक पेड माके नाम मोहीम यांसारख्या भारताच्या नेतृत्वाखालील उपक्रमांमध्ये हे दिसून येतं अशी माहिती मोदी यांनी दिली. भारताची आंतरराष्ट्रीय भागीदारीची दृष्टी वसुधैव कुटुंबकम या कालातीत सूत्रावर आधारित आहे. या सर्वसमावेशक दृष्टिकोनामुळेच जगाच्या विविध भागात नैसर्गिक आपत्ती कोसळल्या तेव्हा भारतानं सर्वप्रथम प्रतिसाद दिला आहे असंही पंतप्रधान म्हणाले. आंतरराष्ट्रीय कायद्याचा अनादर हा आंतरराष्ट्रीय एकता निर्माण करण्यातील सर्वात मोठा अडथळा असून त्यावर प्राधान्यानं लक्ष देणं आवश्यक आहे यावर मोदी यांनी यावेळी जोर दिला. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी यांनी कॅनडा आणि ब्रिटनच्या पंतप्रधानांशी तसंच संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षांशी द्विपक्षीय चर्चा केली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबरही त्यांची बैठक झाली. G7 देशांनी भारतासह अनेक भागीदार देशांच्या सहकार्यानं जागतिक आरोग्य आणि विकास सहकार्य मजबूत करण्यासाठी अनेक उपक्रमांची घोषणा केली. काँगो आणि युगांडामध्ये पुन्हा उद्भवणाऱ्या इबोलाच्या उद्रेकाला समन्वित आंतरराष्ट्रीय प्रतिसाद देण्याचं आवाहन त्यांनी केलं. भारत, इजिप्त, केनिया आणि दक्षिण कोरिया यांनी संपर्क शोध, सीमेवरील टेहाळणी आणि सामुदायिक सहभाग यांसारख्या विषयांवरील उपाययोजनांच्या आवाहनामध्ये सहभाग घेतला. यावेळी G7 देशांच्या नेत्यांनी इबोलाच्या दुर्मिळ प्रकारावरील लस, निदान आणि उपचारांच्या विकासासाठी पाठिंबा आणि कर्करोगाविरुद्धच्या जागतिक लढ्याला गती देण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल फ्रान्समधील उद्योगपती, मुख्य कार्यकारी अधिकारी, गुंतवणूकदार आणि नवोन्मेषकांना मोठ्या प्रमाणात नवोन्मेष करून एक उज्ज्वल आणि शाश्वत भविष्य घडवण्यासाठी भारतासोबत भागीदारी करण्याचं आवाहन केलं. फ्रान्समधील नीस इथं भारत इनोव्हेट्स 2026 परिषदेच्या समारोप समारंभात गोयल बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचं प्रेरणादायी नेतृत्व आणि त्यांची दूरदृष्टी तसंच भारत फ्रान्स नवोन्मेष वर्ष 2026 खऱ्या अर्थाने परिवर्तनकारी मंचाची सुरुवात झाली आहे असंही गोयल यांनी सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. उत्तर भारतातील महत्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या यमुना नदीच्या जीर्णोद्धारासाठी तयार करण्यात आलेल्या किशाऊ बान योजनेला 6 राज्यांनी सहमती दर्शवली आहे. यामध्ये हिमाचल प्रदेश, दिल्ली, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा आणि राजस्थान या राज्यांचा समावेश आहे. काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. यामुळे यमुना नदीच्या शुद्धीकरण कार्यक्रमाला चालना मिळणार आहे. या 6 राज्यांमध्ये या किशाऊ योजनेच्या करारावर हस्ताक्षर झाल्यानंतर त्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी घेण्यात येईल असं गृह मंत्रालयानं याबाबत जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. या योजनेसाठीचा 90% खर्च केंद्र सरकार आणि 10% खर्च 6 राज्य मिळून करणार आहेत. या किशाऊ बान योजनेद्वारे हिमाचल प्रदेशला मिळणारं यमुनेचं पाणी दिल्ली आणि राजस्थानलाही देण्यात येणार आहे. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय परीक्षा मंडळानं या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांना सतर्कता बाळगण्याचं आणि कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं आहे. याबाबत एनटीएच्या वतीनं समाज माध्यमावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या संदेशात म्हटलं आहे

0: की सध्या टेलिग्रामवर विविध चॅनल्सच्या माध्यमातून आगामी नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यासाठी 14,000 ते 25,000 रुपयांची मागणी केली जात आहे। त्याला विद्यार्थी आणि पालक बळी पडण्याची शक्यता आहे। अशा प्रकारे नीट पुनर्परीक्षेची कोणतीही प्रश्नपत्रिका अजिबात फुटली नसल्याचं राष्ट्रीय परीक्षा मंडळानं स्पष्ट केलं आहे। दरम्यान केंद्र सरकारनं 22 तारखेपर्यंत देशात टेलिग्राम या सोशल मीडिया वेबसाईटच्या वापरावर निर्बंध लादले आहेत। केंद्रीय माहिती आणि प्रसारण तसंच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आज एक दिवसाच्या पुणे दौऱ्यावर आहेत। पुणे आणि साईनगर शिर्डी दरम्यानची पहिली थेट दैनंदिन रेल्वे सेवा आजपासून सुरू होत आहे। अश्विनी वैष्णव पुणे रेल्वे स्थानकावरून या रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवणार आहेत। पुणे अहिल्यानगर आणि साईनगर शिर्डी परिसरातील प्रवासी विद्यार्थी व्यावसायिक तसंच साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ही रेल्वे सेवा महत्वपूर्ण ठरणार आहे। आजच्या पुणे दौऱ्यात अश्विनी वैष्णव हडपसर रेल्वे स्थानकालाही भेट देणार आहेत। तत्पूर्वी ते रांजणगाव इथं जबील कंपनी इकोबॉक्स इंडस्ट्रीयल पार्क आणि रांजणगाव गणपती एमआयडीसीला भेट देणार आहेत। जबील कंपनीत सुरू होणाऱ्या अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक उत्पादन केंद्राचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार असून यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत। महाराष्ट्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकारनं 733,28,00,000 रुपये खर्चाच्या योजनेला मंजुरी दिली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल समाज माध्यमावरून ही माहिती दिली। या योजनेअंतर्गत 60% निधी केंद्र सरकार आणि 40% निधी राज्य सरकार उपलब्ध करून देणार आहे। महाराष्ट्र पोलीस दल अधिक आधुनिक सक्षम आणि तंत्रज्ञान सज्ज होण्यास या निधीमुळे मदत होणार आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांनी या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले आहेत। पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि अफगाणिस्तान दरम्यान 3 एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज लखनौ इथं खेळला जाणार आहे। दुपारी 1:30 हा सामना सुरू होईल। फिफा विश्वकप फुटबॉल स्पर्धेत न्यू जर्सी इथं काल अ गटात फ्रान्स संघानं सेनेगल संघाचा 3-1 पराभव केला। 20 षटकांच्या महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारतीय महिला संघाचा सामना नेदरलँड संघाशी होणार आहे। ब्रिटनमधील लीड्स मैदानावर भारतीय प्रमाण वेळेनुसार आज संध्याकाळी 7 वाजता हा सामना होईल। यापूर्वीच्या सामन्यामध्ये भारतीय महिला संघानं पाकिस्तान संघाचा 64 धावांनी पराभव केला होता। शेवटी पुन्हा ठळक बातम्या। फ्रान्समध्ये सुरू असलेल्या G7 शिखर परिषदेत आंतरराष्ट्रीय भागीदारी निर्माण करण्यासाठी परस्पर विश्वास महत्वाचा असल्याच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भर। विविध देशांच्या राष्ट्रप्रमुखांशी चर्चा। यमुना नदीच्या जीर्णोद्धारासाठी तयार करण्यात आलेल्या किशाऊ बान योजनेला 6 राज्यांची मंजुरी। येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी आणि पालकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं राष्ट्रीय परीक्षा मंडळाचं आवाहन। केंद्रीय माहिती आणि प्रसारण तसंच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आज एक दिवसाच्या पुणे दौऱ्यावर आणि 20 षटकांच्या महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारतीय महिला संघाचा सामना नेदरलँड संघाशी होणार। याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं। नमस्कार।
1: आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात। आकाशवाणी
2: सुधारककार गोपाळ गणेश आगरकरांच्या स्मृतिदिनानिमित्त सादर करत आहोत विशेष समन्वित कार्यक्रम आगरकर आणि त्यांची प्रासंगिकता। निर्मिती आकाशवाणी सांगली केंद्राची।
3: नमस्कार श्रोते हो, आधुनिक महाराष्ट्राला घडवण्यामध्ये अनेक जणांचे हातभार लागलेले आहेत आणि आज म्हणजे 17 जून रोजी ज्यांचा स्मृतिदिन आहे अशा गोपाळ गणेश आगरकरांनी तर महाराष्ट्राच्या वैचारिक मशागतीत अत्यंत महत्वाची भूमिका निभावली आहे। त्यांच्या विचारांच्या प्रासंगिकतेबद्दल आपण आज काहीसा संवाद करणार आहोत। आजच्या काळात गोपाळ गणेश आगरकर हे आपल्याला प्रासंगिक आहेत असं वाटतं। आजचं आपल्या सभोवतालचं सामाजिक वैचारिक धार्मिक शैक्षणिक असं सगळ्या प्रकारचं वातावरण पाहता अजूनही गोपाळ गणेश आगरकरांचे विचार आपल्या समाजाला दिशादर्शक आणि मार्गदर्शक आहेत। त्यांनी जवळपास 125 वर्षापूर्वी समाजातील

0: समस्यांविषयी केलेलं चिंतन अजूनही खूप महत्वाचं आहे. बालविवाहासारखे सामाजिक प्रश्न तर अजूनही सुटलेले नाहीत. ह्या प्रश्नांविषयी 19व्या शतकातच त्यांनी विचार मांडलेले होते, यामुळेच अजूनही आगरकर हे प्रासंगिक आहेत.
1: अलीकडच्या काळात महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये अजूनही बालविवाह होतात याविषयी बरीच चर्चा वर्तमानपत्रांमध्ये झाली होती. त्यातून आपणास असे दिसते की अजूनही बालविवाह ही समस्या सुटलेली नाही. त्यामुळेच 19व्या शतकात आगरकरांनी या बालविवाहाविषयी काही मते मांडली होती आणि बालविवाह ही समस्या सोडवण्यासाठी त्यांनी कोणते उपाय सुचवले होते हे आपण समजून घेऊयात. 19व्या शतकात बालविवाह ही मोठी समस्या होती. या समस्येमुळे मुलांच्या आणि मुलींच्या शरीरावर तर त्याचा परिणाम होतोच, मात्र त्यापेक्षा मोठा परिणाम हा समाजावर आणि राष्ट्रावर होतो अशी आगरकरांची भूमिका होती. तरुण सुशिक्षितास विज्ञापना या लेखामध्ये आगरकरांनी तरुणांना उद्देशून काही गोष्टी सांगितल्या आहेत. ते लेखात लिहितात की
2: सर्व सुशिक्षित तरुणांनी महाराष्ट्र बालविवाह निषेधक नावाची मंडळी स्थापावी अशी आमची सूचना आहे. आज जे अशा मंडळीचे सभासद होण्यास तयार असतील त्यांनी एकत्र जमून आम्ही आपले, आपल्या मुलीचे, आपल्या मुलांचे व ज्या मुलींचे व मुलांचे पालकत्व आमच्याकडे येईल त्यांचे अल्पवयात विवाह करणार नाही अशा शपथा घ्याव्या. जो अशा मंडळीचा सभासद झाला त्याने तीत नवीन तरुण लोक आणण्याचा होईल तितका प्रयत्न केला पाहिजे.
1: आगरकरांच्या मते शाळेत, कॉलेजात आणि विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या मुलामुलींनी यात पुढाकार घेतला आणि स्वतः बालविवाहाविषयी ठोस भूमिका घेऊन काम केले तर बालविवाहांचे निर्मूलन होणे शक्य आहे. आजही आपण ही गोष्ट आपल्या शाळा आणि कॉलेजातील मुलामुलींनी ठरवले तर निश्चित करू शकतात. बालविवाह, अल्पवयीन मातांच्या समस्या आपल्या समाजामध्ये वाढत आहेत ही भयानक गोष्ट आहे.
0: आगरकर शिक्षणाकडे बदलाचे साधन म्हणून पाहत होते. शाळा कॉलेजातील मुलामुलींनी ठरवलं तर ते बदल घडवू शकतात असा विश्वास आगरकरांना होता. म्हणूनच मुलामुलींच्या शिक्षणाकडे आगरकर कसे पाहत होते हेही पाहणं उद्बोधक ठरतं. आगरकरांच्या जीवनात शिक्षणाला अत्यंत महत्व होतं. मुलांइतकीच मुलींच्या शिक्षणाची आवश्यकता या लेखामध्ये आगरकरांनी मुलींच्या शिक्षणाचं महत्व सांगितलं आहे. ते लिहितात,
2: लहान मुलाच्या शिक्षणाबद्दल सरकारने जितकी सक्ती केली पाहिजे तितकी मुलींच्या शिक्षणाबद्दलही केली पाहिजे, किंबहुना मुलींच्या शिक्षणाबद्दल थोडीशी अधिक केली पाहिजे.
0: समाजात मुलांना शिकवलं जातं मात्र मुलींच्या शिक्षणाला विरोध होता, म्हणूनच मुलींच्या शिक्षणाला शासनानं पाठिंबा दिला पाहिजे अशी त्यांची भूमिका होती. त्या काळी स्त्रियांना पुरुषांसारखं शिक्षण द्यावं का किंवा कोणत्या प्रकारचं शिक्षण द्यावं यावरही बरंच घमासान झालेलं होतं. तसंच मुलींना मुलांच्या सोबत एकत्र शिक्षण दिलं तर अनेक समस्या निर्माण होतील अशीही भूमिका तत्कालीन समाजाची होती. या सगळ्यांच्या विरोधात आगरकरांनी भूमिका घेत स्त्री पुरुषांना एकच शिक्षण द्यावं व तेही एकत्र द्यावं असा लेख लिहून स्त्री पुरुषांच्या एकत्रित समान शिक्षणाचा पुरस्कार केलेला होता. मुलामुलींसाठी एकाच प्रकारचं शिक्षण असावं, त्यामध्ये कोणताही भेदभाव नसावा अशी त्यांची भूमिका होती. अशा गोष्टी केल्या तर स्त्री पुरुषांमध्ये समता स्थापित होऊ शकते अशी त्यांची धारणा होती.
1: यातून असं दिसतं की त्यांचं स्त्रियांच्या मुलींच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष होतं. स्त्री शिक्षणाविषयी त्यांनी अजून इतर काही मुद्दे मांडले. शासनाने मुलींच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे याची आपण चर्चा केलीच आहे. प्राथमिक शिक्षणासोबत उच्च शिक्षणही स्त्रियांनी घेतले पाहिजे, सोबत वेगवेगळे धंदे शिक्षणही त्यांना आले पाहिजे असे त्यांनी म्हटले आहे. मात्र या सगळ्यांमध्ये सामाजिक जुनाट चालीरीती अडथळा बनतात. म्हणूनच त्यांनी एका लेखात पुढील प्रकारचा प्रश्न उपस्थित केला आहे. ते लिहितात,
2: अल्पवयात प्राप्त झालेली गृहस्थता किंवा पितृता विद्यार्थीपणास केवळ विघातक होत नाही असा पुष्कळांना अनुभव आहे, पण जर 13व्या किंवा 14व्या वर्षापासून मुलीच्या पाठीमागे गर्भारपण, बालंतपण व अपत्य संगोपन ही लचांडे लागली तर तिने हायस्कुलात किंवा कॉलेजात जावे कसे आणि मॅट्रिक्युलेशनची, BA ची, LM ची, LLB ची परीक्षा द्यावी कशी.
1: स्त्रियांच्या उच्च शिक्षणाचा प्रश्न आणि विवाहाचा प्रश्न हे कसे एकमेकांशी जोडलेले आहेत याविषयी त्यांनी म्हटले आहे की
2: स्त्रियास वरिष्ठ प्रतीचे शिक्षण द्यावे किंवा नाही या प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी त्यांचा विवाह काल वाढवण्यास तयार होणार किंवा नाही याचे उत्तर देण्यास तयार झाले पाहिजे.
1: अजूनही आपल्या समाजात उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना कुटुंबीय, नातेवाईक आणि शेजारी पाजारी मंडळींकडून विवाह संबंधी टोमणे मारले जातात. खूप झाले शिक्षण, आता संसाराचे पहा, वय निघून चाललंय, अशा अनेक गोष्टी अजूनही मुलींना सहन कराव्या लागतात. आगरकरांनी 19व्या शतकात विवाह हा मुलींच्या शिक्षणातील अडथळा आहे त्यामुळे त्यासंबंधी चर्चा केल्याशिवाय मुलींच्या शिक्षणाची चर्चा करता येणार नाही अशी भूमिका घेतली होती. स्त्रियास वरिष्ठ प्रतीचे शिक्षण द्यावे किंवा नाही या लेखात भविष्यात कोणते बदल घडणार आहेत याविषयी त्यांनी लिहिले आहे की
2: ज्याप्रमाणे प्रत्येक मुलास व मुलीस आई बापानी किंवा बापाने प्राथमिक शिक्षण दिले पाहिजे असे अलीकडे लोकमत सर्वत्र झाले आहे, त्याचप्रमाणे स्त्रियांनी व पुरुषांनी पाहिजे तो धंदा स्वतंत्रपणे करावा, पाहिजे ती विद्या हवी तितकी संपादावी, पाहिजे त्या परीक्षा द्याव्या आणि पदव्या मिळवाव्या आणि पाहिजे तेव्हा लग्ने करून हवा तसा संसार करावा अशी मोकळी कालांतराने सर्वांस मिळणार आहे.
1: याचाच अर्थ असा आहे की स्त्री पुरुषांनी स्वतंत्रपणे धंदा करावा, खूप सारे शिक्षण घ्यावे आणि आपल्या आवडीने लग्न करावे असे आगरकरांना वाटत होते आणि या सगळ्या गोष्टींना त्यांचा पाठिंबा होता. आजच्या समकालीन परिस्थितीला अनुकूल भूमिका जवळपास 1,250 वर्षांपूर्वी आगरकरांनी घेतली होती.
0: स्त्री पुरुषांना समान शिक्षण द्यावं, त्यांनी समान कामं करावीत अशी त्यांची भूमिका दिसते. यामुळेच ते स्त्री पुरुष समानता मानत होते असंही दिसतं. तर आगरकरांची स्त्री पुरुष समानतेची कल्पना कशी होती हे जाणून घेऊया. स्त्री पुरुष संबंध आणि समता याविषयी आगरकरांनी मूलगामी चिंतन केलेलं होतं. त्यांच्या लिखाणात या गोष्टी दिसतात. स्त्रियांना पुरुषांच्या सोबत शिक्षण दिलं तर मुलांना खेळवण्याचे, लुगडी धुण्याचे, भांडी घासण्याचे, स्वयंपाक करण्याचे आणि दळणकंडण करण्याची कामं पुरुषांना करावी लागतील असा आरोप स्त्री पुरुष एकत्र शिक्षणाला विरोध करणारे लोक करत होते. त्यावर आगरकरांचे म्हणणे होते की
2: असली कामे स्त्रियांनीच करावी असा काही ईश्वरी नियम नाही.
0: स्त्रियांची कामे आणि पुरुषांची कामे असा जो समाजात भेदभाव केला जातो तो आगरकरांना मान्य नव्हता. तथाकथित जी स्त्रियांची कामे म्हटली जातात ती पुरुषांनी केली तर काहीही फरक पडत नाही, तसंच जी कामे पुरुषांची आहेत ती स्त्रियाही करू शकतात. या अशा प्रकारच्या मांडणीमुळे आगरकर हे समाजातील पारंपरिक पितृसत्ताक धारणांची चिकित्सा करत होते आणि स्त्रियाही पुरुषांच्या सारख्याच सगळ्याच क्षेत्रात कामं करू शकतात असं काहीसं 19व्या शतकात ते म्हणू पाहत होते. आज 21व्या शतकात आधुनिक समाजात स्त्री पुरुष बहुतेक सगळीच कामे करत आहेत. स्त्री पुरुष समताविषयक मांडणी आगरकरांनी केली आहे, मात्र त्यासोबत त्यांना याचीही जाणीव होती की समाजात पुरुषी वर्चस्व आहे, त्यामुळं त्यांच्या लिखाणात पुरुषी वर्चस्वाची चिकित्सा सुद्धा आहे. गरोदरपणा आणि बाळंतपण हे पुरुषांच्या जीवनात असतं तर त्यांना स्त्रियांचं दुःख कळलं असतं असंही आगरकर म्हणतात. स्त्रियांमध्ये विद्येचा प्रसार झाल्यावर त्यांना आपलं हित कशात आहे हे नक्की लक्षात येईल आणि म्हणूनच पुरुषांना आपला जुलूम सोडून द्यावा लागेल. तसंच विवाहाच्या वेळी स्त्री पुरुषांची संमती जितकी आवश्यक आहे तितकीच वैवाहिक जीवनातही ती दिसली पाहिजे, तेव्हाच स्त्रियांची आपत्ती टळेल. हे सगळं घडवून आणायचं असेल तर आगरकर म्हणतात की
2: एकच उपाय आहे तो हा की सध्या ज्या प्रकारचे शिक्षण पुरुषास मिळत आहे त्याच प्रकारचे शिक्षण स्त्रियास मुबलक मिळाले पाहिजे.
0: आगरकरांनी आपल्या लिखाणात स्त्रियांवर पुरुषांनी वर्चस्व स्थापन केले आणि पुरुष स्त्री संबंध हा स्वामी सेवक संबंध बनवला आहे असंही म्हटलंय आणि या दोन्ही गोष्टी स्त्री पुरुष समानतेमध्ये अडथळा आहेत. समाजात स्त्रियांच्या क्षमतेविषयी आणि बुद्धिमत्तेविषयी पुरुषी पूर्वग्रह असतात. हे पूर्वग्रह स्त्रियांना कमी समजतात. 21व्या शतकातही या गोष्टी संपूर्ण संपलेल्या नाहीत. अजूनही मुलींना आणि स्त्रियांना कमी समजलं जातं, त्यामुळे मुलींचं नाव नकोशी असं ठेवलं जातं. यामुळेच आगरकरांनी स्त्री कमी आणि पुरुष श्रेष्ठ अशा समजुतींवर टीका करताना लिहिलं आहे की
2: पुरुषांच्या मेंदूपेक्षा स्त्रियांचा मेंदू सरासरीने कमी वजनाचा आहे आणि स्त्री पुरुषांमधील कामाची वाटणी त्यांच्या मेंदूच्या वजनावर अवलंबून असावी हे योग्य आहे असे जरी मानले तरी साऱ्या पुरुषांचे मेंदू साऱ्या स्त्रियांच्या मेंदूपेक्षा अधिक जड आहेत असे प्रतिपादनाचे धारिष्ट

0: अत्यंत अधिकार लोलू पुरुषास देखील करता येणार नाही. अनेक स्त्रियांचे मेंदू अनेक पुरुषांच्या मेंदूहून जड भरतील यात संशय नाही. तेव्हा मेंदूच्या मुद्द्यावरच स्त्रियांनी अमुक कामे करावी आणि पुरुषांनी अमुक कामे करावी असा निर्बंध करणे शुद्ध अन्याय आणि क्रूरपणा आहे. त्याला जे काम साधेल त्याने ते काम करावे अशी प्रत्येकास मोकळीक देण्यात ते करणाऱ्या अथवा करणारीचा आणि जगाचा फायदा आहे. सध्या पुष्कळ स्त्रियांच्या बुद्धिमत्तेची विनाकारण नासाडी होत आहे.
1: पुरुषी पूर्वग्रह दृष्टिकोनामुळे समाजात स्त्री पुरुष समता निर्माण होत नाही. अजूनही आपल्या देशात स्त्रियांकडे बघण्याचा अनेकांचा दृष्टिकोन जुनाट आहे, तो बदलला पाहिजे. यासाठी आगरकरांचे हे विचार दिशादर्शक आणि मार्गदर्शक आहेत. पुनर्विवाह करणाऱ्या व्यक्तीच्या भूमिकेकडे आगरकरांचा दृष्टिकोन पाहणं महत्वाचं आहे. आगरकरांच्या मते पुनर्विवाह करणाऱ्या व्यक्तीनं लोक काय म्हणतील याचा विचार करण्याची गरज नाही. या संदर्भात त्यांनी अत्यंत स्पष्ट आणि कणखर विचार मांडले आहेत. पुनर्विवाह करण्याचा निर्णय बुद्धिप्रामाण्यवाद आणि वैयक्तिक निर्णय याच्याशी संबंधित आहे. पुनर्विवाह करणाऱ्याला तो विवाह योग्य वाटला आणि त्याच्या बुद्धीला तो प्रकार पटला म्हणूनच त्याने तो निर्णय घेतलेला असतो. समाजाचा छळ आणि बहिष्कार हे या निर्णयासोबतच येतात. हा निर्णय घेताना समाजात त्याला लोकांची मदत मिळणार नाही, उलट त्याच्यावर बहिष्कार टाकला जाणार आहे आणि त्याला अनेक प्रकारचा छळ सोसावा लागणार आहे हे पूर्णपणे स्पष्ट असतं. बुद्धिप्रामाण्यवाद मानणारे आगरकर याकडे अज्ञानातून जन्मलेल्या रूढी असं म्हणून पाहत असत.
0: जातीभेद, विवाहविधी, गणगोत वगैरे प्रकार ईश्वराने निर्माण केलेले नसून ते केवळ माणसांच्या अज्ञानातून जन्माला आलेले आहेत. हे ज्यांना मनापासून पटलेले आहे त्यांनी लोकांची खुशामत का करावी? किंवा शास्त्राधाराच्या पाठिंब्यासाठी व्यर्थ धडपड तरी का करावी?
1: असा आगरकरांचा रोकडा सवाल होता. जो माणूस असा ठाम विचार करून पुनर्विवाहाचा निर्णय घेण्यास निघतो त्याला समाजानं जर थोडीशी जरी मदत केली असती तर त्यानेही समाजाची पर्वा केली असती. त्यामुळं त्याने समाजाची पर्वा न करणं हे साहजिक आहे. जो समाज विवेकावर आधारलेल्या कृतीस साफ नकार देतो आणि शास्त्राधाराचा बागुलबुवा उभा करतो अशा समाजात आपल्या कृतीमुळं फूट पडेल की काय याची काळजी वाहण्याची कोणतीही जबाबदारी त्या सुधारकावर किंवा निर्णय घेणाऱ्या त्या व्यक्तीवर राहत नाही असं आगरकरांचं ठाम प्रतिपादन होतं. समाजातील फुटीची जबाबदारी त्याची मुळीच नाही हे देखील त्यांचं ठाम मत होतं. सुधारक साप्ताहिक काढण्यामागची आगरकरांची मुख्य भूमिका काय होती आणि तत्कालीन महाराष्ट्राच्या स्थितीवर त्यांनी कशाप्रकारे प्रकाश टाकला हे जाणून घेणं औचित्याचं ठरेल. आगरकरांच्या मते केवळ राजकीय प्रश्नांचा विचार करून चालणार नव्हतं. त्याआधी आपल्या समाजातील दुष्टरूढी, परंपराप्रियता, अज्ञान, दैववाद, जातीभेद, अंधश्रद्धा, स्त्रीचा छळवाद आणि शिक्षण यासारख्या अत्यंत गंभीर सामाजिक प्रश्नांची जाहीर चर्चा होणं आवश्यक आहे असं त्यांना वाटत असे. सुधारक साप्ताहिक सुरू करण्यामागे आगरकरांची एक निश्चित आणि ठोस सामाजिक भूमिका होती. आगरकरांनी ज्या काळात या प्रश्नांवर निर्भयपणे लिहायला सुरुवात केली त्या काळातील महाराष्ट्र अत्यंत जुनाट विचारांना चिकटून राहणारा होता. हा समाज आपल्या वास्तव जीवनाकडे पूर्णपणे पाठ फिरवून बसलेला होता आणि केवळ पारलौकिक जीवनाची परलोकाची काळजी घेण्यातच स्वतःला धन्य मानत होता. इंग्रजांच्या आगमनामुळे भारतात नव्या विद्या, नवी भाषा आणि नवे विज्ञान आले होते. या सर्व गोष्टींचा प्रभाव आपली सामाजिक व्यवस्था आणि आर्थिक अवस्था किती हीन आणि खालच्या दर्जाची आहे हे स्पष्ट करणारा होता. एखादा प्रखर प्रकाश झोत थेट डोळ्यांवर पडल्यानंतर जी अवस्था होते तशीच काहीशी स्थिती या नव्या ज्ञानामुळे भारतीय समाजाची झालेली होती. तरीही समाजाचे डोळे उघडत नव्हते. आगरकरांना या सुप्त समाजाला जाग करायचं होतं. त्यांना मनोरंजनाचं साधन बनायचं नव्हतं. मूठभरांच्या प्रश्नांची चविष्ट चर्चा करायची नव्हती किंवा धर्माभिमानाचा आव आणून पुराणांचा चिखल चिवडीत बसायचं नव्हतं. कारण आगरकर हे अव्वल दर्जाचे प्रबोधनकार होते. आपल्या विवेकाला अनुसरून इष्ट वाटेल ते लिहिणारच अशी त्यांची ठाम प्रतिज्ञा होती. त्यांनी समाज जीवनाच्या मंदिरातील जुनाट व निर्जीव मूल्यांवर प्रहार सुरू केले. त्यांचे हे विचार आज आपल्या पुढे निबंध संग्रह भाग 1, 2 आणि 3 या स्वरूपात उपलब्ध आहेत, ज्यांना तत्वज्ञान, तर्क, विवेक आणि वैज्ञानिकतेचा भक्कम आधार आहे. आगरकरांच्या जीवनविषयक धारणेला आक्षेप घेत समाजकंटकांकडून त्यांच्या व्यक्तिगत जीवनात त्यांना विविध प्रकारच्या छळाला सामोरे जावे लागले. जनसामान्यांचे जीवन सर्वांगण सुंदर व्हावं

0: आनंदी भाव हाच आगरकरांच्या लेखनाचा मुख्य ध्यास होता. त्यांची जीवनविषयक धारणा आणि त्यांना सोसावा लागलेला छळ खरंच असहनीय असा होता. आगरकर भोगवादी नव्हते. व्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करताना त्यांनी समाजाला जुनाट रूढींच्या शृंखला तोडण्याचा आदेश दिला. मात्र हे करताना व्यक्तीने स्वैराचाराचा अवलंब करून समाज जीवन धोक्यात आणता कामा नये असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिलेला होता. व्यक्ती स्वातंत्र्याचा आग्रह धरताना समाजाची सुखसमृद्धी वाढावी अशी त्यांची इच्छा होती. समाजाच्या वाढलेल्या संपत्तीत सर्वांना समान वाटा मिळाला पाहिजे आणि इतरांच्या सुखासाठी स्वतःच्या सुखाचा त्याग करता आला पाहिजे ही आगरकरांची उदात्त जीवनविषयक धारणा होती. त्यांचे व्यक्तिगत जीवनही याच तत्वानुसार होतं. जन्मावर आधारित असलेल्या जातीव्यवस्थेमुळे आणि तिचा पुरस्कार करणाऱ्या धर्मसंस्थेमुळे बहुसंख्य लोकांच्या जीवनाचा विकास खुंटला आहे. म्हणूनच आगरकरांनी या दोन्ही व्यवस्थांचा तीव्र धिक्कार केला आणि सुधारकात यावर सातत्यानं लिहिलं. आगरकरांचे हे पुरोगामी विचार आजच्या कार्यकर्त्यांना आपले वाटत असले तरी अशी आपुलकी त्यांना त्यांच्या हयातीत लाभली नाही. त्यांच्या क्रांतिकारी विचारांमुळे जुनाट विचारांची मंडळी पेटून उठली आणि त्यांनी आगरकरांशी कट्टर वैर धरलं. संधी मिळेल तिथे त्यांनी आगरकरांवर टीका, निंदा आणि शिव्यांचा वर्षाव केला. व्यक्तिगत आयुष्याबाबत अत्यंत असभ्य उद्गार काढले. इतकेच नव्हे तर आगरकर जिवंत असतानाच त्यांची प्रेतयात्रा काढण्याचा असभ्य प्रकार काही तत्कालीन तथाकथित सभ्य पुणेकरांनी केला. आगरकरांनी स्वतःच्या व्यक्तिगत जीवनाबद्दल फारसं काही लिहून ठेवलेलं नाही. त्यांच्यावर लिहिलेल्या चरित्र ग्रंथातही प्रामुख्याने पत्रकार आणि सुधारककार आगरकर म्हणूनच त्यांचं विश्लेषण आढळतं. आगरकरांनी आपल्या संपूर्ण जीवनात विवेकवादी विचार मांडून समाजातील जुन्या आणि वाईट चालीरीतींची चिकित्सा केली. त्यामुळेच समाजात नव्या प्रकाशवाटा निर्माण झाल्या. आजही अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आपण आगरकरांच्या आदर्श जीवनाकडून शिकू शकतो.
1: सुधारककार गोपाळ गणेश आगरकरांच्या स्मृतिदिनानिमित्त विशेष समन्वित कार्यक्रम आपण ऐकला. आगरकर आणि त्यांची प्रासंगिकता, लेखन देवकुमार अहिरे, सहभाग दीपाली गडदे, संदीप दोरुगडे आणि श्रीनिवास जरंडीकर, सादरकर्ते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
2: हा समन्वित कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
3: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग, पाणी वाचवा रे.

प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 9 वाजले आहेत. आता ऐकूया अज्ञात मुंबई क्रमशः वाचन, आज भाग 38.

श्रोते हो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक स्वर ओंकार गोवर्धन आणि केतकी थत्ते, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज आपण

0: ऐकणार आहोत भायखळ्याचा खडापारशी या गोष्टीचा पहिला भाग.
1: मुंबईतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्गाने दादरच्या दिशेने येताना जे जे उड्डाण पूल पार केल्यावर इस्माईल मर्चंट चौकातून आपण आणखी एक फ्लायओव्हर घेतो. या फ्लायओव्हरवर आपल्या डाव्या हाताला दोन पुलांच्या बेचक्यात एक पूर्णाकृती पुतळा दिसतो. हाच तो मुंबईचा सुप्रसिद्ध खडापारशी पुतळा.
2: या पुतळ्याच्या एका हातात चंदनाच्या लाकडाचे दोन तुकडे आहेत आणि दुसऱ्या हातात छातीशी झेन अवेस्ता हा पवित्र ग्रंथ आहे. ब्रिटिशकालीन मुंबईतले धनाढ्य पारशी व्यापारी करसेटजी माणिकजी श्रॉफ यांचा हा पुतळा आहे. करसेटजी यांचे चिरंजीव माणिकजी करसेटजी यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ तो उभारलेला आहे. पुतळा ज्यांचा आहे त्यापेक्षा पुतळा ज्यांनी उभारलाय त्या माणिकजी करसेटजी यांचं कार्य, विशेषतः मुंबईतल्या मुलींच्या शिक्षणाबद्दलचं त्यांचं कार्य फार मोठं आहे.
1: मुंबईतल्या व्यापारी घराण्यात जन्मलेल्या माणिकजी यांचं इंग्रजी भाषेवर कमालीचं प्रभुत्व होतं. तेच त्यांना इंग्रज राज्यकर्त्यांच्या जरा अधिकच जवळ घेऊन गेलं. इंग्रजी राज्यकर्त्यांसोबत असलेल्या सलगीमुळं त्यांना मानाची आणि अधिकाराची पदं मिळत गेली. त्यांची ज्युरी म्हणून निवड झाली होती. त्या काळात भारतीय माणसांना हे पद मिळणं फारच दुर्मिळ होतं. 1840 साली बॉम्बे ब्रांच ऑफ रॉयल एशियाटिक सोसायटीच्या म्हणजे एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईच्या सदस्यपदी निवडून आलेले ते पहिले भारतीय. पुढे ते रॉयल जिओग्राफिक सोसायटीचेही फेलो झाले. त्यांची इंग्रजांशी असलेली घसट पारशी समाजाच्या पारशी पंचायत या शीर्षस्थ संस्थेशी त्यांचं वितुष्ट येण्यास कारणीभूत ठरली होती.
2: माणिकजींना स्त्रियांच्या शिक्षणाविषयी कळकळ होती. त्या क्षेत्रात काहीतरी करावं या हेतूनं त्यांनी मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर सर माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांच्याशी सातत्यानं पत्रव्यवहार केला होता. त्यांचा हा सर्व पत्रव्यवहार त्यांनी 1862 मध्ये लिहिलेल्या अ फ्यू पासिंग आयडियाज फॉर द बेनिफिट ऑफ इंडिया अँड इंडियन्स या पुस्तकात प्रसिद्ध केला आहे. या पुस्तकाचे एकूण 4 खंड असून त्यातल्या 4थ्या खंडात मुलींच्या शिक्षणाविषयी केलेला सर्व पत्रव्यवहार नोंदवलेला आहे.
1: आपल्या पत्रातून त्यांनी मुंबईतल्या लोकांमध्ये प्रचलित असलेल्या जात धर्म अंधश्रद्धा इत्यादी बाबी मुलींच्या शिक्षणात अडथळा आणत असून त्यातून मार्ग काढण्यासाठी इंग्रजांनी मदत करायला हवी असा आग्रह धरला होता. मुलींना शिक्षण देणं हा त्यावर प्रभावी मार्ग आहे असं ते सरकारच्या मनावर सातत्यानं बिंबवत होते. मुलींसाठी मुंबईत शाळा सुरू करण्याची त्यांची इच्छा होती आणि त्यासाठी सरकारनं त्यांना मदत करावी असा त्यांचा आग्रह होता. त्यांनी शाळा काढल्यास मुलींसाठी चांगल्या शिक्षिकाही सरकारनं इंग्लंडहून पाठवण्याची व्यवस्था करावी अशीही त्यांची मागणी होती.
2: स्थानिक लोकांच्या प्रथा परंपरांमध्ये सरकारनं हस्तक्षेप करू नये, पण कुणी स्थानिक काही सुधारणा करू इच्छित असेल तर त्याला विरोधही करू नये असा त्यावेळचा इंग्रज सरकारचा विचार होता. माणिकजींना सरकारनं मुलींसाठी शाळा सुरू करण्याची मान्यता दिली असावी, कारण 18 मार्च 1860 रोजी आपल्या एका स्नेह्यांना लिहिलेल्या पत्रात माणिकजी आपण मुंबईत मुलींची शाळा सुरू करणार असल्याचं कळवतात. या मुलींच्या शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी करण्यास मिसेस स्मिथ या तयार आहेत आणि त्या आत्ताच आपल्याला भेटून गेल्या असंही त्यांनी कळवलेलं आहे. मिसेस स्मिथ यांना महिना ₹200 पगार देण्याचं ठरवल्याचंही त्यांनी या पत्रात म्हटलं आहे. शाळेचं तात्पुरतं नाव यंग लेडीज इन्स्टिट्यूट असं ठरवण्यात आलेलं असून ती शाळा त्यांच्या राहत्या व्हिला भायखळा या बंगल्यात सुरू करणार असल्याचं सूतोवाच त्यांनी पत्रात केलेलं आहे. या शाळेत वय वर्ष 5 ते 11 दरम्यानच्या मुली आणि वय वर्ष 12 ते 19 दरम्यानच्या स्त्रियांना प्रवेश देण्याचं त्यांनी ठरवलं होतं. या व्यतिरिक्त शिक्षणाचे विषय, शाळेची वेळ, शाळेचा खर्च भागवण्यासाठी केलेली तरतूद इत्यादीविषयी काही नियम तयार करून त्यांनी ते इंग्लंडला पाठवले होते. त्यावेळी मुंबईचे गव्हर्नर असलेल्या सर जॉन एल्फिन्स्टन यांनी माणिकजी मुलींच्या शिक्षणासाठी घेत असलेल्या कष्टांबद्दल कौतुक केल्याचा उल्लेखही या पत्रात आहे. हा सर्व पत्रसंग्रह वाचण्यासारखा आहे. जिज्ञासूंनी तो अवश्य वाचावा.
1: अखेर ठरवल्यानुसार माणिकजी करसेटजी यांनी दिनांक 1 सप्टेंबर 1863 रोजी स्त्रियांसाठी मुंबईतली पहिली इंग्रजी माध्यमाची शाळा द अलेक्झांड्रा नेटिव्ह गर्ल्स इंग्लिश इन्स्टिट्यूशन या नावाने व्हिला भायखळा या आपल्या बंगल्यात सुरू केली. सुरुवातीला या शाळेत 13 विद्यार्थिनींनी प्रवेश घेतला होता. मुलींना शिकवण्यासाठी ब्रिटिश शिक्षिका नियुक्त करण्यात आली होती. शाळेत मदतनीस म्हणूनही इंग्लंडहून आलेल्या काही मुली नियुक्त केल्या होत्या. 1864 साली या शाळेचा पहिला बक्षीस वितरण सोहळा पार पडला. मुंबईचे त्यावेळचे गव्हर्नर सर बार्टल फ्रियर या सोहळ्यासाठी सपत्नीक उपस्थित होते.
2: माणिकजी शाळेसाठी योग्य जागेच्या शोधात होते. सन 1865 मध्ये ही शाळा फोर्ट विभागातल्या हॉर्नबी रोडवर म्हणजेच आत्ताच्या दादाभाई नवरोजी किंवा डीएन रोडवर असलेल्या एका इमारतीत तात्पुरती हलवण्यात आली. त्या ठिकाणी ही शाळा सन 1881 पर्यंत होती. दरम्यानच्या काळात शाळेसाठी त्यावेळच्या वॉडबी रोडवरची म्हणजे आत्ताच्या बॉम्बे जिमखान्याला लागून असलेल्या हजारीमल सोमानी मार्गावरची एक योग्य जागा निवडण्यात आली. या जागेवर 23 एप्रिल 1878 या दिवशी शाळेच्या इमारतीची पायाभरणी करण्यात आली. पायाभरणी करता मुंबईचे गव्हर्नर सर रिचर्ड टेम्पल आवर्जून उपस्थित होते. इमारत बांधण्याकरता त्या काळातले प्रसिद्ध इंजिनियर खान बहादूर मंचेरजी कावजी मर्जबान यांची नियुक्ती करण्यात आली होती. 3 वर्षांनंतर माणिकजींच्या शाळेची अल्बर्ट हॉल ही गॉथिक पद्धतीनं बांधलेली देखणी इमारत उभी राहिली. त्या काळात ही देखणी आणि भव्य इमारत फोर्ट विभागाची ओळख बनली होती.
1: सन 1881 मध्ये हॉर्नबी रोडवरच्या तात्पुरत्या जागेमधून अलेक्झांड्रा शाळा कायमची हजारीमल सोमानी मार्गावर आणण्यात आली आणि ती अजूनही याच ठिकाणी आहे.
3: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची.
0: आज आपण ऐकत होतो भायखळ्याचा खडापारशी या गोष्टीचा पहिला भाग. उद्या ऐकूया याच गोष्टीचा दुसरा भाग. अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे. वाचक ओंकार गोवर्धन आणि केतकी थत्ते. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापजी. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर.

अज्ञात मुंबई या पुस्तकाच्या क्रमशः वाचनाचा 38वा भाग आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. आणि आता चित्रपट संगीत गीतबहार.

0: मायबाप या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गजेंद्र आहिरे यांची गीतरचना होती. पंडित विजय कोपरकर आणि विभावरी आपटे यांनी गायलेल्या या गीताला संगीत होतं आनंद मोडक यांचं.
1: वर्क फ्रॉम होम, हाय सॅलरी, बस एका क्लिक मध्ये. अरे वा, अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.

गंगाधर महांबरे यांचं गीत आपण ऐकलं, अरुण दाते यांनी गायलं होतं, संगीतकार श्रीनिवास खळे आणि चित्रपट सोबती, गीतबहार. चित्रपट संगीत आपण ऐकत आहोत आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

नटसम्राट या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. विभावरी आपटे यांनी गायलं होतं. कविवर्य कुसुमाग्रजांची ही रचना संगीतबद्ध केली होती अजित परब यांनी. गीतबहार कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

0: परुष तिथे कंप तिथे सांग कसा
1: जान माझी त्यात तुझा डोळ कसा
0: परुष तिथे कंप

सुधीर फडके आणि सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं लग्नाला जातो मी या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीतरचना मधुसूदन कालेलकर यांची होती आणि संगीत दिलं होतं सुधीर फडके यांनी. याबरोबरच गीतबहार चित्रपट संगीत कार्यक्रम आता संपला. यानंतर चित्रपट संगीत सकाळी 10 वाजता. प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 9:30 वाजले आहेत. 10:30.

कवी अनिल यांचं गीत आपण ऐकलं, रवींद्र साठे आणि सहकलाकारांनी गायलं होतं. या गीताला संगीत दिलं होतं आनंद मोडक यांनी. भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

जितेंद्र अभ्यंकर आणि ऋषिकेश रानडे यांनी गायलेलं डॉक्टर राहुल देशपांडे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत आनंद कुरेकर यांचं होतं. आणि भावधारा कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

माधुरी करमरकर आणि अमेय दाते यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. सुधाकर नेर्लेकर यांच्या गीताला संगीत दिलं होतं सुरेंद्र अकोलकर यांनी. आणि याबरोबरच भावधारा कार्यक्रम आता संपला.

यशोदा भूतकर आणि आदर्श शिंदे यांनी गायलेल्या या गाण्याबरोबरच श्रोतेहो आजचा गीतबहार कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आता शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. आज बाहुद्दीन डागर यांचं रुद्रवीणावादन आपल्याला

ऐकवत आहोत. रुद्रवीणेवर राग जौनपुरी गत चौतालातनी बद्ध आहे आणि त्यांना पखावसची साथ केली आहे संजय अगले यांनी. ऐकूया उस्ताद बहाउद्दीन डागर यांनी रुद्रवीणेवर वाजवलेला राग जौनपुरी.

0: होत्या. पण मग सिटकॉम म्हणजे सिच्युएशनल कॉमेडी नावाचा प्रकार प्रसिद्ध झाला, त्याच्यामुळे आपल्या सिरियल्सवर त्याचा परिणाम झाला. सिनेमे आपल्याकडे कायम होते पण त्यांच्याकडे गाणे नसलेली सिनेमे असायचे, त्यामुळे आपल्याकडेही गाणे नसलेले सिनेमे बनायला लागले. नाहीतर पूर्वी आपल्या सिनेमात गाणं हे कंपल्सरी असायचं. तर असे प्रभाव एकमेकांचे एकमेकांच्या संस्कृतीवर होत गेले आणि त्याच्यातनं माझ्या मताने हा जो आधुनिक प्रकार आहे तो आणखीन प्रसिद्ध झाला. आणि खास करून युट्यूब जेव्हा आलं म्हणजे इंटरनेट जेव्हा आलं तेव्हा आत्ताच्या पिढीला ते अत्यंत म्हणजे सहज मिलेनियल्स आणि जेनझींना सहज त्यांनी एक्सपोजर मिळालं. म्हणजे त्याला पुन्हा आपल्याला कुठल्या तरी चॅनलवर जाऊन शोधून असं नाही तर परदेशी सगळं कॉन्टेंट आपले काम जे आहे ते आपल्याला उपलब्ध झालं मुक्तपणे आणि फुकट. सगळ्यात महत्वाचं भारतीय लोकांना फुकट मिळालं की त्याचं कन्झम्पशन वाढतं तसं. तर ते फुकट मिळत होतं त्यामुळे ते कन्झ्युम झालं आणि त्याचा परिणामही झाला आपल्या सगळ्यांचा.
1: पण आता तू म्हणालस की तुझी सुरुवात तू केलीस स्टँडअप कॉमेडी करायला त्या पुलांच्या, तर तू कशी काय तयारी करतो स्टँडअप कॉमेडीची, काय विषय असतो आणि काय विचार असतो त्याच्या पाठीमागे? तुझा खूप अभ्यास आहे यातला, मला माहिती आहे की तू खूप संशोधन सुद्धा केलंय आणि खूप छान, तर काय कशी तयारी करतोस तू?
0: माझी सुरुवातच मुळात ह्याच्यामुळे झाली. आम्ही एक स्टँडअप नावाचं नाटक केलं होतं, इंग्लिश नाटक होतं हे, आणि त्या नाटकामध्ये मी एका स्टँडअप कॉमेडियनचा रोल करायचो. आणि त्या स्टँडअप कॉमेडियनचा जेव्हा मी रोल केला होता तर त्याच्यामध्ये मी एक म्हणजे काय म्हणतात त्याला स्टँडअपचा सेट म्हणतो आमच्याकडे, जेव्हा आपण एक सलग पाच सहा मिनिटं ते दीड तास किती दोन तास तुम्ही जसं त्याला अपर लिमिट काही नाहीये, पण एक तीन चार मिनिटं सलग एका विषयावर असेल तर त्याला आपण सेट म्हणतो. म्हणजे बाकीच्या प्रकाराला आपण युजली विनोद म्हणू किंवा एखादी त्यांनी ह्याच्यावर भाष्य केलं असं म्हणू, पण जेव्हा पाच सहा मिनिटं सलग आपण एकाच विषयावर बोलतो त्याला सेट असं उल्लेख होतो त्याचा स्टँडअप मध्ये. तर तसा सेट जो होता तो त्या स्टँडअप कॉमिक पात्राचा माझा मी लिहिला. मला असं वाटलं की आपण ह्या विषयावर, कारण त्या पात्राला काही ते मराठी पात्र होतं, तो लेखक पंजाबी होता आणि इंग्लिश नाटक होतं, तर त्याला महाराष्ट्रातले काही कॉन्टेक्स्ट नव्हते. तर त्याच्यामुळे त्यांनी मला पात्र काय बोलेल हे सांगितलं आणि त्याच्यावर मी सेट लिहिला माझा मी. आणि त्याच्यामुळे मला एक कॉन्फिडन्स आला की ओ मला तर ह्या शैलीत लिहिता येतं. त्याची एक शैली असते, त्याचं स्ट्रक्चर असतं स्टँडअपचं, आणि त्या स्ट्रक्चरमध्ये मला लिहिता येईल असं लक्षात आलं. त्याच काळामध्ये आम्ही भाडीपामधनं पहिला मराठी स्टँडअप शो करण्याचं आम्ही प्लॅन केला होता आणि आम्ही त्यासाठी पाच स्टँडअप कॉमिक्स ना अप्रोच केलं होतं की तुम्ही कराल का मराठीमध्ये. ते इंग्लिश हिंदीमध्ये करत होते तोपर्यंत, इंग्लिश हिंदीमध्ये ते खूप प्रसिद्ध झालं होतं. तर ते सगळेच तयार झाले पण आमच्याकडे एक तासाचा स्लॉट होता, सगळ्यांकडे 10-10 मिनिटाचे कार्यक्रम होते. आणि मग मला असं वाटलं उरलेली 10 मिनिटं आपण भरून काढूयात, म्हणून मी पहिल्यांदा आयुष्यात स्टँडअप केलं. आणि त्याच्यानंतर लगेच तो व्हिडिओ बघून आम्हाला पुलोत्सव मधनं कॉल आला की तुम्ही आधुनिक पद्धतीचं सादरीकरण पुलंच्या जुन्या सगळ्या गोष्टींचं कराल का. तर मला त्याच्यातनं ते पुणेकर मुंबईकर नागपूरकर असं करायचं ठरलं. तीन जणांनी आम्ही मिळून ते सादर केलं, तीन जणांनी तीन वेगळ्या वेगळ्या शहरांवर लिहिलं. आता ते लिहिताना त्यामुळे माझा अप्रोच, आपण त्या प्रश्नावर आलो, तर माझा अप्रोच असा असतो की एक स्टँडअप कसं लिहिलं जातं त्याचा एक प्रकार असतो, त्याच्यामध्ये एक सेटअप पंचलाईन आणि पाईलअप असं त्याचा एक आपण प्रकार म्हणूयात. म्हणजे एक काहीतरी विषय घ्यायचा, तो सेटअप झाला की आता पुणेकरांची एक ते चारची झोप ह्याच्यावर अनेक लोकांनी विनोद केलाय, तर हा सेटअप झाला. तर तो सेटअप आहे, रेडी सेटअप आहे. त्याच्यावर आता कुठल्या प्रकारचा विनोद करायचा हे तुमच्यावर अवलंबून आहे. आता मी मी त्याच्यामध्ये केलं होतं की म्हणजे काय आता पुणेकरांना हायबरनेशनची सवय असते, अस्वलासारखे असतात ते असं. आता तो माझा त्याच्यावरचा विचार झाला, तो जोक झाला. आणि पायलप म्हणजे त्याच्यावर जर का मी आणखीन विनोद वाढवत गेलो तर तो पायलप झाला. तर असं तर ह्या प्रकारात लिहायचं असं ठरलं माझं. पण माझ्यावर प्रभाव म्हणजे मी ऋषिकेश मुखर्जींचा खूप मोठा फॅन आहे, पु ल देशपांड्यांचा फॅन आहे, मी गोविंदाचे सिनेमे फर्स्ट डे फर्स्ट शो बघायचो. त्याच्यामुळे मायावर भारतीय कॉमेडी प्रकारांचा जास्त प्रभाव आहे. आणि मग ह्या स्ट्रक्चर

0: स्टँडअप कॉमेडीचा आधुनिक स्टँडअप कॉमेडीचा ठेवून भारतीय विनोद शैली त्याच्यामध्ये कशी मर्ज करता येईल अशा पद्धतीने मी लिहितो.
1: अच्छा बर सारंग, आपण अजून पण बोलणार आहोत म्हणजे कॉमेडीचे प्रकार पण आहेत जसे की रोस्टिंग, क्राऊड वर्क किंवा स्टँडअप कॉमेडी वगैरे ह्यावर आपण बोलणार आहोत. आणि जसं तू आत्ता म्हणालास की तू परदेशातही स्टँडअप कॉमेडी करतो आणि वेगवेगळ्या ठिकाणी नागपूरकर, पुणेकर आणि मुंबईकर वगैरे असे सगळ्या गावकर असे असतात, तर ह्याच्यामध्ये तुला काय काय विषय कसे ठरवतो आणि कसा तो ऑडियन्स कसा असतो आणि त्या ऑडियन्सनुसार ऐन वेळेला काही चेंज करता येतात हे सगळं आपण बोलूया. पण सारंग, एक तुला खूप छान गाणं ऐकवते, किशोर कुमारांचं गाणं आहे
0: मैं
1: हूं झुमझुमा, ऐक हा आणि मग पुन्हा आपण बोलूया. हा
0: नक्की नक्की.

0: baga loga baga odre
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AR या ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ट्यून केलेली आहे सहज संवाद कार्यक्रम ऐकण्यासाठी. आणि आत्ता या कार्यक्रमात आपल्यासोबत आहेत भाडीपाचे सहसंस्थापक, दिग्दर्शक, अभिनेते, लेखक, स्टँडअप कॉमेडियन सारंग साठे यांच्यासोबत आपण स्टँडअप कॉमेडी आणि झेनझी या विषयाच्या संदर्भात आज आपण संवाद साधतो. सारंग, हॅलो. तुझं पुन्हा एकदा खूप स्वागत या कार्यक्रमात. आपण बोलत होतो की तू कशाप्रकारे तयारी करतो ते तू सांगितलंस, पण वेगवेगळ्या गावांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जातो. जसं तू आत्ताच म्हणालास की लंडनहून तू आलास स्टँडअप कॉमेडी करून, तर हा कसा ऑडियन्सनुसार कसं ठरवतोस की तिकडे जाऊन काय काय असतं नेमकं?
2: अगदी योग्य प्रश्न विचारलात. खरं तर म्हणजे बऱ्याच लोकांना असं वाटतं की प्रत्येक काही लोकांनी माझे 10-10, 15-15 वेळा तोच शो बघितलेला आहे आणि तरी सुद्धा लोक काय येतात परत परत बघायला जर का तेच करतो आहेत तर त्याची गंमत अशी होते की आम्ही जेव्हा कुठल्याही शहरात जातो त्या शहराच्या अनुषंगाने आम्हाला अर्थात थोडेसे बदल करावेच लागतात. कारण का त्यांचं प्रत्येक गोष्टीवर त्यांचा विचार वेगळा असतो. आता उदाहरणार्थ आता मी जो शो करतो त्याचं नाव अप्पर मिडल असं आहे. तर तो मिडल क्लास आणि अप्पर मिडल क्लास ह्याच्यामध्ये कसं काही फरकच नाहीये असा तो विषय आहे की आपल्याला असं वाटतं की अप्पर मिडल क्लास होणं किंवा जास्त पैसे कमवणं यांनी काही आयुष्यात फरक पडू शकतो, पण तो एका तो टप्पा गाठायला खूप वेळ लागतो ह्याच्या विषयीचा तो शो आहे. आता तोच भारतामध्ये अप्पर मिडल क्लास म्हणजे जो घरटी 1 कोटी कमवतो असा होतो आणि तोच जेव्हा आपण US आणि ऑस्ट्रेलिया किंवा UK मध्ये वगैरे जातो तर त्या 1 कोटीची व्हॅल्यू जेव्हा आपण कन्वर्जन मध्ये करतो तेव्हा ती

0: काहीच उरत नाही, तर त्याच्यामुळे त्यांच्यासाठी तो रिलेट होणारच नाही ह्युमर. त्याच्यासाठी तो वेगळ्या पद्धतीनेच मांडला पाहिजे, त्यांच्या इथले काहीतरी विषय घेऊन मांडले पाहिजेत, त्याचा कॉन्टेक्स्ट बदलला पाहिजे. किंवा आपण जेव्हा गावांमध्ये जातो, आता उदाहरणार्थ मी पुण्यावर खूप भाष्य करतो आणि विनोद करतो, आता मुंबईच्या लोकांना पुण्याची चेष्टा केलेली खूप आवडते, पुण्याच्या लोकांना पुण्याची चेष्टा केली की त्यांना छान डिवचल्यासारखं होतं, तर त्याच्यामुळे दोन्हीकडे त्याची मजा येते. पण जेव्हा तुम्ही कोल्हापूरला जाता तेव्हा त्यांना काही घेणं देणं नसतं पुण्या मुंबईशी, तर तेव्हा तुम्ही तिथल्या विषयावर काहीतरी एक सुरुवातीला संवाद केला जो एक चांगला. म्हणजे आता माझा पहिला जो आयुष्यातला सेट होता तो काठावरचा मिलेनियल म्हणून एक शो होता, आणि ज्याच्यामध्ये मी माझ्या पिढीमध्ये जन्माला आलेल्या मुलांचं शिक्षण व्यवस्था कशी होती ह्याच्याविषयी होत ते. आणि मग त्या शिक्षण व्यवस्थेवर बोलताना कदाचित कोल्हापूर मधल्या शाळेमध्ये आणि पुण्यातल्या शाळेमध्ये खूप फरक असेल, पण त्या शहरात गेलो कोल्हापूरमध्ये, तिथल्या शाळांमधली थोडी माहिती काढली, त्याच्यावर एक चार विनोद केले आणि त्याच्यानंतर आपण बोलायला लागलो. आणि तुम्हाला माहितीये का आमच्या शाळेत कसं होतं असं म्हणून मग पुण्याचं सांगितलं, तर त्यांना त्यांना आपण म्हणतो म्हणत की इन्क्लुडेड वाटतं, त्यांना त्याच्यामध्ये सामावून घेतल्यासारखं वाटतं, असं नाही वाटत की तू तुझीच काहीतरी गोष्ट सांगतो. तर ते युजली खूप सोपं पडतं की कॉन्टेक्स्ट देणे, त्याला काहीतरी एक आपण त्यांच्या आयुष्यातले काहीतरी समानार्थी किंवा साम्य असलेल्या गोष्टी त्यांना जर का ऐकवल्या तर ते त्यांना खूप फायदा होतो. त्याचप्रमाणे वय काय आहे ऑडियन्सचं ते बघण्यामध्ये पण फरक पडतो. आणि त्याच्यामुळेच बरेच लोक ना जे आजकाल खूप गफलत करतात की क्राऊड वर्क आणि स्टँडअप कॉमेडी ह्याच्यामध्ये फरक करतात.
1: आणि रोस्टिंग कॉमेडी पण असते ना रे?
0: रोस्टिंग कॉमेडी पण असते, हे तिन्ही वेगळे वेगळे प्रकार आहेत. प्रत्येक स्टँडअप कॉमिक हा रोस्टिंग करतोच असं नाही, प्रत्येक कॉमिक क्राऊडवर. आता उदाहरणार्थ मला क्राऊडवर जमत नाही आणि आवडत नाही, म्हणजे मी प्रेक्षकांशी संवाद साधतो पण तो अगदी चार प्रश्न विचारण्यापुरतो, पण मी त्याच्यावर अख्खा शो नाही तारून नेऊ शकत. मला मी नाटकाच्या काय म्हणतात तयारीत न आलेला माणूस आहे, त्यामुळे मला ते स्क्रिप्ट फॉलो केल्यासारखं करणं जास्त आवडतं. माझं ऑलमोस्ट स्टँडअप बसलेलं आहे जो माझा मोठा सेट आहे 1.5 तासाचा. जे बरेच वेळा काय होतं की हे मोठे कार्यक्रम आपण ऑनलाईन टाकत नाही, कारण आपल्याला अशी इच्छा असते की लोकांनी तिकीट काढून हे बघावं, तर त्याच्यामुळे प्रत्येक शो मध्ये जे छोटं छोटं क्राऊड वर्क होतं, कोणाशी तरी काहीतरी संवाद होतो, ते लोक बरेच वेळा रिलीज करतात.
1: अच्छा,
0: तर त्याच्यामुळे क्राऊड वर्क हा ह्याचा कारण असं आहे की आपल्याला बघायला आलेला ऑडियन्स काय आहे ते समजून घेण्यासाठी लोक त्यांना प्रश्न विचारतात, त्यांच्यावर चार विनोद करतात, कोट्या करतात, आणि त्याचा वापर मग त्यांचा सेट कसा त्यांना ऐकवायचा आहे त्याच्यामध्ये करतात.
1: अच्छा, म्हणजे हल्लीच एक प्रकरण खूप गाजलं आणि
0: बरोबर
1: नाही का, म्हणजे तुझे क्राऊड क्राऊड कॉमेडी
0: अख्खा शोच, तो अख्खा शोच क्राऊड वर्क कॉमेडीचा आहे त्याच्यामध्ये, आणि स्टँडअप. आणि त्यामुळेच ते गफलत करून चालणार नाही की स्टँडअप कॉमेडी अशी असते का, तर नाही. क्राऊड वर्क कॉमेडीमध्ये हे होऊ शकतं कारण का आलेल्या लोकांवर भाष्य करणं हाच त्यातला खेळ आहे सगळा.
1: अच्छा,
0: ते कोणाला जमतं कोणाला नाही जमत, आणि कोण त्याच्या काही सीमा पार करतो, कोण काही काही म्हणजे अप्रतिम क्राऊड वर्क करणारी लोक आहेत. आता माझा पर्सनली म्हणजे आपण असं फेवरेट म्हणलं तर एक मॅक्स अमिनी नावाचा एक अमेरिकेमध्ये एक माणूस क्राऊड वर्क करतो, आणि तो अत्यंत तत्वशील क्राऊड वर्क करतो, त्याची तत्व आहेत, आणि तो लोकांना लोक काही चुकीचं बोललं तर कॉल आउट करतो, त्याच्यावर विनोद करतो. पण असे भरपूर वेगळ्या प्रकारे काम करणारी लोक पण आहेत. तर आणि रोस्टिंग हा मुळातच प्रकार ह्याच्यासाठी आहे की तुम्ही कोणाला तरी पार म्हणजे त्याला जे त्या शब्दाचा अर्थ आहे रोस्ट म्हणजे पार त्याला तापून काढणे, भाजून काढणे, होरपला पाहिजे असं. आणि त्याचे सुद्धा ना ते दोन तीन प्रकारे त्याच्यामध्ये आता काय ना भाषेवरनं बरंच चर्चा होते की भाषा अशी का वापरली जाते, पण अनेक लोकांना माहिती नाही रोस्टिंग हे ती भाषा न वापरता सुद्धा खूप अप्रतिम पद्धतीने होऊ शकतं. आता एक गंमत अशी की प्रेसिडेन्शियल डिनर जो असतो, म्हणजे जेव्हा युएसमध्ये प्रेसिडेंट निवडून येतो त्यांचा राष्ट्रपती, त्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये एक

0: डिनर ठेवला जातो, ज्याच्यामध्ये त्या देशातले सर्वात मोठे इंडस्ट्रियलिस्ट, त्याच्या एंटरप्रेन्युअर्स, त्याच्याबरोबर मोठाले नेते, मोठाले नोबेल लॉरिएट्स आणि ही सगळी लोक जेवायला येतात आणि एका स्टँडअप कॉमिकला बोलवलं जातं आणि तो प्रेसिडेंटला रोस्ट करतो.
1: अच्छा,
0: ही त्यांची परंपरा आहे. आणि व्हाईट हाऊस डिनर असतो तो आणि व्हाईट हाऊस मध्ये जाऊन प्रेसिडेंटला रोस्ट करतो. त्याचं कारण त्यांची इच्छा अशी असते की तो प्रेसिडेंट आपला वाटला पाहिजे.
1: अच्छा.
0: तो कोणीतरी मोठा आपल्या सगळ्यांच्या पलीकडचा अनअटेनेबल माणूस नाही वाटला पाहिजे. पहिल्याच दिवशी त्याची चेष्टा मस्करी करून गेली की त्याला लक्षात राहील की तो आपल्यातनच निवडून आलेला एक माणूस आहे. तर ते खूप इंटरेस्टिंग त्यांची परंपरा आहे.
1: फार फार इंटरेस्टिंग आहे तू सांगितलंस. म्हणजे रोस्टिंग रोस्टिंग नाही का बऱ्याच जण, म्हणजे सर्वसामान्य लोकांना हे माहितीच नसतं की रोस्टिंग काय किंवा क्राऊड कॉमेडी काय किंवा. पण मला एक सांग जर की हे आपण आम्ही स्टँडअप कॉमेडी ऐकतो बघतो पण हल्ली त्याच्यामध्ये एक थोडासा अश्लीलता बीभत्सपणा आलाय म्हणून हे झेनजी त्याच्याकडे आकर्षित होतात का? काय मानसिकता आहे अशी ही सगळी?
0: मला उलट ना, म्हणजे मी हा थोडासा ब्लेम आमच्या पिढीवर घेईन. मी मिलेनियल पडतो. मिलेनियल म्हणजे 81 नंतर जे जन्माला आले ते 97 पर्यंतचे. आमच्या पिढीने उलट ही मानसिकता जास्त आणली असं मी. आपण कशाला दुसऱ्यांकडे बोट दाखवावी असं मला वाटतं. जेनझी हे अनसेन म्हणजे सेन्सरशिप नसलेल्याच काळात जन्माला आलेत, त्यामुळे ते मुळातच थोडीशी स्वतःवर सेन्सरशिप आणायला लागलेत.
1: अच्छा.
0: जी मिलेनियल मुलं होती ती अत्यंत सेन्सर, म्हणजे जेव्हा आपण कोणाच्या तरी काहीतरी म्हणजे बोलणं वागणं स्वभाव सगळं आपण दाबून ठेवलेला असतो, म्हणजे आपल्याला आमच्या लहानपणीमध्ये उदाहरणार्थ तुमच्या वेळेस तर आणखी नसेल कदाचित ह्याच्या आधीच्या जनरेशनला, पण आमच्या लहानपणी शाळेमध्ये हे करायला लावू नये ते करायला लावून घरात असं बसू नकोस, असं उभं राहू नको, असं वागू नकोस, असे खूप नियम असायचे. आणि त्याच्यामुळे जेव्हा त्याच्यापासून स्वातंत्र्य मिळालं इंटरनेटवर, इंटरनेटवर लोकांनी एक पॅरलल पर्सनॅलिटी बनवायला चालू केली, म्हणजे ते घरात वेगळे असायचे आणि इंटरनेटवर वेगळे असायचे. कारण आमच्या आधीच्या ज्या पिढ्या आहेत त्या इंटरनेटवर फार उशीर आल्या.
1: अच्छा.
0: तुमच्या सगळ्यांच्या हातात मोबाईल आला तेव्हा तुम्हाला इंटरनेट, पण आम्ही सगळे साधारण 92-93 पासून इंटरनेटवर होतो. तर 92-93 ते जवळपास 2012-13 जोपर्यंत 3G आलं नाही तेवढ्या वेळ आम्ही एक स्वतंत्र अलिप्त आयुष्य जगत होतो जे अत्यंत अनसेन्सर्ड आयुष्य होतं आमची अख्खी पिढी. आणि त्या पिढीला त्या सगळ्या गोष्टींची सवय लागली की आपण हव्या त्या भाषेत बोलू शकतो, हवं तसं तिथे वागू शकतो, तिथे काही बंधनं नाहीयेत. आणि त्याच्यामुळे त्याचं आकर्षण जास्त वाढलं ह्या प्रकारच्या भाषेचं. उलट मी म्हणेन जेनझी मध्ये प्रमाण कमी आहे. जेनझी फोन पासून म्हणजे इनफॅक्ट फोन कन्झम्पशन आत्ताही म्हणजे मोबाईल डेटा कन्झम्पशन हे आमच्या पिढीचं म्हणजे साधारण मी म्हणेन 30-32 पुढचे, म्हणजे रादर 34 पुढचे, 30-32 पुढचे ते 45-55 वर्षाचे ह्या वयोगटात सगळ्यात जास्त मोबाईल कन्झम्पशन आहे आणि इंटरनेट कन्झम्पशन आहे. आणि इव्हन स्टँडअपला येण्याचं प्रमाणही सगळ्यात जास्त 30-45 वयोगटातल्या लोकांचं जास्त. माझ्या शोला बरेच वेळा जेव्हा यांचे आयु म्हणजे जे आता 40 माझ्या वयाची लोक आहेत त्यांची ते त्यांच्या मुलांना घेऊन येतात, जे आता 18 वगैरे आहेत असे, त्यांना जेव्हा जबरदस्ती घेऊन येतात तेव्हा त्यांची इच्छा नसते बघायची. कारण त्यांनी आता हे खूप बघून झालंय. त्यांचे ऍक्च्युअली प्रकार खूप नवीन आहेत.
1: अच्छा.
0: अगदी त्यातल्या त्यात जे ओल्डर जेनझी आहेत आपण असं म्हणूयात की 27-28 वर्षाचे वगैरे जे आहेत ते येतात, पण जे ऍक्च्युअल तरुण जेनझी आहेत ना त्यांच्यामध्ये प्रमाण प्रचंड कमी आहे, ह्या सगळ्याची आवड कमी आहे. तर मिलेनियल्सचं सगळ्यात मी म्हटलं तसं कारण महत्वाचं असं आहे की ट्रान्झिशनल पिढी आहे ती. ते आपण माकडाच्या हाती कोली तसं म्हणतो तसं झालंय ते की ते एका वयापर्यंत काही मिळालं नाही आणि मग डायरेक्ट हातात कोलीतच दिले तर आता छाटत सुटलेत समोर जे येईल ते असं. तर असं ते झालंय, बाकी काही नाही.
1: आणि परदेशात तुला कसा रिस्पॉन्स मिळतो?
0: परदेशात खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो कारण ते आतुरलेले असतात ना. ते माझा एक काय विनोद आहे की परदेशात गेले ना की आपल्याला पहिली साबुदाणा खिचडी खायला घालतात आणि म्हणतात तुम्हाला तुम्हाला घरची आठवण येत असेल ना हे खा म्हणून, तर मी त्यांना सांगतो मला नाही तुम्हाला येते घरची आठवण, तुम्ही स्वतः बनवले, आम्ही इथेच राहतो म्हटलं, आम्ही रोज खातोय, मला इथलं काहीतरी खायला घाला म्हटलं, बर्गर वर्गर असं. तर ते तसं असतं त्यांचं, परदेशात गेलं की उलट त्यांना मराठी ऐकायला ते असुसलेले असतात, त्यामुळे तिथे म्हणजे भरघोस प्रेम मिळतं, म्हणजे त्यांना इतका आनंद होतो की कोणीतरी येऊन मराठीमध्ये विनोद करतो ह्या गोष्टीचा. मला प्रचंड आवडतं परदेशात शो करायला. मी आता जवळपास एक 10-12 देशांमध्ये शो केलेत. मी अगदी नॉर्वेला ऑस्लोला जाऊन सुद्धा शो करून आलोय. खूप म्हणजे जगाच्या एका टोकावर येते तर तिथेही शो केलाय. गॉथनबर्ग नावाच्या एका शहरात मी शो केलाय स्वीडन मधला, जो की इतकं रेअर आहे तिथे जाऊन शो करणं. पण तिथे वोल्वो कंपनीची फॅक्टरी आहे, त्याच्यामुळे बरेचसे मराठी मेकॅनिकल आणि टेक इंजिनियर्स तिकडे पोहोचलेले आहेत, आपल्या इथून इंजिनिअरिंग करून गेलेले, त्यामुळे तिथे जाऊन शोज केलेले आहेत. आणि अशा ठिकाणी इमॅजिन करा, गॉथनबर्ग सारख्या शहरामध्ये अचानक मराठीत विनोद ऐकायला मिळतात तुम्हाला, तर रिस्पॉन्स तर तगडाच येणार असं.
1: अच्छा, वा मस्तच, फार खूप छान बोलतोयस तू. स्टँडअप कॉमेडी म्हणजे काय, आम्ही जे बघतोय ना, आमच्या समोर एक माणूस येतो, तो माईकवरती उभं राहून बोलतो आणि संपली कॉमेडी, म्हणजे कॉमेडी. आणि ती कॉमेडी आम्हाला कधी वाटते कधी नाही, आणि मग बोरिंग पण होतं. तुला असं कधी अनुभव आहे का की तू स्टँडअप कॉमेडी म्हणजे शो आहे तुझा आणि लोक हसलेच नाहीत, किंवा काही रिस्पॉन्सच नाही आला, किंवा नाही येत तर आणखीन आपल्याला स्क्रिप्ट मध्ये अचानक काही चेंज करावं लागलंय, असा काही अनुभव?
0: माझा एकदाच अनुभव आहे अनफॉर्च्युनेटली, तसा रादर फॉर्च्युनेटली तसा. माझं नशीब खूप चांगलं की मी जेव्हा चालू केलं ना, त्यातला पहिलाच जो जगात भारीवाला माझा जो सेट होता तो व्हायरल गेला. त्याला जवळपास सगळ्या प्लॅटफॉर्म्सवर मिळून आता 30-40 मिलियन व्ह्यूज आहेत. तर त्याच्यामुळे तो लोकांना अक्षरशः उलटा पाठ आहे. तर त्याच्यामुळे मला माझं नशीब असं की त्याच्यामुळे मला माझाच ऑडियन्स यायला लागला. भरपूर स्टँडअप कॉमिक्स खूप मेहनत घेऊन इथे पोहोचतात. त्यांची परिस्थिती भयानक असते, म्हणजे स्टँडअप कॉमिक कोणाला बनायचं असेल आणि त्याचं जर का पहिलं कॉन्टेंट नाही चाललं तर त्याचा मार्ग खूप खडतर आहे. ओपन माइक नावाचं एक सर्किट असतं, ज्याच्यामध्ये बेसिकली जे शनिवार रविवार नाही आहेत त्या दिवशी सोडून, विकेंड सोडून, इतर दिवशी ह्या सगळ्या स्टँडअप व्हेन्यूजवर जे नवीन कलाकार आहेत त्यांना संधी दिली जाते. त्याच्यासाठी बरेच वेळा त्यांच्याकडनंच पैसे घेतले जातात एंट्री फी सारखा, की तुला आज माईक देतोय, तुला तू 200 रुपये भर, किंवा त्यांनी 2-2 तिकीटं विकायची, असं करून ते अगदी 5-10 लोकांसमोर स्टँडअप करायला लागतं. म्हणजे कधी कधी तर 2-3 लोक असतात.
1: अच्छा.
0: आणि काही लोक तिथं प्रॅक्टिस करून करून करून त्यांचं फायनली तो एक सेट बनतो. मग तो कधीतरी वाजला तर त्यांना शुक्रवारी कोणाला तरी ओपनिंग ऍक्ट म्हणून बोलवलं जातं वगैरे, असा तो खूप मोठा लांबचा प्रवास असतो त्यांचा. आणि तो माझं नशीब की माझा पहिलाच सेट, आणि ते सुद्धा मीच स्वतः प्रोड्युसर होतो म्हणून मला तो स्लॉट मिळाला होता. तर त्याच्यामुळे मला माझं आयुष्य सोपं झालं. पण त्याच्यानंतर एकदा आम्ही एक शो केला होता ज्याच्यामध्ये मी सुनील ग्रोवर, ते जे कपिल शर्मा शो मधले जे आहेत, तर त्यांचा एक शो होता आणि तो मुंबईत असणार होता. आणि त्यामुळे ते म्हटले की माझा त्या शोला ना सगळं मुंबईत आहे आणि मराठी लोक खूप येणार आहेत, तर तुम्ही येऊन मराठीत ओपन कराल का 10-10 मिनिटाचे सेट. आणि पुण्यात आम्ही केलं होतं त्यांच्यासाठी तसं, त्यामुळे आम्ही म्हटलं हो करतो ना, म्हणून आम्ही मुंबईत केला त्यांच्यासाठी ओपनिंग ऍक्ट असा एक केला. आणि स्टेजवर जाताना असं कळलं की अरे हे ना फक्त मुंबईचे नाहीये, हे ओव्हरऑल मी एका कंपनीसाठी होता आणि ओव्हरऑल त्यांच्या वेस्टर्न डिव्हिजनची लोक आहेत, त्यामुळे गुजराती आहेत, पंजाबी आहेत, मुंबईची आहेत अशी लोक आहेत, तर तुम्ही हे हिंदीत कराल का. आता आपलं मराठी माणसाचं हिंदी म्हणजे अमरेको तुमरेको असं समीर दादा म्हणतात तसं. तर मी स्टेजवर गेलो आणि ऐनवेळी ते हिंदीत कर, मला इंग्लिश चांगलं जमतं. आता बायको अशी गेले की इंग्लिश ला पर्याय नाही. पण
1: मी ते विचारणार आहे तुला, थोडं पर्सनल विचारू ना सारे.
0: हो हो, बिंदास बिंदास बिंदास. त्यात काय, आता पर्सनल आम्ही चवाट्यावरच मांडले आमचं सगळं, त्यामुळे पर्सनल उरलं नाही. पण

0: पण आम्ही इंग्लिश जमतं मला, मला हिंदी माझं जरा कच्च आहे. तर मी ऐनवेळी तिकडे हिंदीत विनोद चालू केले आणि मी माझी जी फॅफ्या झाली आहे म्हणजे अनइंटेन्शनली विनोदी पण नव्हतो मी, इतपत वाईट करत होतो आणि तेव्हा मात्र मला अगदी घाबरायला झालं. मग त्यानंतर मी त्यांना म्हटलं की हे बघा मी मराठी कॉमिक आहे, मला मराठीत जमतं, मी करू का, काही लोक आहेत का मराठी इथे. तर पुढे 10-15 तारखे होती मी 3-4 विनोद मराठीत केली मराठीत केले आणि मी थांबलो. पण तेव्हा एकदाच मला तो अनुभव आलाय की लोक हसली नाही. पण असे अनेक शोज मी केले ज्याच्यामध्ये मला नाही पण माझ्या आधीच्या कॉमिक्सना तसा प्रतिसाद मिळाला नाहीये अनफॉर्च्युनेटली, आणि मला त्याची खूप भीती वाटते.
1: आणि एखादा शो खूप असा गाजलाय, अगदी लोकांनी डोक्यावर घेतलाय,
0: हो
1: असं पुण्यात झालंय का कधी?
0: हो हो, पुण्यात तर पहिलाच हाच मी म्हटलं तसं जगात भारी वाला जो पुणेकर वाला जो मी पहिल्यांदा लिहून गेलो होतो आणि मला अंदाजच नव्हता असा प्रतिसाद येईल. म्हणजे एकतर त्याच्या आधीचा शो जो आम्ही केला होता ना तो एका रेस्टॉरंटमध्ये केला होता त्यांच्या वरच्या छोट्या खोलीत 30 लोकांसमोर, आणि दुसराच शो आम्हाला सगळ्यांना जो मिळाला भाडीपाला तो डिरेक्टली पुलोत्सवला मिळाला. आता पुलोत्सव ला होतो ते यशवंतराव चव्हाणला आणि 30 वरनं डायरेक्ट 1300 ऑडियन्स होता. तर जो हाशा पिकतो म्हणजे 1300 लोक हसायला लागले की तो पिकतच जातो ना हाशा, त्यामुळे तो दुसराच अनुभव माझा इतका म्हणजे असा होता की त्यांनी नशाच झाली या गोष्टीची की आता हेच करूयात आणखीन असं वाटायला लागलं. पण माझा जो सगळ्यात अविस्मरणीय दोन अनुभव आहेत, एक म्हणजे मी आम्ही आई आणि मी ह्या आमच्या शो घेऊन युएसला गेलो होतो तेव्हा आम्ही तिथे एक एक हे बघितलं म्हणजे एक ऑडिटोरियम होतं तिथे शाळेचं, तिथे माझा शो होता सॅन होजे मध्ये आणि सेम असंच 800-900 लोक आली होती आणि मी तो शो माझ्या आयुष्यातला सगळ्यात बेस्ट परफॉर्मन्स आहे. आणि त्यानंतर एक चांगलं 1.5-2 मिनिटं मला एक स्टँडिंग ओवेशन मिळालं, त्यांनी मला जो कॉन्फिडन्स मिळाला तो माझा अविस्मरणीय अनुभव होता. आणि तो जो पहिल्यांदा जेव्हा स्टँडिंग ओवेशन मिळतं अशा प्रकारचं की लोक थांबत नाही टाळ्या वाजवायचं, तर तेव्हा मग मी ठरवलं की आपण ह्या शो आता भारतात पण सगळीकडे मोठ्या प्रमाणावर करूयात. आणि मी एक जगात भारी टूर नावाने एक टूर केली भारतामध्ये, म्हणजे आणि ते तो शो घेऊन मी भरपूर ठिकाणी गेलो. त्याचा शेवटचा शो जो डोंबिवलीमध्ये झाला होता आणि डोंबिवलीमध्ये सेम पुन्हा एक जवळपास एक माझा तो एक तासाचा शो होता पण तो इतका रंगला, मला ऐनवेळी इतकं सुचत गेलं की तो 1 तास 20 मिनिटं शो चालला हाशांमुळे आणि ऐनवेळीच्या ऍडिशन्समुळे, आणि तेव्हाही सेम असाच अनुभव. तर हे दोन माझे अविस्मरणीय शो आहेत.
1: आपण बोलूया अजून सहसंवाद कार्यक्रमात, आपल्याला बोलायचं आहे अजून भरपूर. तुझ्या तू आत्ताच जो उल्लेख केला तुझ्या मिसेसचा बायकोचा
0: पॉलाबद्दल, येस,
1: ती तुला कुठे भेटली आणि काय, तू एक कॉमेडियन आहेस आणि काय कॉमेडी होते की नाही नवरा बायको मधली, कारण भाषेचा आणि तू पुण्याचा त्यात मध्ये, तर हे बोलले. पण मी तुला एक गाणं ऐकवते, छान गाणं आहे.
0: येस, ओके.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आर या ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोतेहो आपण ट्यून केलेली आहे. आणि आज आपण बोलतो आहोत स्टँडअप कॉमेडी आणि झेनझी आणि स्टँडअप कॉमेडी कशी असते. तुम्हाला इंटरेस्टिंग वाटत असेल हे सगळं, मजा येते ना तुम्हा सगळ्यांना. सारंग खूप छान बोलतो आहे. सारंग हॅलो.
1: हॅलो
0: सारंग, पुन्हा एकदा तुझं खूप स्वागत आणि
1: धन्यवाद.
0: हा, आपण तुझ्या म्हणजे भाषेविषयी, तू पॉला ही तुझी मिसेस, तर ती कुठे भेटली तुला आणि कसं काय संवाद होतोय काय?
1: ऍक्च्युली संवाद होऊ शकला नाही, इथूनच आमची गोष्ट चालू होते. मी माझा एक सिनेमा टोरोंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलला सिलेक्ट झाला होता. मी ऍक्टर होतो त्याच्यामध्ये, द ब्राईट डे नावाचा. तर त्या वर्षी भारतातनं टोरोंटोला मेटिफला, तो खूप मोठं फेस्टिवल असतं, आणि तिथे नशिबानी एक 7-8 मराठी भारतीय सिनेमे, आणि त्याच्यामध्ये ते सोडून तिथे आणखीन एक दोन मोठ्या भारतीय डिरेक्टर्सना सेलिब्रेट पण करत होते, म्हणजे अनुराग कश्यप, त्यानंतर संजय लीला भन्साली आणि यांचे काही सिनेमे सेलिब्रेटही करत होते. तर असं करून एक 10-11 भारतीय फिल्म मेकर तिथे होते आणि त्याच्यामध्ये मी काम केलेला एक सिनेमा त्याच्यामध्ये सिलेक्ट झाला होता. आणि आम्हाला सगळ्यांना एका पार्टीला, सेलिब्रेटिंग इंडिया नावाच्या पार्टीला बोलवलं होतं टिफच्या सगळ्या टीमने. तर पॉला त्याच्या आधी दोनदा भारतात येऊन गेली होती एका स्कॉलरशिपवर तिच्या कॉलेजच्या, भारतीय फिल्म इंडस्ट्री बद्दल शिकून शिकायला म्हणून. आणि तेव्हा तिचे काही मित्र झाले होते, ओळखीचे लोक झाले होते, तर त्या सगळ्या लोकांना भेटायला म्हणून ती तिथे त्या पार्टीला तिलाही इन्व्हाइट केलं होतं. आणि त्या ती तिथे होती आणि मी इकडे एका कोपऱ्यात उभा होतो, कारण काय आपल्याला जितकं जेमतेम इंग्लिश बोलता येतं त्या हिशोबाने मी आपल्या भारतीय लोकांची वाट बघत तिथे कोपऱ्यात उभा होतो. आणि तेवढ्यात ही एक अत्यंत सुंदर मुलगी माझ्याकडे आली आणि माझ्याशी इंग्लिशमध्ये बोलायला लागली की मला तुझं काम आवडलं वगैरे आणि तू खूप छान, मी तुझा आणखीन एक सिनेमा भारतात असताना बघितला होता शाळा नावाचा, त्याचा तू ऍक्टर ट्रेनर होता ना मला असं कळलं वगैरे असं काहीतरी तिला माझ्याबद्दल माहिती होतं कुठून तरी. तर त्यामुळे तिने 4 गोष्टी माझ्याशी इंग्लिशमध्ये बोलल्या आणि आपल्याला जेवढं इंग्लिश तेव्हा यायचं त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये येस गुड थँक्यू व्हेरी वेल एवढंच ह्याच्यात आटपत घेतलं.
0: नाही आणि तू थोडासा असं हे पण झाला असशील ना मनातून खूप आनंदी आणि भीती आणि काय बोलायचं,
1: भीती आणि काय बोलायचं असं झालं म्हणलं की तेवढ्यात एक मला आपली हिंदी भाषिक

0: मैत्रीण भेटली, तिच्याबरोबर मी म्हटलं की आय हॅव टू मीट हर असं म्हणून गेलो. मग ती मैत्रीण पण मला म्हणते अरे बावड बोलायचं नाव वगैरे, म्हटलं आपल्याला कुठे येतं. आणि एक वर्षानंतर पॉला एका सिनेमावर असिस्ट करायला भारतात आली, त्या सिनेमाचा कास्टिंग डिरेक्टर मी होतो. आणि तेव्हा तिला पिकअप करायला असं म्हणून मला बोलवण्यात आलं. आणि तर तिला मी पिकअप केलं दादर टीटीवरनं. आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे ही तर तीच मुलगी वगैरे वगैरे. परत इंग्लिशची फॅफ्या असल्यामुळे परत काही मी फार काही बोललो नाही. त्या सगळ्यांनी तिला तिचा असा गैरसमज झाला, हा बिचारा शहाणा मुलगा आहे.
1: अच्छा, बोलत नाहीये, सगळ्यात गुड बॉय,
0: किती शाय गुड बॉय आहे, तर आपण त्यातल्या त्यात ह्याला भाव देऊयात असं म्हणून. तर बाकीचे आपल्याकडे सुंदर मुलगी परदेशात आल्यावर जसे वागतात तसे वागत होते, लालगोटेपणा चालला होता. तर मी म्हटलं की आपण त्याच्यात आपल्याला उगीच आपली बदनामी करायला नको कोणी, म्हणून आपण बोलायलाच नको. तर ते न बोलणं माझ्या माथे पडलं. मला तिला असं वाटलं की हा खूपच गोड साधा मुलगा आहे. मग एकदा जेव्हा तिला मराठी कळायला लागलं तेव्हा तिला लक्षात आलं की काय पोरग आहे.
1: अच्छा, आणि तोही पुण्यातला.
0: पुण्यातला, पण आता आम्ही दोघही दोन्ही भाषेत बोलतो. घरी जास्त करून इंग्लिश बोलतो, त्याचं कारण म्हणजे तिचं व्याकरण कच्च आहे. आणि माझं मी गेलोय इंग्लिश मिडियमला, जरी बोलता येत नसलं तरी त्यामुळे मला माझं व्याकरण कधीतरी सुधारायचं होतच, ते तिच्या निमित्ताने सुधारते असं.
1: तिने मराठी कसं काय शिकलं, म्हणजे कसं काय इतकं मराठी छान बोलते ती मराठी कसं काय?
0: हो, तिचा एक तिने आल्या आल्या इकडे खरं आम्हाला दोघांनाही कायम रायटर डिरेक्टर बनायचं होतं, पण पैसे कमवणं अभिनयातनं सोपं असतं म्हणून मग तिने, आणि खास करून परदेशी लोकांना, कारण खूप कमी परदेशी लोक जे इकडे अभिनय करतात, तर तिने इथे थोडी अभिनयाची कामं घेतली होती. तेव्हा तिला एक पिंडदान नावाचा सिनेमा मिळाला मराठी, सिद्धार्थ चांदेकर, मनवा नाईक आणि ती असं ते तिघं होतं त्यात. तर त्या सिनेमामध्ये तिला मराठी बोलायचं होतं. मग मी तिला बाराखडीची पुस्तकं आणून दिली आणि ती पहिलं लिहायला वाचायला शिकली थोडस. ती थांबत थांबत का होईना मराठी वाचू शकते आणि लिहू शकते. तर ते झाल्यामुळे आणि तिला मग लक्षात आलं की अरे मराठी तर जसं लिहिलं जातं तसंच उच्चारत. आपल्याकडे ते वॉवेल्सचा गोंधळ नाही ना, काही फोनेटिक्स हे ते वगैरे, त्यामुळे मग ते सोपं तिला ते तुम्ही मला ह्याचा उच्चार लिहून द्या मी उच्चार करून दाखवते असं करत ती शिकली.
1: अच्छा.
0: तर त्यामुळे तिला ते, आणि नंतर काय आमच्या ऑफिस मधली मुलं मॅक्झिमम जी येतात मराठी आम्ही कॉन्टेंट बनवत असल्यामुळे ती सगळ्यांना, ती सगळी ठाणे डोंबिवली अकोला असं तिथून अशी होती. तर त्यामुळे तेव्हा सुरुवातीला संवाद तिच्याकडे पर्याय नव्हता मराठीत बोलण्याशिवाय.
1: तू लेखक आहेस, निर्माता आहेस, अभिनेता आहे. आता तू म्हणालास की अभिनय करून पैसे मिळवणं जास्त सोपं आहे. मग स्टँडअप कॉमेडी करून उपजीविका पूर्णपणे असं प्रोफेशन म्हणून आपण करता येतं का? काय
0: जे जो नियम आपल्या बाकीच्या सगळ्या गोष्टींना आहे ना तोच आहे की तुम्ही त्याच्यामध्ये कुठे त्या रेंज मध्ये कुठे बसता त्याच्यावर आहे. म्हणजे जो सगळ्यात होतकरू अभिनेता आहे त्याला आपण कायमच म्हणतो नाही भाई तू काहीतरी दुसरी नोकरी पण बघ आणि बरोबरीने हे कर. पण जो ज्यांनी एक काहीतरी शिखर गाठलंय त्याला माहिती आहे की त्याला किती पैसे मिळू शकतात आणि त्याला किती हे होऊ शकतात. म्हणजे स्टँडअप कॉमेडीला आत्ताच्या काळामध्ये जे मोठाले कॉमिक आहेत हिंदी इंग्लिश मधले ते वर्षाला एक 25 कोटी पर्यंत पण कमवू शकतात. ते अगदी 25 वर्ष काम करून सुद्धा 1000 रुपये पण नाही मिळत अशी पण लोक आहेत. तर रेंज तशी आहे, उपजीविका मिळवणं शक्य आहे. त्याच्यासाठी तुम्हाला त्याच्यातलं सर्वोत्तम व्हायला लागतं. कुठल्याही क्षेत्राचा जो नियम आहे तोच, म्हणजे कला क्षेत्रातला. कला क्षेत्रामध्ये फक्त टॉप ब्रासला पैसे मिळतात. म्हणजे इंजिनियर्सना कसं आहे की एका जो सगळ्यात अप्रतिम इंजिनियर त्याला मोठा गलेलठ्ठ पगार मिळेल, पण जो अगदी होतकरू त्याला काहीतरी एखाद्या फॅक्टरीमध्ये छोटस काम आणि सुपरविजनचं असं करून त्याला एक छोटा पगार मिळेल. तर तसं नाहीये. तुम्ही जर का वाईट कॉमिक असाल किंवा तुमचं वाईट म्हणण्यापेक्षा तुमचं अजून तेवढं लोकांना आवडत नाहीये असं असेल किंवा

0: तुम्ही तिकीट विकू शकत नसाल तर तुम्हाला काहीच नाही मिळत. म्हणजे असं नाही की तरी सुद्धा तुमचं काहीतरी भागू शकेल असं नाही होत. दोन टोकं आहेत. माझ्या रेंजच्या कॉमिकला सहज माझं घर चालवता येऊ शकतं जर का वेळ आली. म्हणजे उद्या मी सगळं बंद केलं आणि मी ठरवलं फक्त स्टँडअप करूयात, तर उलट मी कदाचित लेखक दिग्दर्शक म्हणून जेवढं कमवतो त्याच्याहून जास्त कमेन.
1: अच्छा.
0: पण माझं कमनशीब आणि काय असं म्हणूयात की मला नेमकं सगळं करायला आवडतं.
1: कमनशिबी काय, सगळं छान करतोस तू, किती
0: जर का एवढी जर का सगळं करायची आवड नसती तर मग एव्हाना चांगली गाडी घर सगळं झालं असतं माझं.
1: नाही रे, पण होईल की होईल की तेही होईल. अजून खूप आहे, किती आणि तू किती हुशार मुलगा आहेस, तू किती छान काम करतोस, सगळं होईल तुझं हे. नाही
0: आवडीने नाही मजेनीच म्हणतोय अगदी हे. पण म्हणजे ह्याच्यामध्ये अक्षरशः असं जर का मी महिन्याला फक्त असं ठरवलं की दर महिन्याला मी 3 मोठे शो करणार फक्त आणि बाकी काही नाही करणार, तर मी माझ्या अभिनयात्मक कमवतो त्याच्याहून जास्त कमवू शकतो. पण पण मी प्युअरली स्टँडअप कॉमिक नाहीये, एवढंच फक्त त्यातलं फरक.
1: अच्छा. पण आपण ना, मी मघासपासून आपण सुरुवातीपासून स्टँडअप स्टँडअप स्टँडअप असं ऐकतो, पण हे का का नाव दिलंय असं स्टँडअप कॉमेडी असं
0: त्याच्या 3 प्रचलित गोष्टी आहेत. त्याच्या 3 प्रचलित गोष्टी आहेत. आता ह्याच्यातल्या तिन्ही बिलिव्हेबल आहेत आणि तिन्ही खऱ्याच आहेत. फक्त तो आपण म्हणतो ना ओरिजिन स्टोरी काय तर ते माहित नाही आपल्या सगळ्यांना. माहिती असतं की इथं ह्या काळात हे हा जो प्रकार आहे उभं राहून काहीतरी विनोद करणं विनोदी पद्धतीने सांगणं हे तर आपल्याकडे पण असायचंच. म्हणजे कित्येक वेळा आपलं काय म्हणतात विनोदी प्रवचन विनोदी प्रवक्ते असायचे, आत्रे ह्या पद्धतीने सादर करायचे काही काही विषय,
1: पुल
0: देशपांडे किंवा इवन परदेशात सुद्धा अनेक लोक ह्या पद्धतीने सादरीकरण करायचेच.
1: अच्छा. म्हणून
0: हा पण पण त्याला स्टँडअप नाव जे आलं ना ते व्हरायटी शोज व्हायला लागले टीव्हीवर सुद्धा आणि प्रत्यक्षात सुद्धा. जेव्हा लोक म्हणजे मध्ये गाणी असायची डान्स असायचे हे असायचे व्हरायटी शोज आणि त्याच्यामध्ये एक जो सूत्रधार असायचा तो उभं राहून सादर करायचा. एक तो आपला आपला माईक समोर घेऊन यायचा आणि सादर करायचा आणि त्या कॉमिकला स्टँडअप कॉमिक म्हणायला लागले.
1: अच्छा.
0: आणि सुरुवातीला येऊन लोकांना वातावरण निर्मिती तयार करायचं.
1: पण हे मला आता आजकाल आपण बघतो की भीभत्सपण आणायचं किंवा अश्लील काहीतरी बोलायचं आणि म्हणजे एखाद्यावरती विनाकारण विनोद करायचे त्याच्या परिस्थितीवर किंवा त्याच्या दिसण्यावर, तर हे म्हणजे ह्याच्याने काय प्रसिद्धी मिळते म्हणून हे करतात का काय?
0: ते गोंधळ आहेत. स्टँडअप कॉमिक पूर्वीचे जे होते ना ते आणखीन एक प्रकार प्रसिद्ध होता. ते म्हणजे जेव्हा मोठ्या बार्स मध्ये मोठे मोठे मोठी लोक जमा व्हायची म्हणजे अमेरिकेत वगैरे, की आता इथे कोणीतरी मोठा पॉलिटिशियन बिल्डर मग दोन गुंड असे सगळे त्या बारमध्ये, तर तिथे वादविवाद भांडण होण्याची शक्यता असायची. तेव्हा एखाद्या माणसाला लिटरली बारवर उभा करायचं टेबलवर आणि तो तिथून त्या सगळ्यांवर विनोद करायचा. पण तो आणि त्याच्यामुळे त्या सगळ्यांवर विनोद करताना त्याला आपण त्याला म्हणायचे पंचिंग अप, म्हणजे ही स्टँडिंग अप अँड पंचिंग अप, म्हणजे आपल्याहून तगड्या लोकांना तो गुद्दे घालतोय पण विनोदाने. म्हणूनच तो शब्द पंच आलाय आपल्यामध्ये, जो आपण नाटकामध्ये सर्रास वापरतो अरे काय पंच पाकला आहे, तर तो पंच हा विनोदी पंच अशा ह्यानी आहे आणि त्याला पंचिंग अप म्हणायचं की लोक चिडू नयेत वैतागू नयेत भांडणं होऊ नयेत तर त्याला विनोदाने सगळं मारून टाका सगळा तो माहोल राग त्यांचा, तर त्याला पंचिंग अप म्हणायचे. तर ते हळूहळू त्या पंचिंग अपचं पंचिंग डाऊन सुरू झालं. त्याचं कारण असं झालं की बरेच वेळा ऑफेन्स पण घेतला जातो जेव्हा आपण कुठल्या तरी मोठ्या माणसावर विनोद करतो. आयडियली स्टँडअप कॉमेडी मध्ये कायम आपल्याहून मोठ्या म्हणजे आपल्याहून मोठ्या पेक्षा ताकदवर माणसांवर विनोद करणं अपेक्षित असतं. आता पण असं होतं की जेव्हा आपल्याला आपल्याहून आपल्या कारण काय त्यालाच सटायर आपण म्हणतो, पण आता ते जेव्हा केलं जातं तेव्हा आजकालच्या काळामध्ये

0: त्याच्याने फटके पडणं जास्त शक्यता असते. उद्या मी एखाद्या पॉलिटिशियनवर विनोद केला तर मला ट्रोलिंग होण्याची शक्यता जास्त असते दॅन मी माझ्या मित्रावर विनोद केला तर. आणि मग ते पंचिंग अपचं पंचिंग डाऊन सुरू झालं. आपल्याहून वीकर लोकांवर विनोद करणं, त्यांच्या व्यंगावर विनोद करणं हे फेमस होत गेलं आणि ते खपून घेतलं गेलं खूप वर्ष. त्याच्यामुळे त्याची सवय पडली. मला असं वाटतं की कुठल्याही सेन्सरशिप किंवा कुठल्याही सोसायटीच्या बाउंड्रीज म्हणजे आपल्या समाजाच्या ज्या सगळ्या बाउंड्रीज आहेत त्या अशाच आखल्या जातात मर्यादा की करून बघूयात, हे नाही आवडलं तर ह्यापुढे नको करायला. आपण सगळ्याच गोष्टीचे नियम असेच बनवत गेलेलं आहे. हा प्रकार नवीन आहे, इंटरनेट नवीन आहे, आपल्या मर्यादा आपणच बनवत जाऊ हळूहळू असं मला वाटतं. ते लोकांनाही समजत जाईल, लोकही सुधारत जातील आणि चुकाही करत राहतील असं मला वैयक्तिक वाटतं.
1: खूप छान, म्हणजे खूप सुंदर तू आता म्हणा की आपल्या मर्यादा या आपण आपोआप त्या ठरवल्या जातील, जसं लोक सुधारतील किंवा चुकतीलही पुन्हा पुन्हा.
0: तुला काही कक्षा रुंदावल्याही जातील, म्हणजे मला असं वाटतंय काही लोकांना सवय पण होईल काही गोष्टी ऐकून घेण्याच्या. आता रोस्टिंग जो प्रकार आपण मगाशी म्हणत होतो ना, आम्ही एक कास्टिंग काउच नावाचा शो करायचो अमेने पुण बरोबर, मराठी इंडस्ट्रीमध्ये पहिला रोज शो होता तो. आणि आम्ही रीमाताई होत्या तेव्हा, रीमा लागू त्यांच्याबरोबर तो शो केलेला आहे. आम्ही अजय अतुल यांच्याबरोबर, माधुरी दीक्षित, काजोल अशा मोठ्या मोठ्या कलाकारांबरोबर तो शो केलेला आहे आणि यंग कलाकारांबरोबर. आणि त्यांनी ते सगळे विनोद खूप मस्त पद्धतीने घेतले, लोकांनी पण तो विनोद स्वीकारला. त्यामुळे तिथे कक्षा रुंदावला गेला कदाचित. काही ठिकाणी आम्ही कदाचित आमची मर्यादा ओलांडली असेल तर तिथे आम्ही मागे पावलं घेऊ चार.
1: फार फार सारंग, इतकं सुंदर तू बोलतोयस आणि तुझ्याशी बोलतच राहावं असं वाटतंय. खर तर एक तास पण कसा गेला कळला नाही आम्हाला, श्रोत्यांनाही कळलं नसेल असं वाटतं की तुझ्याशी आणखीन बोलावं. पण काय म्हणजे आपण थांबूया आणि पुन्हा तुला आम्ही आमंत्रित जरूर करू. तू पुन्हा आमच्यासाठी ये, आम्ही तुझी वाट पाहतोय आणि तुला खूप खूप शुभेच्छा. इतकं सुंदर तू सांगितलंस की क्राऊड वर्क, रोस्टिंग, स्टँड अप कॉमेडी आणि बरंच काय काय काय आपण बोललो ते इतकं छान होतं, इतकं सुंदर होतं. खूप खूप तुझे आभार आमच्या असंख्य श्रोत्यांच्या वतीने, खूप खूप आभार. आणि तुझी वाट पाहतो आम्ही, तू पुन्हा ये आमच्यासाठी स्टँड अप कॉमेडी करायला.
0: आणि माझं ऐकून घेतल्याबद्दल तुमचे आभार, नक्की आपण भेटूयात.
1: हो, थँक्यू, बाय, धन्यवाद.

0: दिग्दर्शक, अभिनेता, लेखक, स्टँड अप कॉमेडियन सारंग साठे यांच्याबरोबर आज आपण संवाद साधत होतो स्टँड अप कॉमेडी आणि झेंजी या विषयाच्या संदर्भात. सहज संवाद हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत होता प्रसार भारतीच्या वेव्स ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आर या ॲप सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर. दुपारचे 12 वाजतात. आता थोड्याच वेळात वनिता मंडळाचा कार्यक्रम. ही पुणे केंद्राची निर्मिती आहे.
1: आज या कार्यक्रमात ऐकूयात जागतिक संगीत दिनाच्या अनुषंगानं ध्यानसंगीत आणि चक्र संगीतोपचार याविषयी गायिका धनश्री कुलकर्णी यांची मुलाखत. सूत्रसंचालन यशश्री पुणेकर, तर सादरकर्ते आहेत निलिमा पटवर्धन. प्रसारित करत आहोत वनिता मंडळ आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.

0: नमस्कार मैत्रिणींनो, वनिता मंडळ कार्यक्रमात मी यशस्वी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. सख्यांनो, 21 जून हा जागतिक संगीत दिन आहे. भारतीय शास्त्रीय संगीत जगात एकमेव अद्वितीय आहे. आपल्या शास्त्रीय संगीताची हजारो वर्षांची परंपरा आहे. याच शास्त्रीय संगीतावर आधारित लाखो बंदिशी, नाट्यगीतं, भावगीतं आणि चित्रपट गीतांनी आपलं भावविश्व समृद्ध केलंय. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर संगीत आपल्या सोबत असतंच. हे संगीत आपल्याला आनंद तर देतच, पण आपल्याला शांतता आणि समाधानही मिळवून देतं. म्हणजेच संगीत आपल्यासाठी उपचाराचंही काम करतं. काय आहे हा संगीत उपचार, त्याचा आपल्या जीवनावर कसा परिणाम होतो, हे आपण जाणून घ्यायचा आज प्रयत्न करणार आहोत. आणि त्यासाठी आज आपल्या स्टुडिओत आपण निमंत्रित केलं आहे सुप्रसिद्ध गायिका आणि संगीतोपचार तज्ज्ञ धनश्री कुलकर्णी यांना. नमस्कार धनश्री.
1: नमस्कार.
0: सख्यानो, मुलाखतीला सुरुवात करण्याआधी मी धनश्रीची थोडक्यात ओळख करून देते. धनश्री कुलकर्णी यांनी शास्त्रीय संगीतामध्ये MA ही पदवी प्राप्त केलेली आहे. सुगम संगीताचा डिप्लोमाही त्यांनी केलेला आहे. संगीताचं आणि संगीतोपचाराचं प्रशिक्षण त्या देत असतात, संगीतोपचारही त्या देत असतात. तर आता जाणून घेऊया संगीत आणि संगीतोपचाराचा आपल्या आयुष्यावरती काय परिणाम होतो. धनश्री, तुझं सुरुवातीचं संगीताचं शिक्षण कुठे झालं?
1: पहिलं म्हणजे जागतिक संगीत दिवस आणि जागतिक योग दिवस यानिमित्त सर्व श्रोत्यांना माझा मनपूर्वक नमस्कार. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. याप्रमाणे आपण जन्म घेतो तेव्हापासूनच श्वास हा आपला गुरु आहे. कारण श्वास हा स्थिरता, आपल्याला आत्ताच्या क्षणाची जाणीव करून देणारा असा आहे. आणि तो जन्माला आल्यावरच पहिला श्वास आपल्याला हे शिकवतो, त्यामुळे श्वास हा गुरु आहे. आणि मग नंतर आई वडील, माझी आई सुनीता नांदूरकर आणि वडील मोरेश्वर नांदूरकर हे पहिले माझे गुरु. त्यांनी जो मार्ग मला दाखवला आयुष्याचा, त्या मार्गामध्ये गायन कलेमध्ये त्यांनी घातल्यानंतर पहिले माझे गुरु पंडित चंद्रशेखर देशपांडे, शोभा अभ्यंकर, त्यानंतर सुप्रसिद्ध गायिका आशा खडीलकर, असे मला खूप मोठे गुरु लाभले. हे माझं खूप मोठं भाग्य आहे.
0: खरंय.
1: भारतीय शास्त्रीय संगीतात मी MA ही पदवी घेतली आणि SNDT तून लाईट म्युझिकमध्ये डिप्लोमाही केला. सुगम संगीताचं शिक्षण मी यशवंतदेव यांच्याकडून घेतलं. त्यामुळे माझा हा मार्ग आजचा अत्यंत आनंददायी आणि समाधानकारक असा झालेला आहे. का तर गुरु मला इतके दिग्गज लाभले, यामुळे माझा हा प्रवास अत्यंत सुखकारक होतोय.
0: खरंय, कुठल्याही गोष्टीसाठी योग्य गुरु लाभणं हे खरंच महत्वाचं आहे. आणि शिष्य आपल्या आकलनाप्रमाणे किंवा बुद्धिमत्तेप्रमाणे त्यांच्याकडनं घेतच असतो, पण त्याच्यातच स्वतःचा काही विचार घालून त्याच मिळालेल्या विद्येचा अजून उपयोग करण्याचाही प्रयत्न शिष्य करत असतो. त्याचप्रमाणे तू म्युझिक थेरपीकडे वळलीस असं म्हणायला हरकत नाही.
1: हा नक्कीच. म्हणजे मी गात होतेच गाणं, जसं MA केलं त्याच्यानंतर अनाहत म्युझिक ॲटेलियर या संस्थेच्या अंतर्गत मी गायनाचं शिक्षण देणं सुरू केलं. हे चालू असताना माझे आध्यात्मिक गुरु नरेंद्र साठे काका यांची भेट झाली आणि त्यांनी गायन या विषयाकडे बघण्याचा दृष्टिकोन मला दिला. शास्त्रीय संगीतातले राग त्यांचा भाव आणि त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक स्तरावर कसा संबंध आहे हे हळूहळू गाता गाता त्यांनी विविध अंगांनी मला दाखवून दिलं. आणि हे करत असताना आपल्यामध्ये असलेली ऊर्जा केंद्र आणि स्वर यांचा संबंध मी अनुभवायला लागले. या दररोजच्या अनुभवामुळे माझा अभ्यासही वाढायला लागला, त्यातली माझी गोडी वाढायला लागली आणि त्याची खोली हळूहळू समजून घेण्याचा मी अजूनही प्रयत्न करते.
0: हो, म्हणजे स्वानुभवातूनच तू त्या विषयाकडे ओढली गेलीस असं म्हणायला हरकत नाही. पण मग म्युझिक थेरपी म्हणजे काय नेमकं?
1: आता पहिलं आपण थेरपी म्हणजे काय हे समजून घ्या. तो कुठलाही औषध किंवा सर्जरीशिवाय जे आजार बरे करतात त्याला आपण थेरपी म्हणतो. तसं म्युझिक थेरपी म्हणजे काय, तर कुठलं तरी विषय

0: गाणं ऐकलंय, विशिष्ट सुरामध्ये किंवा रागामध्ये आपण ऐकतोय, तर ती म्युझिक थेरपी. मग त्याला अलीकडे रागचक्र म्हणजे समयचक्र असतं, त्यानुसार पण त्याची मांडणी करून त्यानुसार रागांचा रोगांवर होणारा परिणाम अशा पद्धतीने सुद्धा याचा उपयोग करून घेतोय. पण मी जो विषय अभ्यासते आहे किंवा ज्याचा उपयोग होतो आहे ते आहे चक्र संगीत उपचार पद्धती. तर यामध्ये सातही स्वरांच्या साह्याने सात चक्रांचं स्पंदन होतं आणि ते स्पंदन आपल्याला जाणवतं.
1: अच्छा.
0: किंवा ते स्पंदन आपल्या शरीरामध्ये कुठल्या पॉईंटवर कशा प्रकारे जाणवत आहे आणि त्याचा मी जसं म्हणलं मगाशी तसं शारीरिक आणि मानसिक स्तरावर परिणाम होतो हा आपल्याला हळूहळू अनुभवायला येतो. मग त्याला आपल्याला ते ऐकताना पण होतं आणि गाताना तर निश्चितच जास्ती प्रमाणात होतं.
1: बरं, पण मग ही चक्र थेरपी कोणासाठी आहे?
0: ही सर्व आपण अगदी लहान मुलांपासून, म्हणजे सध्याचा माझा एक उद्देश असा चाललाय की लहान मुलांच्या शाळेमध्ये सुद्धा हा विषय घ्यावा आणि अगदी मोठ्यांपर्यंत, म्हणजे अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत हा विषय समजून घ्यायला पाहिजे. ॲक्च्युली आपल्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत, फक्त त्याचा सजगतेने उपयोग कसा करायचा आहे हे यामध्ये आपण अनुभवू शकतो.
1: अच्छा. चक्र थेरपी आपण देतो किंवा घेतो स्वतः, तर ह्याच्यासाठी नेमकं काय करायला लागतं?
0: आधी पहिली चक्र आपल्यामध्ये ऊर्जा पॉइंट किंवा ऊर्जा केंद्र जी आहेत ती म्हणजे आपण बसतो त्या ठिकाणी पाठीच्या कण्याच्या शेवटच्या भागात मूलाधार चक्र आहे, त्याच्या पुढे ओटीपोटाच्या ठिकाणी स्वाधिष्ठान चक्र आहे, पुढे आहे मणिपूर चक्र, असंच वरती हृदयावर अनाहत चक्र, कंठामध्ये विशुद्ध चक्र, दोन भुवयांच्या मध्ये आज्ञा चक्र आणि आपल्या टाळूच्या वर सहस्त्रार चक्र.
1: अच्छा.
0: अशा आपल्या शरीरामध्ये त्याची स्थानं ठरलेली आहेत. मग असेच आपले स्वर पण आहेत, सारे ग म प ध नी. तर या प्रत्येक चक्राला, प्रत्येक स्वराचं स्पंदन जेव्हा आपल्याला अनुभवता येतं तेव्हा या थेरपीचा आपण उपयोग करून घेऊ शकतो. मग ते सहजतेने येईल का करता? तर तसं नाही आहे, म्हणजे तुम्हाला त्याचा अभ्यास करावाच लागतो. पण आपण दररोजच्या या रुटीन जीवनात सुद्धा याचा उपयोग कसा करून घेता येईल यासाठी अभ्यास, पण तो खूप मोठा अभ्यास किंवा त्याचा आता मी अगदी काय रोज साधनेला बसू कुठे बसू असे कुठलेही नियम नाही आहेत. कारण ही जी चक्र संगीत उपचार पद्धती आहे ही कोणीही घेऊ शकतं, कोणीही करू शकतं, त्याला वयाचं बंधन नाही आहे. आपण बघ म्हणतो की घरात शुभ बोलणाऱ्या किंवा वास्तू तथास्तू म्हणत असते, तर या सगळ्या काय आहेत? या स्पंदनाच्याच गोष्टी आहेत. मग यामध्ये चक्र संगीत उपचार पद्धतीमध्ये पंचतत्व, आपल्या तीन प्रकृती वात पित्त कफ प्रकृती, मुद्रा, बीज मंत्र, त्याच्यावरचे श्लोक, कारण प्रत्येक चक्राला देवता पण आहे, कारण आपल्याला समोर एक लागतं काही साधनेसाठी, ती प्रत्येक देवता पण आहे कारण ती आपल्याला त्याच्यासाठी शक्तीच देते, ती देवता. अशा सगळ्या बाजूनी आणि आपण रोज करत असलेले, मी जसं आत्ता म्हणलं श्वास हा गुरु आहे, तसं

0: मार्गदर्शन करू शकतो.
1: बरोबर.
0: म्हणून कुठल्याही वयासाठी ही चक्र संगीत उपचार पद्धती उपयोगी आहे.
1: यासाठी शास्त्रीय संगीताचं ज्ञान असणं गरजेचं आहे का?
0: नाही, यासाठी काही शास्त्रीय संगीत आलं पाहिजे, समजलं पाहिजे. आता जसं मगाशी मी म्हणलं तसं रागांचा रोगांवर होणारा परिणाम अशी म्युझिक थेरपी आहे. मग इथे आपल्याला तेच राग, म्हणजे चक्र हे आपण आपल्या रुटीनमध्ये पण चक्र असतं. आपण सकाळी

0: करत असतो. पण मग मूलाधारासाठी श्याम कल्याण, स्वादिष्टांचक्रासाठी वृंदावनी सारंग, का तर श्याम कल्याण मध्ये सा हा महत्वाचा म्हणजे वादी स्वर आहे. असे प्रत्येक वादी स्वर त्या त्या चक्रावर स्पंदन करतात, त्या रागाचा असा परिणाम होतो.
1: अच्छा,
0: म्हणून आता जर मला कळत नाहीये त्यातला राग कळत नाहीये, वादी स्वर कळत नाहीये, तर मी काय ऐकायचंय, तर ते राग वादन जास्ती करून ऐकावं असं आम्ही म्हणतो वोकलपेक्षा. कारण त्याचा जो स्पंदनांचा परिणाम आहे तो शब्दही नाही.
1: बरोबर,
0: म्हणजे विदाउट तुम्ही वर्डिंग जेव्हा ऐकाल ते स्वर, तेव्हा नक्की तो संवाद साधतो.
1: शब्दात न आला तर तो शब्दाच्या अर्थाकडे लक्ष जाऊ शकतं, आणि शब्दाशिवाय आला तर त्या स्वराच्या स्पंदनांकडे लक्ष जाऊन त्याचा परिणाम होऊ शकतो. वा, प्रत्येक चक्राचा आपल्या शरीरावर कसा काय परिणाम होतो, कुठल्या कुठल्या चक्राचा कसा कसा परिणाम होतो?
0: हा, जसं मी म्हटलं तसं आपण मूलाधार चक्र म्हणजे ही सात चक्र आहेत, तर याच्यामध्ये प्रत्येक चक्र आपल्या शरीरामध्ये बॅलन्सिंग म्हणजे बॅलन्स राहायला पाहिजे. ते कमी पण नको आहे आणि जास्ती पण नको आहे. तर ते बॅलन्स राहण्यासाठी मूलाधार चक्र काय करतं, तर स्थिरता आणतं, म्हणजे सा हा स्वर. आणि मग हा नुसतं आत्ता जे आपण मी म्हणलं म्युझिक थेरपी असते, मग ते राग ऐका आणि रोगां त्या रागांचा रोगांवर परिणाम होतो, तर इथे होईल का नाही अशी शंकाच नाही आहे. कारण याचा उल्लेख ऐतरेय उपनिषदामध्ये आहे. तर त्यामध्ये काय आहे, तर याचा डायरेक्ट स्पंदन आपल्याला शरीरामध्ये जे जाणवतात, जसं मी आत्ता म्हणलं की स्थिरता आहे मूलाधार चक्राचं काम काय आपल्या शरीरामध्ये, तर स्थिरता. मग ती शारीरिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक सगळ्या स्तरावर येते. मग त्यासाठी श्याम कल्याण असा राग आहे. राग भरपूर आहेत सावादी असलेले, पण त्यातले काही ठराविक असे निवडलेले आहेत. म्हणून नुसता रागांचा रोगांवर परिणाम होतो असं नाही, तर आपण त्या स्थानावर लक्ष केंद्रित करून तो राग ऐकला तर याचा 100% परिणाम होतो.

0: बाकीच्या चक्रांचा कसा कसा परिणाम होतो?
1: प्रत्येक चक्राचा आपल्या शरीरावर होणारा परिणाम, जसं मूलाधार चक्र स्थिरता, मग ती मानसिक, शारीरिक, आर्थिक, सामाजिक, तसं स्वाधिष्ठान चक्र हे निर्मिती क्षमता वाढवतं, म्हणजे नवनिर्मिती किंवा उत्साहवर्धक असं आहे. मग मणिपूर चक्राचा आपल्या शरीरामध्ये काय उपयोग होतो, तर तो तर अत्यंत महत्त्वाचा असं चक्र आहे, त्याला नाभी चक्र असं पण म्हणतात, त्याला पोटातला मेंदू असं पण म्हणतो, कारण सर्वांवर नियंत्रण आणणारं मणिपूर चक्र आहे. तसं पुढे अनाहत चक्र, की जे आनंद वाढवतं, म्हणजे तुमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम कोण करत असेल तर अनाहत चक्र. विशुद्ध चक्र काय, तर वाणीवर ताबा मिळवतं, म्हणजे आपल्याला बोलण्याने आपण मन एकतर दुखवतो तरी किंवा जिंकतो तरी, त्यामुळे विशुद्ध. म्हणून प्रत्येक चक्रच आपल्या शरीरावर परिणाम वेगवेगळा जाणवतो त्याचा. आज्ञाचक्राचा बॅलन्स असेल किंवा आपल्याला आज्ञाचक्राचा आपल्या शरीरावर होणारा परिणाम, तर चांगल्या वाईट गोष्टी आधीच आपल्या लक्षात येतात, की मी हे करणं योग्य आहे का नाही आहे, हे आपल्याला आज्ञाचक्र परिणामकारक आहे. तसं सहस्रार चक्र, की इथे मला असं सांगावंसं वाटतं की जे हरिपाठामध्ये आहे, की कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैसी, म्हणजे ज्ञानेश्वरांनी हे सांगून ठेवलंय की आपण प्रत्येक गोष्टीत अडकत असतो, याला एक कमळाचंच, प्रत्येकाचं सिम्बॉल इथे चक्राचं तू बघशील तर कमळाचंच उदाहरण दिलेलं आहे, कारण कमळच हे का, दुसरं कुठलं तरी फूल का नाही घेतलं त्याला, किंवा अजून कुठलं सिम्बॉल का नाही घेतलं, तर कमळाच्या पाकळ्या बघ, जेव्हा उमलतं तेव्हा ते कुठेही एकमेकात पाकळ्या अडकत नाही आणि उमलतं, आणि बंद होतं तेव्हा कुठेही ते असं एकमेकात अडकलंय असं न होता बंद होतं, म्हणजे ही जी अटॅचमेंट डिटॅचमेंट आहे.
2: अच्छा,
1: तर तशा प्रकारे सहस्रार आपल्या आयुष्यात, आपल्या शरीरामध्ये तशा पद्धतीने काम करतं.
2: अच्छा, आणि मग ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला साध्य करायच्या असतील तर प्रत्येक चक्रावरती काम करायला हवं, आणि त्या प्रत्येक चक्रावरती काम करण्याकरता म्हणून आपण संगीताचा उपचार घेणार आहोत,
1: नक्की
2: असं आहे. हे खूप छान पद्धती आहे, पण स्थिरता आपल्या मनाला नसते, म्हणजे आपण म्हणतो की एखादं संगीत ऐकू, पण तेव्हा आपल्या मनामध्ये हजारो विचार येऊ शकतात, तर ते संगीत तेवढ्या परिणामकारकतेने आपण ऐकलं पाहिजे, तर त्यासाठी काय करावं लागेल?
1: हां, मग याला मी ध्यान संगीत असा जो योग दिवस पण आहे आणि संगीत दिवस पण आहे, तर अशा निमित्ताने मला उलट ध्यान संगीताचं महत्त्व आपल्या आयुष्यात खूप आहे. आपण काय म्हणतो, ध्यान क्रियेला बसूया, तर ध्यान ही क्रिया नसून ते निष्क्रिय होणं आहे, म्हणजे जिथे आपण निष्क्रिय होतो म्हणजे ध्यान करायला बसत नाही, ध्यान लागावं लागतं.
2: बरोबर,
1: पण मग ते काय आपण म्हणतो की चला मी ध्यानाला बसली, किंवा अलीकडचा शब्द, किंवा अलीकडे मेडिटेशनचे क्लासेस असतात, तर हे ध्यान लागणं हे महत्वाची गोष्ट आहे, म्हणजे निष्क्रिय म्हणजे आपण विचार बंद होणं, तर आपलं फक्त श्वासावर लक्ष केंद्रित जेव्हा करता येतं किंवा श्वासावर लक्ष ठेवून आपण जेव्हा कुठलेही विचार न करता श्वासाच्या लईकडे लक्ष देतो तेव्हा ध्यान लागणं आपण त्याला म्हणतो.
2: बरोबर बरोबर, पण मग हे ध्यान लागता येणं आवश्यक आहे का चक्र थेरपीसाठी?
1: नक्कीच, म्हणजे आधी तुमची बैठक, मग ती मी मगाशी म्हणलं तसं कुठलाही नियम नाही आहे, की बैठक म्हणल्यावर आपण काय म्हणतो, चला बसायचंय, मग मला आसन घालायचंय, मग मला आसनावर बसायचंय, मग माझी ती सातची वेळ आहे बरं का मेडिटेशनची, मग कोणी आवाज करू नका,

0: शांतता पाहिजे.
1: तर
0: तिथे आपण जेव्हा अशा पद्धतीने बसतो तेव्हा विचारांचा कोलाहल जास्ती वाढतो.
1: हो खरं आहे, म्हणजे आपण ह्या सगळ्या काय म्हणतात नियम पाळून आपण ध्यान करायला गेलो तर ते नक्कीच लागत नाही,
0: नक्कीच लागत नाही. तर उलट म्हणून याला कुठलेही नियम नकोत, नियमाशिवाय हे तुम्ही करू शकता. म्हणजे कसं, तर बैठक ही मानसिक पाहिजे, म्हणजे मंडई सारख्या ठिकाणी पण तुमचं ध्यान लागलं पाहिजे.
1: हो खरं.
0: म्हणजे काय, तर आता यासाठी मी ध्यान आणि संगीत म्हणते. तर संगीत म्हणजे कुठला तरी गाणं ऐकणं किंवा भजन लावून ठेवणं आणि मग त्यामध्ये माझं ध्यान लागलं असं म्हणणं, तर असा तो विषय नाही. तर जे आत्ता मी इथे चालू ठेवले आपण बोलायला सुरुवात केल्यापासून बारीक तानपुरा हा ऐकू येत असे, तर हल्ली सहजही कोणाकडे तानपुरा ॲप डाउनलोड करता येतं. हा तानपुरा घरात चालू ठेवणं, मी थोडक्यात सांगते की तुम्ही आजपासूनच सुरुवात करा की ध्यान संगीत हे करायला आपण सुरुवात करूया, कारण खूप सोपं आणि सहज आहे आणि स्वतःहून कधी पण करता येतो. आता याच्यामध्ये आपल्याला स्वर ऐकूयात, आणि चार स्वर ऐकू येतात. जसं मी आत्ता आधी चक्र आपल्या शरीरातली ऊर्जा केंद्र सांगितली, विशुद्ध चक्र म्हणजे कंठ आपल्या गळ्यामध्ये, प हे विशुद्ध चक्राच्या ठिकाणी आणि सा हे मूलाधाराच्या म्हणजे स्थिरतेकडे आहे. तर प सा सा सा याच्यावरच आपण जेव्हा श्वासाची लय समान करतो, श्वासाची लय जेव्हा या प सा सा सा ऐकून तुम्ही हळूहळू ती सवय होते आपल्याला, ते ऐकून ऐकून आपल्याला जेव्हा सवय होते तेव्हा ते प सा सा सा आहेत हे ऐकू यायला लागतं आणि मग त्याची स्पंदनं तुम्हाला शरीरामध्ये जाणवायला लागतात. का, तर तुम्ही श्वासाची लय पण त्याच्याशी समान करता. तर यामध्ये आपण प सा सा सा हे सातत्याने रोज तानपुरा ऐकून ऐकून आपल्याला ती सवय लागते आणि मग आपण ध्यानाला बसलो की या नादाशी आपण एकरूप होतो. आपल्याला एकरूप व्हायला आपण ओमची फ्रेम तरी लावतो, ओमची फ्रेम आपण मेडिटेशनच्या रूममध्ये वातावरण निर्मितीसाठी लावतो की माझी ती रूम यासाठी आहे किंवा मला त्या ओमकडे बघून माझं ध्यान एकाग्र व्हावं, एकचित्त व्हावं. पण हे ध्यान म्हणजे काय आहे, तर मन आहे.
1: बरोबर,
0: की आपण अवयव दाखवू शकतो, हात इथे आहेत, पाय इथे आहेत, डोळे इथे आहेत, नाक इथे आहे, पण मन दाखवू शकतो का?
1: नाही.
0: आणि जे दिसत नाही तेच आपल्याला एकाग्र करायचंय.
1: हो
0: मग ही किती अवघड गोष्ट
1: आहे.
0: तर हे मन एकाग्र करताना, म्हणजे मन म्हणजे कुठे आहे, तर माझा आता हात दुखतोय तर मन हातात आहे, डोकं दुखत आहे तर मन डोक्यात आहे, तसं

0: तेच आपल्याला एकाग्र करायचंय.
1: हो
0: मग ही किती अवघड गोष्ट आहे.
1: खरंय.
0: तर हे मन एकाग्र करताना, म्हणजे मन म्हणजे कुठे आहे, तर माझा आता हात दुखतोय तर मन हातात आहे, डोकं दुखतंय तर मन डोक्यात आहे, तसं आत्ता मी लक्ष केंद्रित केलंय श्वासावर तर तिथे माझं मन एकाग्र करायचंय. तर मन हे एकाग्र केल्यानंतर प्राणायामातले प्रत्येक प्रकार आपण या पद्धतीने करायचे, म्हणजे अनुलोम विलोम करताना याच लयीमध्ये, आणि हा नाद त्याला सहकार्यासाठी असतो. मग त्याची अनुलोम विलोम आहे, कपालभाती आहे, भ्रामरी आहे, ओंकाराचे विविध पद्धतीने आपण ओंकार घेतो. आणि सर्वात महत्वाची गोष्ट की हा जो मी तानपुरा लावला आहे हा युनिव्हर्सचा स्वर आहे, म्हणजे असाच मी कुठलाही स्वर लावलाय असं नाहीये. तर काय, तर हा पंचतत्वातला स्वर आहे आणि हा प्रूव्ह झालेला आहे की जे हर्ट्ज नासानी सांगितले, तर हर्ट्ज जेव्हा मॅच केले तेव्हा भारतीय शास्त्रीय संगीतातला हा पांढरी पाच हा स्वर आला. जसं मी म्हणलं चक्र साधना आणि ध्यान संगीत या दोन्ही गोष्टी आधी तुम्ही बैठकीसाठी किंवा स्थिरतेसाठी ध्यान संगीत आणि चक्र साधनेसाठी या ध्यान संगीताचा होणारा उपयोग, या दोन्ही गोष्टी तुम्हाला हळूहळू अनुभव यायला लागेल. आणि सगळ्यात याचं महत्वाचं उदाहरण म्हणजे आत्ता मी जिथे बसली आहे आकाशवाणीत, इथे काय करतो आम्ही, 101 हे स्टेशन लागलं म्हणजे काय, इथली स्पंदनं माझ्या इथे मॅच झाली म्हणून मला ते क्लिअर ऐकूया. हेच आपण जेव्हा प्रवासात जातो तेव्हा मी पुण्यातून साताऱ्यात एंटर होत असताना किंवा कोल्हापूरमध्ये एंटर होत असताना ही स्पंदनं पुढे मागे होतात म्हणून ते क्लिअर ऐकू येत नाही. इतकं सोपं आहे की ती स्पंदनं आपल्याशी जुळवून घेण्यासाठी, म्हणून इथे पंचतत्व याचा पण आपल्यावर होणारा परिणाम आहे. आणि हे सगळं आपल्याला ध्यान संगीतामुळे चक्र संगीत साधना ही सोपी होते.
1: बर, पण मग ह्या आपल्या शरीरावरती त्याचा परिणाम होतो असं आपण मगापासून म्हणतो आहोत आणि या शरीरातली चक्र आपण म्हणतो आहोत, पण ही चक्र काही मुळात अस्तित्वात नाही आहेत, म्हणजे चक्र असं दाखवू शकत नाही पण हे चक्र आहे, ते त्याचं स्थान आहे. पण मग पूर्ण तुम्हाला शारीरिक रचनेचा अभ्यास करावा लागतो का ह्याच्यासाठी चक्र थेरपीसाठी?
0: नक्की, म्हणजे मी तरी केला.
1: हा,
0: माझ्याकडे एक डॉक्टर ज्या एनाटॉमी स्पेशालिस्ट आहेत कुंडलकर मॅडम, त्या नरेंद्र साठे काका माझे गुरु त्यांच्याकडे आल्या होत्या आणि त्यांनी विचारलं की मला हे ॲक्च्युअल माहिती हो पण त्याचा परिणाम कसा करून घ्यायचा हे नाही माहिती आहे, म्हणजे मला शरीरामध्ये ती चक्र कुठे आहेत, कशी काम करतात, आपण त्याच्या पाकळ्यांचा पण उच्चार म्हणतो, म्हणजे बीज मंत्र जसं मी म्हणलं प्रत्येक चक्रावर त्या त्या मंत्राचा, जसं मूलाधारासाठी लम हे अक्षर काम करतं, बाराखडीतलेच आपले सगळे उच्चार आहेत पण प्रत्येक चक्रासाठी वेगवेगळा मंत्रातला उच्चार आहे की जो परिणाम साधतो. तसं त्यांनी विचारलं की कसा काय हा परिणाम साधेल, तर त्यांनी मला बीजे मेडिकल कॉलेजला नेलं आणि तिथे ज्या बॉडीवर त्या त्या अवयवाचं जसं डिसेक्शन होऊन करत असतात अभ्यास तिथले विद्यार्थी, तसा मी तो अभ्यास की ओके इथे स्थान आहे आणि ऍक्च्युअल तिथे पाकळ्या म्हणजे प्लेक्सस की जे त्याला आपल्याला त्या त्या स्थानाला आपल्याला काय म्हणू आपण त्याचा अनुभव देत असतील असा मला तो विचार तिथे जाणवला आणि त्याचं त्यानंतर तर जास्ती मला त्याचा अनुभव यायला लागला. पण असं नाहीये की प्रत्येकाला हे शक्य होईल असं नाही, त्यामुळे एनाटॉमी विषय समजून घेतला तर चांगलंच आहे. आणि काकांनी अशा नोट्स तयार केल्यात की शरीराचं त्याच्यामध्ये स्थान कुठे आहे, त्याचं सायन्सदृष्ट्या कसं महत्व आहे, नुसतं असं नाही आहे की हे उपनिषदामध्ये लिहिलंय म्हणून आहे, तर याचा आपल्या ऋषीमुनींनी पूर्वसुरींनी याचा अभ्यास केलेला होता म्हणून हे ही उपचार पद्धती निर्माण झाली.
1: त्यांनी वेगवेगळ्या लोकांवरती ह्याचे करून बघितले प्रयोग आणि त्यातनं मग हा निष्कर्ष काढला की ह्या गोष्टीचा इथे परिणाम होऊ शकतो. आणि मग जसं आपण म्हणतो की शरीरावर परिणाम होतो आणि त्याच्यासाठी आपण शरीराचा अभ्यास, मग मानसिक स्थितीवर पण परिणाम होतो, तर मग मानसिक स्थितीचाही मानस शास्त्राचाही अभ्यास करावा लागतो.
0: म्हणजे डिप्रेशन या विषयावर खूप आत्ताचा अलीकडचा खूप मोठा विषय येतो की अगदी लहान लहान मुलं पण म्हणतात मला डिप्रेशनच आलंय की अभ्यास होत नाहीये. म्हणजे डिप्रेशन हा ऍक्च्युअली खर तर खूप मोठा शब्द आहे. म्हणजे तुमचं मन, मनाचं खच्चीकरण जर तुम्हाला एवढ्या लहान वयापासून मनावर याचा होणारा परिणाम, जास्ती ऍक्टिव्ह पण नाही पाहिजे हे चक्र आणि डिऍक्टिव्ह म्हणजे कमी पण नाही पाहिजे, तर बॅलन्स असं.

0: झालं पाहिजे. म्हणजे मन आपल्या ताब्यात येऊ शकतं.
1: अच्छा.
0: आता हे जे मानसिक आपण म्हणतोय त्रास, की जो प्रत्येक क्षणाला प्रत्येक व्यक्तीला आणि प्रत्येक व्यक्तीमुळे होतो, हे आधी खूप जाणून घेतलं पाहिजे की मन आपल्या जर ताब्यात असेल, म्हणजे आपण जसं बॅलन्स राहूया, तर ते कसं राहायचं, तर हे ध्यानसंगीत आणि चक्रसाधनेने शक्य होतं. आणि मग आपण आपल्याला अनुभवायला लागतो की मी बॅलन्स राहू शकते की नाही, का तर मी हा अभ्यास करते किंवा मी याबद्दल सजग झाली आहे की मला काय करायला पाहिजे. आपण कुठल्याही गोष्टीसाठी दुसऱ्याला दोष देतो, त्याच्यामुळे हे घडलं, त्याच्यामुळे ते घडलं, तर माझ्यामुळेच या गोष्टी घडतायत. कारण तो जरी बोलला तरी त्याचा माझ्यावर कितपत परिणाम करून घ्यायचा आहे हे आपल्याला या चक्रसाधनेमुळे जमायला लागतं.
1: अच्छा.
0: त्यामुळे आजारांवर काम तर होतंच, आणि कसा आपण त्या आजारापर्यंत पोहोचणार नाही म्हणून म्हणलं डिप्रेशन, तर मनाचं कच्चीकरण, मग ते सगळ्या बाजूनी. म्हणजे आधी माझ्यामध्ये काय प्लस गोष्टी आहेत या पण कळल्या पाहिजेत, आणि त्या आपल्या स्वतःपेक्षा जास्ती कोणाला नाही समजत, आणि माझ्यामध्ये काय कमी आहे हे पण कळलं पाहिजे. प्रत्येक व्यक्तीनुरूप प्रत्येकामध्ये काही ना काही कमी जास्ती गोष्टी असतात. तर स्वार्थ इथे शब्द खूप मी वेगळ्या अर्थाने म्हणते, म्हणजे माझे गुरु म्हणतात की स्वतःचा अर्थ समजणं म्हणजे स्वार्थ आहे. स्वतःचा अर्थ म्हणजे काय, कमी गोष्टी कुठल्या आहेत, ज्या कमी आहेत त्या आपण चांगल्या पद्धतीने वाढवल्या पाहिजेत. म्हणजे दुसऱ्याकडे बघून आपण चांगलं ते घेता आलं पाहिजे, आणि दुसऱ्याकडे जर कमी असेल तर त्याला कमी लेखण्यापेक्षा आपल्यामध्ये ते जास्ती असेल तर ते बॅलन्स करता आलं पाहिजे. त्याच्यावर आपल्याला अहंकार नाही वाढला पाहिजे. तर हे सगळं चक्रसाधनेमुळे शक्य होतं.
1: म्हणजे सत्सद विवेक बुद्धी तुमची जागृत करण्याचं काम पण हे चक्र करतात
0: नक्की
1: थोडक्यात. म्हणूनच मला असं वाटतं की हा खरंच सगळ्यांसाठीचा उपचार पद्धतीही आहे. मग या लहान मुलांना हे शिकवताना त्याला काय, कारण त्यांना हे सगळं काहीच कळणार नाही ध्यान कसं लावायचं, कारण ती इतकी चंचल असतात म्हणजे शरीराने पण मनाने पण, आणि त्यांची तेवढी आकलन शक्ती पण नसते. मग त्यांना ह्या उपचार पद्धती कसं सांगता येईल किंवा त्यांना कशी देता येईल?
0: नक्कीच. म्हणजे मी हा प्रयत्न करत असते की प सा सा सा जसं मगाशी मी म्हणलं तसं, प हा आपल्या वाणी म्हणजे कंठावर जे काम करतो तर ते बॅलन्स, म्हणजे आता लहान मुलांना काही आपल्याला आधी मुळात एका ठिकाणी बसवणं हेच अवघड गोष्ट असते, तर त्यांना आपल्याला हे ऐक, याच्यातनं हा स्वर ऐकू येतोय का, किंवा हे काय वाजतंय, आणि मी त्याच्याबरोबर मेट्रोनम लावते का, तर श्वासाची लय पण
1: बरोबर,
0: मग त्या प्रत्येक बीट बरोबर तुमची श्वासाची लय होते का, यामध्ये ते गुंगून जातात, यामध्ये ते एकरूप होऊन जातात. मग इथे मी जसं म्हणलं तसं कंठ चक्र म्हणजे विशुद्ध चक्र हे खूप, मग ते कुठल्याही वयातलं असू दे तर ते खूप काम करतं. म्हणजे कसं, तर परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी, तर जिथे काहीच चालू नाही आहे, निष्क्रिय आहे, ही परावाणी आहे. जिथे पश्यंती आहे काहीतरी दिसतंय, मग हे आपल्याला दिसणं जे आहे तर त्याच्यावर आपल्या आतमध्ये काहीतरी सुरू होतं, चांगलं असू दे वाईट असू दे
1: बरोबर.
0: मग पुढे आहे मध्यमा, की काहीतरी मला त्या जे दिसलंय त्याच्यावर माझं काहीतरी पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह म्हणणं आहे, पण मग इथे आपली ती सत्सद विवेक बुद्धी वापरून माझ्या वैखरीतून योग्यतेच येईल
1: बरोबर.
0: मग हे काम आपल्या ध्यानसंगीतामध्ये घडतं, म्हणजे हे सगळं आतमध्ये चालू असतं, पण हे निष्क्रिय लेवलला होणं हे महत्वाचं आहे. लहान मुलांमध्ये जर त्याच वेळेला घडलं, त्याच वयामध्ये घडायला लागलं, तर त्याचा उपयोग त्यांना हळूहळू जसे मोठे होतात तेव्हा त्यांच्यातला हा सगळा, म्हणजे एक योग्य पद्धतीने विचार करण्याची त्यांना सवय लागते. आणि याच्यावर मी नेहमी सांगते की गायत्री मंत्र खूप चांगला काम करतो, की या स्वरामध्ये तुम्ही पांढरी पाच या स्वरामध्ये जेव्हा तुम्ही गायत्री मंत्राचा उच्चार कराल, मग तो लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत तो तुम्ही कराल, तेव्हा तो ऊर्जा देतो आपल्याला. मग ती ऊर्जा आपण करत असलेल्या कामासाठी, आपण करत असलेल्या विचारांसाठी, आणि मग विचार

0: असे झाले की ते काम योग्य पद्धतीने आणि त्याला मिळणारी ऊर्जा पण योग्य पद्धतीने मिळते. मग आपल्यामध्येच ऊर्जा केंद्र जे आहेत त्यालाही ती योग्य पद्धतीने ऊर्जा मिळत जाते.
1: या ऊर्जेवरूनच मला आठवलं की वाढत्या वयामध्ये मुलांच्या अंगात अतिशय ऊर्जा असते, त्यांना योग्य प्रवाहात आणणं किंवा योग्य दिशा देणं हे पण या ध्यानसंगीतांनी आणि चक्रथेरपीनी शक्य होत असेल.
0: म्हणून अलीकडे माझ्याकडे अनेक जण पेरेंट्स येतात की तो जरा एका जागी बसत नाही म्हणून त्याला गाणं तरी शिकवते किंवा एका जागी बसत नाही म्हणून एखादं वाद्य तरी शिकवते. तर यापेक्षा त्याला एका जागी बसण्यापेक्षा आवड लागावी असं जर म्हणून त्याला शिकवलं तर तो जास्ती पटकन बसेल.
1: खरं
0: आहे. म्हणून ही दिशा देणं फार महत्वाचं आहे की आपण काय मुलांशी बोलतोय किंवा बोलण्याचा त्यांच्यावर काय परिणाम.
1: बरोबर आहे, बरोबर आहे. आणि ह्याच्याच पुढचा भाग म्हणजे तरुणांसाठी आपण म्हणूया की इतकी प्रलोभनं बाहेर आहेत, त्यांना नुसती प्रलोभनच आहेत असं नाहीये, म्हणजे ते व्यसनांच्या दृष्टीने जातात किंवा बाकीच्या प्रलोभनांना बळी पडतात हेही नाहीये, पण त्यांना ताणतणावही तेवढेच आहेत. कारण का शिक्षण घेताना ताणतणाव आहे, नोकरीच्या ठिकाणी आहे, जगात स्पर्धा इतकी आहे की त्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी त्यांना ताणतणाव आहे. पण त्यांच्यासाठी हे चक्र थेरपी कशी उपयोगी पडते?
0: खूप उपयोगी पडते. म्हणजे आता मला असे कॉल येत असतात, आयटी मधला जॉब करते पण मला गाणं पण शिकायचंय, खूप आवड आहे पण माझा जॉबचं काहीच टायमिंग नाही आहे त्यामुळे मला फक्त संडे रिकाम आहे. मग संडेला तुम्ही तुमच्या आवडीचा छंद जोपासा पण मला करता येत नाहीये याचं दुःख जे तेवढे बाकीचे 6 दिवस आहे आणि 7व्या दिवशी तुमच्या आवडीचं तुम्ही काम करताय तर ते पण काम तेवढ्याच आवडीने झालं पाहिजे.
1: बरोबर.
0: परिस्थिती आहे ती स्वीकारण्याची तयारी आपल्याला चक्र साधना त्या मनाची शक्ती वाढवतं. किंवा म्हणून मग एक नेहमी शब्द वापरते की अध्यात्माकडे वळलं पाहिजे.
1: बरोबर.
0: तर काय तुझं म्हणजे आता हे वय का अध्यात्माकडे वळण्याचं? तर ऍक्च्युली लहानपणापासूनच अध्यात्माकडे वळलं पाहिजे. कारण अध्यात्माची व्याख्या अशी म्हणते मी, भूतकाळाचा विचार नाही, भविष्यकाळाचा विचार नाही, फक्त वर्तमानात जगता आलं पाहिजे म्हणजे अध्यात्म आहे. अशा प्रकारे जर रोजचा दिवस बघायला लागलो तर कुठलंही वय, मग तरुण मुलं असू देत, वयोवृद्धांचा तोच प्रश्न आहे. ते अनेक ठिकाणी मला ओल्ड एज होम मध्ये बोलवतात की यांचे प्रश्न खूप आहेत. कारण आता त्यांचे पालक म्हणजे त्यांची मुलं जी आहेत ते त्यांचे पालक आहेत आणि त्या पालकांनी वेळ नाही म्हणून तिथे ठेवलेलं आहे.
1: बरोबर.
0: तर याचं ते दुःख करतात आणि म्हणून आजार वाढतात. तसं लहान मुलांना पाळणाघरात ठेवतात, आई बाबांना वेळ नाही म्हणून मला पाळणाघरात ठेवलंय, ही भावना त्यांच्यामध्ये न येता की त्यांचं ते एक हॅपी मुमेंट्स म्हणजे सगळा आनंदाचा दिवस कसा जाईल अशा ठिकाणी किंवा अशा ऍक्टिव्हिटी असलेल्या ठिकाणी मुलांना आपण सोडतो आहे किंवा ठेवतोय. म्हणजे हे दोन्ही वय जे आहेत आणि त्याच्यामधलं तरुण आणि प्रौढावस्था यामध्ये या दोन्ही वयातल्या लोकांना त्यांच्या मानसिकतेचा समतोल सांभाळावा लागत असतो.
1: बरोबर.
0: म्हणून येणारा ताण
1: हो
0: आणि प्लस कामाचा ताण अशा दोन्ही गोष्टी, म्हणजे म्हणलं तर प्रत्येक वयात ताणच
1: आहे. आहे.
0: म्हणून चक्र संगीत उपचार पद्धती ही कुठल्याही वयासाठी आपल्याला हे ताण न येता आपण त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा बदलू शकतो यासाठी खूप उपयोगी पडते.
1: हो, आपला हा महिलांसाठीचा कार्यक्रम आहे तर सर्व वयोगटातल्या महिलांना हे कसं उपयोगी पडेल? कारण प्रत्येक वयोगटात महिलांना एक वेगळ्या प्रकारचं टेन्शन्सना तोंड द्यावं लागतं. म्हणजे घरात आपण म्हणतो तसं की मुलांची काळजी आहे, घरातल्या ज्येष्ठांची काळजी आहे, नवऱ्याचं करिअर आणि त्याचं स्वास्थ्य त्यांना बघायचं आहे, बरोबरीने स्वतःचं स्वास्थ्य बघायचं आहे, मानसिक शारीरिक काय असेल ते. बाहेर गेल्यावरती ऑफिसेसचे ताण आहेत, कामाचे आहेत, बाहेरच्या ऑफिसेसमध्ये होणाऱ्या इतर त्रासांनाही त्यांना तोंड द्यायचं आहे. तर या सगळ्या गोष्टींना त्यांना तोंड द्यायला ही थेरपी कशी उपयोगी पडते? म्हणजे मानसिक बळ वाढवण्याकरता हे कसं आपल्याला उपयोगी पडेल?
0: नक्कीच. मी म्हणलं तसं इथे स्त्री असो वा पुरुष, म्हणजे स्त्रियांसाठी काय, तर स्त्री ही अशी असते की ती कोणाची तरी आई असते, कोणाची तरी सून असते, कोणाची तरी बायको, म्हणजे बायकोचा रोल पण असतो, म्हणजे अशी प्रत्येक रोलमधनं ती जात असते.

0: मग त्यावेळेला या सगळ्या आजच्या धावपळीच्या आणि जगात तिला बाहेर पडून काम पण करावं लागत असतं. मग याच्यातनं काय होतं की पिढ्यांचा पण यामध्ये गोष्ट असते की तुमच्या वेळेला नव्हतं असं, आता आमच्या वेळेला असं करायला लागतं. म्हणजे यांनी काय होतं तर विसंवाद वाढायला लागतात
1: बरोबर
0: घरामध्ये. मग ते स्त्री स्त्री मधले असू दे किंवा पुरुष स्त्री मधले असू दे, तर यासाठी घरातली स्पंदनं, मी म्हणलं मग अशी तसं घरात वास्तू तथास्तू म्हणत असते, तर हे विसंवाद टाळून आपण सुसंवाद आणू शकतो. म्हणजे काय होतं तर घरातली स्त्री जेव्हा या साधनेमध्ये येते किंवा ही साधना करायला लागते तेव्हा या सगळ्या स्तरावर ती अत्यंत बॅलन्स पद्धतीने हे करू शकते. म्हणजे मी नेहमी सांगते, मग ती ओळखीची असू दे नसू दे, मी सांगते की अगं ना मी तुला ही लिंक देते, हा रविशंकरांचा चारुकेशी घरात लावून ठेवतो. चारुकेशी रागाने काय होणार आहे, राग अगं मला कळत नाही, नाही कळला तरी चालेल, पण त्याची जी स्पंदनं घरामध्ये होणार आहेत तुला हळूहळू लक्षात येईल की त्या चारुकेशी रागामुळे घरातलं वातावरण बदलत आहे. मग काही जण तुला म्हणतील की काय ते सकाळपासून लावून ठेवलंय, तर अगदी सगळ्यांच्या कानामध्ये गेलंच पाहिजे, मला ते समोर बसून ऐकलंच पाहिजे असे कुठलेही त्याला नियम नाही आहेत. म्हणजे तुम्ही घरात कोणी लावून ठेवा आणि त्याची स्पंदनं घरात उमटू दे, तर त्यांनी सुद्धा तुम्हाला जो फरक पडायला लागेल आणि मग नक्की तुम्हाला ही साधना आपण करूया हे शिकून घेऊया. कारण असं नाहीये की मला किती वर्षानुवर्ष ही साधना करायला पाहिजे, रोजच्या आपल्या प्रश्नांमध्ये पण आपल्याला बॅलन्स आत्ता मला करताना काय बाबा केलं पाहिजे, तर मी ही मुद्रा करेन, मी हा बीजमंत्र म्हणेन, मी डोळ्यासमोर हा रंग आणेन, अशा सगळ्या गोष्टी यामध्ये आपल्याला शिकता येतात.
1: बरोबर,
0: त्यामुळे इतक्या सहज आणि सोप्या गोष्टी आहेत आणि त्या बीजमंत्राचा उच्चार करून आपल्याला ती शक्ती नक्की मिळते.
1: अच्छा,
0: आणि आपल्या ते पॉइंट्स पण आपल्या शरीरातच आहेत, ती ऊर्जा केंद्र आपल्याच शरीरात आहेत, आपल्याला कोणाचा दुसऱ्याचा आधार इथे जरुरीचा नाहीये. त्यामुळे स्त्री ही सजगतेने अशा पद्धतीने जर घर बॅलन्स करू शकली तर खूप चांगला उपयोग आहे.
1: खरं आहे, आणि म्हणजे असंच की घराघरात म्हणा किंवा कामाच्या ठिकाणी म्हणा, जर सगळीकडे अशी शांतता तिला अनुभवायला मिळाली तर ती जास्त कार्यक्षमतेने काम करू शकेल.
0: नक्की, काम करण्याची क्षमता कधी वाढेल की ती मनापासून ते करत असेल. म्हणजे मी असं सांगते ध्यानसंगीतामध्ये की तुम्ही जे काम करताय आपण काय म्हणतो ध्यान देऊन कर, तिथेच ध्यान देणं हेच तुमचं मेडिटेशन आहे.
1: बरोबर,
0: जे तुम्ही काम करताय त्याच्यामध्ये ध्यान लागणं, म्हणजे मी स्वयंपाक करत असेल तर ते ध्यान देऊन करेन, मी एकीकडे फोनवर बोलते आणि स्वयंपाक करते, तर या गोष्टी आपण हळूहळू टाळून ते पूर्ण एकाग्रतेने करायला लागलो, कुठलीही मग गोष्ट असू दे त्याची सवय लागायला लागली की त्याचं समाधान आणि आनंद पण मिळायला
1: वेगळा असतो. बरोबर आहे, आणि हे कुठल्याही वयोगटात लोकांना हा मार्ग योग्य आहे, कारण जे आपण काम करतो आहोत ते पूर्ण मन लावून त्या क्षणाला तिथे असणं आणि ते पूर्ण मन लावून करणं म्हणजे त्या कामाचंही समाधान आपल्याला मिळतं, आपल्या वेळेचंही नियोजन होतं आणि इतर कामांसाठी आपल्याला वेळ उपलब्ध होऊ शकतो आणि आपण इतर गोष्टींचा आनंद घेऊ शकतो. आणि हे इतरांना समजून घेण्याकरता कसं उपयोगी पडतं,
0: म्हणजे मी आत्ता जे बोलतीये ते तिने ऐकून त्या पद्धतीने केलं नाही तर आपलं चिडचिड होणार आहे किंवा तू म्हणतेस म्हणून मी काय ऐकू. या सगळ्यामध्ये आपलं अनाहत चक्र आपल्याला साथ देत. आपण बघ एखादी गोष्ट कोणी काही विचारलं आपल्याला, निर्णय असेल तो कि मी हे करू का ग, तर आपला सहजपणाने दीर्घ श्वास घेतला तो आणि उत्तर दिलं जात,
1: थोडासा विचार करतो,
0: विचार करतो. कारण दीर्घ श्वास का घेतो आपण तर तिथे आपला तो विचार म्हणजे श्वासावरच पुन्हा आहे गोष्टी या. मग दीर्घ श्वास काय, मी चला मी आता श्वास घेते आणि तुला उत्तर देते असा म्हणून नाही घेतला जात, तर माझ्या काहीतरी निर्णयावर ही गोष्ट करणार आहे म्हणून आपण सांगतो. म्हणजे आपण दीर्घ श्वास घेतो म्हणजे आपण एकाग्र करतो तेवढ्या सेकंदापुरतं पटकन आपल्याला आणि उत्तर देतो. मग इथे मी एवढं तिला उत्तर दिलंय आणि तिने तसं नाही वागलं, तर इथे चिडचिड किंवा तो दुजा भाव सुरू झाला. मग हा टाळायचा आहे. मला विचारलंय, माझं सांगून झालंय, पण इथे तू घ्यायचं की नाही. म्हणून इथे बुद्धांनी जे सांगितलेलं ते फार महत्वाचं आहे की कोणावर चिडताना तू त्याचा नोकर होतोस, असं त्यांनी एका गोष्टीत सांगितलं. मग तुला प्रत्येकाचा नोकर व्हायचंय का?
1: हो,
0: हा विचार या तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे असं वाटतं मला.
1: खरं खरं म्हणजे हे ध्यानसंगीत किंवा हे ही चक्र थेरपी स्वतःला बॅलन्स करण्याकरता तर आहेच, पण आपल्या इतरांशी असलेल्या संबंधांनाही बॅलन्स करण्याकरता आहे. म्हणजे तुम्हाला तुम्ही इतरांना जास्त चांगल्या रीतीने समजून घेऊ शकता. ठीक आहे, मी सांगितलं तिने ऐकलं नाही, ऐकणं न ऐकणं तिच्या हातात आहे. तिचा काय म्हणत, तिचं कर्म तिच्याजवळ असं आपण म्हणू शकू. आणि माझं काय कर्तव्य होतं ते मी केलेलं आहे, हे समाधान आपल्याला आहे. म्हणजे इतरांशी असलेले संबंध चांगले होऊ शकतात, आपण आपल्या कामामध्ये चांगल्या तऱ्हेने योगदान देऊ शकतो, पूर्ण कार्यक्षमतेने आपण काम करू शकतो, आपल्या मनाची स्थिरता राहते, आपल्या मनाला समाधान मिळतं, आणि ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम शरीरावर होऊन आपलं शरीर स्वास्थ्यही चांगलं राहू शकतं.
0: म्हणजे मी खूप सोप्या पद्धतीने हे शिकवत असताना सांगत असते की मूलाधारमुळे काय होणार आहे, स्थिरता येणार आहे. मग ती सगळ्या स्तरावर आहे, मानसिक, शारीरिक, मग त्याच्यामुळे असलेली आर्थिक, सामाजिक, सगळ्या स्तरावर. पुढे काय आहे, तो ओटीपोटाचे इथे स्वादिष्ठांचक्र आहे, तिथे निर्मिती क्षमता आहे किंवा उत्साह आहे. म्हणजे काय, तुमचं मन एकदा स्थिर, म्हणजे तुमच्याकडे स्थिरता आल्यानंतर तुम्ही जे काम करताय त्याच्यामध्ये इतरांपेक्षा काहीतरी वेगळंच घडेल, कारण तुमची स्थिरता आली.
1: बरोबर.
0: पुढे काय आहे, तर मणिपूर आहे, तो आत्मविश्वास देतो, म्हणजे आपल्या बरगड यांच्या खाली त्याचं स्थान आहे. तिथे लक्ष केंद्रित करून तुम्ही बीज मंत्र किंवा तो रंग समोर आणायचा आहे किंवा त्या देवतेचं स्मरण करायचं आहे, असं प्रत्येक चक्राचं आहे. तर मणिपूर चक्र काय आपल्याला करताय, तर निर्भर बनवताय, कारण मला स्थिरता आली आहे, माझं निर्मिती छान झाली आहे कुठल्या तरी कामाची, मग आता मी त्यामुळे निर्भर झाली आहे, म्हणजे मला आत्मविश्वास माझा वाढलाय त्याच्यामुळे.
1: बरोबर.
0: त्यामुळे मणिपूर चक्र तुमचा आत्मविश्वास वाढवतं. मग आत्मविश्वास वाढल्यामुळे पुढे काय, तर हृदय चक्रावर अनाहत चक्र. मग अनाहत चक्र काय करताय, तर आनंद, तुला आवडो ना आवडो, मी काम केलेल्याचा मला आनंद आहे.
1: बरोबर.
0: त्यामुळे आनंद हा आपल्या स्वतःसाठी. मग या सगळ्या खालच्या स्थिरतेमुळे, नवनिर्मितीमुळे, आत्मविश्वासामुळे, आनंदामुळे माझी वाणी कंठचक्र विशुद्ध चक्रातून गोडच बोललं जाणार
1: आहे. हो,
0: तिथे मी कोणाला दुखावणार नाहीये.
1: बरोबर.
0: मग पुढे आज्ञाचक्र आहे, जे आपल्या दोन बुवा यांच्या मध्ये, ते आपल्याला त्यामुळे योग्य का अयोग्य, चांगलं का वाईट या गोष्टी नक्की दाखवणार आहे.
1: विवेक आपला जागृत
0: ठेवणार आहे. आणि मग सहस्रार, तिथे आपण म्हणतो कुंडलिनी जागृती. मग तू म्हणतेस तसं आपण नातेसंबंध किंवा या सगळ्याच्या पलीकडे गेलेलं असतो. मग तिथे कुठलाही दुजा भाव नाही, द्वैत अद्वैत नाही, सगळ्याच्या पलीकडे जाऊन सहस्रार चक्र माझं बॅलन्स झालंय. त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला ते काम देत राहतं, आणि हे तर रोजच्या आयुष्यात आपल्याला इतक्या ठिकाणी उपयोगी पडू शकतं.
1: बरोबर आहे. पण मग याची पद्धती काय, की आधी तुम्ही ध्यान लावायचं, मग प्राणायाम श्वासाकडे लक्ष द्यायचं, मग त्या त्या चक्राचे जो बीज मंत्र आहे तो म्हणायचा, त्याचं देवतेचं स्मरण करायचं, त्याचा
0: रंग आहे तो डोळ्यासमोर आणायचा,
1: अशा तऱ्हेने हे चक्र थेरपी चालते.
0: मग आता याच्यासाठी तुम्ही आसन घेऊन बसलात अगदीच योग्य. नाही जमलं, जसं तू म्हणलीस की महिलांसाठी आपण करतोय, मला वेळच नाहीये या साधनेला, हे तुम्ही जाता येता सुद्धा डोळ्यासमोर आणू शकता.
1: बरोबर.
0: तुम्ही एक लाल रंगाची पर्स जवळ ठेवू शकता, लाल रंगाचा रुमाल जवळ ठेवू शकता की राहू दे, मला स्थिरता राहू दे. कारण काय, त्या निमित्ताने मी सजग राहते की मला ही स्थिरता आली पाहिजे. मग नुसतं ते जवळ ठेवून होणार आहे का, तर तसं नाही. त्यासाठी साधनाही वेगळी आहेच, पण आपल्याला सजग ठेवण्यासाठी अशा गोष्टी पण आपण करू शकतो.

0: आपलं भारतीय शास्त्रीय संगीत आहे हे तुम्हाला अवगत असो अगर नसो, ते त्या ऐकण्याने आपल्या शरीरावर मनावरती परिणाम होतो, तो नक्कीच सकारात्मक असतो. आणि ते जर सजगतेने आपण ऐकलं तर त्याचा जास्ती परिणाम होतो, आपली क्रियाशक्ती कार्यशक्ती वाढते, सर्जनशीलता वाढते.
1: सजगतेने ऐकण्यासाठी नुसतं ऐकणं नाहीये, तर ते आपल्या त्या त्या शरीरातल्या ऊर्जा केंद्रांवर लक्ष केंद्रित करून परिणाम होण्यासाठी ऐकणं.
0: हो बरोबर बरोबर आहे. तर हे सगळं या चक्र थेरपीमध्ये आणि ध्यानसंगीतामध्ये आपल्याला साध्य करता येतं. आणि ही थेरपी अशी आहे की कोणा डॉक्टरकडे जायला पाहिजे किंवा कोणाकडे तरी जायला पाहिजे असं नाही. एकदा आपण ते शिकवून घेतलं की आपलं आपल्याला सुद्धा करता येतं, आपण आपल्या घरातल्यांनाही सांगू शकतो. आणि अशा तऱ्हेने म्हणजे सामाजिक शांतता आणण्याकरता सुद्धा याचा उपयोग
1: आहे नक्की.
0: आणि फार मोठं त्याच्यात काही साधन लागत आहे किंवा फार मोठे त्याला काही वेळ द्यावा लागतो आहे असंही नाहीये. ह्या आपण सहज जाता जाता करता येण्यासारख्या गोष्टी आहेत. आणि ह्याच्यातनं सगळी शाश्वत मूल्य आपली जपली जाणार आहे की इतरांना समजून घ्या, इतरांशी चांगलं वागा, सत्सद विवेक बुद्धी पाळा आणि एकूणच शांतता समाधान समाजात असू दे, यासाठी ह्या सगळ्या गोष्टींचा उपयोग आपल्याला करता येणार आहे. आणि हा खरंच आजच्या जगामध्ये सध्याच्या ह्या सगळ्या बाहेरच्या परिस्थिती आपल्याला बघताना असं जाणवतं की आजच्या जगामध्ये हे अत्यंत उपयोगी असं साधन आहे आणि त्याचा खरंच उपयोग सगळ्यांनाच होऊ शकतो. आबालवृद्ध सगळ्यांनाच आपण त्याचा उपयोग करून देऊ शकतो. तर योग आणि संगीत असा दोन्हीचा मिलाफ या उपचार पद्धतीमध्ये आहे. आणि 21 जून या जागतिक संगीत दिन आणि जागतिक योग दिनाच्या अनुषंगाने आपण हे सगळं आज इथे बोललो. खूप छान माहिती तुझ्याकडून मिळाली आणि खूप वेगळी दिशा या विचारांना मिळाली, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. पुढच्या तुझ्या सगळ्या प्रकल्पांना आमच्या खूप शुभेच्छा आहेत.
1: धन्यवाद मला इथे बोलावलं, विषय मला इथे सांगता आला आणि एवढ्या सविस्तर पद्धतीने सांगता आला त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद.
0: सख्यांनो, ध्यान संगीत चक्र थेरपी आपल्या जीवनाला एका उन्नत पातळीवरती घेऊन जातं हे आताच आपण ऐकलं. आपल्या भारतीय परंपरेत संगीत हे फक्त मनोरंजनाचं साधन नाही तर परमेश्वराच्या आराधनेचं माध्यम आहे. अशा या संगीताचा उपयोग आपण आपल्या आयुष्यात योग्य तऱ्हेने करून घ्यावा यासाठीच हा सगळा आज प्रवास आपण जाणून घेतला. याबरोबरच आजचा आपला कार्यक्रम आता समाप्त करण्याची अनुमती द्या. मी यशश्री पुणेकर सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांच्यासह आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता प्रसारित करीत आहोत गीत बहार कार्यक्रम. अष्टविनायक या सिनेमातली ही दोन गाणी सुरुवातीची.

महड गाव अति महसूर वरद विनायकाच तित एक मंदिर मंदिर लय साध सुद जस कौलारू घर घुमटाचा कळ सोनेरी नक्षी नागाची

कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाराष्ट्रात लागू झालेला जमीन सुधारणा कायदा देशाचं भविष्य बदलणारा ठरेल असं माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांचं प्रतिपादन. आर्थिक वर्ष 2025-26 भारताचं संरक्षण सामुग्री उत्पादन 1,78,000 कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात फुटीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर

0: अरविंद सावंत यांनी घेतली लोकसभा सभापतींची भेट, आणि गुजरातमध्ये बडोदा इथं बस अपघातात 6 जणांचा मृत्यू, 31 जण जखमी. महाराष्ट्रात लागू झालेला जमीन सुधारणा कायदा देशाचं भविष्य बदलणारा ठरेल असं माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. पुण्याजवळ रांजणगाव औद्योगिक वसाहतीत जबील या इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाच्या विस्तारित सुविधेचं उद्घाटन केल्यानंतर आज ते बोलत होते.
1: महाराष्ट्र में 2,00,000 करोड़ रुपए के प्रोजेक्ट्स आज रेलवे के चल रहे हैं और जल्दी ही मुंबई से पुणे 48 मिनट्स मुंबई टू पुणे. इलेक्ट्रॉनिक्स की इंडस्ट्री में आपने जिस तरह से प्रमोशन किया है पूरे कंट्री में यू हैव सेट अ न्यू एग्जांपल.
0: इलेक्ट्रॉनिक्स उद्योगात महाराष्ट्राच्या कामगिरीचं कौतुक त्यांनी केलं, तसंच एकाच दिवसात सर्व परवानग्या देण्याच्या उद्योगस्नेही धोरणाचीही त्यांनी प्रशंसा केली. कौशल्य विकासाकरता गुंतवणूक कमी पडू दिली जाणार नाही असं आश्वासन देऊन त्यांनी महाराष्ट्रातल्या प्रस्तावित आणि प्रगतीपथावरच्या रेल्वे प्रकल्पांची माहिती दिली. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन पाठोपाठ मुंबई ते पुणे प्रवास 48 मिनिटांवर आणणारा, तसंच पुणे ते हैदराबाद प्रवास 90 मिनिटांवर आणणारा बुलेट ट्रेन प्रकल्प लवकरच सुरू होईल असं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाला उपस्थित होते. मुंबई पुणे हा देशातला सर्वात प्रगत आर्थिक कॉरिडॉर ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. JNPT आणि वाढवण बंदरांना जोडणारा समर्पित मालवाहतूक लोहमार्ग बांधण्याच्या प्रस्तावाबाबत आपण रेल्वेमंत्र्यांशी बोललो आहोत असं त्यांनी सांगितलं. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचं आज एक दिवसाच्या दौऱ्यासाठी पुणे विमानतळावर आगमन झालं. केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी त्यांचं स्वागत केलं. केंद्र सरकारच्या विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. आजच्या दौऱ्यात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव पुणे रेल्वे स्थानकावर पुणे साईनगर शिर्डी या थेट दैनंदिन रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवणार आहेत, तसंच हडपसर रेल्वे स्थानकालाही ते भेट देतील. फ्रान्समध्ये G7 परिषदेच्या आजच्या दुसऱ्या दिवशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अनेक उच्चस्तरीय बैठकांमध्ये सहभागी होणार आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर मोदी यांची द्विपक्षीय चर्चासुद्धा आज होणार आहे. विविध क्षेत्रांमध्ये भारत आणि अमेरिकेचे द्विपक्षीय संबंध दृढ करण्याबरोबरच दोन्ही देशांशी संबंधित अनेक महत्त्वाच्या स्थानिक तसंच जागतिक मुद्द्यांवरही यावेळी चर्चा होईल. फेब्रुवारी 2025 नंतर पहिल्यांदाच दोन्ही नेत्यांची समोरासमोर भेट होणार आहे. आर्थिक वर्ष 2025-26 भारताचं संरक्षण उत्पादन 1,78,000 कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी समाजमाध्यमावरल्या संदेशाद्वारे सांगितलं. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यात 15.5% वाढ झाली आहे. गेल्या वर्षी हे उत्पादन 1,54,000 कोटी इतकं होतं, तर 2020-21 84,000 कोटी रुपये इतकं होतं असं राजनाथ सिंह यांनी सांगितलं. 2013-14 भारताचं संरक्षण उत्पादन 4,746 कोटी रुपये इतकं होतं, त्यामुळे गेल्या 12 वर्षात संरक्षण उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं ते म्हणाले. संरक्षण उत्पादन विभागाच्या आणि इतर सर्व संबंधितांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे हे शक्य झालं. नवनवे उपक्रम, खासगी क्षेत्राचा वाढता सहभाग, निर्यात क्षमतेत वाढ यांच्या जोरावर संरक्षण उत्पादन क्षेत्र सातत्यानं प्रगती करत आहे असं राजनाथ सिंह म्हणाले. भारताच्या कृषी उत्पादन निर्यातीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून भारत दररोज 5,000 उत्पादनं निर्यात करतो असं कृषी आणि प्रक्रियाकृत अन्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष अभिषेक देव यांनी सांगितलं आहे. भारताची स्पर्धा अमेरिका, ब्राझील, चीन आणि युरोपियन युनियन अशा तगड्या निर्यातदारांसोबत असूनही भारतानं हे साध्य केल्याचं देव म्हणाले. भारताची कृषी मालाची निर्यात गेल्या वर्षी 53 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली असून जगातल्या पहिल्या 10 देशांमध्ये भारताचा क्रमांक लागतो असं ते म्हणाले. तांदूळ आणि मसाल्याच्या पदार्थांशिवाय भारत आता अननस, द्राक्ष, डाळी या पदार्थांचीही निर्यात करत आहे असंही त्यांनी नमूद केलं. भारत आणि थायलंड यांच्यात काल बँकॉक इथं 10वी संरक्षण संवाद बैठक झाली. उत्पादन संशोधन, नवोन्मेष आणि क्षमता विकास या क्षेत्रात सहकार्य करण्याबाबत दोन्ही देशांनी यावेळी सहमती दर्शवली. भारताकडून संरक्षण विभागाचे सहसचिव सत्यजित मोहंती आणि थायलंडच्या संरक्षण विभागाचे उपसचिव ॲडमिरल नुत्तपोल ड्युनिच यांनी या बैठकीचं अध्यक्षपद संयुक्तपणे भूषवलं. या बैठकीत संरक्षण सहकार्याबाबत तसंच इतर प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. तसंच हिंद प्रशांत महासागर क्षेत्रात शांतता प्रस्थापित करण्याविषयीही दोन्ही देशांनी व्यापक

चर्चा केली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या कुठल्याही बंडखोर गटाला मान्यता देऊ नये अशी विनंती करणारं पत्र खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना लिहिलं आहे. प्रसारमाध्यमांमधल्या वृत्तानुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निवडणूक चिन्हावर निवडून आलेले काही खासदार स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळवण्यासाठी किंवा दुसऱ्या पक्षात विलीन होण्यासाठी लोकसभा कार्यालयाशी संपर्क साधत आहेत असं अरविंद सावंत आपल्या पत्रात म्हणाले आहेत. राजकीय पक्षापासून स्वतंत्र असा कोणताही अधिकार विधिमंडळ पक्षाकडे नसतो. नेतृत्व ठरवणं, व्हीप जारी करणं आणि सभागृहातल्या कामकाजाबाबत निर्देश जारी करणं हे अधिकार फक्त मूळ पक्षाकडेच असतात. त्यामुळे पक्षाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या दाव्याचा कुठलाही प्रस्ताव आल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आपली बाजू मांडण्याची संधी दिल्याशिवाय कोणतीही अंमलबजावणी करू नये अशी विनंती खासदार अरविंद सावंत यांनी सभापती ओम बिर्ला यांना केली आहे. यासंदर्भात खासदार अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांनी आज सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातल्या नेत्यांना फोडण्याच्या तथाकथित प्रयत्नांशी भाजपचा काहीही संबंध नसल्याचं भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं. भाजप आणि त्यांच्या नेत्यांना या वादात ओढण्याचे प्रयत्न अयोग्य आहेत. उद्धव ठाकरे आपल्या आमदारांना आणि खासदारांना पक्ष सोडून जाण्यापासून रोखण्यात अपयशी ठरले आहेत असा आरोपही त्यांनी केला. महाराष्ट्रात राज्याच्या माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना लोकायुक्त पदावर नेमण्यात आलं आहे. ओपी गुप्ता आणि सुवर्णा केवले हे लोकायुक्त सदस्य असतील. लोकायुक्त नेमणुकीसाठी सक्षम समितीनं काल या नेमणुकांना मंजुरी दिली. राज्य शासनानं 6 IAS अधिकाऱ्यांच्याही बदल्या केल्या आहेत. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांना धारावी पुनर्वसन प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नेमण्यात आला आहे. तर त्यांच्या जागी MMRDA अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विन मुदगल यांची नेमणूक झाली आहे. मुदगल यांच्या जागी मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांची नेमणूक झाली आहे. राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी वेलारासू यांची नेमणूक महसूल आणि वन विभागाचे सचिव म्हणून झाली आहे. त्यांच्या जागी दिपेंद्र सिंह कुशवाह यांची नियुक्ती झाली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी प्राजक्ता वर्मा यांची नेमणूक झाली आहे. कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेश प्रकल्पावरचा तिसरा रोड शो उद्या मुंबईत होणार आहे. केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्रालयानं आयोजित केलेल्या या रोड शोला केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्री जी किशन रेड्डी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहतील. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत आज सकाळी झालेल्या सामन्यात गतविजेत्या अर्जेंटिनानं अल्जेरियाचा 3-0 पराभव केला. या सामन्यात लिओनल मेसीनं हॅटट्रिक साधत इतिहास रचला. भारत विरुद्ध अफगाणिस्तान एक दिवसीय क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना आज लखनौ इथं सुरू झाला. अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. गुजरातमध्ये बडोदा इथल्या कोटंबी स्टेडियमजवळ आज पहाटे झालेल्या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला असून 31 जण जखमी झाले आहेत. जखमींना SSG रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. राजस्थानातल्या बासवाडा इथून सुरतला जाणारी भरधाव बस पहाटे रस्त्यात उभ्या असलेल्या एका ट्रकला धडकून हा अपघात झाला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महाराष्ट्रात लागू झालेला जमीन सुधारणा कायदा देशाचं भविष्य बदलणारा ठरेल असं माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांचं प्रतिपादन. आर्थिक वर्ष 2025-26 भारताचं संरक्षण सामुग्री उत्पादन 1,78,000 कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात फुटीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर अरविंद सावंत यांनी घेतली लोकसभा सभापतींची भेट. आणि गुजरातमध्ये बडोदा इथं बस अपघातात 6 जणांचा मृत्यू, 31 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. दुपारचे 1:40 आणि 30 सेकंद झाले आहेत. प्रसारित करत आहोत पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र.
1: श्रोते हो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र. केंद्रीय माहिती आणि प्रसारण तसंच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आज एक दिवसाच्या पुणे दौऱ्यावर आहेत. पुणे आणि साईनगर शिर्डी दरम्यान आजपासून सुरू होणाऱ्या थेट दैनंदिन रेल्वे सेवेला दुपारी 4 वाजता वैष्णव पुणे रेल्वे स्थानकावरून

0: हिरवा झेंडा दाखवणार आहेत. तत्पूर्वी त्यांनी रांजणगाव इथं जाबील कंपनी, इकोबॉक्स इंडस्ट्रियल पार्क आणि रांजणगाव गणपती MIDCला भेट दिली. जाबील कंपनीच्या अत्याधुनिक निर्मिती केंद्राचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याप्रसंगी उपस्थित होते. केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या गेल्या 12 वर्षांच्या कार्याचा लेखाजोखा मांडला. जनधन, उज्ज्वला, PM आवास यासारख्या लोकोपयोगी योजना राबवत पायाभूत सुविधांमध्ये झालेल्या वाढीमुळे नागरिकांचं आयुष्य अधिक सुलभ झाल्याचं ते म्हणाले. पुणे शहरातील मेट्रो प्रकल्पाचं विस्तारीकरण, पुणे विमानतळाचं विस्तारीकरण, 1000 E-buses मंजुरी आदी पुण्यासाठी घेतलेल्या निर्णयांचा त्यांनी विशेष उल्लेख केला. गेल्या 12 वर्षात देशात पारदर्शक आणि लोकाभिमुख प्रशासन आल्याचं ते यावेळी म्हणाले. उन्हाळी सुट्या संपवून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली. यानिमित्तानं पुणे शहर आणि जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. नवीन शैक्षणिक वर्षात नव्या वर्गात पाऊल ठेवणाऱ्या लहानग्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मावळ तालुक्यातील PM श्री आदर्श केंद्र जिल्हा परिषद शाळेतील प्रवेशोत्सवामध्ये सहभागी होत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. महाराष्ट्र शासनाच्या अर्थ आणि सांख्यिकी आयुक्तालयामार्फत राबवण्यात येणाऱ्या नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण म्हणजे PLFS आणि असंघटित क्षेत्रातील उद्योग व्यवसायांचं वार्षिक सर्वेक्षण म्हणजे ASUs पुणे जिल्ह्यात सुरुवात झाली आहे. या सर्वेक्षणाचा शुभारंभ जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या हस्ते करण्यात आला. या सर्वेक्षणातून रोजगार, बेरोजगारी, श्रमशक्ती सहभाग दर, स्वयंरोजगार तसंच लघु आणि असंघटित क्षेत्रातील उद्योग व्यवसायांची स्थिती याबाबत महत्वाची आकडेवारी संकलित केली जाणार आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या RRR म्हणजे रिड्यूस, रियूज, रिसायकल संकलन मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून गेल्या 1 महिन्यात शहरातील विविध भागातून खेळणी, पुस्तकं, कपडे, इलेक्ट्रॉनिक साहित्य तसंच विविध घरगुती वस्तूंचं संकलन करण्यात आलं. नागरिकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून कचऱ्यातून संसाधन निर्माण करण्याच्या संकल्पनेला बळ द्यावं असं आवाहन महापौर रवी लांडगे यांनी केलं आहे. पुण्यातल्या खडकवासला इथल्या केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्राचा 110वा स्थापना दिवस साजरा करण्यात आला. जलसंपदा प्रकल्प, नदी अभियांत्रिकी, वीज निर्मिती आणि किनारी अभियांत्रिकी प्रकल्पांमधील जलविषयक संरक्षणांच्या सुरक्षित आणि परवडण्यायोग्य आराखड्यांच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेलं संशोधन आणि विकास कार्य करणारी CWPRS ही प्रमुख केंद्रीय संस्था बनली आहे. स्थापना दिवसानिमित्त संस्थेमध्ये सर्वांना मुक्त प्रवेश देण्यात आला. विद्यार्थी आणि सर्वसामान्य कुतूहल बाळगणाऱ्या सामान्य नागरिकांना विविध धरणांची प्रारूपं इथं पाहता आली. श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी खुलं झालं आहे. मंदिरात दररोज 1000 भाविकांना प्रवेश दिला जाणार आहे. त्यासाठी दर्शन पास अनिवार्य करण्यात आला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचं 100वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात पुढील वर्षी 28 ते 31 जानेवारी या कालावधीत होणार आहे. 4 दिवसांचं हे संमेलन ऐतिहासिक आणि भव्य स्वरूपात पार पडेल अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. 100व्या साहित्य संमेलनाच्या अनुषंगानं नांदी 100व्या साहित्य संमेलनाची हा उपक्रम राज्यभरात राबवला जाईल. सद्यस्थितीत राज्यातल्या धरणांमध्ये एकंदर उपयुक्त जलसाठा 25% आहे. तो गेल्या वर्षीच्या तुलनेत खूपच कमी आहे. विशेषतः पुणे विभागातला उपयुक्त जलसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी असल्यानं परिस्थिती गांभीर्यानं हाताळावी असे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान पुणे महानगरपालिका क्षेत्रात 1 दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत आहे. हे होतं पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र. आलेख आणि वाचन मनोज क्षीरसागर. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाद्वारे सादर करण्यात आला.
1: मध्यम लहरी 378.78 मीटर अर्थात 792 KHz आपल्या रेडिओ सेट तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. दुपारचे 2:15 आहेत. प्रसारित करत आहोत नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. द नेक्स्ट वेव्ह. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. उषा मंगेशकर यांना सुरुवातीला ऐकूया.

0: श्रोते हो ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात साहित्य वेद या मालेत ऐकूया विद्या प्रभू यांच्या येथे करमाझे जुळती या पुस्तकाचा चांगदेव काळे यांनी घेतलेला वेद.
1: येथे करमाझे जुळती हा विद्या प्रभू लिखित व्यक्तिचित्रणाचा संग्रह आहे. या संग्रहात एकूण 11 लेख आहेत ज्यांचं नातं कथेच्या जातकुळीशी जोडता येईल. ललितांगाने एकेका व्यक्तीचा घेतलेला वेद हा त्यांच्या मानसिकतेचा वैचारिकतेचा आणि सजग जाणीवेचा आहे. तशा अनेक व्यक्तिरेखा आपल्या आजूबाजूला वावरत असतात, अनेक कारणांनी आपल्याशी जोडल्याही जातात किंवा आपण त्यांच्याशी जोडले जातो. यात त्यांच्याकडे असलेल्या गुणावगुणामुळे आपण निरीक्षणाच्या नजरेतून पाहतोच असं नाही. त्यामुळे अनेकदा अशा व्यक्तिरेखा आपण अनेकातील एक अशा अर्थाने सोडून देतो. मात्र लेखिकेने माणूस आणि माणसाच्या ठाई असलेल्या गुणांचा व अवगुणांचा नेमका पदर पकडलेला आहे. त्यातून त्यांना भावलेलं निरीक्षण मात्र सामान्य स्तरावरील नसून प्रत्येकाच्या ठाई असलेल्या दिव्य स्पर्शाचा गुणांचा भाव अधिक वेदक वाटला तो शब्दातून व्यक्त करीत त्यांनी या संग्रहाद्वारे आपल्यासमोर मांडलेला आहे. लुकतुके गुरुजी प्राथमिक शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान पांडित्य रूपा स्वरूपात प्रदान करत हा आपला वसा आहे अशा मर्यादित वर्तुळात न राहता त्यांनी सर्व जात धर्म समभावाचं आचरण करून इतरांना त्यांची

0: लज्जा दाखविण्याचं काम स्वआचरणातून पार पाडलेलं आहे. स्वतःच्या मुलीने इतर जातीच्या मुलाशी लग्न केल्यानंतर तिचा द्वेष न करता मनपूर्वक स्वागत केलेलं आहे. इतकंच नाही तर अन्य जातीच्या शिक्षकांच्या घरी जेवण व त्यांच्याकडे मुक्काम करताना आपला शिक्षक धर्म एक आहे हे उदाहरण घालून देतात. गोष्ट हरकाम करणाऱ्या भिवाची केवळ बाजारी वायफळ गजाली सांगत नाही तर डोळ्यात अंजण देखील घालतो. गंडे दोरे तंत्र मंत्र यांच्या आहारी जाणाऱ्यांच्या समक्ष संबंधितांना वास्तवाचं दर्शन घडवतो. जेवणाकडे सकारात्मकतेने पाहतो आणि पाहायला शिकवतो देखील. शिक्षणाची आस मनात ठेवून आहे त्या परिस्थितीवर मात करणाऱ्या लखनची मा दुर्गा आणि मुक्ता आपल्याला इथंच भेटतात. उद्याची सुखद पहाट पाहण्यासाठी त्यांची जिद्द धडपड आणि वाटेल ते कष्ट करण्याची तयारी इथं दिसून येते. वसंता नव्हे बसंती हा प्रवास खूप जीवघेणा स्वतःचीच कसोटी पाहणारा असा. जन्मतःच शारीरिक न्यून असल्याने होणारी मानसिक कोंडी आणि तिच्यातून सुटका करून इतरांच्यासाठी काहीतरी करण्याची धडपड वसंता ते बसंती व्यक्तिरेखेच्या रूपात आपल्याला वाचायला मिळते. किन्नर म्हणून असलेला हा प्रवास केवळ कौटुंबिक न राहता तो सामाजिक आणि मानसशास्त्रीय पातळीवर पोहोचतो. दुर्गा मुक्ता आणि बसंती यांच्या एकूण आयुष्याच्या जगण्याच्या दृष्टीने जी वाटचाल आहे त्यावरून लेखिका लिहितात. ज्ञानाची पहाट त्यांच्या जीवनात खूप उशिरा आली आणि त्यांना प्रकाश वाट दिसू लागली. त्या वाटेवरून चालताना त्यांनी इतरांनाही सोबत घेऊन चालण्याचा संकल्प केला होता. ज्यात ज्योत जगाते चलो याप्रमाणे कोकणातून उदरनिर्वाहासाठी मुंबईत मिलमध्ये कामाला जाणं ही चाकरमानी माणसांचा कसा गळा घोटते याचं जिवंत दर्शन घडवते. बाबी हे त्याचं मूळ प्रातिनिधिक करणारी एक वेगळी कथा. मुंबईतल्या जीवनात लोकल ट्रेन हा प्रवास अविभाज्य भाग आहे. सोबत असलेली व्यक्ती ट्रेनमध्ये चढली आणि आपण गर्दीच्या रेट्यामुळे ट्रेनमध्ये चढू शकलो नाही तर काय अवस्था होते याचा अनुभव थरकाप उडवणारा असताच आहे. यासारखे अनुभव वैयक्तिक पातळीवर प्रत्येकाने घेतलेला असतो तसा तो लेखिकेच्या वाट्यालाही आलेला आहे हे दिसून येतं. नाईक साहेब मताते आजी वासुदेव या व्यक्तिरेखा या संग्रहात आहेत. लेखिकेने या सर्व व्यक्तिरेखा उत्कटपणे साकारताना त्यांच्याशी आपलं नातं तितकंच आतूट आहे इतक्या आत्मीयतेने त्यांची दखल घेतलेली आहे. लेखनासोबतच हिंदी दोहे संस्कृत व मराठी श्लोक यांचेही चपकल संदर्भ ओघवत्या प्रवाहात एकरूप झालेले आहेत. त्यांचा आनंद आणखी वेगळा.
1: श्रोतेहो, साहित्य वेद या मालेत आताच आपण ऐकला विद्या प्रभू यांच्या येथे करमाझे जुळती या पुस्तकाचा चांगदेव काळे यांनी घेतलेला वेद. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. जमीन सजीव आहे कारण जमिनीमध्ये विविध सूक्ष्मजीव वास्तव्य करतात जे पिकांना उपयुक्त आणि अपायकारक असतात. या दोन्ही प्रकारातील सूक्ष्मजीवांची संख्या जमिनीत कमी अधिक प्रमाणात असते. जमिनीत वास्तव्य करणाऱ्या आणि पिकांना रोगकारक्षम सूक्ष्मजीवांच्या संख्येमध्ये बुरशीचं प्रमाण सर्वाधिक आहे, त्यामुळे पिकामध्ये सर्वाधिक रोग बुरशीच्या प्रादुर्भावामुळे होतात. रोगकारक बुरशी मुख्यत्वे जमिनीत वास्तव्य करून असते. ज्या जमिनीत उपयुक्त सूक्ष्मजीवांची संख्या कमी होते आणि पिकांमध्ये रोगनिर्मिती करणाऱ्या सूक्ष्मजीवांची संख्या कमी असते किंवा नसते, त्या जमिनीत पिकावरील मर, खोडकूज, मुळकूज, बुंधाकूज यासारख्या रोगांचं प्रमाण वाढतं. हे रोग फ्युजारियम, मायक्रोफोमिना, रायझोक्टोनिया, फोमा, फायटोप्थोरा, पिथियम इत्यादी जमिनीतील बुरशीमुळे होतात. ट्रायकोडर्मा ही बुरशी जमिनीत आढळणाऱ्या असंख्य बुरशींपैकी एक महत्त्वाची उपयुक्त रोगनाशक बुरशी आहे. शेतामधील पिकांचे अवशेष किंवा टाकाऊ सेंद्रिय पदार्थांवर ही बुरशी वाढते. पेंढा, कंपोस्ट खत, शेणखत, ट्रायकोडर्मा जातीच्या बुरशीचा यात महत्त्वाचा वाटा असतो. या उपयुक्त बुरशीच्या

श्रांत चाललेल्या कार्यामुळे रोगकारक बुरशींची जमिनीत संख्या मर्यादित आणि संतुलित राहून जमिनीचा कस कायम राखला जातो. परिणामतः उत्पादनात लक्षणीय वाढ होते. ही बुरशी जमिनीमध्ये राहणाऱ्या आणि अनेक पिकांना रोगकारक असणाऱ्या बुरशींना नियंत्रित ठेवण्याचं कार्य करते. या बुरशीमुळे पिकांच्या रोगाचं नियंत्रण कसं होतं किंवा या बुरशीची रोग नियंत्रण करण्याची पद्धत कशी आहे याचा जेव्हा अभ्यास केला तर असं आढळून आलं की बुरशी विविध प्रकारे पिकांच्या रोगकारक सूक्ष्मजीवांचं नियंत्रण करते, म्हणजेच रोगकारक बुरशींचा नाश करते. या बुरशीचं रोग नियंत्रणाचं कार्य प्रामुख्याने तीन प्रकारे चालतं. स्पर्धा, प्रतिजैविकता आणि कवक परोपजीविकता यांचा यामध्ये समावेश आहे. ट्रायकोडर्मा बुरशीच्या वापराचा उपयोग वांगी, मिरची, टोमॅटो, काळी मिरी, पानवेल, जायफळ, लवंग, रताळी, हरभरा, मूग, भुईमूग, तूर, आलं, हळद, केळी, घोरकंद, कणगर, करांदा, सुरण, कलिंगड, विविध फुलझाडांची रोपं, सुपारी, नारळ, भात, वेलवर्गीय भाजीपाला, मोगरा, कंद पिकं, तेलबिया पिकं, सूर्यफूल इत्यादी पिकावरील फ्युजारियम रायझोक्टोनिया, फायटोप्थोरा, फोमा, मायक्रोफोमिना इत्यादी बुरशीमुळे उद्भवणारे मर, मुळकूज, रोपावस्थेतील मर, रोपकूज, बुंधकूज, खोडकूज, फळ काढणीनंतर फळकूज, कंदकूज या रोगांच्या नियंत्रणासाठी होतो. तसंच ही बुरशी बियाण्याद्वारे पसरणाऱ्या बुरशीच्या नियंत्रणासाठी उपयुक्त आहे. याचे फायदे म्हणजे बियाण्यामार्फत प्रसारित पावणाऱ्या बुरशीजन्य रोगांचं नियंत्रण होतं. ही बुरशी सेंद्रिय पदार्थ जलद कुजवण्याचं कार्य करते, म्हणून या बुरशीचा वापर कंपोस्ट खत करण्यासाठी करता येतो. ट्रायकोडर्मा हे नैसर्गिक जैविक बुरशीनाशक असल्यामुळे पर्यावरणाच्या प्रदूषणास आळा बसतो आणि वापराचा वनस्पतीवर विपरीत परिणाम होत नाही. बुरशीच्या जमिनीतील वापरामुळे गाजर गवताच्या बियाण्याची तसंच अन्य तणांची उगवण शक्ती कमी करण्यास मदत होते, म्हणजेच तण नियंत्रणासाठी सुद्धा हिचा उपयोग होऊ शकतो.

0: आकाशवाणी जळगाव केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात निरोगी वृद्धत्वासाठी योग याविषयीची माहिती आपण ऐकणार आहात. तज्ज्ञ योग शिक्षक प्राध्यापक अविनाश कुमावत.
1: श्रोतेव नमस्कार. यावर्षी आपण 12वा आंतरराष्ट्रीय योग दिन निरोगी वार्धक्यासाठी योगा फॉर हेल्थ एजिंग या संकल्पनेवर साजरा करीत आहोत. जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्याची संकल्पना विशद करताना आरोग्य म्हणजे शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक परिपूर्णता अथवा संपूर्ण सुस्थिती होय, आनंद होय. केवळ रोगांचा अभाव म्हणजे आरोग्य नव्हे. आजच्या आधुनिक काळात संपत्तीत वाढ होत आहे, ऐषारामाचं जीवन आपण जगत आहोत, परिश्रम, मजुरी, मेहनत यांचे प्रमाण कमी झालेले आहे. तसेच आजची जीवनशैली, आहारविहार यात आमूलाग्र बदल झाल्याने आपण 40 आलेल्यातच पाहतोय की मेदवृद्धी, मधुमेहाचे प्रमाण वाढले आहे. वाढत्या वयाबरोबर अनेक प्रकारचे रोग निर्माण झालेले आहेत. यात प्रामुख्याने रक्तदाबाचे कमी किंवा अधिक प्रमाण, हृदयरोग, कॅन्सर, संधिवात, सांधेदुखी, मानसिक विकार, विसरभुळेपणा, मलबद्धता, आम्लपित्त यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे वार्धक्य, वृद्धत्व धोक्यात आले आहे. मनुष्य शरीर हे एक अलौकिक मंदिर असल्याने ते स्वच्छ, सुंदर, मजबूत, टिकाऊ ठेवणे आवश्यक आहे. तसेच या शरीराचे संवर्धन, संगोपन करणे महत्त्वाचे आहे. याकरिता दररोज योग करणे अत्यावश्यक आहे. योग म्हणजेच आचरण होय. यात आहार, विहार, विचार आणि व्यवहार होय. योग आपण पाहतो की काही जण फक्त आसन आणि प्राणायाम किंवा व्यायाम करतात, मात्र आहार विहाराकडे लक्षच देत नाही. त्यामुळे साहजिकच शरीराच्या समस्या जोर धरत आहे. निसर्गाच्या नियमांचे पालन केल्यास, रोज आपल्या शरीराकरता योगद्वारे वेळ दिल्यास निश्चितच आपले वार्धक्य मजेत, आनंदात आणि आरोग्यदायी जाईल. काहींना असे वाटते की वृद्धावस्था एक अटळ अवस्था आहे. या अवस्थेत

0: आजारांच्या समस्या येणारच आणि एक दिवस जायचेच आहे असा विचार करतात, मात्र आपल्याला अकाली वृद्धत्व येणार नाही याकरिता आपण योगाद्वारे निश्चितच प्रयत्न करू शकतो. आसन प्राणायामाच्या मदतीने विविध प्रकारांनी स्नायूंची हालचाल, आकुंचन, प्रसरण, शिथिलीकरणाने आरोग्य सुदृढ होते. आयुष्यभर निरोगी राहण्याची शक्ती आसनांमुळे प्राप्त होते. आसने अनेक प्रकारची आहे, मात्र आपले वय, शरीर, शक्ती आणि प्रकृतीला अनुरूप अशीच आसने आपण यावयात करणे योग्य ठरते. आसन प्राणायामाबरोबरच ध्यान धारणा केल्यास निश्चितच मनाला शांती मिळते. शारीरिक मानसिक रोग दूर होतात. वृद्धावस्थेत कोशिकांची निर्माण क्षमता जी असते तर ती मंदावलेली असते. प्राणायामांच्या मदतीने श्वासाचे संतुलन साधले जाते. ॲसिडिटी, आम्लपित्त या आजारावर जर आपण बघितलं तर कपालभाती, भस्त्रिका प्राणायाम, तसेच आसनांमध्ये पश्चिमोत्तासन, वक्रासन, त्रिकोणासन, उड्डयनबन याद्वारे आपण त्याच्यावर मात करू शकतो. मधुमेहामध्ये आपण अनुलोम विलोम प्राणायामाबरोबरच उड्डयनबंध, त्यानंतर आसनांमध्ये सर्वांगासन, मंडुकासन, वज्रासन, सुप्त वज्रासन हे आसन करून आपण याच्यावर मात करू शकतो. मलबद्धता, कॉन्स्टिपेशन आपण ज्याला म्हणतो हे बऱ्याच जणांमध्ये आढळून येतं. याकरता भस्त्रिका प्राणायामाबरोबर उड्डयनबंध, त्रिकोणासन, वक्रासन, पश्चिमोत्तासन, त्याचबरोबर नवली क्रियासुद्धा केल्यास निश्चितच फायद्याचं ठरेल. लठ्ठपणा आपल्याला जर कमी करायचा असेल तर भस्त्रिका प्राणायामाबरोबर उज्जयी, कपालभाती, उड्डयनबंध, सर्वांगासन, वज्रासन, धनुरासन, पश्चिमोत्तासन हे करू शकतो. अर्धांगवायू पॅरालिसिस आलेल्यांना अनुलोम विलोम प्राणायाम, नाडीशोधन प्राणायाम महत्त्वाचे ठरते. मूत्रपिंड विकारात अनुलोम विलोम, नाडीशोधन, उड्डयनबंध, भुजंगासन, धनुरासन हे महत्त्वाचे ठरते. चिंता, मनोदौर्बल्य, डिप्रेशनकरिता नाडीशोधन, भ्रामरी, सूर्यभेदन प्राणायामाबरोबर वक्रासनसुद्धा महत्त्वाचे ठरते. याबरोबरच सर्व आजारांकरिता हास्यासन, धारणा आणि ध्यान केल्यास निश्चितच अकाली वृद्धत्व आपण टाळू शकतो आणि आपण योगाद्वारे निरोगी जीवन आनंदाने जगू शकतो. नमस्कार.
1: निरोगी वृद्धत्वासाठी योग याविषयीची माहिती आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात. तज्ञ योग शिक्षक प्राध्यापक अविनाश कुमावत, कार्यक्रमाचे सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर, निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची.

0: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
1: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, भारत हा मान्सून म्हणजेच मोसमी पावसावर अवलंबून असलेला देश आहे. भारताच्या भौगोलिक वैशिष्ट्यांमुळे आणि पृथ्वीवरील स्थानामुळे भारतात 3 ऋतू आहेत, उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. भारतात मान्सून पाऊस पडतो कारण उन्हाळ्यात समुद्राच्या तुलनेत जमीन जास्त तापते, त्यामुळे जमिनीवर हवेचा दाब कमी होतो. समुद्रावरील तापमान जमिनीच्या तुलनेत कमी असल्यामुळे समुद्राकडे हवेचा दाब वाढतो, त्यामुळे आर्द्रतायुक्त वारे समुद्राकडून भारताकडे येतात. हे नैऋत्य मान्सून वारे म्हणून ओळखले जातात. हे वारे हिंदी महासागर आणि अरबी समुद्रातून बाष्पयुक्त आर्द्रता घेऊन येतात, त्यामुळे पावसाची निर्मिती होते. मान्सून हा शब्द अरबी भाषेतील मौसिम या शब्दापासून आला आहे. अरबी भाषेत त्याचा अर्थ ऋतू किंवा हंगाम असा आहे. ऋतूनुसार दिशा बदलणाऱ्या वाऱ्यांना मान्सून असे म्हणतात. भारतात साधारणतः 1 जूनपर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होतो आणि हळूहळू संपूर्ण देशात पसरतो. मान्सून पावसावर भारताची शेती, उद्योग आणि सामान्य जनतेचे जीवन अवलंबून आहे. आपल्या देशात फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे या महिन्यात उन्हाळा ऋतू असतो. होळी हा सण येऊन गेला की हळूहळू उन्हाळा आपला प्रभाव वाढवू लागतो. हिवाळ्याच्या 4 महिन्यांच्या थंडीनंतर उन्हाळा हा ऋतू सुरू झाला की वातावरणात उष्णता जाणवू लागते. मे महिन्यात तर उन्हामुळे कंटाळलेला प्रत्येक जीव पावसाची आतुरतेने वाट पाहत असतो. आपल्या देशात मोसमी पावसाचे म्हणजेच पावसाळ्या ऋतूचे जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर हे 4 महिने आहेत. काही वेळेस एप्रिल मे महिन्यात वाळिवाचा पाऊस पडतो. मे महिन्याच्या कडक उन्हानंतर जूनमध्ये पावसाळा ऋतूला सुरुवात होते. पण अलीकडे काही वर्षात

0: तापमान होते. ही खूप चिंताजनक गोष्ट आहे. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे जागतिक तापमान वाढ ही पर्यावरणीय समस्या आहे आणि ती भारतासारख्या विषुववृत्तीय देशांमध्ये प्रकर्षाने जाणवत आहे. तापमान वाढ झाल्यामुळे उष्माघाताच्या बळींची संख्या वाढत आहे आणि या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी तापमान वाढ थांबवली पाहिजे. आणि तापमान वाढ थांबवण्यासाठी आपले खरेखुरे साथीदार पर्यावरणाचे शिलेदार म्हणजे वृक्ष. मग आपल्याला आठवण होते पर्यावरण जपण्याची. मग आठवण होते झाडे लावली पाहिजेत, प्रदूषण टाळलं पाहिजे. पण एकदा जूनच्या शेवटी पावसाळ्याला सुरुवात झाली की आपण आपल्याच कामकाजात मग्न होतो आणि केलेला संकल्प विसरून आपल्या कामाला लागतो. आपल्या मूलभूत गरजांची पूर्तता ही पूर्णपणे पर्यावरणातून होत असते, निसर्गातून होत असते हे आपल्याला माहीत असून सुद्धा पर्यावरण संवर्धनाकरिता आपल्याकडून कोणतेच प्रयत्न होताना दिसत नाही. उलट पर्यावरणातील उपलब्ध घटकांचा वापर आपण आपल्या हव्यासापोटी करीत आहोत. मानवाच्या या स्वार्थी वृत्तीमुळे पर्यावरणाचे संतुलन मोठ्या प्रमाणावर बिघडत चालले असून त्याबाबत वेळीच जागरूकता न झाल्याने येणाऱ्या काळात गंभीर समस्यांना सामोरे जावे लागेल यामध्ये कोणतीही दुमत नाही. मानव इतर सजीवांपेक्षा बुद्धिमान असला तरी तो सुद्धा पर्यावरणाचाच एक घटक आहे हे विसरता कामा नये. याबद्दल अधिक माहिती उद्याच्या भागात जाणून घेऊया. नमस्कार
1: श्रोते हो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला ऐकला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्ताने पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर. अवश्य ऐका. दिनांक 22 आणि 23 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गुणसागर गंभीर.
1: दुपारचे 1:15 वाजत आता दिल्लीहून प्रसारित होणारे हिंदीतलं बातमीपत्र समाचार दोपहर समाचार आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:30 वाजलेले आहेत. शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म आज रागेश्री कुलकर्णी यांनी गायलेला राग शुद्ध सारंग आपल्याला ऐकवत आहोत. विलंबित खेळाची बंदिश 1 तालात आहे, द्रुतबंदिश 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबल्याची साथ श्रीकांत भावे यांनी आणि हार्मोनियमची साथ लीलाधर चक्रवर्ती यांनी केलेली आहे. ऐकूया रागेश्री कुलकर्णी यांनी गायलेला राग शुद्ध सारंग.

केलेला राग शुद्ध सारंग आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ श्रीकांत भावी यांनी, हार्मोनियमची साथ लीलाधर चक्रवर्ती यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात लागू झालेला जमीन सुधारणा कायदा देशाचं भविष्य बदलणारा ठरेल असं माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांचं प्रतिपादन. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात फुटीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर अरविंद सावंत यांनी घेतली लोकसभा सभापतींची भेट. आर्थिक वर्ष 2025-26 भारताचं संरक्षण सामुग्री उत्पादन 1,78,000 कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर. आणि राज्यात धार्मिक राजकीय आणि सामाजिक आंदोलनांदरम्यान दाखल झालेले 44 खटले मागे घेण्याचा मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय. राज्यात लागू झालेला जमीन सुधारणा कायदा देशाचं भविष्य बदलणारा ठरेल असं माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विन वैष्णव यांनी म्हटलं आहे. पुण्याजवळ रांजणगाव औद्योगिक वसाहतीत जबील या इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाच्या विस्तारित सुविधेचं उद्घाटन केल्यानंतर आज ते बोलत होते.
1: प्लांट में एक बड़ा रिफॉर्म किया है. 1950s में एक ऐसा लेफ्ट ओरिएंटेड माइंडसेट था गवर्नमेंट्स का कि हर चीज पे कंट्रोल हो. उसके कारण एक बड़ा इंडियन इकोनॉमी में और विशेषकर मैन्युफैक्चरिंग सेक्टर में देयर वाज अ ह्यूज बैरियर व्हिच वाज देयर. देवेंद्र जी साहब, आपने ये जो रिफॉर्म

0: किया है, इसके लिए एक आपका हार्दिक अभिनंदन बनता है, जो देश की तकदीर को बदलने वाला रिफॉर्म है।
1: इलेक्ट्रॉनिक्स उद्योगात महाराष्ट्राच्या कामगिरीचं कौतुक त्यांनी केलं, तसंच एका दिवसात सर्व परवानग्या देण्याच्या उद्योगस्नेही धोरणाचीही त्यांनी प्रशंसा केली। कौशल्य विकासाकरता गुंतवणूक कमी पडू दिली जाणार नाही असं आश्वासन देऊन त्यांनी महाराष्ट्रातल्या प्रस्तावित आणि प्रगतीपथावरच्या रेल्वे प्रकल्पांची माहिती दिली। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन पाठोपाठ मुंबई ते पुणे प्रवास 48 मिनिटांवर आणणारा, तसंच पुणे ते हैदराबाद प्रवास 90 मिनिटांवर आणणारा बुलेट ट्रेन प्रकल्प लवकरच सुरू होईल असं त्यांनी सांगितलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला उपस्थित होते। मुंबई पुणे हा देशातला सर्वात प्रगत आर्थिक कॉरिडोर ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। जेएनपीटी आणि वाढवण बंदरांना जोडणारा समर्पित मालवाहतूक लोहमार्ग बांधण्याच्या प्रस्तावाबाबत आपण रेल्वेमंत्र्यांशी बोललो आहोत असं ते म्हणाले। G7 परिषदेच्या आजच्या दुसऱ्या दिवशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सर्वांसाठी संतुलित सर्वसमावेशक आणि शाश्वत आर्थिक विकासाला चालना यावर आयोजित चर्चा सत्रात भाग घेणार आहेत। फ्रान्समध्ये एव्हियन इथं सुरू असलेल्या या परिषदेत G7च्या सदस्य देशांबरोबरच OECD म्हणजेच जागतिक आर्थिक सहकार्य करणाऱ्या देशांचे तसंच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे प्रमुख प्रतिनिधी उपस्थित आहेत। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर मोदी यांची आज संध्याकाळी द्विपक्षीय बैठक होणार आहे। विविध क्षेत्रांमध्ये भारत आणि अमेरिका यांच्यामधले द्विपक्षीय संबंध दृढ करण्याबरोबरच दोन्ही देशांशी संबंधित अनेक महत्वाच्या स्थानिक तसंच जागतिक मुद्द्यांवरही यावेळी चर्चा होईल। फेब्रुवारी 2025 नंतर पहिल्यांदाच दोन्ही नेत्यांची समोरासमोर भेट होणार आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या कुठल्याही बंडखोर गटाला मान्यता देऊ नये अशी विनंती करणारं पत्र खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना लिहिलं आहे। प्रसारमाध्यमांमधल्या वृत्तानुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निवडणूक चिन्हावर निवडून आलेले काही खासदार स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळवण्यासाठी किंवा दुसऱ्या पक्षात विलीन होण्यासाठी लोकसभा कार्यालयाशी संपर्क साधत आहेत असं अरविंद सावंत आपल्या पत्रात म्हणाले आहेत। राजकीय पक्षापासून स्वतंत्र असा कोणताही अधिकार विधिमंडळ पक्षाकडे नसतो। नेतृत्व ठरवणं, व्हीप जारी करणं आणि सभागृहातल्या कामकाजाबाबत निर्देश जारी करणं हे अधिकार फक्त मूळ पक्षाकडेच असतात। त्यामुळे पक्षाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या दाव्याचा कुठलाही प्रस्ताव आल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आपली बाजू मांडण्याची संधी दिल्याशिवाय कोणतीही अंमलबजावणी करू नये अशी विनंती खासदार अरविंद सावंत यांनी सभापती ओम बिर्ला यांना केली आहे। यासंदर्भात खासदार अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांनी आज सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातल्या नेत्यांना फोडण्याच्या तथाकथित प्रयत्नांशी भाजपाचा काहीही संबंध नसल्याचं भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे। आपल्या पक्षातल्या काही खासदारांना विकत घेण्यासाठी भाजपाकडून 15 कोटी रुपयांची आगाऊ रक्कम दिली जात असल्याचा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता। त्या दाव्यावर बावनकुळे यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे। भाजप आणि त्यांच्या नेत्यांना या वादात ओढण्याचे प्रयत्न अयोग्य आहेत। उद्धव ठाकरे आपल्या आमदारांना आणि खासदारांना पक्ष सोडून जाण्यापासून रोखण्यात अपयशी ठरले आहेत असा आरोपही त्यांनी केला। भारताच्या कृषी उत्पादन निर्यातीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून भारत दररोज 5,000 उत्पादनं निर्यात करतो असं कृषी आणि प्रक्रियाकृत अन्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष अभिषेक देव यांनी सांगितलं आहे। भारताची स्पर्धा अमेरिका, ब्राझील, चीन आणि युरोपियन युनियन अशा तगड्या निर्यातदारांसोबत असूनही भारताने हे साध्य केल्याचं देव म्हणाले। भारताची कृषी मालाची निर्यात गेल्या वर्षी 53 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली असून जगातल्या पहिल्या 10 देशांमध्ये भारताचा क्रमांक लागतो असं ते म्हणाले। तांदूळ आणि मसाल्याच्या पदार्थांशिवाय भारत आता अननस, द्राक्ष, डाळी या पदार्थांचीही निर्यात करत आहे असंही त्यांनी नमूद केलं। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील। प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। आर्थिक वर्ष 2025-26 भारताचं संरक्षण उत्पादन 1,78,000 कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशाद्वारे सांगितलं। गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यात 15.5% वाढ झाली आहे. गेल्या वर्षी हे उत्पादन 1,54,000 कोटी इतकं होतं, तर 2020-21 मध्ये 84,000 कोटी रुपये इतकं होतं, असं राजनाथ सिंह यांनी सांगितलं. 2013-14 भारताचं संरक्षण उत्पादन 4,746 कोटी रुपये इतकं होतं, त्यामुळे गेल्या 12 वर्षात संरक्षण उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं ते म्हणाले.

संरक्षण उत्पादन विभागाच्या आणि इतर सर्व संबंधितांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे हे शक्य झालं. नवनवे उपक्रम, खासगी क्षेत्राचा वाढता सहभाग, निर्यात क्षमतेत वाढ यांच्या जोरावर संरक्षण उत्पादन क्षेत्र सातत्यानं प्रगती करत आहे, असं राजनाथ सिंह म्हणाले. राज्यात झालेल्या धार्मिक, राजकीय आणि सामाजिक आंदोलनांदरम्यान दाखल 44 खटले मागे घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला आहे. यासंबंधीची शिफारस सरकारला करण्यात आल्याची माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आणि उपसमितीचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी दिली आहे. शेलार यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह इथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मात्र महिलांशी संबंधित गुन्हे, गंभीर स्वरूपाचे खटले, वैयक्तिक आणि दिवाणी प्रकरणं ही शासनाच्या धोरणांतर्गत माफ केली जाऊ शकत नाहीत, त्यामुळे अशा प्रकरणांवरील खटले मागे घेतले जाणार नसल्याचं शेलार यांनी सांगितलं. महाराष्ट्रात राज्याच्या माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना लोकायुक्त पदावर नेमण्यात आलं आहे. ओपी गुप्ता आणि सुवर्णा केवले हे लोकायुक्त सदस्य असतील. लोकायुक्त नेमणुकीसाठी सक्षम समितीने काल या नेमणुकांना मंजुरी दिली. राज्य शासनानं सहा आय एस अधिकाऱ्यांच्याही बदल्या केल्या आहेत. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांना धारावी पुनर्वसन प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नेमण्यात आलं आहे, तर त्यांच्या जागी MMRDAचे अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विन मुद्गल यांची नेमणूक झाली आहे. मुद्गल यांच्या जागी मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांची नेमणूक झाली आहे. राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी वेलारासू यांची नेमणूक महसूल आणि वनविभागाचे सचिव म्हणून झाली आहे. त्यांच्या जागी दीपेंद्र सिंह कुशवाह यांची नियुक्ती झाली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी प्राजक्ता वर्मा यांची नेमणूक झाली आहे. कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन प्रकल्पांवरचा तिसरा रोड शो उद्या मुंबईत होणार आहे. केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्रालयाने आयोजित केलेल्या या रोड शोला केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्री जी किशन रेड्डी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहतील. भारताच्या कोळसा गॅसिफिकेशन प्रकल्पात उद्योगांचा सहभाग वाढावा या उद्देशाने कोळसा मंत्रालयाच्या संकल्पनेतला हा रोड शो नवी दिल्ली आणि हैदराबादनंतर आता मुंबईत होत आहे. राज्यातल्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी उद्या मतदान होणार आहे. सर्व मतदान केंद्रांवर तयारी पूर्ण झाली असून मतदान केंद्र अधिकाऱ्यांना निवडणूक साहित्याचं वितरण करण्यात आलं आहे. भारत विरुद्ध अफगाणिस्तान एकदिवसीय क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना आज लखनौ इथं सुरू झाला. अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 22 षटकात 2 बाद 163 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात लागू झालेला जमीन सुधारणा कायदा देशाचं भविष्य बदलणारा ठरेल, असं माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांचं प्रतिपादन. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात फुटीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर अरविंद सावंत यांनी घेतली लोकसभा सभापतींची भेट. आर्थिक वर्ष 2025-26 भारताचं संरक्षण सामुग्री उत्पादन 1,78,000 कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर. आणि राज्यात धार्मिक, राजकीय आणि सामाजिक आंदोलनांदरम्यान दाखल झालेले 44 खटले मागे घेण्याचा मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 3:10 झालेली आहेत. पहिली सभा संपली, पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. मात्र या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरू राहतील. नमस्कार.

ढगाळलं होतं. काही भागांमध्ये पावसाच्या जोरदार सरी आल्या. मुख्यत्वे करून खानदेशामध्ये वादळी वाऱ्यांसह पाऊस झाल्याची नोंद झालेली आहे. येत्या 48 तासात ठाणे, रायगड, पालघर इथेही हवामान आकाश ढगाळलेलं राहील. येत्या 48 तासात राज्यात, संपूर्ण राज्यात आकाश ढगाळलेलं राहील. आकाश ढगाळलेलं राहील आणि काही भागांमध्ये मुख्यत्वे करून दक्षिण कोकणात, मध्य महाराष्ट्रात वाऱ्यांसह पावसाची शक्यता नोंदवण्यात आलेली आहे. राज्यात सर्वात जास्त तापमानाची नोंद ब्रह्मपुरी इथं 42 डिग्री सेल्सिअस इतकी झाली आहे. मच्छीमार बांधवांसाठी कोणताही इशारा नाही. हे होतं हवामान वृत्त. AR मराठी DTH उपग्रह वाहिनीवर आम्ही कार्यक्रम पुन्हा प्रसारित करत असतो.

0: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आजच्या माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात मी स्वप्निता शिंदे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे गोकृपामृत जैव संवर्धन संस्कृती आणि उपयोग. आणि या संदर्भात आपल्याला अधिक माहिती करून देणार आहेत तालुका कृषी अधिकारी कार्यालय अंबरनाथ येथील कृषी अधिकारी संदीप जाधव सर. सर, आजच्या कार्यक्रमात आपलं स्वागत.
1: धन्यवाद मॅडम.
0: सर, गोकृपामृत हे नेमकं काय आहे त्याबद्दल आम्हाला सांगा.
1: गोकृपा अमृत, आपण गायीसाठी हा गो हा शब्द वापरलेला आहे आणि गायीच्या कृपेपासून तयार झालेलं अमृत म्हणून याच्यावरती गोकृपा अमृत हे नाव दिलेलं आहे.
0: अच्छा.
1: ऍक्च्युली गोकृपा अमृत हे पूर्णपणे नैसर्गिक सेंद्रिय जीवाणू आहेत, जे हे बॅक्टेरियल कल्चर आहे आणि याचा प्रामुख्याने वापर सेंद्रिय शेती पद्धतीने मध्ये केला जातो.
0: अच्छा. आणि या शेती पद्धतीमध्ये म्हणजे सेंद्रिय शेती पद्धतीमध्ये कशा कशाचा वापर केला जातो?
1: आता सेंद्रिय शेती पद्धत म्हणजे कसं, हल्ली आता त्याची काळाची गरज निर्माण झालेली आहे. प्रामुख्याने यापूर्वी सेंद्रिय शेती आपण करतच होतो, पण कालांतरानं वाढतं लोकसंख्या, ग्रीन रिव्होल्युशन यामुळे लोकसंख्येला अन्न पुरवठा करण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन करणं गरजेचं भासलं. त्या अनुषंगाने शेतीमध्ये नैसर्गिक घटक वापरण्याच्या ऐवजी रासायनिक खतं वापरली गेली, कीटकनाशकांचा वापर केला गेला, त्यामुळे त्याचा रेसिड्युअल इफेक्ट, त्याचा दूरगामी परिणाम माणसाच्या शरीरावरती निर्माण होऊ लागलेला आहे आणि त्याचाच भाग म्हणून आपण पुन्हा सेंद्रिय शेतीकडे वळण्याचा आपण प्रयत्न करतोय. सेंद्रिय शेती पद्धती म्हणजे एक नैसर्गिक संसाधने, जे काही नॅचरल रिसोर्सेस जे अवेलेबल आहेत आणि जैविक घटक बायो इनपुट्स जे आपल्या वातावरणामध्ये जे अवेलेबल आहेत त्याचा पर्यावरण पूरक वापर हा शेती पद्धतीमध्ये करणे म्हणजे याला सेंद्रिय शेतीमध्ये म्हणतो आपण. आणि या सेंद्रिय शेतीमध्ये आपण काय करतो, रासायनिक खते आणि कीटकनाशक यांचा वापर पूर्णपणे आपण थांबवतो आणि मातीची सुपीकता वाढवणे ही एक मेजर टास्क आहे सेंद्रिय शेतीमध्ये. आणि ती वाढवण्यासाठी आपण सेंद्रिय खतांचा वापर करतो, पिकांची फेरपालट घेतली जाते आणि जैविक कीटकनाशकांचा वापर केला जातो. आणि या सेंद्रिय शेतीमध्ये जैविक घटक जे जे अवेलेबल आहेत त्याचा जास्तीत जास्त वापर करून शेती पद्धती राबवली जाते, त्याला आपण सेंद्रिय शेती असं म्हणतो.
0: आणि गोकृपा अमृत अशाच प्रकारचं जैविक घटकांपासून तयार करतात?
1: येस येस. गोकृपा अमृत म्हणजे कसं, जे गायी आहे, देशी गायी आहे, त्याच्या पंचगव्यापासून आपण हे गोकृपा अमृत कल्चर हे तयार केलं जातं. आता पंचगव्य म्हणजे देशी गाईचं प्रत्येक प्रॉडक्ट, ती देणारं शेण असेल, तिचं गोमूत्र असेल, तिच्या दुधापासून बनवलेलं ताक, दही, दूध, तूप, ह्या पंचगव्यापासून जे कल्चर तयार केलेलं आहे म्हणून तिला गोकृपा अमृत कल्चर असं आपण म्हणतो.
0: आणि हे तयार कोणी केलं?
1: 2006 गुजरात राज्यातील अहमदाबाद या ठिकाणी गोपालबाई सुतारिया त्यांनी एक बन्सी गिर गाय गोशाळा सुरू केली. आणि ही गोशाळा सुरू करत करत त्यांच्या लक्षात आलं की एक गायीपासून मिळणाऱ्या उत्पादनापासून एक सेंद्रिय शेतीला चालना देणं गरजेचं आहे आणि त्याचा विचार करून त्यांनी हे बॅक्टेरियल कल्चर तयार केलेलं आहे आणि त्याला आपण गोकृपा अमृत बॅक्टेरियल कल्चर असं आपण

0: अच्छा, आणि ते तयार कसं करायचं?
1: हे तयार करण्याची पद्धत अतिशय सोपी पद्धत आहे. हे गोकृपा अमृत बन्सी गिरगाईच्या ह्याच्यातून तयार केलेलं आहे. त्याचं जे कल्चर उपलब्ध होतं त्याला मदर कल्चर म्हणतो आपण, आणि ते कल्चर आपल्याला 1 लिटर कल्चरची त्याची आवश्यकता आहे. एका शेतकऱ्यानं 1 लिटर कल्चर ते घेऊन यायचं आहे. एक 200 लिटरच्या पाण्यामध्ये 1 लिटर गोकृपा अमृतचं मदर कल्चर त्याच्यामध्ये टाकायचं आहे. त्याचबरोबर 2 किलो देशी गूळ, ऑर्गॅनिक गूळ आहे, तो 2 किलो गूळ वापरायचा आहे. त्याचबरोबर 2 लिटर ताजे ताक, देशी गाईचं दह्यापासून बनवलेलं ताजे ताक, हे आपण हे इन्ग्रेडियंट्स म्हणून आपण वापरतो. आणि एक 200 लिटरच्या ड्रममध्ये हे सर्व साहित्य मिक्स करायचं आहे. त्याच्या सुरुवातीला काय करायचं आहे, पाण्यामध्ये गूळ टाकायचा आहे. गूळ हा पूर्णपणे लाकडाच्या काठीने किंवा बांबूने ढवळायचा आहे, पूर्णपणे हा त्याच्यामध्ये विरघळून टाकायचा आहे. 1 लिटर कल्चर टाकायचा, मदर कल्चर, 2 किलो गूळ टाकलेला आपण, आणि 2 लिटर ताक टाकून हे पूर्ण मिश्रण ढवळायचं आहे. आणि हे मिश्रण सावलीमध्ये त्या ड्रमवरती सुती कापड बांधून 7 दिवस सावलीमध्ये त्याला ठेवायचं आहे. पण हे 7 दिवसामध्ये सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा ते पूर्ण मिश्रण हे काठीनं ढवळायचं आहे. एकदा क्लॉकवाईज ढवळायचं आहे, एकदा अँटी क्लॉकवाईज ढवळायचं आहे, आणि एक 7 दिवस असं हे मिश्रण तसंच ठेवायचं आहे.
0: रोज करायचं,
1: हा रोज सकाळ आणि संध्याकाळ 2 वेळा त्याचा ढवळायचा आहे. आणि मग हे मिश्रण तसंच सावलीमध्ये पूर्णपणे झाकून, फक्त झाकताना त्याच्यामध्ये सुती कपडा किंवा गोणपाटाचा वापर करायचा, कारण त्याच्यामध्ये ऑक्सिजन वगैरे त्या बॅक्टेरियाना मिळावा म्हणून त्याच्यामध्ये सुती कपड्याने ते झाकायचं आहे आणि सावलीमध्ये ठेवायचं आहे. आणि 7 दिवसानंतर ते पूर्ण फर्मेंटेशन त्या द्रावणाचं तयार होतं आणि 8व्या दिवशी हे द्रावण आपण शेतीसाठी गोकृपा अमृत द्रावण म्हणून आपण त्याचा वापर करतो. आता लोकांच्या मनामध्ये शंका येईल की बाबा ह्याच्यामध्ये सर ताक का टाकतात, गोळच का वापरतात, दुसऱ्या गोष्टी का वापरल्या नाही पाहिजेत. तर त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, हे जे मदर कल्चर आहे त्याच्यामध्ये गाईच्या पंचगव्यापासून आपण तयार केलेलं मदर कल्चर आहे. त्याच्यामध्ये असंख्य प्रमाणात चांगले जीवाणू आहेत, ते जीवाणू त्या कल्चरमध्ये आहेत. आपल्याला काय करायचं, जीवाणूची संख्या आलेली आहे त्याच्यामध्ये मल्टिप्लाय करायचं, त्यांना मोठ्या प्रमाणात वाढवायचं आहे. मग त्यांना 7 दिवसामध्ये खाण्यासाठी काहीतर खाद्य म्हणून देण्यासाठी हा गुळाचा वापर केला जातो. कारण गुळामध्ये ना नॅचरल शुगर आहे, कार्बोहायड्रेट्स आहेत, आणि ते त्या बॅक्टेरियांचं ऊर्जा स्त्रोत म्हणून ते काम करतं. त्याचबरोबर ताकामध्ये काय असतं, लॅक्टोलोबॅसिलस बॅक्टेरिया असते, ते गोकृपा अमृत मधील जे जीवन आहे ते त्यांना ऍक्टिव्हेट करण्यासाठी, सक्रिय करण्यासाठी ह्या ताकाचा वापर होतो. त्याचबरोबर ताक हे आंबट असतं. आंबट असल्यामुळं जे द्रावण तयार होणार आहे त्याच्यामध्ये बुरशी किंवा कीटक ह्याच्यापासून लांब राहावेत म्हणून द्रावणामध्ये आपण ताक टाकतो. त्यामुळे द्रावण आपलं हे दीर्घकाळ टिकलं जातं.
0: अच्छा,
1: असं 8व्या दिवशी हे द्रावण आपल्याला वापरण्यासाठी पूर्णपणे तयार होतं.
0: बरं, आता तुम्ही कल्चर जे म्हणालात ते कुठे मिळतं?
1: हा, आता हे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे अहमदाबादमधील बन्सी गीर गोशाळा यांनी हे कल्चर तयार केलेलं आहे. त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट केलात, वेबसाईटवरती त्यांचा आहे, फोन नंबर आहेत, सगळं आहे, त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट केलात तरी तुम्हाला त्यांच्याकडून मिळू शकतो. किंवा जे काही शासकीय कृषी कार्यालये आहेत त्यांच्यामार्फतही हे मोफतपणे गोकृपा कल्चर, मदर कल्चर हे तुम्हाला 1 लिटर तुम्हाला त्याचा मिळू शकतं. तुम्ही त्यांच्याकडून घेऊ शकता किंवा शासकीय कृषी केंद्र आहेत त्यांच्याकडूनही मिळतं. तर कृषी विभागाकडूनही हे कल्चर गावोगावी उपलब्ध करून देण्याची आता कार्यवाही चालू आहे.
0: आणि गोकृपा अमृताचं द्रावण तयार करण्यासाठी प्रत्येक वेळेला 1 लिटर कल्चर आणावं लागतं का, की त्याचं प्रमाण बदलतं?
1: नाही नाही, आता कसं आहे, हे जे मी प्रमाण सांगितले 200 लिटर द्रावण तयार करण्यासाठी आहे. मग शेतकऱ्याला फक्त 200 लिटर द्रावण तयार करूनच गप बसणार आहे, किंवा मग प्रत्येक शेतकऱ्यानं हे मदर कल्चर आणणं तसा अपेक्षित नाही. ऍक्च्युली एका शेतकऱ्यानं हे कल्चर तयार केलं 200 लिटरचं, आणि 7 दिवसानंतर हे द्रावण फर्मेंट होतं आणि 8व्या दिवशी ते तयार होतं. हे 200 लिटर द्रावण तयार झालेलं म्हणजे जे तुम्ही मदर कल्चर 1 लिटरचं आणलंय तेच 200 लिटर त्याच ताकदीचं तेवढ्याच कॉन्सन्ट्रेशन हे 200 लिटर तयार होतं. म्हणजे तुम्हाला फक्त एका शेतकऱ्याला एकदाच कल्चर आणायचं 1 लिटरचं, एकदा 200 लिटरचं त्यांनी तयार केलं, त्याचा वापर केला, त्यातलं 1 लिटर कल्चर हे तुम्ही मदर कल्चर म्हणून नेक्स्ट 200 लिटर ड्रम तयार करण्यासाठी तुम्ही वापरू शकता. किंवा गावातल्या एका शेतकऱ्याने हे कल्चर आणलं, 1 200 लिटरचा ड्रम तयार केला, अन्य शेतकऱ्यांना पाहिजे असेल तर 8व्या दिवशी कोणताही शेतकरी त्यातून 1 लिटरचं कल्चर वापर घेऊन तो स्वतःचं 200 लिटर हे तयार करू शकतो. म्हणजे असं मल्टिप्लिकेशनची सायकल आहे. तुम्हाला आयुष्यामध्ये फक्त एकदाच 1 लिटरचं कल्चर आणायचं आहे,

0: आणि तुमच्या घरामध्ये तुम्ही स्वतःही असं त्याचं मल्टिप्लिकेशन 200 लिटर 400 लिटर हे कंटिन्युअस तुम्ही चालू ठेवू शकता.
1: म्हणजे जर स्वतःला सुरू करायचं असेल तर आधी 200 लिटरचं जे प्रमाण सांगितलं त्याप्रमाणे
0: तयार करायचं
1: आणि त्यात
0: 1 लिटर कल्चर वापरायचं. समजा ते वापरून झालं तुमचं 150, 200, 180 लिटर तुम्ही वापरलं, राहिलेल्या 10 लिटरमध्ये पुन्हा तुम्ही ताक गुळ हे टाकून पुन्हा 7 दिवसासाठी तुम्ही ते फर्मेंटसाठी ठेवू शकतात.
1: बरं,
0: असं किंवा दुसऱ्या शेतकऱ्याला पाहिजे असेल तर त्याला 1-2 लिटर तुम्ही हे देऊ शकतात की त्याचं तो 200 लिटर तयार करू शकतो.
1: अच्छा, शेताच्या क्षेत्रफळानुसार याचं प्रमाण बदलतं की कसं असतं?
0: नाही, तर त्याचा वापर कसा करायचा, समजा हे 200 लिटरचं द्रावण तयार केलेलं आहे 1 लिटर कल्चर पासून 200 लिटर, मग त्याचा वापर कसा करायचा? शेतकऱ्याने ह्या द्रावणाचा वापर 2 पद्धतीने करता येतो. एक तर पिकावरती फवारणीसाठी वापर करता येतो किंवा जमिनीतून देण्यासाठी. आता उभ्या पिकाला वापर करायचा असेल तर 15 लिटर पाण्यामध्ये 1 ते 2 लिटर हे तयार केलेलं द्रावण तुम्ही पंपामध्ये भरून पिकावरती तुम्ही फवारणी करू शकतात. किंवा मग जर तुम्हाला जमिनीमध्ये द्यायचं असेल म्हणजे ड्रिप इरिगेशन किंवा पाटाच्या पाण्याद्वारे सुद्धा हे तुम्ही द्रावण देऊ शकतात. प्रत्येक पाण्याच्या पाळीमध्ये 500 लिटरचा ड्रम हा तुम्ही पाण्याच्या पाटासोबत ओतू शकतात किंवा ड्रिपमधून हे तुम्ही देऊ शकतात. मग ह्याचा फायदा काय होतो, गांडुळाची संख्या पण वाढते आणि जी काय शेतातली हुमणी जी आहे ती सुद्धा नष्ट होते याच्यामधून.
1: अच्छा, आणि याच्या काही आणखीन पद्धती आहेत का की जसं पेरणीपूर्वी द्यावं किंवा पीक पूर्ण तयार झाल्यानंतर फवारणी?
0: प्रत्येक पिकासाठी हे गुरुकृपा अमृत द्रावण आपण वापरतो. आता समजा भात शेतीचा विचार केला, कोकणामध्ये भात शेती हे प्रमुख पीक आहे. आता भात शेतीसाठी समजा शेतकऱ्याला ह्या द्रावणाचा वापर करायचा आहे तर सुरुवातीला काय करता येईल, तो भाताची रोपवाटिका तयार करण्यासाठी तो शेतामध्ये गादीवापा तयार करतो. आता गादीवापा तयार करतानंतर 20 लिटर हे जे तयार केलेलं द्रावण आहे एका गुंठ्यामध्ये 20 लिटर द्रावण ते गादीवापावरती तो शिंपडू शकतो. हे शिंपडल्यामुळे काय होते, जी काय नर्सरीची जी रोपं आहेत त्यांची मुळांची वाढ मजबूत होते आणि जेव्हा रोपे तयार होतात जेव्हा उपटतो आपण लावणीसाठी तेव्हा ते जमीन भुसभुशीत असल्यामुळे ह्या द्रावणामुळे ते रोपे सहजासहजी उपटतात आणि त्यांच्या मुळांचा तूट होणार नाही किंवा मुळांना इजा होणार नाही अशा पद्धतीने रोपवाटिकेमध्ये याचा वापर करू शकतो.
1: आणि ते नुसतं द्रावण घालायचं की पाण्यामध्ये मिसळून घालायचं?
0: नाही नाही, तुम्ही द्रावण ऑलरेडी 200 लिटर तयार केले, तुम्ही डायरेक्ट द्रावण 20 लिटर द्रावण प्रति गुंठ्याला तुम्ही शिंपडू शकता.
1: अच्छा,
0: आता हे झालं रोपवाटिके. आता समजा रोपवाटिकेमध्ये हे वापर झाला त्याच्यानंतर लावणीच्या वेळी समजा रोपे आपण 21 दिवसानंतर घेतो, त्यानंतर रोपे गादी वापरून काढल्यानंतर जेव्हा त्या कल्चरचा वापर करायचा असेल त्याला रूट डिपिंग म्हणतात. म्हणजे एका छोटासा टब घ्यायचा, त्याच्यामध्ये 10% द्रावण म्हणजे 90 लिटर पाणी घ्यायचं आणि 10 लिटर हे तयार केलेलं द्रावण घ्यायचं, असं 10% जे द्रावण आहे त्याच्यामध्ये रूट डिपिंग करायचे. म्हणजे जे रोपे तयार आहे ते त्याच्यामध्ये तुम्ही त्या टबामध्ये थोडा वेळ ठेवू शकतात आणि ते लावणीसाठी रोपे वापरू शकतात. आता परत झालं तर लावणीसाठी तुम्ही वापरलं, आता चिकणीच्या वेळी सुद्धा हे द्रावण आपण वापरू शकतो. त्याला आपण सॉइल ॲप्लिकेशन म्हणतो. जेव्हा आपण चिकलणी करतो, भाताचं पडलिंग करतो, त्यावेळी 500 लिटर द्रावण प्रति एकर तुम्ही चिकलणीच्या वेळी शेतामध्ये सोडू शकता.
1: अच्छा,
0: हां, म्हणजे रोपवाटिकेमध्ये वापर करू शकतात, रोपे लावणीच्या वेळी वापर करू शकतात आणि चिकलणीचे वापरू शकतात. आणि समजा हेही पुढे गेला आपण, समजा ह्या स्टेजला तुम्ही रोपवाटिकेला वापरा, लावणीच्या वेळी वापरा आणि चिकलणीचे वापरा, पण याच्यातून वापरून सुद्धा तुम्ही फवारणीसाठी सुद्धा वापरू शकतात. फवारणीमध्ये काय होतं, जेव्हा भात तयार होतो तेव्हा फोलियर स्प्रे घेता येतो त्याला आपल्याला. 15 लिटर पाण्यामध्ये 2 लिटर द्रावण वापरून तुम्ही लावणीनंतर 20 दिवसानंतर याचा वापर तुम्ही फवारणीसाठी करू शकतात. आणि सेकंड स्प्रे तुमचा भात पीक ओंब्यावर आल्यानंतर तुम्ही त्याच्या फ्लावरिंग स्टेजच्या अगोदर तुम्ही ह्याचा वापर करू शकता.
1: ह्याचा फायदा कसा होतो?
0: आता सर्वात महत्वाचं ह्याचा फायदा म्हणजे समजा आता भाताच्या प्रत्येक स्टेजला आपण हे वापरतो, आता फवारणीला वापरलं आपण तर त्याच्यामध्ये करपा कडा परपा ह्याचा प्रादुर्भाव होण्याचं प्रमाण कमी होतं आणि तांदळाचा दाणा हा भरदार आणि चमकदार आपल्याला दिसतो. आता त्याचा फायदा जर बघितला आपण, गोकृपा अमृतचा असंख्य फायदे आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये जमिनीची सुपीकता वाढते. यामध्ये कसं असतंय, सेंद्रिय पदार्थाचं विघटन होऊन ते पिकाला मिळणं गरजेचं आहे. जर हे द्रावण आपण शेतामध्ये टाकलं तर जीवाणूची संख्या भरपूर असल्यामुळे ते सेंद्रिय पदार्थ जे शेतामध्ये आहेत त्याचं तात्काळ विघटन होतं आणि पिकासाठी ते उपलब्ध होतं.
1: बरं, जीवाणूची कार्यपद्धती कशी फायदेशीर असते?
0: जमिनीमध्ये असंख्य प्रकारचे बॅक्टेरिया आहेत, त्याच्यामध्ये चांगले बॅक्टेरिया जे पिकासाठी उपयुक्त आहेत हे बॅक्टेरिया

0: ॲक्टिवेट करणं हे जास्त गरजेचं आहे. त्याच्यामध्ये ग्रोकोपा अमृतमध्ये नायट्रोजन फिक्सेशन करणाऱ्या बॅक्टेरिया आहेत, जे हवेतील नायट्रोजन आहे तो घेतला जातो आणि तो पिकास उपलब्ध करून दिला जातो. त्याचबरोबर हवेतील फॉस्फरस स्टॅबिलायझिंग बॅक्टेरिया आहेत, हवेतील फॉस्फरसची उपलब्धता पिकाच्या मुळांसाठी उपलब्ध करून जाते. त्याचबरोबर पिकांना पोटॅशची सुद्धा उपलब्धता ह्या बॅक्टेरियामार्फत करून दिली जाते. आणि त्यामुळे दुसरं काय होतंय, जमिनीतील सेंद्रिय कर्ब आहे हे वाढवलं जातं आणि जमिनीचं आरोग्य सुधारतं. ओव्हरऑल ह्याच्यामुळे पिकासाठी जोमदार आणि तजलदार राहण्यासाठी एक प्रकारचं अमृत आहे.
1: कोणकोणत्या पिकांसाठी हे उपयुक्त आहे?
0: हे कोणतंही पीक लावू दे, त्या प्रत्येक पिकासाठी हे अगदी वरदान आहे. त्यामध्ये भात आहे, फळबाग आहे, भाजीपाला, कडधान्य, तृणधान्य, ऊस, म्हणजे जे पीक जमिनीमध्ये आपण रुजवतो त्या प्रत्येक पिकाला ह्याचा वापर चांगल्या प्रकारे होतो. आयदर तुम्ही जमिनीतून देऊ शकतात किंवा मग तुम्ही फोलियर स्प्रे ह्या अमृताचा करू शकता.
1: गोकृपा अमृताचे फायदे काय आहेत त्याबद्दल आम्हाला सांगा.
0: हा, आता मग अशी तुम्हाला बोलताना सांगितले, एक तर जमिनीची सुपीकता वाढते हा सर्वात महत्वाचा फायदा आहे, किंवा सेंद्रिय कर्बाचं विघटन होऊन तो पिकासाठी उपलब्ध करून देतो. त्याचबरोबर जे कल्चरमध्ये जे बॅक्टेरिया आहेत त्या बॅक्टेरियाची संख्या हे वाढणं जास्त महत्वाचं आहे. उपयुक्त जीवन जे जमिनीतील वाढवले जातात आणि जैविक संतुलन जमिनीमधील संतुलन हे टिकून ठेवलं जातं. त्याचबरोबर मुलांची वाढ ही जोमदार होते आणि त्या मुलांची पाणी आणि अन्नद्रव्य शोषण्याची क्षमता वाढते, त्यामुळे पीक हे जोमदार पद्धतीने वाढलं जातं. आता ह्याच्यामध्ये शेतकऱ्याचा मेजर खर्चा रासायनिक खतावरती होतो. ह्या गोकुपा अमृत कल्चरमध्ये जे बॅक्टेरिया आहेत, नायट्रोजन फिक्सेशन बॅक्टेरिया आहेत, फॉस्फरस फिक्सेशन बॅक्टेरिया आहेत, ह्याच्यामुळे पिकांना खतांची उपलब्धता नॅचरली होते. त्यामुळे ॲडिशनली जास्त जो खर्च रासायनिक खतावरती होतो तो वाचला जातो. त्यामुळे रासायनिक खताचं जे अवलंबित्व आहे ते शेतकऱ्याचं कमी होतं, त्यामुळे खतावरील खर्चामध्ये 50% बचत आपण करू शकतो. आणि हे दिल्यामुळे पिकाची रोगप्रतिकारक शक्ती चांगल्या प्रकारे वाढते आणि आपण काळाची जी गरज आहे, पर्यावरणपूरक शेतीची गरज आहे, ते उद्दिष्ट इथं साध्य होतं. मातीचं, पाण्याचं किंवा वातावरणाचं प्रदूषण हे ह्या कल्चर वापरल्यामुळे निश्चितच कमी होतं आणि त्यामुळे शाश्वत शेतीला चालना मिळू शकते. आणि हे सर्वात महत्त्वाचे सर्व पिकासाठी उपयुक्त आहे. त्यामुळे आजच्या सेंद्रिय शेतीमध्ये जे काय रेग्युलर सेंद्रिय शेती ज्या निविष्ट आहेत त्या वापराबरोबरच हे जे नवीन कन्सेप्ट आलेला आहे गोकुपा अमृतचा, ते वापरला तर शेतकऱ्याला निश्चितच चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो.
1: अच्छा, कोणकोणते जैविक घटक सेंद्रिय शेतीमध्ये वापरले जातात?
0: हा, आतापर्यंत आपण सेंद्रिय शेतीमध्ये अनेक घटक आपण वापरलो होतो. आता गोकुपा अमृत कल्चर हे नव्यानं विकसित झालेलं आहे. एक राष्ट्रीय जैविक आणि नैसर्गिक शेती केंद्र आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरल फार्मिंग, गाझियाबाद येथे आहे. त्यांनी यापूर्वीच बरेच निविष्ठा ह्या प्रमाणित केलेल्या आहेत सेंद्रिय शेतीमध्ये. त्याच्यामध्ये बीजामृत आहे, जीवामृत आहे, निमास्त्र आहे, ब्रह्मास्त्र आहे, अग्निस्त्र आहे, दशपर्णी अर्क आहेत, असे बऱ्याच प्रकारच्या निविष्ठा आहे प्रमाणित केलेल्या आहेत की सेंद्रिय शेतीसाठी याचा वापर करण्यास काही हरकत नाही. हे जे निविष्ठा वापरल्या तर त्या 100% सेंद्रिय पद्धतीनेच तयार केल्या, शेतकरी वापरू शकतो. आता ह्याच्यामध्ये बरेच 8 ते 10 निविष्ठा प्रमाणित केलेल्या आहेत, त्या प्रत्येक बाबी हा वेगवेगळ्या आहेत. त्याच्यामध्ये बीजामृत आहे आणि जीवामृत आहे. ह्या दोन्हीमध्ये अमृत शब्द आहे. बीजामृत म्हणजे बीजसाठी जे अमृत दिलं जातं, लहान मुलांना कसं आपण डोस दिला जातो तसा बीजासाठी जे अमृत पाजलं जातं त्याला ते बीजामृत म्हटलेलं आहे. ह्या बीजामृतमध्ये कसं 5 किलो देशी गाईचं शेण घेतलं जातं आणि सुती कापडामध्ये ते बांधून 20 लिटर पाण्यामध्ये ते सोडलं जातं. 12 ते 16 तास ते 20 लिटर पाण्यामध्ये ते सुती कापडामध्ये शेण आपण बांधून सोडून देतो, म्हणजे त्याचा अर्क त्या पाण्यामध्ये येतो. त्याचबरोबर 50 ग्रॅम चुना आणि मुळाजवळील मुठभर माती एका वेगळ्या भांड्यामध्ये घेऊन ते मिश्रण तयार केलं जातं आणि त्याच्यामध्ये 5 लिटर गोमूत्र मिक्स करून ते दोन्ही मिश्रण एकत्र करून हे 8 ते 10 तास ठेवले जातात. आणि हे ज्या कोणतंही बियाणं जे तुम्हाला पेरायचं आहे त्या बियाण्याला हे चोळायचं किंवा ह्या द्रावणामध्ये बियाणे बुडवून ठेवले जातात आणि ते एकदा बुडवलं की ते पूर्णपणे बुडवून थोडा वेळ सुकवायचे आणि पेरणीसाठी वापरायचे. याच्यामुळे काय होते, बियाण्याची जैव विविधता वाढते आणि बीजजन्य सॉइल बॉर्न डिसीजेस आहेत हे त्याच्यामध्ये प्रतिबंध होतात, म्हणून त्याला बियाण्याला जे अमृत दिलं जातं त्याला बीजामृत म्हणतात. त्याच्यानंतर पुढचं जे प्रमाणित निविष्ट आहे ते जीवामृत आहेत. जीवामृत मध्ये काय होतं, देशी गाई

0: गाईचं 10 किलो शेण घेतलं जातं, 10 लिटर गोमूत्र घेतलं जातं, 2 किलो गूळ आणि 2 किलो बेसिन आणि पिकाच्या मुळाजवळील मुठभर माती घेऊन हे 200 लिटर पाण्यामध्ये आपण मिक्स करतो आणि 2 दिवस म्हणजे 48 तास ॲसच ठेवतो, अधूनमधून आपण त्याला ढवळतो आणि हे जीवामृत हे फवारणीसाठी वापरलं जातं किंवा मग सिंचनासोबत पाण्यासोबत पण दिलं जातं, त्यामुळे काय होतं पिकांची वाढ ही चांगल्या प्रकारे होते.
1: निमास्त्र कसं केलं जातं?
0: हा, निमास्त्र या शब्दातच आहे की नीम,
1: कडुलिंब,
0: कडुलिंबाच्या पानापासून जे अस्त्र तयार केलं जातं त्याला निमास्त्र म्हणतात. सेंद्रिय शेतीमध्ये महत्वाचा फॅक्टर आहे की कीटक आणि कीड रोगापासून पिकाचं बचाव करणे, कारण हल्ली आता कीटक आणि पिकांचं संख्या एवढी वाढलेली आहे, प्रत्येक पिकावरती प्रादुर्भाव होतो, तर सेंद्रिय शेतीमध्ये आपण कीटकनाशक वापरता येत नाहीत, पण पीक तर वाढवायचं आहे, पण तर आलेले कीटक त्याचा प्रादुर्भाव होत असेल त्याचा बचाव करणे मोठं टास्क आहे सेंद्रिय शेतीमध्ये. मग नैसर्गिकरित्या ज्याच्यामध्ये कीटकनाशकाचे गुणधर्म आहेत ते कडुलिंब हा त्यापैकी एक आहे, त्या कडुलिंबाचा वापर करून त्याचं जे अस्त्र तयार केलं त्याला आपण निमास्त्र असं म्हणतो. आता हे शेतकरी मित्रांनी निमास्त्र तयार कसं करायचं, तर शेतकरी स्वतःच्या शेतावरती स्वतःच्या कडुलिंबाच्या पानापासून किंवा सुकलेल्या लिंबोळी आहेत त्यांच्या त्याच्यापासून हे निमास्त्र तयार करता येतं. आता करण्याची पद्धत काय, जे कडुलिंबाची पानं 5 किलो किंवा सुकलेली लिंबोळी घेतो आपण आणि ते पूर्णपणे कुटून घेतो, पानं किंवा लिंबोळी दोन्हीपैकी जे अवेलेबल असेल ते तुम्ही घेऊ शकतात. 5 किलो देशी गाईचं गोमूत्र 5 लिटर घ्यायचं, 1 किलो देशी गाईचं शेण घ्यायचं आणि 100 लिटर पाण्यामध्ये आपण ते ठेवायचं आणि 48 तास ॲसच ठेवायचं आणि 48 तासानंतर ते तयार झालेलं द्रावण सुती कपड्यामध्ये गाळायचं आणि शेतावरती फवारणीसाठी वापर करू शकतो. आता हे निमास्त्राचा वापर 3% द्रावणामध्ये 97 लिटर पाणी आणि 3 लिटर हे आपण हे वापरून निमास्त्राचा वापर करू शकतो फवारणीसाठी, त्यामुळे रस शोषक कीटक आहेत जे पिकावरती येतात त्याच्यावरती हे चांगल्या प्रकारे उपयोगी आहे.
1: शेतकरी बंधूंनो, गोकृपा अमृत कसं करायचं, त्याचा वापर कसा करायचा आणि त्यातून काय फायदे होतील याबद्दल आपल्याला संदीप सरांनी खूप छान माहिती सांगितली, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे सर आपले खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.

0: आजच्या अमृत कलश कार्यक्रमात श्रोते हो आपलं स्वागत आणि मदालसा कानडेचा नमस्कार. आजचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे. श्रोते हो, जून महिना हा दोन ऋतूंना जोडणारा असा महिना असतो, कारण या महिन्यात उन्हाळा संपायला आलेला असतो आणि पावसाळ्याची नुकतीच सुरुवात झालेली असते. तर अशा या ऋतुसंधी काळात आपल्या ज्येष्ठ मंडळींना आरोग्याच्या अनेक तक्रारींना सामोरं जावं लागतं. असं होऊ नये, त्यांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी आजच्या कार्यक्रमात आपण संवाद साधणार आहोत आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सोहन पाठक यांच्याशी, आणि विषय आहे ऋतुबदल आणि ज्येष्ठांची काळजी. डॉक्टर नमस्कार.
1: नमस्कार
0: डॉक्टर. आत्ताच मी म्हटलं तसं हा ऋतुसंधी काल आहे, उन्हाळा संपत आलेला आहे आणि पावसाळ्याची सुरुवात आहे, तर अशा वेळी वातावरणामध्ये खूप बदल होत असतात, तर हा ऋतुसंधी काल म्हणजे नेमकं काय आणि शरीरावर याचा कसा परिणाम होतो?
1: आयुर्वेद जे काय शास्त्र आहे ते जीवनाविषयी ज्ञान देणारं शास्त्र आहे, त्याच्यामुळे आयुर्वेदात केवळ औषधच असं नाही आहे तर दिनचर्या, ऋतुचर्या अशा वेगवेगळ्या गोष्टींचा उल्लेख आहे. आयुर्वेदामध्ये एकूण 6 ऋतूंचं वर्णन केलं आहे आणि पर्टिक्युलरली

0: ऋतुसंधी म्हणून एक विशेष भाग वर्णन केलेला आहे, म्हणजे जो ऋतू संपत आहे त्याचा शेवटचा आठवडा आणि जो ऋतू सुरुवात होणार आहे त्याचा पहिला आठवडा. तर यात काय होतं नेमकं, पहिला ऋतू आपली लक्षणं सोडत असतो आणि नवीन ऋतूची लक्षणं दिसायला लागतात. त्याच्यामुळं शरीरामध्ये जे वातपित्त कफ जे दोष असतात त्यांच्यामध्ये बराच बदल होतो आणि साधारणतः आपल्याला याच ऋतूमध्ये वेगवेगळे त्या दोषांमुळं होणारे विकार होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळं त्याला ऋतुसंधी असं म्हणतात. त्याच्यासाठी वेगळं वागणूक वेगळी चर्या आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहे.
1: आता हा जो ऋतू बदल होतो आहे त्याच्यामध्ये कुठले आजार उद्भवतात सामान्यपणे या ज्येष्ठ मंडळींना?
0: ज्येष्ठांचं आरोग्य हा खरंच महत्त्वाचा विषय आहे, कारण आयुर्वेदानुसार ज्येष्ठांचं जे वात प्रकोपचा काळ असं सांगितलेलं आहे. आयुर्वेदामध्ये वयानुसार दोषांचे प्रादुर्भाव असं सांगितलेलं आहे. साधारण लहान मुलांना कफाचा प्रादुर्भाव असतो, तरुण व्यक्तीमध्ये पित्त प्राधान्य असतं आणि जसं वृद्धत्व यायला लागतं तसं वाताचं प्राधान्य असतं. त्याच्यामुळं काय होतं नेमकं, आत्ता हा ग्रीष्म ऋतू संपतोय. ग्रीष्म ऋतू हा कोरडा उष्ण अशा पद्धतीनं असतो. त्याच्यामध्ये काय होतं, वाताचा चय होतो, म्हणजे एखादा दोष वाढण्याची प्रक्रिया जी असते ती सुरुवात होते. आणि नेमकं वर्षा ऋतू म्हणजे पावसाळा आपण म्हणू, त्याच्यामध्ये वाताचा प्रकोपाचा काळ असतो. नेमकं वृद्धांमध्ये वातप्रकोप स्वतःच वयानुसार असतो आणि हा वाताचा काळ. त्याच्यामुळं जास्तीत जास्त वाताचे विकार म्हणजे संधिवात आहे, संधी दुखणं, नंतर सर्दी खोकला, त्याच्यासोबत असलेला कफ, कफ पातळ होणं, कफ घट्ट होणं, शरीर दौर्बल्य, वेगवेगळे वाताचे विकार या ऋतूत होण्याची शक्यता असते. त्यामुळं वर्षा ऋतूमध्ये विशेषतः वाताच्या दृष्टीनं आरोग्याची काळजी घेणं आवश्यक असतं.
1: सर, या आजारांबद्दल तुम्ही सांगितलं की संधिवात लवकर होतो किंवा बळावतो ज्यांना असेल त्यांना या वातावरणामुळे, पण या व्यतिरिक्त जर कुणाला मधुमेह, रक्तदाब आणि यासारखे विकार असतील किंवा हृदय विकार असतील तर त्यांनी काय करायला हवं आणि कशी काळजी घ्यायला हवी?
0: आता बघतोय आपण साधारण ज्येष्ठांना अगदी खूपच मधुमेह असणं आणि हृदय विकार असणं हे कॉमन झालेलं आहे सध्याच्या लाईफस्टाईल आणि याच्यामुळं. तर यात काय होतं, मेनली आपण बघतो की हा वाताच्या प्रकोपाचा काळ आहे, त्याच्यामुळं हृदय गती असणं, रक्तवाहिन्यांची गती असणं, रक्तदाब याच्यामध्ये खूप चेंजेस किंवा बदल होण्याची शक्यता असते. त्यामुळं मधुमेह हा मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे, म्हणजे आपल्या यकृताचा आणि अग्नी म्हणजे पचनशक्तीचा संबंध आहे. आणि वर्षा ऋतूत नेमकं अग्निमांद्य होतं, म्हणजे पचन संस्था स्लो होऊन जाते. आणि त्यात काय होतं की चमचमीत खावंसं वाटणं, ऋतूनुसार काहीच्या काही पदार्थांच्या बाबतीत आपली खाण्याची इच्छा होते आणि नेमकं तिथं सगळी गडबड सुरू होते आणि त्याच्यामुळं अग्निमांद्य होतं. आणि एकदा मेटाबॉलिझम बिघडला की मधुमेहाला वाढायला काही वेळ लागत नाही. आणि साधारण मधुमेह, हृदय विकार, वृक्काचे म्हणजेच किडनींचे विकार, फुफ्फुसाचे विकार, हे सगळे एकामेकाचे भाऊ असल्यासारखं, एक आला की तो दुसरा त्याच्यासोबत यायला तयार असतो. त्यामुळे विशेष करून या काळामध्ये आपण खाण्यापिण्याच्या सवयी आणि आपला अग्नी कसा आहे म्हणजेच पचनक्षमता कशी आहे कडे जास्त लक्ष देणं आवश्यक आहे. अग्निमांद्याचा सीझन असल्यामुळं आपण थोडंसं कमी खाणं, पथ्यकर खाणं हे खूप आवश्यक आहे. तसं झालं तर मग फार आरोग्याच्या तक्रारी निर्माण नाही होणार.
1: सर, तापमानात जे बदल होतात या दिवसांमध्ये त्यासाठी विशेष अशी काळजी या ज्येष्ठांनी काय घ्यायला हवी? कारण काय होतं की उन्हाळ्यामध्ये कूलर एसी इतके सुरू असतात आणि अचानक वातावरणामध्ये गारवा यायला लागतो.
0: आपण हा विशेष ठेवला आहे ऋतुसंधी काळ हा खूप महत्त्वाचा आहे, म्हणजे पहिल्या ऋतूच्या सवयी ज्या आहेत किंवा जी ऋतुचर्या आहे आपली वागणूक आहे ती हळूहळू सोडायची आणि नवीन ऋतूला ॲक्सेप्ट करायचं. पण दुर्दैवाने काय होतं, आपल्याला सवय होऊन जाते कूलरची म्हणा, एसीची म्हणा, थंड खाण्याची. तर या सगळ्या ह्याच्यात ऋतू बदलला तरी बऱ्याच वेळा या गोष्टी स्वीकारल्या जात नाहीत आणि त्याच वातावरणात आपण राहायचा प्रयत्न करतो. तो मोह टाळणं खूप आवश्यक आहे. ऋतू बदलला आहे, टेम्परेचर कमी झालं आहे, वातावरणातलं तापमान कमी झालं आहे, तर ते आपण समजून घेणं आवश्यक आहे आणि शांतपणे याच्या सगळ्या सवयीत हळूहळू हळूहळू त्याच्यातून बाहेर पडणं आणि येणाऱ्या ऋतूच्या दृष्टीनं काळजी घेणं आवश्यक आहे. असं जर आप ह्या 15 दिवसात जर नीट काळजी घेतली तर शक्यता आहे की या ऋतूच्या बदलामुळे होणारे आजार आपल्याला होणारच नाहीत, पण आपण तो मोह सोडणं आवश्यक असतं.
1: या लोकांची तशीही वाढत्या वयामुळे रोगप्रतिकारक शक्ती खूप कमी झालेली असते, क्षमता कमी झालेली असते, तर या काळामध्ये विशेष अशी काळजी त्यांनी काय घ्यायला हवी खानपानामध्ये किंवा विहारामध्ये आहारामध्ये?
0: याच्यामध्ये काय होतं की प्रतिकार क्षमता कमी असणं हे साहजिक आहे. वयानुसार हाडांची झीज होणं, ज्याला आपण म्हणतो इम्युन सिस्टीम आहे, ती वीक होते. त्याच्यामुळं छोटे छोटे इन्फेक्शन पटकन होतात, जसं काही वातावरणातल्या बदलामुळं असेल,

0: आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला तर अनेक जसे फंगल इन्फेक्शन्स म्हणा किंवा बॅक्टेरिया व्हायरसेस यांचा प्रादुर्भाव होतो, साथीचे रोग असतात, मग अशा वेळेस नेमकं स्वतःहून वयानुसार थोडीशी प्रतिकारशक्ती कमी असणं आणि दुर्दैवानं आहारामधल्या विहारामधल्या चुकांमुळं मग तसे आजार पटकन होतात. त्याच्यासाठी सर्वात पहिल्यांदा आपल्याला आपल्या प्रतिकारशक्तीनुसार आहारविहार ठेवणं आवश्यक आहे आणि प्रतिकारशक्ती काही एका दिवसात तयार होत नाही. त्याच्यामुळं साधारणतः सुरुवातीपासूनच आपण आपला प्रतिकारशक्ती चांगली कशी राहील याचा प्रयत्न केला पाहिजे. थोडंसं आहाराच्या बाबतीत स्वच्छता, नंतर शांत झोप असणं आवश्यक आहे, खाण्यामधली काळजी, आपल्या जे मानसिक भावनांमधली काळजी, असं जर केलं ना तर नक्की प्रतिकारशक्ती चांगली राहते. आणि कॉमनली जे काय आपण त्याला विक्टिम म्हणतो, आपण जसं एपिडेमिकचं विक्टिम म्हणतो, ज्याला आपण सार्वजनिक विकारांच्या किंवा जे काय संसर्गजन्य विकाराला विक्टिम कोण असतं असं, तर लहान मुलं आणि वृद्ध लोक. तर नक्कीच जर अशा पद्धतीची काळजी घेतली तर ज्येष्ठांना हे त्रास नाही होणार, त्यांनी आपल्या प्रकृतीनुसार खावं. सणवार ह्याच्यामध्ये सुद्धा आपण जरा सांभाळून खाल्लं, प्रकृतीनुसार खाल्लं, पचनक्षमतेनुसार खाल्लं तर नक्की हे त्रास नाही होत.
1: म्हणजे एकूणच काय तर स्वतःची आपली तब्येत लक्षात घेऊन, प्रकृती लक्षात घेऊन तुम्ही राहायचं आहे सगळ्यांनी. सर, या ऋतुसंधी कालामध्ये सगळ्यात बळावणारे आजार म्हणजे सर्दी, खोकला आणि ताप.
0: बरोबर.
1: तर यापासून संरक्षण करायचं असेल तर कसं राहील?
0: अगदी. म्हणजे आता समजा आपण या काळात एपिडेमिक म्हणतात, व्हायरल फीवर म्हणतात, आमच्या आयुर्वेदामध्ये त्याला वातज ज्वर म्हणतात, म्हणजे वर्षा ऋतूत येणारा कॉमन आजार असतो. मग अशा वेळेस काय होतं की साहजिकच आहे आपण काय काळजी घेणं आवश्यक आहे, तर सगळे रोगा सर्वेपी मंदाग्नो, म्हणजे मंद अग्नीमुळेच सगळे रोग होतात असं सांगितलं. तर सर्वात चांगली पचनक्षमता ठेवणं आवश्यक आहे. जो काय थोडासा मोह असतो आहाराचा तोच सांभाळणं आवश्यक आहे, एक भाग. दुसरा काय होतं की आता सर्दीचा विकार आहे, समजा सर्दी खोकला आहे, तर तसं वातावरण आहे, पावसाळी वातावरण आहे, थोडंसं सगळीकडे ह्युमिड आहे, मग अशा वेळेस आपण कफ तयार होऊ नये, सर्दी होऊ नये म्हणून छोटे छोटे घरगुती उपाय आहेत. म्हणजे वेलची आणि लवंग जर आपण जाळून त्याची राख केली आणि त्याचं चाटण घेतलं समजा, तर ते व्हॅझोडायलेशनचं काम करतं, म्हणजे ठसक्याचा खोकला नाही येणार. सर्दीच्यासाठी साधारणतः दालचिनी, लवंग, वेलची, धणे, काळी मिरे दोन याचा जर काढा घेतला तर त्याने काय होतं की कफाची प्रवृत्ती थोडीशी कमी होते. तसंच जर सांधे दुखत असतील म्हणा किंवा थंडीचा खूप संसर्ग झालेला असेल तर तेव्हा स्वतःचं शरीर शेकणं, पाण्यामध्ये खडे मीठ टाकून ते पाय शेकणं, अगदी छोटे छोटे रोज अभ्यंग करणं हा सर्वात म्हणजे महत्त्वाचा उपयोग. अभ्यंग तर इतका छान आहे संधिवातासाठीचा, तो एक फायद्याचा आहे. ठसका लागून खोकला असेल तर तिळाच्या तेलात थोडंसं मीठ टाकून छातीला गरम गरम चोळणं, याने पुन्हा फुफ्फुसाचं विस्फारण होतं आणि ठसका लागून खोकला येत नाही. हे असे घरगुती उपाय अगदी करू शकतात. आणि थंड हवेत जाताना स्वेटर, मफलर, बाकी जे आवरणं सांगितलेली आहेत ते घालणं आवश्यक आहे, शक्यतो न जाणं थंड वातावरणात. या काळजी स्वतःहून घेतल्या तर हे संसर्ग काही होणार नाही.
1: डॉक्टर, आपण आपला संवाद असाच पुढे चालू ठेवणार आहोत, पण कार्यक्रमामध्ये तुमच्या आवडीचं एखादं गीत आपण ऐकूया.
0: मला ऋण झुण रे भ्रमरा हे गाणं ऐकायला आवडेल.
1: नक्कीच ऐकूया.

ऋतूबदल आणि ज्येष्ठांची काळजी या विषयावर आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सोहन पाठक यांच्याशी आपण संवाद साधतो आहोत. सर, मघाशी तुम्ही सांगितलं की व्यवस्थित आहार आणि विहार तुम्ही ठेवला,

0: तर आहारामध्ये नेमकं काय घ्यायला पाहिजे या काळामध्ये या लोकांनी, आणि एकूणच आहाराची त्यांची दिनचर्या कशी असायला हवी?
1: पहिल्यांदा आहार हा दोन गोष्टीवर अवलंबून असतो. एक असतं की ऋतूनुसार आहार काय आहे तो, आणि वयानुसार म्हणजेच आपल्या त्या जे काय वयाची अवस्था आहे त्याच्यानुसार अवस्था. तरुणांचा आहार वेगळा असू शकतो, लहान मुलांचा आहार वेगळा शकतो, आणि ज्येष्ठ लोकांचा आहार वेगळा असू शकतो. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं, वर्षा ऋतू हा अग्निमांद्याचा काळ असतो, त्याच्यामुळं पहिल्यांदा आपला अग्नि कसा आहे ह्याचं परीक्षण करणं आवश्यक आहे. आपल्याला आहार घेतलेला पचतो का हे पाहणं आवश्यक आहे. आणि तसं असेल तर जसं आता हिवाळ्यामध्ये सकाळी लवकर भूक लागते, पण वर्षा ऋतू म्हणजे पावसाळ्यात सकाळी लवकर भूक लागत नाही, मग नेहमीची सवय आहे मला गोळ्या घ्यायच्यात म्हणून नाश्ता करायचा आहे किंवा काहीतरी नाश्ता केला आहे म्हणून खायचं आहे, अशापेक्षा खरोखरच आपल्याला भूक आहे का, किती प्रमाणात भूक आहे हे बघणं आहे. आणि जर अशी अवस्था असेलच अगदी काही गोळ्यांसाठी म्हणा नाश्ता करायचा असेल तर तो थोडासा हलका घ्यावा. हलका घेणं म्हणजे ते एखादं फळ खाऊ शकतो आपण, किंवा उपम्यासारखं भाजलेल्या गोष्टीचा काही विषय असू शकतो, कणकेचा उपमा वगैरे अशा पद्धतीने की जे पचायला थोडंसं हलकं आहे. पण जर त्यात आंबवलेलं अन्न किंवा तळलेलं अन्न जर नाश्त्यात घेतलं तर ते नक्कीच पचणार नाही. दुपारच्या जेवणातसुद्धा आपण साधारणतः वर्षा ऋतूमध्ये मी सांगितलं की वाताचा काळ आहे, वातासाठी कोणते जे रस महत्त्वाचे असतात, मधुर, आम्ल आणि लवण, तर थोडंसं जेवणामध्ये या आहाराचा विषय आपण ठेवावा. हलका आहार असावा, भरजित अन्न खावं, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जुनं धान्य खावं. इथं अडचण काय होती की आजकाल नवीन धान्य लगेच बाजारात येतं आणि थोडंसं आर्थिकरित्यासुद्धा ते परवडणारं असतं, म्हणूनसुद्धा आणि दुकानदारसुद्धा त्याच्यावर भरपूर सूट लावलेली असते, त्यामुळं कदाचित आपल्याला मोह होतो की ते नवीन धान्य घेतलं जातं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की नवधान्य हे आयुर्वेदाने वर्ज्य सांगितलं आहे, क्लेदकारक म्हणजे शरीरामध्ये दोषांचं वाढवणारं आहे आणि अग्निमांद्य करणारं आहे. त्यामुळे या वर्षा ऋतूमध्ये नवीन आहार खाऊणे, जून आहार म्हणजेच जुना एक वर्ष जुन्या काळी आपल्याकडे कसं धान्य घेऊन 6 महिने 8 महिने ठेवल्या जायचं आणि
0: साठवण
1: केली जायची, तर तो प्रकार महत्त्वाचा आहे. तो त्या अन्नामधला जो क्लेद असतो, जो जडपणा असतो तो कमी होतो, त्याच्यामुळे जून आहार वापरला पाहिजे. कच्च्या भाज्या शक्यतो खाऊ नये त्याच्यावेळेस. बऱ्याच वेळा काय होतं की काही डाएटच्या गोष्टीसाठी म्हणा किंवा सवय म्हणा क्रेज म्हणून बऱ्याच वेळा असं होतं की ते कच्चा आहार खाल्ला जातो. यावेळेस कसं असतं, या ऋतूमध्ये कच्चा आहार वर्ज्य असतो, सृष्टीमध्ये आम तयार असतो, आम म्हणजे अपाचित अवस्था असते, आम्लता असते, त्यामुळे कच्च्या भाज्या कच्चा आहार खाऊ नये. शक्यतो उकडलेलं शिजवलेलं व्यवस्थित आहार खावा, हलका खावा, खूप पाणी टाकलेला आहार, पाणीदार आहार खाऊ नये. पचायला हलका असेल असा आपण आहार जर घेतला तर नक्कीच हे त्रास कमी होतात.
0: सर, आपण आहाराविषयी इतक्या वेळ बोललो पण व्यायाम आणि झोप तेवढीच महत्त्वाची आहे या मंडळींसाठी, तर ती कशा पद्धतीने, व्यायाम कशा पद्धतीने केला पाहिजे? 21 जून योग दिन आहे, त्याही संबंधित थोडंसं तुम्ही सांगा. आणि झोप किती महत्त्वाची आणि कशी घेतली पाहिजे?
1: 21 जून योग दिन आहे. खरंच योग ही भारताची सगळ्या जगाला दिलेली खूप मोठी देण आहे. योग हा कर्मसुकौशल्यम असा विषय आहे आणि पुन्हा चित्तवृत्ती निरोध हा योग हा, म्हणजे दोन, एक मानसिकतेच्या संदर्भात योग मदत करतो आणि आपलं जे काय कर्म आहे त्याच्यात जे कौशल्य निर्माण करण्याचं कामसुद्धा योग करतो. त्याच्यामुळं योगाची एक स्टेज आहे की आसन, त्यामुळं जरूर योगाचा वापर सगळ्या ज्येष्ठ नागरिकांनी करावा. असं काही अपेक्षित नाही आहे की खूप एक्झर्शन, इतक्या वेळात एवढा व्यायाम करणं असं आहे, कारण हा व्यायाम हा वातप्रकोपक असतो. म्हणजे असं सांगितलेलं आहे की अर्धशक्त्यानिशय वस्तू बलभी स्निग्ध भोजीबी, म्हणजे आपल्या शक्तीपेक्षा अर्धाच व्यायाम करावा आणि स्निग्ध आहार ठेवून व्यायाम करावा असं सांगितलेलं आहे. त्याच्यामुळं व्यायाम करताना अतिशय सांभाळून आपल्या क्षमता, म्हणजे कोणीतरी 5 किलोमीटरची रेस पळाला, कोणी 50 किलोमीटरच्या मॅरेथॉनमध्ये भाग घेतला, किंवा एवढी 108 सूर्यनमस्कार घातली या वयातसुद्धा, असल्या काही आपण भानगडीत पडू नये. आपल्या ज्या क्षमता आहेत, आपली प्रकृती आहे, त्याच्यानुसार करावा. आणि प्रत्येक व्यायामामध्ये शांतता आणि स्थिरता असणं अपेक्षित आहे. आसनं जे करतानासुद्धा खूप त्याच्यात फ्लेक्झिबिलिटी म्हणू आपण, किंवा ते आसनसिद्धीसाठी खूप धडपडून प्रयत्न करणं असं अपेक्षित नाही आहे. थोडंसं शांतता अपेक्षित आहे आणि प्राणायाम, ध्यान, योग निद्रा याचा डेफिनेटली वापर त्याच्यात जास्त असावा.
0: सर, झोपेविषयी काय सांगाल?
1: नक्की, आयुर्वेदात तर झोपेला खूप भूधात्री म्हणून सांगितलेले आहे. म्हणजे आपली आई जशी महत्वाची तशी आपली धात्री, दुसरी धात्री निद्रा असं सांगितलंय. आणि आयुर्वेदामध्ये झोपेचे डेफिनेशन सांगताना सांगितलेले, यदा तू मनसी क्लांते कर्मात्मनक्लमणविता विषयोभ्यो निवर्तन्ते तदा स्वपती मानवा. म्हणजे काय, म्हणजे मनसी क्लांते, मन जेव्हा क्लांत होतं थकतं, विषयोभ्यो निवर्तन्ते म्हणजे विषयापासून परावृत्त होतं, कर्मात्मनक्लमणविता सगळं शारीरिक जे इंद्रिय आहेत वगैरे

0: ते निवृत्त होतात. तदा स्वपती मानवा, म्हणजे याच्यामध्ये फक्त शरीर थकून झोप घेणं अपेक्षित नाही आहे. आपण कंटिन्यू रात्री झोपताना टी व्ही पाहणं, स्क्रोलिंग करणं, मोबाईल, सोशल मीडिया म्हणा किंवा काही या विषयात आपण इन्व्हॉल्व असतो, त्यामुळे ते मन क्लांत होत नाही, थकत नाही तिथे, तो आपण सारखं त्या विषयामध्ये इन्व्हॉल्व होत राहतं. मग आपल्याला असं अपेक्षित आहे की झोपेच्या पूर्वी अर्धा पाऊण तास या सगळ्या गोष्टी बंद करणं, ईश्वराचं चिंतन करणं, जप करणं अशी अपेक्षा आहे, किंवा काही सकारात्मक विचार मनात आणणं आणि शांतपणे झोपणं. वृद्धापकाळामध्ये झोप थोडीशी कमी असते, 5 तासाच्या आसपास साधारणतः झोप होते पूर्ण, पण शांत 5 तास झोप लागली तरी चांगलं आहे. बऱ्याच वेळा काय होतं की झोपतात म्हणतो 7 तास 8 तास, पण त्यातले 2-3 तास सगळी अस्वस्थता असते. शांत झोप 5 ते 6 तास किंवा 7 तास मिळाली तर खूप छान आहे. त्याच्यासाठी जर या छोट्या छोट्या काळजी घेतल्या तर नक्की शांत झोप होते. आणि आपल्या आई जशी काळजी घेते आपली, तशी निद्रा आपली काळजी घेत असते, त्यामुळे ती खूप आवश्यक आहे. निद्रा एकदम सुखम दुःखम पुष्टिकारश बलाबलम, म्हणजे निद्रेवरच सुख अवलंबून आहे असं आयुर्वेदाने सांगितलं आहे. आणि निद्रेवरच दुःख अवलंबून आहे, म्हणजे नीट झोपलं नाही तर दुःख आहे आणि नीट झोपलं तर सुख आहे, किंवा पुष्टी, शरीर चांगलं बलवान होणं, इम्युनिटी चांगली होणं हे निद्रेवर अवलंबून आहे. पुष्टिकारश, कारश म्हणजे आजारपण, बारीकपणा, हे पण निद्रेवरच अवलंबून, म्हणजे एक झोप ही तुमच्या संपूर्ण आरोग्यासाठी महत्त्वाचा रोल प्ले करते. त्यामुळे झोप शांत आणि चांगली असणं हे खूप आवश्यक आहे याच्यात.
1: म्हणजे शांत झोप आणि यथाशक्ती व्यायाम हे दोन्ही खूप पूरक आहेत त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी. सर, आत्तापर्यंत आपण शारीरिक आरोग्याचा विचार केला, पण या मंडळींचं मानसिक आरोग्यही तितकंच महत्त्वाचं असतं, आणि या ऋतुसंधी कालामध्ये ते कसं सांभाळलं पाहिजे.
0: अगदी बरोबर आहे. आता सर्वात महत्त्वाचं काय होतं आहे आजकाल, न्यूक्लिअर फॅमिलीमुळं, या सगळ्या कंडिशनमुळं थोडंसं ज्येष्ठांच्यासाठी एकलकोंडेपणा हा वाढलेला आहे. नेमकं ऋतुसंधीच्या काळामध्ये पावसाळी वातावरण वगैरे याच्यामुळं बाहेर जाता येत नाही, जे काय त्यांचा ग्रुप असेल हे असेल यांना भेटायला थोडी अडचण येऊ शकते. त्यामुळं एकलकोंडेपणामुळं, आजारपणामुळं, शारीरिक क्षमता कमी थोडी झाल्यामुळं थोडीशी चिडचिड होणं, वैतागणं अगदी साहजिक आहे. पण ही परिस्थिती आहे कारण यांना एवढ्या चांगल्या गोष्टींचा अनुभव आहे ज्येष्ठांना, त्यामुळे ही परिस्थिती बदलत असते हे त्यांनी डोक्यात ठेवावं. मग जास्त चिडचिड करणे म्हणा किंवा वैतागणे किंवा त्याला आपण एकदम नाराज होणे या गोष्टी टाळाव्यात, कारण या शरीराच्या दृष्टीनं त्रासदायक आहेत आणि मनाच्या दृष्टीने पण त्रासदायक आहे. आणि शरीर आणि मन कसं राहतं, दोघं एक सोबत आहेत. जेव्हा मानसिक त्रास होतो तेव्हा इनडायरेक्टली शारीरिक त्रास होतो, आणि शारीरिक त्रास होतो तेव्हा मानसिक त्रास होतो. त्यामुळं आपण मन सांभाळणं खूप आवश्यक आहे. आणि एवढा अनुभव संपन्न ज्येष्ठांचं आयुष्य असतं तर छान ग्रंथांचं वाचन आहे, ज्याचे आपले छंद आहेत आवडीनिवडी याच्यात जर मन रमवलं, आणि जे काय तरुण आहेत त्यांच्यापेक्षा लहान आहेत त्यांना मार्गदर्शक आपला मानसिकता कशी राहील याचा जर विचार केला तर या थोड्याशा भोगवाताच्या त्रासांपासून मुक्ती मिळते आणि त्याच्यातून शांतता त्यांना नक्कीच मिळू शकते.
1: हे लोक लवकर हताश होतात, निराश होतात, त्यासाठी काय करायला.
0: हां, तो फार महत्त्वाचा विषय आहे. कारण दोन गोष्टी आहेत, म्हणजे सायकोलॉजीच्या नुसार एन्व्हायरमेंट टीचर्स म्हणतात, म्हणजे आपलं जे वातावरण असतं ते आपल्याला शिकवत असतं. बऱ्याच वेळा काय होतं की आत्ता जे काय घरातले जे तरुण आहेत किंवा मध्यमवर्गीय आहेत ते कामात असतात खूप, आणि लहान मुलं त्यांच्या त्यांच्या ह्याच्यात असतात, त्यामुळं थोडंसं असं वाटायला लागतं की माझा काही उपयोग आहे की नाही या पद्धतीचं होतं. पण एक जे आपला एक्सपिरियन्स आहे, अनुभव संपन्नता आहे, तिचा वापर खूप छान होऊ शकतो. मोस्ट रिस्पेक्टेबल पर्सन असं आपण म्हणू, म्हणजे आपण ज्याला सिनियर म्हणू ना आपण, त्याला एक तर स्मार्ट आहेत, एक्सपिरियन्स्ड पर्सन आहेत, नंतर नोबल आहे त्यांच्या ह्याच्यात, नंतर इंथुजियास्टिक आहेत, ऑप्टिमिस्टिक आहेत म्हणजे आशावादी आहेत, आणि रिस्पेक्टेड पर्सन म्हणजे त्या सिनियरमध्येच एवढे गुण आहेत. तर त्यांनी कदाचित घरामध्ये त्यांना वेळ नसेल किंवा घरच्यांना वेळ नसेल त्यांच्या भावना जाणायला, पण नक्कीच त्यांनी स्वतःचा ग्रुप, स्वतःचा अनुभव शेअर करण्यासाठी सामाजिक गोष्टीत इन्वॉल्व व्हावं. आणि ती हताश एक अवस्था आहे, प्रत्येकाची क्षमता आहे. वृद्धापकाळामध्ये किंवा ज्येष्ठांमध्ये अनुभव संपन्नता हा सर्वात मोठा हिरा त्यांच्याकडे असतो, त्यामुळे त्याचा वापर करून नक्कीच नवीन लोकांना मार्गदर्शन करावं. आणि आपण आज समाजात अशी उदाहरणं पाहतो की मला तरी वाटतं असं की या कामामध्ये तरुणांपेक्षा ज्येष्ठ नागरिकच जास्त मार्गदर्शक आहेत, आणि त्यांचीच कामं आपण माननीय पंतप्रधानांपासून बघतो आहे की खरा कामाचा उत्साह तर उलट ज्येष्ठ नागरिकांमध्येच जास्त आहे.
1: अनुभवाचा फायदा त्यांना मिळत असतो, वयाचा आणि अनुभवाचा दोन्ही. सर, जाता जाता आपल्या ज्येष्ठांना तुम्ही काय सल्ला द्याल.
0: मी सल्ला देणं ज्येष्ठ नागरिकांना म्हणजे थोडासा वेगळा विषय ठरतो, पण मी नक्कीच एक सांगू शकतो की ही तुमच्या आयुष्यात

0: ची सुवर्ण संध्याकाळ आहे. आपल्याला दुपारच्या उन्हाचा चटका बसतो, सकाळचं ऊन फक्त कोवळंच असतं, पण संध्याकाळचं जे ऊन असतं ना ते अतिशय शांत, नदीच्या कुठंतरी किनारी बसून, त्याला सोनेरी संध्याकाळ म्हणतात. म्हणजे तेव्हा भावनांची एक थोडी शांतता झालेली असते, एक पूर्ण दिवसभराचा अनुभव आपल्या गाठीशी असतो. तसं तुमचं आयुष्य एक सोनेरी संध्याकाळ आहे. त्या सोनेरी संध्याकाळमध्ये भरपूर रमा, बाकी कुठलाही विचार करू नका. त्या ज्या काय ज्येष्ठत्वाचा परिपूर्ण आनंद घ्यावा एवढंच महत्वाचं आहे.
1: सर, इतक्या महत्वाच्या विषयावर आज तुम्ही आमच्याशी संवाद साधला आणि आपल्या ज्येष्ठांना मार्गदर्शन केलं, त्यासाठी आकाशवाणीच्या वतीने आणि समस्त श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: ऋतुबदल आणि ज्येष्ठांची काळजी या विषयावर आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सोहन पाठक यांच्याशी मदालसा कानडे यांनी साधलेला संवाद तुम्ही ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार आणि ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

0: नव्या पिढीची आघाडीची गायिका शरयू दाते आपल्या भेटीला येणार आहे. जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने मराठी हिंदी रियालिटी शो मधली स्पर्धक ते पार्श्वगायिका हातीचा सुरेल प्रवास.
1: सात जन्मासाठी बांधली गादोरी.
0: गायिका शरयू दाते हिच्याशी गप्पा मारल्या आहेत दीप्ती आंबेकर हिने. नक्की ऐका रविवारी 21 जून रोजी सकाळी 11 वाजता 100.1 FM गोल्ड मुंबई आणि न्यूज ऑन AIR ऍप वरही.

0: श्रोते हो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर. अवश्य ऐका. दिनांक 22 आणि 23 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गुणसागर गंभीर.
1: श्रोते हो, सायंकाळचे 4 वाजत आहेत. आपण ऐकत आहात प्रसारभारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 KHz आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. सादर करीत आहोत कार्यक्रम गीत बहार.
0: श्रोते हो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर. अवश्य ऐका. दिनांक 22 आणि 23 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गुणसागर गंभीर.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. सादर करीत आहोत गीतबहार हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकूया अष्टविनायक या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल, जयवंत कुलकर्णी, चंद्रशेखर गाडगीळ यांच्या आवाजातलं जगदीश खेपूडकर यांचं गीत संगीतबद्ध केलंय अनिल अरुण यांनी.

महडगाव अति महसूर वरद विनायकाच तीत एक मंदिर मंदिर लय साध सुद जस कौलारू घर घुमटाचा कळ सोनेरी नक्षी नागाची

0: श्रोते हो, सायंकाळचे 4:30 होता आहेत. सादर करीत आहोत मालिका विशेष.
1: नमस्कार युवा मित्रांनो, आजच्या आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आता ऐकूया एक छानसं गाणं.

0: वय वादळ विजांचं या कार्यक्रमात आपलं स्वागत. आजच्या या भागात आपण ऐकणार आहात गुरु प्रेरणास्थान याविषयी. प्राध्यापक प्रवीण दवणे, विठ्ठल चोरमले आणि चैताली कांबळे यांनी मारलेल्या गप्पा.
1: नमस्कार मित्रांनो, वय वादळ विजांचं या आवडत्या प्रोग्राममध्ये आपलं स्वागत. आज आपल्याबरोबर पुन्हा एकदा आहेत लेखक आणि प्राध्यापक श्री प्रवीण दवणे सर. मित्रांनो, आपल्या आयुष्याच्या वळणावरती अनेक चढ उतार असतात, यामध्ये आपल्याला अनेक लोक भेटतात. तर सर, मला तुम्हाला विचारायची खूप उत्सुकता आहे की तुम्हालाही अशी काही लोकं भेटली असतील ना की ज्यांच्याकडून तुम्हाला खरंच खूप प्रेरणा मिळाली असेल, की तुमच्या आयुष्याला एक वेगळं वळण मिळालं असेल, तर त्या लोकांबद्दल सर थोडंसं.
2: खरं म्हणजे चैताली आणि विठ्ठल, वय वादळ विजांचं या मैफलीत जवळजवळ आपण 12-13 वेळा भेटलो आणि योग आला, पुढे जर संधी आली आपण पुढे पण भेटण्याची शक्यता आहे. पण मला खूप बरं वाटलं, याचं कारण असं की या नुसत्याच गप्पा झाल्या नाहीत. गप्पा तर झाल्याच, पण त्या गप्पा सुद्धा तुम्हाला आणि मला सुद्धा दिशा देणाऱ्या अशा होत्या.
3: हो सर.
2: आणि त्यामुळे आपल्या या सगळ्या गप्पांचं जे सूत्र होतं ते आपण एका नावामध्ये गुंफलंय की वय कसं आहे तुमचं, वादळ विजांचं. पण वादळ विजांचं याचा अर्थ हे नुसतं कडकडाट करण्याचं किंवा कोसळण्याचं वय नाही, तर वादळामध्ये एक ऊर्जा असते, विजेमध्ये एक ऊर्जा असते. ती ऊर्जा जर योग्य दिशेला गेली तर दीपोत्सव होतो, आणि जर योग्य दिशेला नाही गेली तर दशा करते. आणि त्यामुळे या वेगवेगळ्या प्रकारच्या गप्पांतून आपण सांगण्याचा प्रयत्न केला आणि मला खूप बरं वाटलं की कशा प्रकारे 2.5-3 महिने निघून गेले कळलं नाही. गावोगावी आपण मुसाफिरी केली, छोट्या छोट्या गावामध्ये अजूनही आकाशवाणी किती तीव्रतेने ऐकली जाते, वेगवेगळ्या तऱ्हेच्या दृक माध्यमांना तोंड देत हे प्रभावी माध्यम किती काना मनापर्यंत पोहोचले याचा अनुभव मी घेतला. व्याख्यानाला मी जिथे जिथे जातोय तिथे तिथे मला मुद्दामून आम्ही युवावाणी मधला हा कार्यक्रम ऐकतो आहोत आणि आम्हाला एकदा चैताली आणि विठ्ठल यांनाही भेटायचंय असंही सांगितलंय.
3: आमचं ते भाग्यच असेल सर.
2: आणि मजा असते ना, किती आनंद आहे ना. ते सगळं करता करता मला असं वाटतं की विठ्ठलनी असं ठरवलंय की शिखराचा विषय एखादा काढावा, कारण या गप्पा रंगत चालल्यात. त्यांनी हे सूत्र घेतलं आणि मला वाटतं चैताली त्या दृष्टीने आज आपण थोड्याशा गप्पा करूया या मैफलीमध्ये. तू म्हटलं की तुमची पण काही प्रेरणास्थानं होती का? खरं म्हणजे मी असा काही फार मोठा घडलेला किंवा विद्यार्थ्यांना काहीतरी सांगायला आलेला महागुरु किंवा गुरु असं कोणी मी नाहीये. एक तुमचाच एक मी मित्र आहे. पण प्रेरणास्थानं तर असतातच प्रत्येकाची. मी आधी म्हटल्याप्रमाणे अगदी महत्वाची गोष्ट सांगायची की व्यक्तींकडून मिळणारी प्रेरणा, बघा तुम्ही फार प्रेमाने ऐकतात म्हणून सांगेन की व्यक्तींकडून मिळणारी प्रेरणा ही एक प्रेरणा असते आणि परिस्थितीतून मिळणारी एक प्रेरणा वेगळी असते. परिस्थितीतून, आता परिस्थितीतून ज्याला प्रेरणाच मिळत नाही त्याला कशातूनच प्रेरणा मिळणार नाही. अगदी फारच मोठं उदाहरण, जागतिक विराट उदाहरण द्यायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण आहे. तेवढं तरी की त्यावेळेची जी परिस्थिती होती ती सगळी परिस्थिती डोळसपणे ते पाहत असल्यामुळे त्यांच्या तेजस्वी मातोश्री जिजाबाई यांनी त्याची जाणीव करून दिली, स्वतः त्यांच्यात ती जाणीव जागी झाली आणि त्याच्यातून स्वराज्य निर्माण झालं. हे इतक्या मोठ्या विराट माणसाबद्दल, एका महान व्यक्तिमत्वाबद्दल घडू शकतं. अलीकडच्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण मी देईन, केवढं मोठं उदाहरण आहे. त्यांनी तरुणांनो जागृत व्हा या नावाचं एक भाषण केलं आणि इतकं महत्वाचं भाषण आहे ते. मला तर वाटतं की त्या भाषणाची पारायणं झाली पाहिजेत घराघरामध्ये. नाही खरंच आहे, आपल्याला डॉक्टर आंबेडकर, भारतरत्न आपण पुन्हा पुन्हा म्हणतो, पण ते भारतरत्न का? याचं कारण त्यांनी प्रेरणा घेतली ती परिस्थितीतून घेतली. तुझ्या प्रश्नाकडे मी आलेलो आहे, तुझ्या बोलण्याकडे, तेथून त्यांनी घेतली. त्यांनी काय म्हटले माहितीये का, की आमच्या बालपणी, त्यांनी तरुणांना म्हटलंय, आमच्या बालपणी घरामध्ये काळोख असायचा, दिवा रॉकेलचा असायचा आणि त्याचा रॉकेल पण संपायचं, हे सगळं होतं आणि तरी सुद्धा त्या एका दिव्यामध्ये आम्ही अभ्यास करायचो 16-16 तास, 17-17 तास आम्ही अभ्यास करायचो. आता मला सांगा की एक छोटा भीम, तो लहान मुलगा, त्यावेळेच्या परिस्थितीतून प्रेरणा घेऊन भारतरत्न इतके ते मोठे झाले, हा प्रवास आहे की नाही एका व्यक्तीचा? मग तसंच आपण तर खूप लहान माणसं आहोत, छोटी आहोत, पण आपण छोटी असलो तरी सुद्धा आपण आपल्या पुरता काहीतरी काम करतो. तू मलाच थेट विचारलेस, पण मी आधीच सांगतो की त्या हे सांगण्याची एवढी माझी योग्यता नाही, पण तुम्ही माझे मित्र झालात म्हणून मी सांगेन की लहानपणची जी परिस्थिती होती त्या परिस्थितीनी आपोआपच विचार करण्याची एक शक्ती दिली, शक्ती दिली आणि वाचन पुस्तकांतून तर प्रेरणा इतकी मिळाली. अनेकांना असं वाटतं

0: की मी कवी असल्यामुळे बहुतेक मी कविताच वाचत असेन, पण खरं म्हणजे मी चरित्र पुष्कळ वाच, अब्राहम लिंकन, टॉलस्टॉय, स्वातंत्र्यवीर सावरकर ह्या सगळ्या पुस्तकांनी मला प्रचंड प्रेरणा दिली. आंबेडकरांचं चरित्र तर मी वाचलंच, महात्मा फुलेंचं चरित्र मी वाचलं, नंतर अलीकडच्या काळातली जे चार्ली चॅपलिन किंवा ही सगळी मंडळी आहेत, ही सगळी चरित्र वाचायला मला आवडतं, कारण चरित्रामध्ये काल्पनिक नसतं, वास्तव असतं. खऱ्या अर्थाने तो रियालिटी शो नसतो, ती रियालिटी असतं, तो शो नसतो, ते घडणं असतं. आणि मी खरंच सांगतो की या सगळ्यामुळे खरंच प्रेरणा मिळाली, आणि आजही मला असं वाटतं की ती पुस्तकं, ती परिस्थिती, आणि अर्थात गुरु तर आहेतच, शिक्षक तर आहेतच, प्रत्यक्ष आई वडील हे आपलं प्रेरणास्थान असतात, आणि आपल्या समोर काही माणसं अशी असतात की जी आपल्याला साधी वाटतात पण ती प्रेरणा देतात. काय झालं, आमच्या शेजारी औरंगाबादला माझं बरंचसं बालपण गेलं औरंगाबादला, आणि त्या ठिकाणी आमच्या शेजारी एक ग्रहस्थ होत, त्यांचं आडनाव घुमे पण होते बोलके, आडनाव घुमे. आणि मी त्यांना एकदा विचारलं की काका वाचायचं कसं, वाचायचं कसं, मी असेन त्याला 5-6 वर्षाचा, त्यांनी मला एकच संदेश दिला, या टोकापासून त्या टोकापर्यंत. काय म्हणाले, या टोकापासून त्या टोकापर्यंत. मला असं वाटतं की ही प्रेरणाच आहे, केवळ पुस्तकाबद्दलच ते बोलले का, नाही, जगायचं सुद्धा कसं, या टोकापासून त्या टोकापर्यंत, म्हणजे याचा अर्थ शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या बिंदू पर्यंत आपण समृद्ध जगलं पाहिजे, हे त्यांचं बोलणं ही पण प्रेरणा असू शकते.
1: हो सर, आता जसं तुम्ही म्हणालात की जगायचं कसं, तर जगताना आपल्याला भरपूर मित्रमैत्रिणी भेटतात, भरपूर लोक भेटतात, आणि हे लोक आपल्याला भरपूर काही शिकवून जातात. तुम्ही जसं म्हणालात की गुरु आपल्याला प्रत्येक पावलावर, प्रत्येक क्षणात मिळतात, मग ह्या सर्व लोकांना आपण गुरुच मानायचं
0: काय असं माहिती का, गुरु मानणं असं काही एक पोस्ट नाही, कुठलं पद नाहीये, शेवटी तुम्ही ज्याच्याकडून शिकता तो त्या क्षणाचा तुमचा गुरु असतो. एखादं झाडही तुमचा गुरु होऊ शकतं, एखादा प्राणीही तुमचा गुरु शकतो, काही तुम्ही तुमचे गुरु होऊ शकता. त्यामुळे वयावर किंवा असं काही नसतं, पुष्कळदा असतो तो एखादा मित्रही गुरु होऊ शकतो. त्यामुळे गुरु ही एक ऊर्जा आहे, गुरु एक तत्व आहे, आणि एक आदराची भावना निर्माण होते आपल्यात, एक लीनता होते. अनेकदा काय होतं की पुष्कळदा काय असं वाटतं की मी समृद्ध आहे, मी संपूर्ण आहे, आता माझ्या पुढे कोण आहे, मीच कोणीतरी आहे, असं नाही. केव्हा तरी तुम्ही विमानातून प्रवास करा, केव्हा तरी तुम्ही बोटीतून प्रवास करा, अवतीभोवतीचा विशाल समुद्र पाहून आणि विशाल आकाश पाहून तुमच्या लक्षात येईल की या विराटा पुढे आपण कुणी नाही आहोत. आपला अहंकार निघून जाईल. गुरु हे एक आकाश असतो,
1: हो सर,
0: गुरु एक समुद्र असतो ज्ञानाचा, गुरु करुणेचा आकाश असतो. ही भावना तुम्हाला मोठं करते. आज होतंय काय माहितीये का, या सगळ्या माध्यमांच्या मुळे, कमी वाचनामुळे, केवळ इन्फॉर्मेशन आणि टेक्नॉलॉजी हेच तुमचं जीवन झालंय. मला काही दोष द्यायचाय किंवा हे बदल मला मान्य नाहीत असं नाही, पण ही जी लीनता आहे, ही जी नम्रता आहे, कुणीतरी मोठा आहे. म्हणजे आजही आम्हाला आमच्या जर शिक्षक वर्गात आमचे रस्त्याचे गुरु भेटले, आमचे जुने शिक्षक भेटले, तर कितीही गर्दीमध्ये चटकन हात असा त्यांच्या पायाजवळ जातोच. मला कुणी सांगत नाही की नमस्कार कर, पण माझ्या मुलाला त्यांच्या शिक्षिका भेटल्या तर त्याला हाताला धक्का द्यावा लागतो, अरे जरा नमस्कार कर. हे पिढीतलं अंतर आहे, मी त्यालाही दोष देतो असं नाही. संस्कार असतात, मनात आदराची भावनाही असते, दरवेळी नमस्कार केलाच पाहिजे असंही काही नाही, पण तो आदर गुरुला मोठा नाही करत, तो आदर तुम्हाला मोठा करतो.
1: हो सर,
0: त्यामुळे हे जे संस्कार आहेत ते तुम्हाला कोण सांगणार, काय करणार. आताही आपण कार्यक्रम ऐकू, थोडा वेळ बरं वाटेल आणि सोडून देऊ, असं होतं का म्हणे?
1: नाही सर.
2: सर, आता आम्ही सगळी कॉलेजला जाणारी तरुण मुलं आणि आमचे शिक्षकच आमचे गुरु असतात, म्हणजे आणि त्यांचा लेक्चरला बसण्याचा आग्रह असतो आमचा. आणि आम्हाला बाहेरचं एवढं ज्ञान उपलब्ध झालं की बाहेरचे गाईड्स वगैरे, कोचिंग क्लासेस, तर मग शिक्षकांनी एवढा आग्रह आम्हाला का करावा?
0: याचं कारण असं असतं की हा सगळ्या युवकांच्या बद्दल प्रश्न असतो की अनेकदा ऍडमिशन घेतलं जातं, कॉलेजमध्ये नाव नोंदलं जातं, आणि नंतर एक काही दिवसांनी एक यादी लागते, ज्याला काळी यादी म्हणतात,
2: ब्लॅकलिस्ट.
0: बरोबर आहे, म्हणजे पुष्कळदा कितीतरी मुलं आपलं नाव यादीत आहे ना हे शोधतात, आणि त्याची काही लाजही वाटत नाही अनेकांना, संकोच वाटत नाही, कारण एकदा दोनदा समज देतील आणि सोडून देतील असं वाटतं. अनेकदा काय होतं, आता मी केवळ एक अध्यापक आहे म्हणून हे बोलतोय असं नाहीये, पण मी माझ्यावरून सांगतो की माझ्या तासाला जी मुलं बसलेली असतील, जी बसलेली असतील त्यांनाच कळतं की आपण बसलो नसतो तर कशाला मुकलो असतो. हे मी प्रतिकात्मक सांगतो, हे केवळ प्रवीण दवणे बोलतायत असं नाही, त्या जागी तुम्ही तुमच्या शिक्षकांची नावही ठेवा, कारण अनेक

0: त्या पुस्तकांच्या पानात जे मावत नाही, अनेकदा तुमच्या संगणकाच्या तावडीतही सापडत नाही, ते जिवंत संवादात मिळत असतं.
1: हा बरोबर,
0: तो जिवंत संवाद असतो. पटकन तुम्ही प्रश्न विचारता, शिक्षक पटकन सांगतात, तुमचे डोळे लकलकतात, काही वेळेला विनोद होतो, प्रॅक्टिकल काहीतरी आपल्याला कळतं, काही वेळेला शिक्षकाचं आपल्याला पटतही नाही, तेव्हा आपण सांगूही शकतो काय की सर हे जर पटत नाही, हा मतभेद आहे आमचा तुमच्याशी. मग काही शिक्षक म्हणतात अरे मग तू काय वाचलंयस, मग मी हे वाचलंय, मग हे वाच, त्याच्यातून हे मिळेल, हे सगळं तुम्हाला वर्गात बसल्याशिवाय मिळणार नाही.
1: आणि
0: त्याच्यामुळे गंमत अशी की तुम्हाला गाईड्स वाचून किंवा बाहेरच्या पद्धतीने मार्क्स मिळतील, भरपूर मार्क्स मिळतील. तुम्हाला फक्त मार्क्स मिळवायचे असतील तर गोष्ट वेगळी, पण तुम्हाला ज्ञान मिळवायचं असेल तर तुम्हाला गुरु पाहिजे. नुसतं तुम्हाला कागदावर जे मार्क्स पाहिजे असतील तर बाहेर बऱ्याच गोष्टी आहेत, पण तुम्हाला त्याच्या पलीकडे चिंतन ऐकायचं असेल, जीवनाचं ज्ञान हवं असेल, तर मला असं वाटतं की वर्गात येऊन शिक्षकाचं ऐकायला पर्याय नाहीये. म्हणून मी म्हटलं की हे सगळं काय माहितीये का, हे प्रत्येक विद्यार्थ्यावर अवलंबून आहे. मी असं सांगितल्यावर लगे उद्या वर्गातली गर्दी वाढेल असं नाहीये, त्या भ्रमात मी मुळीच नाहीये. पण निदान तुम्ही ऐकायची सवय तर करा. आता असं होतं की एखादी कविता आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांची, एक कविता अभ्यासाला आहे, पण मी वर्गात जेव्हा प्रस्तावना करतो तेव्हा त्यांच्या 25 कविता सांगतो. पुल देशपांडेंचा धडा आहे, पुलंचे अनेक विनोद, पुलंचे अनेक पुस्तकं मी प्रस्तावने सांगतो. मुलं तुडुंब हसतात, कधी अंतर्मुख होतात. हा सगळा जो आनंद सोहळा आहे हा तुम्हाला नुसता गाईड मधून नाही मिळणार, त्यासाठी तुम्हाला वर्गात यावंच लागेल.
2: हो सर.
0: पण मग आपण 15-16 वर्षाचे आहोत, समोर एक शिकलेला पोस्ट ग्रॅज्युएट झालेला आपल्यापेक्षा जीवनाचं ज्ञान असलेला असा मनुष्य आपल्याला जर उपलब्ध आहे तर त्याला नाकारायचं करंटे पण तरी कशाला. आता काही वेळेला काय होतं की एखादा शिक्षक आहे त्याच्याशी आपला संवाद नाही होत किंवा आपल्याला मनातून तो नाही आवडत, पण तरी सुद्धा अनादर असता कामा नये, कारण तो जो आवडत नाही असं वाटतं त्याच्याशी जर जुळवून घेतलं, त्याच्या तंत्राशी त्याच्या पद्धतीशी आपण जुळवलं तर तो सुद्धा आपल्याला खूप काही देऊ शकतो. पण आपण जरा नम्र असलं पाहिजे असं मला वाटतं.
2: सर आपण आतापर्यंत गुरुबद्दल जे बोलत आलो ते आपण व्यक्तींबद्दल बोलतोय, पण सर माझ्या मनात एक शंका आली की आता 10 वर्ष आपण शाळांमध्ये शिकतो आणि त्याच्या पुढे आपण महाविद्यालयांमध्ये शिकतो, ह्या वास्तू किती आपल्या जवळच्या होतात ना.
0: वा.
2: आणि आपण जेव्हा कधी कुठे फिरायला जातो तेव्हा ते किल्ले, त्या लेण्या, ती देवस्थळे, तो निसर्ग, हे सुद्धा आपल्याला भरपूर नॉलेज देतात.
0: खरंय.
2: मग हे सुद्धा आपले गुरु असू शकतात का.
0: उत्तमच आहेत. म्हणजे तारुण्यातली प्रेरणास्थानं ही जी आपल्या सगळ्या आत्ताच्या बोलण्यामधल्या, की जसं चैतन्यने अतिशय मुद्दा छान केला, जसं आम्ही एकदा तुझं अभिनंदन केलं होतं तसं आता मी तिचं अभिनंदन करतो, अतिशय महत्वाचा मुद्दा निर्माण केला. किल्ला केवढं प्रेरणा असतं. शिवरायांचे किल्ले बघणं याच्यासारखा आनंद नाही आणि याच्यासारखं स्फूर्ती केंद्र नाहीये. रायगड, विशाळगड, प्रतापगड, सिंहगड हे गड पाहिल्यावर आजही आपल्याला असं कळतं की 350 वर्षापूर्वी महाराजांनी कशा प्रकारे तिथे या सगळ्या फौजांना आक्रमणाला तोंड कसं दिलं असेल. जवळ कुठली साधन सामुग्री नाही, काही नाहीये, तरी पण कशा रीतीने त्याने आक्रमण थोपवली असतील, स्वराज्य निर्माण कसं केलं असेल, प्रेरणास्थानच काय नाही की
2: नाही.
0: बघा तुम्ही एखादा किल्ला बघणं, अरे अंगावर थरार येतो, काटा येतो,
1: काटा येतो,
0: प्रेरणास्थानच आहे. ज्याप्रमाणे किल्ल्यांची उदाहरण तू दिलीस त्याप्रमाणे विशालता बघणं, जसं मगाशी मी उल्लेख केला समुद्राचा किल्ला, केव्हा तरी तुम्ही आता काय झालंय मुंबईचे वगैरे किनारे गजबजलेले आहेत, माणसांनी गजबजले आहेत, भेळवाल्याने गजबजलेले आहेत, म्हणजे इतकी भेळ आहे की निर्भेळ आनंद गेला. पण तुम्ही वेंगुर्ल्याच्या समुद्राकाठी जा, तिथे तुम्ही लांब गुहागरच्या समुद्रावर जा आणि एकटे बसा, केव्हा तरी एकटे मित्राबरोबर बसा तुम्ही, पण एकटे बसा आणि तुम्ही तो समुद्र बघा आणि बघा केवढी विशालता आहे. केव्हा तरी तुम्ही रानात जा, जंगलात जा, काही काही वृक्ष तेवढे प्रचंड आहेत की विठ्ठल मला असं वाटतं हजार हजार वर्ष ते उभे आहेत, त्यांची मुळे आहेत, ती जमिनीमध्ये खोलवर गेलेली आहेत. असे जेव्हा वटवृक्ष मी पाहतो, असे पिंपळ, अशी झाडं मी पाहतो, तेव्हा मला वाटतं की शतकांचे साक्षीदार आहेत.
2: हो सर.
0: तेव्हा त्यांना पाहणं हा सुद्धा एक आयुष्यातला खूप मोठा आनंद असतो आणि स्फूर्ती त्याच्यामुळे येते. म्हणून मला वाटतं की तेही गुरुच आहेत.
1: सर असं म्हणतात की आयुष्यात तुम्ही आलात तर एकदा तरी गुरु करावा, एक तरी गुरु करावा, तर या गुरूंचा अनेक आपल्या व्यक्तिमत्व घडण्यात किती वाटा असतो.
0: फारच मोठा वाटा असतो, कारण आयुष्यामध्ये तुम्हाला आरंभी कोण लाभतं हे फार महत्वाचं आहे. जर तुम्हाला उत्तुंग आणि विराट व्यक्तिमत्वाची माणसं जर दिसली तर आपोआपच तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगले बदल घडतात. जर नाही मिळाली तर नाही घडत. त्याच्यामुळे तशी माणसं मिळणं पण खूप महत्वाची आहेत. माझ्या सुदैवाने काय झालं की मी मगाशी म्हटल्याप्रमाणे योग्य ग्रंथ आणि ग्रंथकार आयुष्यामध्ये आले. उदाहरणार्थ आचार्य अत्रे यांच्यासारखे अतिशय खंद आणि मोठं व्यक्तिमत्व हे माझ्या आयुष्यामध्ये आलं पुस्तकांच्या रूपाने. करेचे पाणी हे आत्मचरित्र त्यांचं वाचलं. मी कसा झालो या नावाचं आत्मचरित्र त्यांचं वाचलं. हे सगळं वाचल्यानंतर आपोआपच त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयी ओढ निर्माण झाली. त्या बालपणी आई वडील व्याख्यानार नाही, या व्याख्यानांच्या मधून सुद्धा प्रचंड मोठी माणसं जवळून पाहिली. पुरुषोत्तम भास्कर भावे म्हणजे पुबा भावे यांच्यासारखे लेखक पाहिले, नासी फडके पाहिले, नंतर एस एम जोशी प्रसिद्ध समाजवादी कार्यकर्ते एस एम जोशी ही नावं पण तुम्ही काही जणी ऐकली नसतील ती ऐकायला पाहिजेत. ही सगळी मोठी माणसं पाहिली आणि त्यातून जडण घडण्यासाठी खूप मदत झाली.
2: हो सर.
0: त्यामुळे मला वाटतं की योग्य वयात योग्य गुरु लाभणं त्याचा परिणाम पुष्कळ आपल्यावर होतो आणि अक्षरशः बोट धरून तो आपल्याला भरपूर देण्याचा सांगण्याचा प्रयत्न करतो. प्रसंगी तो रागावतो, ओरडतो. आता तुमच्यासारखी मुलं ही इतकी नको त्या बाबतीत सेन्सिटिव्ह आहेत. अरे दवडा सर रागावले किंवा एखादा शिक्षक रागावल्यानंतर ताबडतोब स्वतःला काय समजतो रे तो. गोष्ट चुकीची आहे. अमुक आहेत किंवा एक तरीची एक लीनता गेली म्हटल्याप्रमाणे कमी झाली या सगळ्या गोष्टींमुळे. मी पुन्हा म्हणतो की 100% विधान बरोबर नाही, कारण अजूनही तुमच्यासारखे काही नम्र गुणी मुलं आहेतच, पण एक मान्य कराल की कमी होत चाललंय. एका कानामध्ये काहीतरी भिकबाळी घातलेली आणि तोंडात च्युईंगम चघळणारी आणि शिक्षक आले तरी सुद्धा कॉलेजच्या त्या भिंतीवरून न उतरणारी, तिथे त्या एका मोटरसायकलवर तरुण तरुणींचा ग्रुप बसलेला असतो आणि तो कसाही प्रकारचा बसलेला असतो. प्राचार्य आले, शिक्षक आले की आपण निदान उठल्यासारखं करणं, निदान त्यांना मान देणं, रिस्पेक्ट देणं, जिन्यावरून जर ते आले तर पटकन त्यांना बाजू करणं, ही डिसेन्सी आहे वागण्यातली, हे सौंदर्य आहे. हे काही गुरुला आणि शिक्षकाला हवंच असतं असं नाही, पण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आपलं वागणं हे आपल्या पुढच्या आयुष्याचं प्रतिबिंब असतं. आणि त्यामुळे जर योग्य गुरु जर तुम्हाला मिळाला आणि सगळ्यात महत्वाचा गुरु म्हणजे आपली आई. आपली आई शेवटी पुष्कळदा माझ्या एका लेखात मी असं लिहिलं होतं की ज्याप्रमाणे एक विद्यार्थ्याचं प्रगती पुस्तक असतं त्याप्रमाणे आई वडील सुद्धा प्रगती पुस्तक असतं मुलाचं. पुष्कळदा आई वडिलांकडे पाहिल्यावर मला कळतं मुलं कशी असतात, मुलांकडे बघितल्यावर कळतं की यांची आई वडील कशी असतात. आणि लक्षात ठेवा चैताली आणि विठ्ठल, येथे गरिबी आड येत नाही. परिस्थिती गरीब असो का श्रीमंत असो, आई वडिलांच्या मध्ये संस्कार असतील, निर्व्यसनी असतील, जर ती जिद्दी असतील तर ती मुलं पण त्यांची वेगळी होतात. घरामध्ये जर स्वच्छ मार्गाने येणारा पैसा असेल, चारित्र्य उत्तम असेल तर ती मुलं घडतात. कारण मुलांना कळत असतं की आई वडील कशा तरी वागतायत. जर समजा तिथेच नसेल काही तर उपयोग काय, घर गुरु असत म्हणून मोठा भाऊ गुरु असतो, मोठी बहीण गुरु असते. सगळीच मंडळी मला वाटतं प्रेरणादायी आहेत आणि त्यामुळे ह्या सगळ्यांकडून आपल्याला प्रेरणा मिळत असतेच.
2: हा सर, आपल्या सर्वांना जसं माहितच आहे की पूर्वी गुरु शिष्य पद्धती होती आणि या पद्धतीमध्ये शिष्य गुरूंकडे राहत होते, त्यांची सेवा करत होते, त्यांचं प्रत्येक काम शिष्य करत होते. आणि आज आपल्या बोलण्यातून सारखा प्रश्न तोच येतोय की मुलं अनादर करतायत शिक्षकांचा, तर त्याबद्दल पुन्हा तुम्हाला काय बोलावं असं वाटेल?
0: मी आता मी म्हटल्याप्रमाणे गुरुकुल पद्धत काय आता पुन्हा काय आश्रम आहेत किंवा सांदीपनी वशिष्ठ सारखे ऋषी आता असा अर्थ आपण घ्यायचा नाही.
2: सेवाभाव नष्ट होतोय ना,
0: सेवाभाव कमी होतोय तो. मी म्हटल्याप्रमाणे कमी आहे, कमी होतोय तो. याचं कारण काय झालंय की अलीकडे जे शिकवलं जातंय सगळ्या माध्यमांतून ते यूज अँड थ्रो असं शिकवलं जातंय.
2: परफेक्ट वर्ड वापरला सर.
0: उपयोग झाला की लगेच ती वस्तू टाकून द्यायची. ज्याप्रमाणे वस्तू टाकून देतो त्याप्रमाणे व्यक्ती पण टाकून देतो. आणि त्याच्यामुळे आता वृद्धाश्रम फोफावले. हे बघा, एखाद्याला अपत्य नाही किंवा एखाद्याचं मुलं अपंग आहे किंवा गतिमंद आहे अशांसाठी वृद्धाश्रम ठीक आहेत. काही जणांचे परदेशी आहेत तर ठीक आहेत, पण आई वडील आहेत, सासू सासरे आहेत आणि तरी सुद्धा आपल्याला ते आपल्याजवळ नको आहेत. ही जी वृत्ती आहे ती वृत्ती आपल्याला कुठे ना कुठेतरी लाजीरवाणी आहे. आणि मला वाटतं की शिक्षणाचा परिणाम हा नाही आहे ना. आज जर विचार करा की तुम्ही आज तरुण आहात, तुमचं वय 18 वय आहे, 19 आहे, 20 आहे, 22 आहे, 25 आहे, 30 आहे, तुम्ही तरुण आहात, पण आपण पण केव्हा तरी होणारच आहोत 65-70 असं होणारच आहोत. मग आज जे 70 आहेत, आज जे 65 आहेत, त्यांना आपण दूर लोटण्याचा अर्थ काय आहे? अर्थ असा आहे की आपण पण तशीच तयारी करण्यासारखं आहे. आता मी विश्व साहित्य संमेलनाच्या निमित्ताने अमेरिकेत गेलो होतो, तिथे मी पाहिलं की ते 18 वर्षीच मुलगा लगेच वेगळा होतो, स्वतःच एकटा कुठेतरी निघून जातो आई वडिलांना टाकून, आणि आई

0: वडिलांनी काही वाईट वाटत नाही, कारण ते आई वडील पण त्यांच्या 18 वर्षी असेच निघून गेलेले असतात. आणि त्यामुळे निराश माणसं, एकाकी माणसं, सायकोलॉजिकल डिस्टर्ब माणसं या सुखी दिसणाऱ्या जगात पुष्कळ आहेत.
1: तुमच्या शब्दांतूनच दुःख कळून येते.
0: कारण काय माहितीये का, तिथे काय झालंय, वरवरचे बदल झाले. माणसं चंद्रावर, सूर्यावर पोहोचली, मंगळावर पोहोचली, आणखी कुठे जगात पोहोचली, पण ती हृदयापर्यंत पोहोचली
2: नाही.
0: मला असं वाटतं मित्रमैत्रिणीनो, तुम्हाला दोघांनाही मी सांगतोय आणि सगळ्यांना मी सांगतोय की किती जरी तुम्ही मोठे झालात, आज तुम्ही तरुण आहात, तुम्ही शिकता आहात, तुम्ही जिद्दी आहात, वादळ विजांचा हा सूर घेऊन तुमच्या आयुष्याची निरांजन उजळणार आहे. पण कितीही मोठे झालात तरी आपले गुरु, आपले आई वडील यांना खरंच विसरू नका. मग अशी तुझ्या बोलण्यात शाळेचा उल्लेख आला, शाळा तुला अजूनही आवडते, कॉलेज तुला अजूनही आवडतं, या वास्तूला तुम्ही विसरू नका. याचं कारण या सगळ्यांच्या मधून तुमची जीवनशैली ठरत जाईल. तुम्ही खूप मोठे होणार आहात सगळे. या निमित्ताने लाखो मित्र आपले झाले, त्या मित्रांनी पण जिद्दीने ठरवलं, अनेक जणांनी पत्र पाठवून आम्ही काहीतरी घडणारच असा निश्चय व्यक्त केला. त्या सगळ्यांचा निश्चय पूर्ण होईल अशी मी शुभेच्छा देतो. आणि आपापली प्रेरणास्थानं, आपापले गुरु, आपले सद्गुरू हे आपल्या तारुण्यातच मनापासून त्यांची पूजा आपल्या कर्मातून करायची, आपल्या प्रयत्नांतून करायची, आणि खूप मोठं तुम्ही व्हा ही शुभेच्छा मी देतो. आणि पुन्हा लवकरच भेटूया अशा तऱ्हेचं एकमेकांना आपण आश्वासन देतो. आणि नक्की भेटूया. खूप दोघांनी तुम्ही खूप चांगलं सहकार्य केलं, वेळेवर आलात, छान बोललात आणि अगदी मिसळून तुम्ही गेलात. तुम्हा सगळ्यांचं आणि युवावाणीच्या निर्मात्यांनी, इथल्या अधिकाऱ्यांनी इतक्या महत्वाच्या विषयावर जवळजवळ 13 भाग आपल्याला बोलण्याची जी संधी दिली, त्या संधीबद्दल आपण तिघेही त्यांचे आभार मानूया. धन्यवाद.
1: धन्यवाद.
3: आत्ताच आपण वय वादळविजांचं या कार्यक्रमात प्राध्यापक प्रवीण दवणे, विठ्ठल चोरमले आणि चैताली कांबळे यांनी मारलेल्या गप्पा ऐकल्यात. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुनीता गावडे यांनी आणि सादरकर्त्या होत्या उमा दीक्षित.
4: श्रोते हो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर. अवश्य ऐका. दिनांक 22 आणि 23 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गुणसागर गंभीर.
5: मंडळी, गॅस सिलेंडरची काळजी कशी घ्यावी, अपघात कसे टाळावेत, अवैध विक्री होत असेल तर काय करावं, याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया. अवश्य ऐका बलसागर भारत हो. सामाजिक कार्यकर्ते नितीन सोळंके यांची मुलाखत बुधवार दिनांक 17 जून रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 18 जून रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो.

0: नव्या पिढीची आघाडीची गायिका शरयू दाते आपल्या भेटीला येणारे जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने मराठी हिंदी रियालिटी शो मधली स्पर्धक ते पार्श्वगायिका हातीचा सुरेल प्रवास
1: नारी सात जन्मासाठी बांधली गदोरी।
0: गायिका शरयू दाते हिच्याशी गप्पा मारल्या आहेत दीप्ती आंबेकर हिने, नक्की ऐका रविवारी 21 जून रोजी सकाळी 11 वाजता 100.1 FM गोल्ड मुंबई आणि न्यूज ऑन AR ऍप वरही।
2: माझा आवार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका अल निनो आणि शेतीवर होणारे परिणाम या विषयावर निलेश राठोड यांची मुलाखत, सोबतच ऐका रसायनविरहित कीड व्यवस्थापन या विषयावर डॉक्टर प्रशांत उंबरकर यांची मुलाखत। हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 22 जून 2026 ला रात्री

प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो नमस्कार, शुभसंध्या. सायंकाळचे 5 वाजत आहेत. आमची दुसरी सभा आता सुरू होत आहे. दुसऱ्या सभेत आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. सभेच्या सुरुवातीला आपण ऐकणार आहोत ठळक बातम्या.

0: नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. राज्यात लागू झालेला जमीन सुधारणा कायदा देशाचं भविष्य बदलणारा ठरेल अशी माहिती तंत्रज्ञान अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. पुण्याजवळ रांजणगाव औद्योगिक वसाहतीत एका इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाच्या कार्यक्रमात आज ते बोलत होते. इलेक्ट्रॉनिक्स उद्योगात महाराष्ट्राच्या कामगिरीचं कौतुक त्यांनी केलं, तसंच एकाच दिवसात सर्व परवानग्या देण्याच्या उद्योगस्नेही धोरणाचीही त्यांनी प्रशंसा केली. त्यानंतर अश्विनी वैष्णव यांनी पुणे रेल्वे स्थानकावर पुणे साईनगर शिर्डी या थेट दैनंदिन रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवला. आर्थिक वर्ष 2025-26 भारताचं संरक्षण उत्पादन 1,78,000 कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी समाज माध्यमावरल्या संदेशाद्वारे सांगितलं. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यात 15.5% वाढ झाली आहे, असं सिंह म्हणाले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या कोणत्याही बंडखोर गटाला मान्यता देऊ नये अशी विनंती करणारं पत्र खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना लिहिलं आहे. यासंदर्भात खासदार सावंत आणि अनिल देसाई यांनी आज सभापतींची भेट घेतली. राज्यात झालेल्या धार्मिक, राजकीय आणि सामाजिक आंदोलनादरम्यान दाखल 44 खटले मागे घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीनं घेतला आहे. यासंबंधीची शिफारस सरकारला करण्यात आल्याची माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आणि उपसमितीचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी दिली आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 347 अंकांची वाढ झाली आणि तो 77,156 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 97 अंकांची वाढ नोंदवत 24,086 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सायंकाळचे 5:02 होत आहेत. सादर करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात महावीर बागवडे यांनी गायलेला राग मुलतानी. विलंबित बंदिश आहे 1 तालात, द्रुत आणि तराना बंदिश आहे 3 तालात. यांना तबला साथ दिली आहे मोहन पारसनीस यांनी आणि हार्मोनियमची साथ आहे साहिल पुंडलिक यांची. तर ऐकूया महावीर बागवडे यांनी गायलेला राग मुलतानी.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात महावीर पागवडे यांनी गायलेला राग मुलतानी ऐकला. यांना तबला साथ दिली होती मोहन पारसनीस यांनी आणि हार्मोनियमची साथ दिली होती साहिल पुंडलिक यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: मंडळी, गॅस सिलेंडरची काळजी कशी घ्यावी, अपघात कसे टाळावेत, अवैध विक्री होत असेल तर काय करावं, याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया अवश्य ऐका बलसागर भारत हो. सामाजिक कार्यकर्ते नितीन सोळंके यांची मुलाखत बुधवार दिनांक 17 जून रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 18 जून रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो.

0: नव्या पिढीची आघाडीची गायिका शरयू दाते आपल्या भेटीला येणारे जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने मराठी हिंदी रियालिटी शो मधली स्पर्धक ते पार्श्वगायिका हातीचा सुरेल प्रवास
1: नारी सात जन्मासाठी बांधली गादोरी।
0: गायिका शरयू दाते हिच्याशी गप्पा मारल्या आहेत दीप्ती आंबेकर हिने। नक्की ऐका रविवारी 21 जून रोजी सकाळी 11 वाजता 100.1 FM गोल्ड मुंबई आणि न्यूज ऑन AR ऍप वरही।
2: श्रोते हो, संध्याकाळचे 5:30 होत आहेत। सादर करीत आहोत कार्यक्रम युवा।

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट्यून या सदरात आज ऐकूयात वीरांगणा महाराणी लक्ष्मीबाई अर्थात झाशीची राणी यांच्या पुण्यतिथीच्या अनुषंगाने विशेष कार्यक्रम शौर्याची अमरगाथा. कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं आहे गायत्री सुतार यांनी, सादरकर्ते आहेत धीरज केदारी.
1: युवक मित्रमैत्रिणींनो नमस्कार. युवाणीच्या स्टेट्यून सदरात मी गायत्री अविनाश सुतार आपले सर्वांचं सहर्ष स्वागत करते. जिस उम्र में लोग जिंदगी के ख्वाब बुनते हैं, उसने अपनी पूरी उम्र एक मुल्क के नाम लिख दी. तख्त उसका था मगर फिक्र वतन की थी. वो रानी कम आज़ादी का पहला ख्वाब ज़्यादा थी. झांसी की मिट्टी आज भी ये सदाई देती है, वफा की आखिरी हद लक्ष्मीबाई होती है. मित्रांनो, वीरांगणा महाराणी लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर ज्यांना झाशीची राणी लक्ष्मीबाई म्हणून ओळखले जाते, ती भारतातील महिला सक्षमीकरणाचे प्रतीक आहे. भारतीय इतिहासात त्यांना एक प्रसिद्ध व्यक्तिरेखा म्हणून ओळखले जाते. त्यांचा दृढ निश्चय अतुलनीय होता. त्यांना भारताची जोन ऑफ आर्क म्हणून व्यापकपणे ओळखले जाते आणि भारताच्या पहिल्या मुक्ती लढाईतील त्या एक प्रमुख व्यक्तिरेखा होत्या. लक्ष्मीबाईंनी ब्रिटिशांविरुद्ध शौर्याने लढा दिला आणि भारतीय इतिहासावर अमिट छाप पाडली. देशभक्ती आणि आपल्या देशाबद्दल अभिमानाने भरलेली ती एक कन्या आणि राणी म्हणून मिळणे हे भारताचे भाग्य होते. महाराणी लक्ष्मीबाईंचे मूळ नाव मणिकर्णिका होते. त्यांचे वडील मोरोपंत तांबे हे पुण्याच्या पेशव्यांच्या आश्रयाला होते. तांबे कुटुंब मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील गुढे गावचे होते. राणीचा जन्म मोरोपंत तांबे आणि भागीरथीबाई तांबे यांच्या पोटी उत्तर प्रदेशातील काशी येथे 19 नोव्हेंबर 1835 रोजी झाला. त्यांचे वडील व्यवसायानिमित्त पुणे आणि सातारा येथे स्थायी झाले होते. नेवाळकर कुटुंब मूळचे कोट रत्नागिरी येथील होते. पेशव्यांनी त्यांना जळगावच्या पारोळा येथील जहागीर दिली आणि कालांतराने झांशी संस्थानची सुभेदारी दिली. इसवी सन 1818 नंतर इंग्रजांशी तह करून नेवाळकरांनी झांशी वंश परंपरागत ताब्यात घेऊन महाराजा ही पदवी धारण केली. राणी लक्ष्मीबाई धोरणी, चतुर, युद्धशास्त्र निपुण, शूर आणि थोर नेतृत्वगुण असणाऱ्या होत्या. त्या जन्मतः कोणत्याही राजघराण्यातील नव्हत्या, परंतु राजघराण्याशी संबंधित व्यक्तींमध्ये वावरत वाढल्या होत्या. त्यांचे पालनपोषण पेशव्यांचे राजवाड्यात झाले आणि पेशवा बाजीराव दुसरे यांनी तिला स्वतःच्या मुलीसारखे वागवले. ते त्यांना चबिली असे म्हणत, ज्याचा अर्थ खेळणारी असा होतो. नानासाहेब आणि तात्या टोपे यांच्यासोबत ती वाढत असताना त्यांना मार्शल आर्ट्स, तलवारीने लढणे आणि घोडेस्वारीचे प्रशिक्षण देण्यात आले. अशा असामान्य संगोपनामुळे राणी लक्ष्मीबाई त्यांच्या वयाच्या इतर मुलींपेक्षा अधिक स्वतंत्र होत्या.

राजवाडे आणि मंदिरांमध्ये फिरताना लक्ष्मीबाईंना पालखीऐवजी घोड्यावर स्वार होणे जास्त आवडायचे. मनाची एकाग्रता, चपळता, शरीराचं तोल सांभाळण्याचे कौशल्य आणि चतुरस्त्र भान वृद्धिंगत करणाऱ्या मल्लखांब विद्येतही राणी लक्ष्मीबाई तरबेज होत्या. 19 मे 1842 रोजी त्यांचे विवाह झांशी संस्थानचे राजे श्रीमंत महाराजाधिराज महाराजा गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी झाला. तेव्हा त्यांचे नाव बदलून लक्ष्मीबाई असे ठेवण्यात आले. लग्नानंतर झांशीच्या प्रजेत राणीबद्दल विशेष प्रेम निर्माण झाले. मात्र दरबारचे कामकाज राणीने पाहणे गंगाधररावांना पसंत नव्हते, त्यामुळे राणीने आपला वेळ स्वतःच्या कौशल्यांना जपण्यासाठी वापरला. त्यांनी रोजचा व्यायाम, कसरत, घोडेस्वारी आणि तलवारबाजी नियमित सुरू ठेवली. महाराज गंगाधरराव आणि महाराणी लक्ष्मीबाई यांना एक मुलगा झाला, परंतु तो 3 महिन्यांचा असताना मृत्यू पावला. या दुःखातून गंगाधरराव खचले. त्यांनी वासुदेवराव नेवाळकर यांचा मुलगा आनंदराव याला दत्तक घेऊन त्याचे नाव दामोदरराव असे ठेवले. 21 नोव्हेंबर 1853 रोजी महाराज गंगाधररावांचे निधन झाले. महाराजांच्या मृत्यूनंतर ब्रिटिशांनी दामोदरराव यांना झाशीच्या सिंहासनाचा कायदेशीर वारस म्हणून मान्यता देण्यास नकार दिला, कारण तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी यांनी भारतीय संस्थाने काबीज करण्यासाठी सुरू केलेल्या धोरणाचा उल्लेख डॉक्टर

0: ऑफ लॅप्सा होता. लॉर्ड डलहौसीच्या द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 या पुस्तकात विस्ताराच्या योजना स्पष्ट करताना विनायक दामोदर सावरकर लिहितात, केवळ पंजाबच नव्हे तर ब्रह्मदेशाचे विस्तृत अधिराज्य गिळंकृत करूनही डलहौसीची भूक समाधानी नव्हती. भारताच्या सीमा वाढल्या असल्या तरी आत प्राचीन राज्यांच्या कबरी होत्या, त्यामुळे डलहौसीने त्यांना उपटून टाकण्यास आणि सर्व काही समतल करण्यास सुरुवात केली. त्यांनी केवळ खूप मौल्यवान जागा व्यापली नाही तर त्या कबरींमधून एके दिवशी भारताच्या चुकांचा बदला घेणारे उदयास येतील अशी भीती होती. ईस्ट इंडिया कंपनी भारतीयांविरुद्ध वापरत असलेल्या अनेक दडपशाही उपायांपैकी एक म्हणजे डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स. भारत धार्मिक छळ, राजकीय मानवी हक्कांचे उल्लंघन आणि नैसर्गिक संसाधनांचे शोषण यासारख्या संघटनांना तोंड देत होता. त्याच्या शतकानुशतके जुन्या स्थापित संस्था नामशेष होण्याच्या मार्गावर होत्या.
1: देश से है प्यार तो हर पल ये कहना चाहिए, मैं रहूं या ना रहूं, भारत ये रहना चाहिए. भारत

10 जून 1857 रोजी राणी लक्ष्मीबाईंनी स्वतःचा राज्याभिषेक करून बुंदेलखंडच्या सम्राज्ञी म्हणून घोषणा केली. झांसीच्या राजदरबारात त्यांना बिरुदावली लावली जायची. जेव्हा त्या शाही पोशाखात, विशेषतः महाराष्ट्रीय नववारी साडी, खांद्यावर शेला किंवा निळा मखमली पायजमा आणि लाल मखमली अंगारखा, डोक्यावर चंदेरी निळा फेटा आणि कमरेला रत्नजडित तलवार बांधून राजदरबारी यायच्या, तेव्हा ही बिरुदावली त्यांना दिली जायची. 1853 मध्ये महाराणी लक्ष्मीबाईंनी महाराज गंगाधरराव नेवाळकर यांच्या परवानगीने झांशी राजमहालाच्या अंगणात एक महिला सेना तयार केली होती. या सेनेचे नाव दुर्गा दल असे होते. इसवी सन 1857 ते 1858 स्वातंत्र्ययुद्धात या नारी सेनेने इंग्रजांविरुद्ध लढा देत महत्वाची भूमिका बजावली. त्यावेळी हिंदुस्थानातील संस्थाने खालसा करण्याचा निर्णय गव्हर्नर जनरल डलहौसीने घेतला होता. त्यानुसार 13 मार्च 1854 रोजी झांसीच्या जनतेला उद्देशून जाहीरनामा काढण्यात आला. दत्तक विधान नामंजूर करून झांसी संस्थान ब्रिटिश सरकारात विलीन करण्यात आले. त्यावेळी स्वाभिमानी राणीने मेरी झांसी नहीं दुंगी असे स्फूर्तीदायक उद्गार काढले. कंपनी राजवटीविरुद्ध आणि त्याच्या मार्गांविरुद्ध सुरू झालेला मोठा उठाव जून 1857 मध्ये झांसीला पोहोचला. राणी लक्ष्मीबाईंच्या सक्षम राजवटीत झांसी लवकरच स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांचा गड बनला. 5 जून 1857 रोजी झांसीतही शिपायांचा उद्रेक झाला. केवळ 35 शिपायांनी इंग्रजांना पळवून लावले. या परिस्थितीत राणी लक्ष्मीबाईंनी इंग्रजांच्या परवानगीची वाट न पाहता किल्ल्यावर राहण्याचा निर्णय घेतला. पुढे 22 जुलै 1857 रोजी ब्रिटिशांनी राणींना झांसीची अधिकार सूत्रे हाती घेण्यास सांगितले. राणी पुन्हा राजकर्त्या झाल्या, परंतु त्यांच्यासमोर अत्यंत बिकट परिस्थिती होती. मनुष्यबळाची कमतरता आणि रिकामा खजिना यामुळे प्रजेच्या मनात असुरक्षिततेची भावना. तरीही राणी लक्ष्मीबाईंनी खंबीरपणे परिस्थिती हाताळली. त्यांनी जुन्या विश्वासू लोकांना परत बोलावून त्यांना महत्वाची पदे दिली. दिवान लक्ष्मणरावांना प्रधानमंत्री तर वडील मोरोपंत तांबे यांना खजिनदार नेमले. लक्ष्मणरावांचे भाऊ, मुलगा मुनसब भोलानाथ आणि नामांकित गोलंदाज खुदाबक्ष यांना फौजेचे शस्त्रास्त्रांचे जोडणीचे काम दिले. बंडखोर ठाकूरांना धोरणीपणाने आपल्या बाजूस वळवून राज्याच्या सल्लागार मंडळात सामील करून घेतले. ब्रिटिशांनी निकामी केलेल्या 22 तोफा पुन्हा सुरू करून तोफगोळ्यांची निर्मिती केली. इंग्रजांविरुद्ध बंड करणाऱ्या विद्रोही शिपायांना आपल्या सैन्यात सामील करून घेतले. यामुळे झांसीवर हल्ला करू पाहणाऱ्या ब्रिटिशांना राग आला. झांसीवर हल्ला करण्याची जबाबदारी सर ह्यू रोज यांना देण्यात आली, परंतु झांसीच्या भूमीवर पाऊल ठेवताच इंग्रजी सैन्याचे मोठे नुकसान झाले. शत्रूला पुरवठा रोखण्यासाठी राणीच्या आदेशानुसार झांसीच्या सभोवतालच्या सर्व जमिनी उद्ध्वस्त करण्यात आल्या होत्या. शेतात धान्याचा एक तुकडाही नव्हता, कुरणात गवताचा एकही तुकडा नव्हता, त्यांना आश्रय देणारे एकही झाड नव्हते. पण इंग्रज झांसीपर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाले. ही सर्व परिस्थिती पाहता लक्ष्मीबाईंनी क्रांतिकारी सैन्यात सामील होण्याचा निर्णय घेतला आणि ग्वाल्हेर राज्यात सैन्याला प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. त्यांच्या सक्रिय सहभागाने आणि सामरिक कौशल्याने सर्वांना प्रेरणा दिली.

0: झाशीचे लोक देशाच्या यशासाठी प्रार्थना करत होते. येथील मंदिरे युद्धभूमीवर गेलेल्या सैनिकांना आशीर्वाद देत असत आणि परत आलेल्या जखमींची काळजी घेत असत. दरम्यान 21 मार्च 1858 रोजी सकाळी सर ह्यू रोज आपल्या फौजेसह झांशीजवळ आला. त्याने राणीला निशस्त्र भेटीस येण्यास किंवा युद्धास तयार राहण्यास सांगितले. ब्रिटिशांच्या विश्वासघातामुळे आणि अन्यायामुळे भारतात परकीय शासन नको अशा ठाम मताच्या राणींनी भेटीस जाण्यास नकार दिला. त्याचवेळी त्यांनी तात्या टोपे यांच्याशी संधान बांधून एका बाजूने इंग्रजांवर हल्ला करण्याची सूचना केली. उत्तम सेनानी आणि कर्तबगार राजकारणी असणाऱ्या ह्यू रोजने झांशीच्या किल्ल्यावर मारा करण्यासाठी आजूबाजूच्या टेकड्यांवर कब्जा मिळवला आणि तिथे तोफा चढवल्या. सुरुवातीला झांशीची बाजू अभेद्य होती. घनगर्ज, नालदार, भवानी शंकर, कडक बिजली या तोफांनी चांगला प्रतिकार केला. गौस खान याने तर तोफेमधून असा मारा केला की 2 शिवमंदिरे वाचली. या गोष्टीसाठी आजही झांशीतील लोक त्यांना धन्यवाद देतात. युद्धाच्या 9व्या दिवशी इंग्रजांनी पश्चिमेकडील तोफा बंद पाडून त्या बाजूच्या तटाला खिंडारी पाडली. ही खिंडारी बुजवण्यासाठी रातोरात काम झाले, ज्यामध्ये स्त्रियांनी चुना, दगड आणि विटा ने आण करण्याचे काम केले. शेवटी झांशीमधील शंकर किल्ल्यावरील मोठ्या विहिरीतून संपूर्ण झांशीला पाणी पुरवठा होत असे. ही विहीर आणि दारूगोळा तयार होणारा कारखाना इंग्रजांनी उद्ध्वस्त केला. अशा परिस्थितीत राणींची आशा पेशव्यांकडून येणाऱ्या मदतीवर होती. 31 मार्चला तात्या टोपे यांचे सैन्य आले, परंतु इंग्रजांपुढे त्यांचा टिकाव लागला नाही. राणी लक्ष्मीबाईंनी सर्व फौजेला धीर देताना स्वतःच्या बळावर लढण्याचे आवाहन केले. त्यांनी सैनिकांना आश्वासन दिले, रणांगणात तुम्हाला मृत्यू आला तर तुमच्या विधवांच्या निर्वाहाची व्यवस्था मी करेन. राणीचे डावे उजवे हात असणारे खुदाबक्ष आणि गौस खान इंग्रजांच्या गोळीबारात मृत्यूमुखी पडले. तेव्हा परिस्थिती बिकट झाली. ब्रिटिश सैन्य शिड्या लावून शहरात उतरले. शांत आणि सुंदर शहराची होणारी वाताहत पाहून राणी संतापल्या आणि त्यांनी स्वतः रणांगणात उतरण्याचा निर्णय घेतला. संतापलेल्या राणीची तलवार अशी तळपत होती की समोर येणारा गोरा शिपाई गारदच होत होता. त्यांचे धैर्य आणि शौर्य पाहून ह्यू रोजही थबकला. तरीही एका अनुभवी सरदाराने पुढचा धोका लक्षात घेऊन राणीला परत किल्ल्यावर नेले. सर्व फौजी अधिकाऱ्यांशी चर्चा करून राणीने रातोरात झांशी सोडण्याचा निर्णय घेतला. सतत 11 दिवस त्यांनी ब्रिटिशांना झुलवत ठेवले. लढाईचे साक्षीदार ह्यू रोजने नंतर म्हटले, राणी लक्ष्मीबाई सर्वोत्कृष्ट सैनिक आणि सर्वाधिक हिंमतवान व्यक्ती होती. झाशीतील पराभवानंतर 3 एप्रिलच्या मध्यरात्री राणी लक्ष्मीबाई आपल्या सारंगी घोडीवर स्वार होऊन दामोदररावाला पाठीशी बांधून किल्ल्यावरून खंदकात उडी मारून काल्पीला गेल्या. कोंच आणि काल्पी येथील पराभवानंतर त्या रावसाहेब पेशव्यांसह 30-31 मे 1858 रोजी ग्वाल्हेरला पोचल्या. तिथेही त्यांनी स्वस्थ न बसता सैन्याची कवायत नियमित चालू ठेवली. सैनिकांची चौकशी करीत इंग्रजांना रोखण्यासाठी रणनीती आखत होत्या. 16 जून 1858 रोजी ग्वाल्हेर जवळील कोट्याच्या लढाईत राणी लक्ष्मीबाईंनी शेवटपर्यंत लढा दिला. 17 जून 1858 रोजी रणांगणातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पार्थिव बाबा गंगादास यांच्या मठात नेण्यात आले, जिथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. झाशीच्या राणीचे वर्णन करताना सर ह्यू रोज म्हणाले, राणी तिच्या शौर्य, हुशारी आणि चिकाटीसाठी उल्लेखनीय होती. तिच्या अधीन स्थानांबद्दल तिची उदारता अमर्याद होती. हे गुण तिच्या पदासह एकत्रितपणे तिला बंडखोर नेत्यांपैकी सर्वात धोकादायक बनवत होते. भारतीय विद्रोहाने फक्त एकच पुरुष निर्माण केला होता आणि तो पुरुष एक महिला होती. तिच्या मृत्यूनंतर 20 वर्षांनी कर्नल मॅलेसन यांनी हिस्ट्री ऑफ द इंडियन म्युटिनी खंड 3 मध्ये लिहिले, ब्रिटिशांच्या नजरेत तिच्या चुका काहीही असल्या तरी तिचे देशवासी नेहमीच लक्षात ठेवतील की ती तिच्या देशासाठी जगली आणि मरण पावली. भारतासाठी तिचे योगदान आपण विसरू शकत नाही. 1857च्या क्रांतिकारी युद्धात ब्रिटिश वसाहतवादाला सर्वात शक्तिशाली सर्वव्यापी प्रतिकार मिळाला. मातृभूमीच्या मुक्तीचे एक समान ध्येय विविध वर्ग, पंथ आणि धर्मांच्या लोकांना कसे जोडू शकतो आणि त्यांना राष्ट्रीय संघर्षाचे नेतृत्व करण्यासाठी एकत्र कसे आणू शकते हे याने दाखवून दिले. आपण भारताच्या स्वातंत्र्याचे 79 वर्षे साजरे करणार असताना ही भावना पुन्हा जागृत आणि आदरणीय झाली पाहिजे. राणी लक्ष्मीबाईंनी दिलेल्या बलिदानांना तीच खरी श्रद्धांजली असेल. तर भेटूयात पुन्हा एकदा नवीन भागामध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद. युवावाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय हा आमच्यापर्यंत पोहोचावा यासाठी आमचा एक ईमेल आय डी आहे, तो तुम्ही लिहून घ्या. ईमेल आय डी आहे yuvavaniairpune@gmail.com. ईमेल आय डी पुन्हा एकदा yuvavaniairpune@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया, अभिप्राय यासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतील युवक युवती हे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांचीही माहिती याच मेल आय डीच्या माध्यमातून तुम्ही पोहोचवा. त्यांचाही या कार्यक्रमात समावेश करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आजच्या भागात इथेच निरोप घेते. नमस्कार.
1: युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट्यून या सदरात 18 जून या वीरांगणा महाराणी लक्ष्मीबाई अर्थात झाशीची राणी यांच्या पुण्यतिथीच्या अनुषंगाने विशेष कार्यक्रम शौर्याची अमरगाथा आत्ताच आपण ऐकलात. कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं होतं गायत्री सुतार यांनी. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो, युवावाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: मंडळी, गॅस सिलेंडरची काळजी कशी घ्यावी, अपघात कसे टाळावेत, अवैध विक्री होत असेल तर काय करावं, याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया. अवश्य ऐका बलसागर भारत हो. सामाजिक कार्यकर्ते नितीन सोळंके यांची मुलाखत बुधवार दिनांक 17 जून रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 18 जून रोजी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो.

श्रोत्याहो, कार्यक्रमात आता आपण ऐकूया गोलमाल या चित्रपटातलं वैशाली सामंत आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरात गुरु ठाकूर याचं गीत, संगीतबद्ध केलंय अवधूत गुप्ते.

श्रोते हो, ठीक 6:20 आपण ऐकणार आहात संस्कृत समाचार. हे दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं बातमीपत्र आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

0: नमस्कार मंडळी, बलसागर भारत होच्या आजच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मी रश्मी महांबरे. मंडळी, आपण रोज घरगुती गॅसचा वापर इंधन म्हणून करतो. तो सहज आणि सोप्या पद्धतीने वापरता येतो. त्यात ना धुराची कटकट असते, ना लाकूड फाट्याची. पण इतक्या सहज सोप्या इंधन प्रकाराची काहीतरी काळजी घ्यावीच लागत असेल ना. नाहीतर आग लागणं, स्फोट होणं अशा अनेक घटना घडतात आणि त्याबाबत आपण वाचतसुद्धा असतो. तर या इंधनाची काय दक्षता बाळगावी लागते, सुरक्षिततेचे काय नियम पाळावे लागतात, याविषयी सविस्तर माहिती करून घेऊया आजच्या आपल्या कार्यक्रमातून. त्यासाठी आज आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशनचे संस्थापक आणि सामाजिक कार्यकर्ते नितीन माणिकराव सोळंके, जे गेली 10 वर्ष या क्षेत्रात कार्यरत आहेत. नमस्कार सर, आमच्या स्टुडिओत आपलं खूप स्वागत आहे.
1: नमस्कार
0: सर. आत्ताच मी म्हटलं तसं घरगुती वापराचा जो गॅस सिलेंडर आहे त्याच्या दक्षतेसंबंधी आज आपण जाणून घेणार आहोत. पण अशा वेगळ्या क्षेत्रात कार्य करावं याची सुरुवात नेमकी कुठून झाली?
1: याची सुरुवात तर आम्ही नागपूरमधूनच केलेली आहे. असं आहे की जेव्हा मी माझ्या घरून बघितलं की जेव्हा आपल्या घरी घरगुती गॅस, तर माझी आई किंवा माझे वडील जे कोणी आहेत ते आपला घरगुती सिलेंडर जो आहे तो सरळ डिलिव्हरी बॉयकडनं आपल्या स्वयंपाकघरात नेतो आणि ते स्वयंपाकाला सुरुवात करतात. तर त्यावेळेस माझ्या असं लक्षात आलं की आपण आपल्या घरी जर समजा अशा पद्धतीनं होत आहे तर हे सगळीकडेच होत आहे. तर मग आपण याच्याविषयी जर जनजागृती केली आणि लोकांना लोकांचे अधिकार म्हणजे ग्राहकांना ग्राहकांचे अधिकार जर पटवून दिले तर याच्यामध्ये जे होणारे स्फोट्स आहेत, त्याच्यामध्ये होणारे जे धोके आहेत ते टाळता येणार. हल्ली आपण बघितलं आहे की लोकसभेमध्ये पण हा एक प्रश्न उचलला होता की याच्यामध्ये वर्षाला 1000 जवळपास ब्लास्ट होतात आणि एकदम त्याच्या धोकादायी पद्धतीने हजारो लोकांचे याच्यामध्ये जीव जातात. तर याच्यामध्ये आपण सतर्कता बाळगली पाहिजे, याच्यामध्ये आपण सावध राहिलं पाहिजे.
0: पण मग सावध राहायचं म्हणजे नेमकं काय करायचं? कारण रोजच्या वापरातला आपला गॅस सिलेंडर आहे, त्याची काळजी नेमकी कशी घ्यायची?
1: बघा, आपल्या घरी येणारा जो

0: गॅस सिलेंडर आहे, सर्वात पहिले तर आपण मोजून घ्यायला पाहिजे ते. त्याचा
1: अच्छा.
0: वजन काटा जे आहे जो डिलिव्हरी बॉय आहे त्याच्याकडेच असतो, नंबर एक. नंबर दोन, त्याच डिलिव्हरी बॉयकडे लिकेज डिटेक्टर असतात, पीडीआय किट ज्याला म्हणतात ते. एक ओरिंग चेक करायचं असतं आणि एक वॉल चेक करायचे असतात.
1: ओके.
0: आणि हे सर्व डिलिव्हरी बॉयकडे IOCL, BPCL, HPCLच्या डीलर्सनी ते दिलेले आहेत. म्हणजे केंद्र सरकारने ती व्यवस्था केलेली आहे की लिकेज कसे चेक करायचे. तिसरं जर म्हटलं तर आपण सिलेंडरवरती एक व्हॅलिडिटी लिहिलेली असते, म्हणजे जसं D25, जसं उदाहरणार्थ D एक आकडा असतो 26, तर त्यामध्ये असं आहे की म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च म्हणजे ए, त्याच्यानंतर एप्रिल, मे, जून बी, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर सी,
1: अच्छा.
0: ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर डी, म्हणजे ह्या जे आकडे आहेत ते आपल्याला दर्शवतात की याची व्हॅलिडिटी म्हणजे याचा इथपर्यंतची
1: कालावधी
0: कालावधी
1: आहे.
0: आहे. तर ही लक्षात घेणं खूप गरजेचं आहे आपल्याला.
1: अच्छा. आणि मग ही सगळी तपासणी केल्यानंतर आपण तो सिलेंडर आपल्या ताब्यात घ्यावा.
0: हो, हे
1: ओके.
0: सगळी तपासणी केल्याच्या नंतर त्याच्यावरती जे भुगदान आहे ते तेवढंच आपण दिलं पाहिजे. त्याच्यामध्ये जे बिल येते, स्लिप येते, तेवढंच द्यायचं. हल्ली काय होतं आहे की आपलं घर समजा दुसऱ्या मजल्यावरती आहे, तिसऱ्या मजल्यावरती आहे, चौथ्या मजल्यावरती आहे, आणि डिलिव्हरी बॉय जे आहेत ते आपल्याकडनं अतिरिक्त शुल्क पण घेतात कधी कधी, तर
1: बरोबर.
0: याला ओव्हर चार्जिंग होते आणि याच्यावरती 1-1 लाख रुपयापर्यंत पेनॉल्टी लावल्या जातं.
1: अच्छा.
0: तर हा एक विषय खूप महत्त्वाचा आहे. ग्राहकांची जी आहे ना ही अशा प्रकारे फसवणूक पण होते. तर हे ओव्हर चार्जिंग वगैरे करायची गरज नाही आहे. एखाद्या वेळेस आपल्याला आता कृत्रिम टंचाई भासवत आहे घरगुती गॅस सिलेंडरची, त्याच्यामध्ये गोडाऊनमधून घेऊन जा वगैरे असं येतात, तर त्यावेळेस आपल्याला एका सिलेंडरवरती 70 ते 75 रुपये कमिशन असते डीलरचं,
1: अच्छा.
0: आणि त्याच्यामध्ये 30 ते 35 रुपये हे जे चार्जेस आहे हे डिलिव्हरी बॉयचे जे आहे, ट्रान्सपोर्टेशनचा जो चार्जेस आहे ते आहे. जर आपण जर तिथून जर घेत असेल तर ते कापून द्यावं आपण.
1: अच्छा. त्यांच्या गोडाऊनमधून जर आपण आणत असू
0: येस
1: तर डिलिव्हरी चार्जेस कापून द्यायला हवेत आपण
0: येस
1: पैसे
0: येस
1: त्यांना.
0: येस
1: ओके. पण आता तुम्ही जसं म्हणालात तसं काही कारणामुळे जगभरच गॅसची कमतरता भासते आहे, तर बेकायदेशीर गॅसचं रिफिलिंग बऱ्याचदा होताना दिसतं, तर त्याच्यात नेमके धोके काय असू शकतात?
0: बघा, गॅस अवैध रिफिलिंगचे 4-5 प्रकार आहेत. एक तर प्रकार असा आहे की म्हणजे 14 किलो 200 ग्रामचं जे आपलं घरगुती गॅस सिलेंडर आहे त्याच्यामधून ते 2 किलो 5 किलोचं जे गॅस सिलेंडर असतात त्याच्यामध्ये ते पलटी करून देतात. हल्ली विद्यालयीन जे विद्यार्थी आहेत ते वापरतात, तर ते पण अशाच एखाद्या ठिकाणावरनं ते पाईपच्या माध्यमातून ते
1: भरून
0: भरून
1: देतात.
0: घेतात.
1: बरोबर.
0: दुसरी असं आहे की काही गॅसच्या ज्या वाहनं आहेत त्या वाहनांमध्ये पण घरगुती गॅस सिलेंडरचा वापर केला जातो.
1: अच्छा.
0: त्याच्यानंतर तिसरं असं आहे की व्यावसायिक जे गॅस सिलेंडर आहेत, 19 किलोची टाकी म्हणा किंवा इतर आकाराची, त्यामध्ये पण हे घरगुती जे आपला सिलेंडर आहे ज्याला आपण मुंबईमध्ये बाटला म्हणतो ते पलटवून टाकतात आणि त्याचे म्हणजे भाव जे आहेत ते कमी असतात घरगुतीचे आणि व्यवसायाचे जास्त असतात, कारण का त्याच्यामध्ये GST चा फरक असतो.
1: अच्छा.
0: यामध्ये GST 18% GST असते आपल्या कमर्शियलमध्ये आणि व्यावसायिकच्या याच्यामध्ये 5% असते. तर 13% GST चा फरक आणि किमतीमध्ये पण फरक आहे. म्हणजे साधारण आज 3200 रुपयाचं 19 किलोची टाकी मिळते आणि घरगुती टाकी 950 किंवा 60 रुपयाचं जवळपास आहे. तर हा खूप मोठा फरक आहे. किलोच्या मागे जे आहे ते 30 ते 35 रुपयाचं हे आहे. आता
1: अच्छा.
0: या सगळ्या भानगडीसाठी लोकं हे अवैध काम करायला सामोरे गेलेले आहेत. तर याच्यावरती कारवाई सरकार तर करत आहे, पोलीस विभागही करत आहे, म्हणजे फूड अँड सिव्हिल सप्लायन्स, म्हणजे त्याला आपण आपल्या मराठी याच्या जर म्हटलं अन्नधान्य पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग आहे ते यावरती कार्य करते.
1: अच्छा.
0: आणि इसेन्शियल कम्युनिटी ॲक्ट 1950 कलम 3 आणि 7 अंतर्गत त्याच्यावरती कारवाई होतात.
1: बरोबर.
0: आणि यामध्ये खूप मोठ्या प्रकारचे हे काळाबाजार करताना खूप मोठा धोका पत्करावं लागतं. तर हल्ली यावरती कारवाई चालू आहेत, हे सगळं करत आहेत, परंतु ग्राहकांनी जर आपला अधिकार म्हणून जर हे जाणून घेतलं आणि घरगुती गॅस सिलेंडर घरीच जर वापरला तर हे धोके आपण कमी करू शकतो.
1: बरोबर. सर, खूप छान माहिती तुम्ही देत आहे. पण गॅस सिलेंडर आता बऱ्याचदा वेळेवर मिळत नाही किंवा इतके दिवस झाल्याशिवाय तो बुक करता येत नाही, त्यामुळे मग बऱ्याचदा त्याची अवैध मार्गाने विक्री केली जाते आणि खरेदी होते. पण मग अशा गोष्टी लक्षात आल्या तर काय पावलं उचलायला हवीत?
0: बघा आज

0: सरकारने जे काय आता टंचाई चालू आहे, कृत्रिम टंचाई चालू आहे, त्याच्यामध्ये सरकारने काही नियम घालून दिलेले आहेत की आपला सिलेंडर जे आहे 25 दिवसांनी आपल्याला बुक करता येतो. 25 दिवसाच्या नंतर ते 2 ते 3 दिवसामध्ये आपल्या घरी डिलिव्हरी येते. तर आता DAC एक कोडिंगचं जे काम आहे ते चालू केलं आहे, म्हणजे डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड येतो
1: अच्छा.
0: ग्राहकाला. तर जे ग्राहकाला कोड आला, तर तो जो डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड जर आला, तर ते ग्राहकांनी फोनवरती कोणाला देऊ नये. जोपर्यंत आपल्या घरी डिलिव्हरी होत नाही, आणि तो डिलिव्हरी बॉय जो आहे तो डिलिव्हरी बॉय नसून तो सुरक्षा दूत आहे
1: अच्छा.
0: आमच्यामध्ये, तर त्याच्यासोबत ते शेअर करावं, इतर कोणाला नाही. आणि जर तुम्हाला असं वाटलं की आपला सिलेंडर बुक झालेला आहे आणि ते आपल्याला 2-3 दिवसात मिळत नाही आहे, तर तुम्ही त्याची तक्रार तुमच्या IOCL, BPCL, HPCLच्या जे पुस्तक आहे तुमचं, त्याच्यावरती जे टोल फ्री नंबर आहे त्याच्यावरती पण तुम्ही करू शकता.
1: अच्छा.
0: आणि जे तुमची गॅस एजन्सी आहे त्यांना टेलिफोनिकली पण तुम्ही सांगू शकता, आणि ते तुम्हाला तुमचा सांगेल की कधी तुमच्याकडे डिलिव्हरी होणार.
1: पण मग आपल्या सामान्य पोलीस स्टेशनला जाऊन आपण करू शकतो याची तक्रार.
0: नाही, तुम्हाला डिलिव्हरी भेटत नाही त्याच्यासाठी नाही, पण जर काळा बाजार होत असेल कुठे आणि तुमच्या जर ते लक्षात आलं, तर जवळच्या पोलीस स्टेशनला तुम्ही तक्रार देऊ शकता, तर किंवा पुरवठा विभागामध्ये पण ते त्याची तक्रार देऊ शकता. आणि जर समजा जर तुम्हाला तुमच्या अधिकाराचा सिलेंडरचा काळा बाजार होत आहे किंवा तो मिळत नाही आहे बरोबर आणि दुसरीकडे वापरला जातो, तर त्यावेळेस हे स्टेप्स तुम्ही उचलू शकता.
1: अच्छा. आणि आपण असंही बऱ्याचदा बघतो की एकच ग्राहक असतो पण त्याच्या नावावर अनेक सिलेंडर दिले जातात किंवा अनेक वेळा बुकिंग केलं जातं, तर हे कशा प्रकारे घडतं आणि त्यावेळी काय करायचं?
0: बघा, असं आहे, मार्केटिंग डिसिप्लिन गाईडलाईन्स म्हणजे MDGच्या अंतर्गत एका ग्राहकाच्या नावी एकच सिलेंडर किंवा एकच कनेक्शन दिले जातात. जर त्याच्या कसं असते की एकच ॲड्रेस असते, फक्त फ्लॅट नंबर किंवा घराचा क्रमांक असा बदलून ते एकाच परिवारातल्या 2-3 लोकांच्या नावाने ते सिलेंडर दिलेले आहेत, पण त्याच्यावरती आता हल्ली त्याच्यावरती कारवाई होणं चालू झालेली आहे, आणि डुप्लिकेट कनेक्शन्स म्हणून ते बंद करून ते गव्हर्नमेंट जे आहेत ते त्याच्यावरती नियंत्रण ठेवत आहे.
1: अच्छा.
0: आणि हे काम युद्धपातळीवरती आता सुरू आहे. जिकडनं तिकडनं आता हे बातम्या येत आहेत की 80,000, 20,000, 30,000 असे कनेक्शन, ते डुप्लिकेट कनेक्शन्स ते काढून घेत आहेत.
1: अच्छा, खूप छान. खरं तर शासन किंवा सरकार बऱ्याच गोष्टी ग्राहकांसाठी करत असतं, पण ग्राहकांनी स्वतः सजग राहणं हे सुद्धा तितकंच आवश्यक असतं, नाही का? आता तुम्ही म्हणालात तसं गॅसची टंचाई भासते. बऱ्याच वेळा असं लक्षात येतं की अनेक वेळा गॅसचा चुकीच्या पद्धतीने वापर केला जातो, जिथे की गॅस तुम्हाला 10 दिवस पुरणार असेल तर तो 5-6 दिवसच पुरतो. तर त्यासंबंधी तुम्ही काय सांगाल की गॅस योग्य तऱ्हेने कसा वापरावा आणि त्याची सुरक्षितता कशी लक्षात घ्यावी?
0: बघा, आपल्या घरी जेव्हा गॅस सिलेंडर येतं ना, तर तेव्हा सर्वात पहिले जर तुम्ही वजन करून जर घेतलं, तर गॅस सिलेंडरच्या गॅसची जी आहे वजन, ते 14 किलो 200 ग्राम असते. टाकीवरती लिहिलं असते की त्याचा ग्रॉस वेट किती आहे, नेट वेट किती आहे. काय होते की आपण बऱ्याचदा म्हणतो की आपलं सिलेंडर हल्ली
1: लवकर
0: लवकर
1: संपतो.
0: संपलं, पण ते लवकर संपलं नसून तुम्हाला घेतानाच तुम्ही कमी घेतलेलं आहे ना, तर
1: अच्छा.
0: तुमचा वापर तर तेवढाच आहे. आपण आता कुकर वापरतो, बऱ्याचशा ठिकाणी असे भांडे वापरतो की ज्याला कमी गॅस लागते बरोबर आहे, आणि त्याच्यामध्ये जे गॅसची जी नळी असते, ट्यूब जी असते, ती पण ISI मार्कवाली घेतली पाहिजे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून. आपलं जे किचन आहे, त्या किचन म्हणजे जे स्वयंपाकखोली आहे, त्या स्वयंपाकखोलीचं जे खिडक्या असायला पाहिजेत, तिथे तुमचं जे सिलेंडर आहे, जे बाटलं आहे, ते अशा ठिकाणी खुल्या ठिकाणी राहायला पाहिजे, ते पॅक नसायला पाहिजे.
1: बरोबर.
0: तर ह्या सगळ्या गोष्टी आपण बारीक बारीक आहे. आणि कधी कधी काय होते की आता ग्रामीण भागामध्ये गॅस ओटा नसतो, खाली स्वयंपाक वगैरे करतात,
1: बरोबर.
0: तर हे खाली स्वयंपाक करणं हे धोक्याचं असते, त्याला गॅस ओटाच पाहिजे असते, उंच ठिकाणीच त्याला सिलेंडरवरती म्हणजे गॅसवरती
1: स्टोव.
0: आपला हे स्टोव, तर ते करायला पाहिजे, उंच ठिकाणीच
1: अच्छा.
0: ते राहायला पाहिजे. तर हे
1: म्हणजे
0: सगळे
1: स्टोव वर असायला पाहिजे आणि सिलेंडर
0: खाली
1: खाली.
0: असायला पाहिजे. काय होते की आपण हल्ली आपल्याला उभं राहून आपण स्वयंपाक न करता खाली घेऊन घेतो, कधी म्हणजे दिवाळीचा आता फराळाचा करायचा आहे तर ते खाली घेऊन घेतो, तर ते तसं न करता ते उंच पाहिजे, त्याचा काही रेशो असते LPGचा, तर ते
1: अच्छा.
0: पसरते लवकर, तर ते असं काही झालं तर अपघात होण्याची शक्यता दाट असते. तर याला आपण ह्या दृष्टिकोनातून तुम्हाला डिलिव्हरी बॉय जो आहे तो सुरक्षा दूत म्हणून का बरं म्हणतो की कारण का ते सगळ्या गोष्टी ते सांगतात, ते बोलतात,

0: तेव्हा ते आपण त्याचं फॉलो करायला पाहिजे.
1: पण मग अशी माहिती अनेकांना नसते, ती देण्यासाठी काही सोय उपलब्ध आहे की आता जसं तुम्ही म्हणाला डिलिव्हरी बॉय देतो किंवा मग गॅस एजन्सी अशा प्रकारची माहिती देतात, काय असतं
0: हो,
1: नेमकं?
0: गॅस एजन्सीचे जे वेबसाईट्स आहेत त्याच्यावरती पण ह्या सगळ्या माहिती आहेत, त्यांचे सोशल हँडल्स आहेत त्याच्यावरती पण माहिती आहे. ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशन म्हणून आम्ही पण हा याचा प्रचार प्रसार करत राहतो की ग्राहकांनी कुठल्या बाबी खबरदारी घेतली पाहिजे, काय केलं पाहिजे, कशाप्रकारे त्यांची पिळवणूक होऊ नये याकरिता सावध राहिलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही सांगत असतो. हे सगळं आहे, आपण जर योग्य ठिकाणी जर शोधलं तर ही माहिती आपल्याला मिळते.
1: तुम्ही आत्ता म्हणालात की चुकीच्या पद्धतीने गॅस ठेवला जातो, तर त्याच्यामुळे किंवा इतर काही कारणामुळे कोणकोणत्या प्रकारचे अपघात होऊ शकतात?
0: बघा, कसं आहे, आपण जर लिकेज डिटेक्टरने चेक करून सिलेंडर घेतलं नाही तर कधी पण आपल्या वॉलमधून किंवा आपल्या ओरिंगमधून गॅसची गळती होते आणि ती गळती होऊन त्याचा जसं एखादा इलेक्ट्रिक स्विचेस असेल किंवा ते असेल तर कुठे लिकेज जर असं ना ब्लास्ट होतो आणि तो ब्लास्ट होऊन खूप भयंकर होतो, त्याच्यामध्ये कित्येक लोकांचे जीव पण गेले आणि घर उद्ध्वस्त होऊन जातो. अशा वेळेस गॅस कंपन्यांनी पण इन्शुरन्स काढलेलं असते
1: अच्छा.
0: आणि डीलर डिस्ट्रीब्युटरनी पण ग्राहकांचे इन्शुरन्स काढलेले असतात, तर ते त्याबद्दल पण आपण माहिती आपल्या गॅस डीलरकडनं पण घेऊ शकतो.
1: अच्छा,
0: तर ह्या सगळ्या बाबी आहेत त्यामध्ये.
1: म्हणजे प्रत्येक सिलेंडर हा इन्शुअर्ड असतो?
0: येस,
1: ओके. आणि त्याबद्दल आपल्याला माहिती असायला हवी.
0: असायलाच हवी.
1: बरोबर. पण मग जेव्हा अशा प्रकारचा एखादा अपघात होतो तेव्हा कशी ॲक्शन घ्यायला हवी, नेमकं काय करायला हवं?
0: बघा, त्यावेळेस जे आहे त्यांचा टोल फ्री नंबर आहे, राष्ट्रीय अपघात क्रमांक जे आहे 1906,
1: अच्छा.
0: यावरती सर्वात पहिले कॉल करायला पाहिजे आणि आपल्या घराच्या किंवा आपल्या फ्लॅटच्या खिडक्या दारे हे उघडे करून द्यायला पाहिजे आणि त्यावेळेस इलेक्ट्रिक कुठलं पण उपक्रम चालू किंवा बंद नाही करायला पाहिजे आपण. आणि आपण
1: म्हणजे चालू असेल तर चालूच ठेवायचं,
0: चालू असेल तर चालू, बंद असेल तर बंद, कारण का चालू बंद करताना त्याच्यामध्ये फ्यूल स्पार्क होण्याची शक्यता असते आणि ते आग पकडून जातं. म्हणजे गॅस सिलेंडर असा ब्लास्ट होऊ शकत नाही, ते खूप सुरक्षित आहे. त्याच्यावरती पेट्रोलियम अँड विस्फोटक विभागाचं पण लायसन असते, फायरचे असतात, अशा 15-16 NOC असतात. त्याच्यानंतर ते मॅन्युफॅक्चरिंग होते, बॉटलिंग होते आणि ते नंतर आपल्या उपयोगात येतात. म्हणजे सहजपणे असा ब्लास्ट होत नाही.
1: खूपच निष्काळजीपणा झाला तरच ते होऊ
0: होते.
1: शकतं. पण मग कधी कधी असं होतं की आम्ही मुंबईसारख्या महानगरात राहतो, खूप व्यवधानं असतात आणि घाईघाईत आम्ही निघून जातो आणि मग लक्षात येतं अरे बापरे गॅस चालूच राहिला. मग अशावेळी काय करायचं? किंवा घरी आल्यानंतर लक्षात येतं की गॅस चालू राहिला आहे आणि सगळीकडे वास येतो आहे किंवा गॅस पसरला आहे.
0: बघा, आपण छोटीशी ही निष्काळजी आपल्या जीवावर बेतू शकतो, म्हणून जेव्हाही आपण स्वयंपाक आपला झाला की लगेच रेग्युलेटरने ते बंद करायला पाहिजे. आणि जर समजा एखाद्या वेळेस जर आपल्या नंतर लक्षात आलं तर घरी जर कोणी असेल तर त्याला ते सांगावं, किंवा मग आपण तिकडनं आल्याच्या नंतर ते पहिले रेग्युलेटर बंद करावं जर गॅस पसरला असेल आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्या असेल, आणि नंतर ते 1906 तुम्ही फोन करून त्यांना पण सांगून ते आगीच्या सावध राहू शकतो, ते आग लागू शकत नाही. म्हणजे सावधानी आपण ठेवायलाच पाहिजे. आपण म्हणतो की आपण ठीक आहे, आपण खूप धावपळीचं जीवन जगतो ह्या सगळ्या गोष्टी, पण आपण आपल्या जीवाशी खेळ का बरं खेळायचा? तर थोडीशी सावधगिरी ठेवायला काय अडचण आहे? मी समजू शकतो की मुंबईसारख्या महानगरामध्ये 1 जर उशीर झाला तर आपली लोकल सुटून जाते आणि जर एकदा लोकल सुटली तर परत अर्धा किंवा 1 लागतो आणि ते जायला वेळ होते आपल्याला. पण आपण जर ते निघायच्या आधी जर समजा 5 किंवा 2 आधी जर ते सगळं बघितलं तर आपलं जीव सुरक्षित राहिलं तर ह्या सगळ्या गोष्टी शक्य आहे आपल्याला करणं.
1: सर, सुरक्षा धोरणासाठी प्रोत्साहन म्हणून आपण काय करता? आणि तुम्ही म्हणालात तसं या क्षेत्रात तुम्ही अनेक वर्ष काम करता, तर गॅस त्याचा ग्राहकांची घ्यायची काळजी किंवा त्यांचे हक्क यासंबंधी जनजागृतीसाठी तुम्ही कशा प्रकारे कार्य करता?
0: बघा, राजस्थानमध्ये जे सचिवालय यांनी एक चांगला एक निर्णय घेतला होता, गॅस वितरणातील सुरक्षतेसाठी डिलिव्हरी करणारे जे डिलिव्हरी बॉय आहेत त्यांना सुरक्षा दूत म्हणून प्रशिक्षण करण्यासाठी एक अभिनव संकल्पना सरकार

0: पातळीवरती ते करत आहेत आणि त्याला सकारात्मक पाठिंबा मिळत आहे. म्हणजे याचं कौतुक करावं आपण की अशा प्रकारची संकल्पना आपण राबवत आहोत किंवा आज महाराष्ट्रामध्ये पण राबवल्या गेली पाहिजे. तर कसं आहे की मी डिलिव्हरी बॉयला सुरक्षा दूत का बरं म्हणतो की कारण असं आहे की आज कुठले पण वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणे म्हणजे डिलिव्हरी बॉय. परंतु गॅस सिलेंडर हा जो आहे एक स्फोटक पदार्थ आहे, तो एका ठिकाणावरून तुमच्या घरापर्यंत जेव्हा येते तर हे सुरक्षित असायला पाहिजे. कारण का आपण कष्टानं केलेली एवढ्या मेहनतीनं केलेलं एवढं सगळं वैभव आपण उभं करतो आणि छोट्याशा चुकीमुळे ते खूप मोठा अपघात होऊ शकतो किंवा खूप मोठी दुर्घटना होऊ शकते. याच्यापासून आपल्याला सुरक्षित राहण्याकरिता आपण सुरक्षा दूत म्हणून जर त्या डिलिव्हरी बॉयला जर आपण अशा प्रकारचं जर ट्रेनिंग दिलं, अशा प्रकारची जर प्रशिक्षण जर दिलं की कशा पद्धतीनं त्यांनी जे ग्राहक आहेत त्यांना गॅस सुरक्षितपणे वापरण्यासाठी किंवा ते कशाप्रकारे त्याची डिलिव्हरी करता येईल, कशाप्रकारे त्याच्यामध्ये सुरक्षता ठेवता येईल, जर ही जर माहिती ते जर देणारा व्यक्ती जर असेल तर त्याला सुरक्षा दूत म्हणून आपण त्याला प्रशिक्षण देणं खूप गरजेचं आहे. राजस्थान सरकारने तिथे बैठकीमध्ये त्यांनी ह्या सगळा निर्णय घेतला आणि त्यामध्ये आता एक विभागीय लेवलवरती हे प्रशिक्षण सुरू होणार आहे आणि तिथे खूप मोठे अपघात झाले होते आणि त्यावरती आमची एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये सेक्रेटरीने तो निर्णय घेतला आणि ते आता अंमलात येणार आहे.
1: आणि तुम्ही तुमच्या पातळीवर कशाप्रकारे प्रबोधन करता?
0: असं आहे की आम्ही यूथ सेमिनार घेतो, त्यानंतर गाव परिसंवाद घेतो आणि जे मोहल्ला परिसंवाद आहेत ते घेतो आणि ह्या परिसंवादाच्या माध्यमातून किंवा आपल्या माध्यमातून हे ग्राहकांची जनजागृती आम्ही करत असतो. म्हणजे कशाप्रकारे आपण घेतली पाहिजे काळजी, आपली लूट कशी होते, या सगळ्या बाबीची त्यांना आपले अधिकार काय, ग्राहकांचे अधिकार काय आहेत, या सर्व बाबीबद्दल आम्ही त्यांना जनजागृती करतो. एक म्हणजे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पण होते, एक मोहल्ल्यामध्ये एक कमिटीच्या माध्यमातून होते. तर हे अशा सगळे जनजागृती आम्ही करत असतो आणि आमच्या पत्रव्यवहारांनी आम्ही सरकारला किंवा इतर प्रशासकीय कामामध्ये त्यांना ते मदत कशी व्हावी याकरिता पण वारंवार आम्ही पत्रव्यवहार आणि वारंवार ह्या बैठका वगैरे घेत असतो की यामध्ये कशाप्रकारे सुरक्षितता आपण बाळगली पाहिजे किंवा याचा काळा बाजार कसा थांबला पाहिजे याबद्दलचं आम्ही हे पत्रव्यवहार आणि अशा पद्धतीचं काम जे आहे आमची संस्था करत आहे.
1: वा, खूप छान अशी माहिती तुमच्याकडून मिळते सर, पण वेळेचं बंधन आपल्यावर असतं. जाता जाता आमच्या सगळ्या श्रोत्यांना आपण काय सांगाल?
0: कार्यक्रमाच्या शेवटी आपल्या सर्व श्रोत्यांना एकच आव्हान करू इच्छितो की सुरक्षता ही केवळ सरकारची किंवा गॅस कंपन्यांची यामध्ये जबाबदारी नाही आहे, तर ती एक जागरूक ग्राहक म्हणून ती आपली जबाबदारी आहे. दक्षता ही सुरक्षतेची खरी वाट आहे, म्हणून आपण स्वतः ही जबाबदारी स्वीकारायला पाहिजे आणि ही यामध्ये ग्राहकांनी दक्षता ठेवायला पाहिजे. एवढंच मी इथे सांगू इच्छितो.
1: खूप छान सर, याच मुद्द्यावर आज आपण इथे थांबूया. तुम्ही तुमचा बहुमोल वेळ दिलात आणि इतकी छान माहिती आमच्या सगळ्या श्रोत्यांना दिली त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आपले खूप धन्यवाद.
0: मी आपलेही धन्यवाद देतो आणि आपल्या श्रोत्यांचेही धन्यवाद देतो जे इतक्या चांगला कार्यक्रम ते ऐकत आहात आणि मला बोलवलं त्याबद्दल धन्यवाद.
1: मंडळी, आजबरोबर आजचा आपला बलसागर भारत हो हा कार्यक्रम इथेच संपवण्याची. मला रश्मी महामरेला अनुमती द्या, पुन्हा भेटणार आहोत नवीन कार्यक्रमात छानच्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य रश्मी महामरे यांचं आणि सादर करते रोशन जाधव.

श्रोते हो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित नीलकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर. अवश्य ऐका. दिनांक 22 आणि 23 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गुणसागर गंभीर.

0: नव्या पिढीची आघाडीची गायिका शरयू दाते आपल्या भेटीला येणारे जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने मराठी हिंदी रियालिटी शो मधली स्पर्धक ते पार्श्वगायिका हातीचा सुरेल प्रवास
1: नारी सात जन्मासाठी बांधली गदोरी।
0: गायिका शरयू दाते हिच्याशी गप्पा मारल्या आहेत दीप्ती आंबेकर हिने। नक्की ऐका रविवारी 21 जून रोजी सकाळी 11 वाजता 100.1 FM गोल्ड मुंबई आणि न्यूज ऑन AIR ऍप वरही।
2: एकेकाळी हुकुम सिंगला घरचे सगळे कटकट्या म्हणायचे, कारण काय तर लाईट पंखा चालू दिसला की ते लगेच सगळ्यांवर ओरडायला लागायचे,
3: अरे राम या हा पंखा का चालू ठेवलायस, वीज बिल काय तुझा बाप भरणार।
2: पण आता सगळे त्यांना लाडके अप्पा म्हणतात, कारण जेव्हापासून त्यांनी सोलर पॅनल बसवले तेव्हापासून मीटरची सुई ही शांत झोपते आणि हुकुम सिंग ही।
4: PM सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर.gov.in वर।
5: हर घर सूर्यघर।
6: यार कोई ऐसी लाइफ इंश्योरेंस पॉलिसी बताओ जिसमें कम प्रीमियम हो, बोनस भी अच्छा मिले और भरोसे वाला भी हो।
7: PLI है ना?
8: सरकारी कर्मचारी के साथ साथ सभी प्रोफेशनल ग्रेजुएट और डिप्लोमा होल्डर्स ले सकते हैं PLI पॉलिसी का फायदा और साथ में पोस्टल डिपार्टमेंट का भरोसा भी। अपने नजदीकी पोस्ट ऑफिस से आज ही संपर्क करें या लॉग इन करें indiapost.gov.in पर।
9: माझा आवार माझा शिवार या कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका अल निनो आणि शेतीवर होणारे परिणाम।

0: या विषयावर निलेश राठोड यांची मुलाखत, सोबतच एका रसायनविरहित क्रीडा व्यवस्थापन या विषयावर डॉक्टर प्रशांत उंबरकर यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 22 जून 2026 ला रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.
1: श्रोत्याहो, ठीक 7 आपण ऐकणार आहात मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र.

आकाशवाणी मुंबई राजेश शर्भाते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. रेल्वे मंत्र्यांच्या हस्ते पुण्यात विविध विकास कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी. पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेला दाखवला हिरवा झेंडा. पुणे रेल्वे स्थानकाच्या विस्तारासाठी 600 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या कुठल्याही बंडखोर गटाला मान्यता देऊ नये अशी पक्षाची लोकसभेच्या सभापतींना विनंती. राज्यात धार्मिक राजकीय आणि सामाजिक आंदोलनांदरम्यान दाखल झालेले 44 खटले मागे घेण्याचा मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय. आणि लखनौ इथं सुरू असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचं अफगाणिस्तान पुढे विजयासाठी 403 धावांचं आव्हान. पुणे रेल्वे स्थानकाच्या विस्तारासाठी सुमारे 600 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून आणखी 6 नवीन फलाट उभारले जातील असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज सांगितलं. पुणे रेल्वे स्थानकावर पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून रवाना केल्यावर तसंच विविध विकास कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी केल्यानंतर ते बोलत होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दूरस्थ पद्धतीनं उपस्थित होते. केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ तसंच शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी कार्यक्रमाला उपस्थित होते. जेएनपीटी आणि वाढवण या बंदरांपर्यंत विदर्भ आणि मराठवाड्याचा संपर्क मजबूत करण्यासाठी समर्पित मालवाहतूक लोहमार्ग मिळावा असा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला आहे. त्यावर लवकरच काम सुरू करण्याचं आश्वासन वैष्णव यांनी दिलं.

0: महाराष्ट्र में 2,00,000 करोड़ रुपए के प्रोजेक्ट्स आज रेलवे के चल रहे हैं और जल्दी ही मुंबई से पुणे 48 मिनट्स मुंबई टू पुणे।
1: मुंबई पुणे रेल्वे मार्गाच्या चौपदरीकरणाचं काम वेगानं सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं। मुंबई पुणे आणि पुणे हैदराबाद या प्रस्तावित बुलेट ट्रेन मार्गामुळे मुंबई पुणे प्रवास अवघ्या 48 मिनिटात तर पुणे हैदराबाद प्रवास सुमारे 2 तास 8 मिनिटात पूर्ण होऊ शकेल असं त्यांनी नमूद केलं। राज्यातल्या रेल्वे विकासासाठी केंद्र सरकारनं यंदा सुमारे 23,900 कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचं त्यांनी सांगितलं। हडपसर रेल्वे स्थानकावरून पुणे हडपसर पाटणा दाणापूर या अमृत भारत एक्सप्रेसला श्री वैष्णव यांनी हिरवा झेंडा दाखवला। एक दिवसाच्या दौऱ्यासाठी आज सकाळी वैष्णव यांचं पुणे विमानतळावर आगमन झालं। केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी त्यांचं स्वागत केलं। राज्यात आकाशवाणीची यंत्रणा अधिक मजबूत करण्याचा केंद्र सरकारचा विचार असल्याचं यावेळी वैष्णव यांनी सांगितलं। पनवेल रेल्वे स्थानकावरची गर्दी कमी करण्यासाठी भारतीय रेल्वेनं राज्यात सोमाटणे चिखली कॉर्ड लाईन प्रकल्पाला 172 कोटी रुपये खर्चासह मंजुरी दिली आहे। हा नवीन रेल्वे मार्ग कर्जत मार्गावरच्या चिखली आणि रोहा मार्गावरच्या सोमाटणे यांना जोडणारा अत्यंत महत्वाचा दुवा ठरेल असं रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे। यामुळे कर्जत आणि रोह्यादरम्यान रेल्वेगाड्यांना पनवेल स्थानकात प्रवेश करण्याची किंवा इंजिनाची दिशा बदलण्याची गरज न पडता अखंड प्रवास करता येईल। हा प्रकल्प विशेषतः जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण आणि ट्रस्टशी संबंधित मालवाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचा आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या कुठल्याही बंडखोर गटाला मान्यता देऊ नये अशी विनंती करणारं पत्र खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना लिहिलं आहे। प्रसारमाध्यमांमधल्या वृत्तानुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निवडणूक चिन्हावर निवडून आलेले काही खासदार स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळवण्यासाठी किंवा दुसऱ्या पक्षात विलीन होण्यासाठी लोकसभा कार्यालयाशी संपर्क साधत आहेत असं अरविंद सावंत आपल्या म्हणाले आहेत। राजकीय पक्षापासून स्वतंत्र असा कोणताही अधिकार विधिमंडळ पक्षाकडे नसतो, त्यामुळे पक्षाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या दाव्याचा कुठलाही प्रस्ताव आल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आपली बाजू मांडण्याची संधी दिल्याशिवाय कोणतीही अंमलबजावणी करू नये अशी विनंती खासदार अरविंद सावंत यांनी सभापती ओम बिर्ला यांना केली आहे। यासंदर्भात खासदार अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांनी आज सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली। पक्षाच्या शिष्टमंडळानं बिर्ला यांना पक्षबद्दल विरोधी कायद्यातील तरतुदींविषयीचं निवेदन सादर केल्याचं खासदार अनिल देसाई यांनी भेटीनंतर बातमीदारांना सांगितलं।
2: लोकसभा स्पीकर ने कहा जो व्यवस्था रही कि उसी के तहत कायदे कानून को ये रखें वो हमें हमारी आशंका कुछ नहीं है। हमारे सांसदों के ऊपर पूरा विश्वास है और जो अटकलें माध्यमों के द्वारा आ रही है तो एक सावधानता बरतने के लिए हमने कदम लिया हुआ है।
1: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातल्या नेत्यांना फोडण्याच्या तथाकथित प्रयत्नांशी भाजपाचा काहीही संबंध नसल्याचं भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे। आपल्या

0: Timing and power behind it, and it goes straight to the fielder. There's Willing, and India remain at none for 30. And this is a very tough group. If you look at the Group B, they want England, Scotland, West Indies, New Zealand, Ireland, and Sri Lanka. Though I won't rate them very badly, but this is also a very tough group. The Group 1 that India is playing. I'm very impressed with Van der Wanning. She's got some pace, she's got the ball to move around a little bit. Everything settles down. Here she is now running in, passes the umpire and bowl, short and wide, she cuts Shefali and it'll race away towards the backward point fence for four.
1: Ye laga, abha ka choka.
0: Well, that's the mistake she's doing. She's not pitching the ball up short and wide, and it'll get hammered away in the power play. Only two fielders are allowed outside the 30-yard circle. And Netherlands, I think they're known for football, as the orange clothing is very significant. They are playing the World Cup football to the men's team, and this is a big boost for the Netherlands women to get along with T20 cricket. Up she comes now in bowls. Fuller driven, lifted in the air, and over the top of it off, and it's gone one bounce into the fence for four.
1: Ye laga, abha ka choka.
0: Well, beautifully timed. It was just pitched up, and she was on top of it. It was kind of a friendly half-volley, I would say, by all means. And Shefali Verma, the player of the match in the women's 50 over World Cup, awesome. And everyone wants her to find some form. So, India racing away inside the power play. And I'm not sure whether it's the right call to bat second from the Netherlands point of view. Three boundaries in this over. One ball to go in the fourth. Warning bowls. Oh, she tries to cut it away. And a bit of swing there. She was trying to glide it outside the off stump and missed it and went through to the keeper. So four overs gone. India really going well. None for 42.
2: भारत का इस समय स्कोर काफ़ी धीरे धीरे बढ़ता हुआ, जैसा कि श्रोताओं को जानकारी होगी कि 20 ओवर के मैच में 6 ओवर पहले जो फेंके जाते हैं वो पावर प्ले के रूप में, जहां पर 9 खिलाड़ी विकेट कीपर और गेंदबाज के साथ में 9 खिलाड़ी 30 गज के घेरे के अंदर रहते हैं, लेकिन उसके अलावा 2 खिलाड़ी बाहर रहते हैं और उसके बाद 5 खिलाड़ी घेरे के बाहर और उसके अलावा शेष खिलाड़ी घेरे के अंदर। इस समय 42 रन का स्कोर है भारतीय टीम का, और उन एक कदम आगे बढ़े अगली गेंद थी ज्वेलिंग की और ड्राइव किया 4 रन के लिए।
1: ये लगा आभा का चौका।
2: भारत इस टूर्नामेंट में 4.1 ओवर का खेल हो चुका है और बेहतरीन तरीके से बल्लेबाजी कर रही है। और उन श्रोताओं की जानकारी अगर लेना चाहें तो हीदर सीजर्स जो टीम है इस समय खेल रही है, हीदर सीजर्स भी
3: करू शकतील आणि त्याला कोणी फार हरकत घेऊ शकेल, अमेरिका घेऊ शकेल असं वाटत नाही। इराकची दुसरी एक जी मागणी आहे ती अमेरिकेने मान्य केली आहे, ती म्हणजे अमेरिकेने आपली सर्व सैन्य आणखीन लष्करी जी काय दल विमानं अमुक तमुक सगळं त्यांनी माघारी घ्यायला पाहिजे, ही त्यांची अट आहे। अमेरिकेने ती मान्य केली आहे, म्हणजे अमेरिकेचे सैनिक वगैरे इराणच्या किंवा त्याच्या बाजूच्या भूमीवरती असणार नाहीत आणि समुद्रधुनीतून सुद्धा ते माघार घेतील। इराणच्या बंदरांवरती अमेरिकेने जो काही कब्जा म्हणता येणार नाही, पण त्यांच्यावरती त्यांनी जी बंदी घातलेली आहे ती बंदी उठवली जाईल। आणखीन एक जे महत्वाचं म्हणजे आता हा आर्थिक मुद्दा आहे इराणच्या संदर्भातला, इराणच्या बाजूनी जे करारामधला जो मुद्दा आहे तो की इराणनी अगदी सुरुवातीच्या याच्यामध्ये त्यांच्या वाटाघाटींमधून जो एक मुद्दा येत होता तो रिपेरेशन्स, म्हणजे युद्ध खंडणी अमेरिकेने द्यावी आम्हाला, कारण अमेरिकेने हा आमच्यावरती एकतर्फी हल्ला केलेला आहे, हे एक बेकायदेशीर युद्ध आमच्यावर लादलंय आणि त्यामुळे आमचं जे नुकसान झालंय त्या नुकसान भरपाई आम्हाला द्यावी। तर आता त्या पद्धतीचे रिपेरेशन्स नाही आहेत, म्हणजे निदान करारामध्ये त्याबद्दलची चर्चा नाहीये, पण अमेरिकेनी गेली अनेक वर्ष, निदान 20-25 वर्ष इराणची मालमत्ता, अमेरिकेत असलेले त्यांचे जे काही इन्व्हेस्टमेंट्स आहेत ते जे गोठवलेले आहेत त्या मालमत्ता ते खुल्या करणं आणि इराणवरती असलेले आर्थिक निर्बंधही ते काढून घेणं ही एक महत्वाची बाब ज्याच्यामुळे इराणने कदाचित या प्रकारच्या प्रस्तावाला मान्यता दिली असणार आहे। आणि अमेरिकेच्या दृष्टीने याच्यामध्ये काय आहे, तर इराणने हे मान्य केलंय की आता युद्ध थांबवू, म्हणजे मला अमेरिकेच्या दृष्टीने याच्यात काय फायदेशीर आहे हे फार मोठं काही दिसत नाहीये, पण युद्ध संपेल हे त्याच्यामधली महत्वाची गोष्ट आहे।
4: थोडक्यात अनेक बाबतीत हा करार जितका इराणच्या हिताचा आहे तितकाच अवघ्या जगाच्या पण हिता

0: करण्याचा आहे शांततेच्या दृष्टीनं आपण असं नक्कीच म्हणू शकतो. पण अनेक वेळा असा करार होण्याच्या शक्यता निर्माण झाल्या होत्या आणि पुन्हा पुन्हा नंतर संघर्ष उफाळून आला आणि त्यामुळे असा करार होऊ शकला नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर आत्ताचा करार होईल याबाबतची निश्चितता अनिश्चितता याबाबतीत तुम्ही काय सांगाल आणि त्याची कारणमीमांसा कशी कराल?
1: आपण जो प्रश्न विचारलाय त्याच्याबद्दल सांगायचं म्हणजे 100 दिवसापेक्षा जास्त हे युद्ध चालू होतं आणि या युद्धामुळे एकंदरीतच जगावर बरेच परिणाम झाले, जागतिक राजकारणावर मोठे परिणाम झाले आणि प्रामुख्याने पश्चिम आशियाई देशांच्या राजकारणावर मोठा त्याचा प्रभाव पडणार आहे आणि पडतोय. कराराच्यामुळे काय मोठं होणार आहे कसं होणार आहे माहिती नाही. कराराचा मुख्य उद्देश आहे युद्ध थांबवणे आणि ह्या कराराने युद्ध थांबेल अशी आता आपण आशा करूया. पण अजून 2 दिवस आहेत म्हणजे परवा शांतता करारावर सह्या होतील. पण आधीचे सुद्धा ह्याच पद्धतीचे जे प्रयत्न होते ते प्रयत्न बघता बघता कोसळलेले आपल्याला दिसले आणि त्याचं एक कारण आपल्याला दिसतं आणि ते अजूनही तसंच आहे आणि त्यामुळे ही चिंता आहे अजून. मला असं वाटतं जगात जे कोणी ह्या घडामोडींचा अभ्यास करतायत त्यांच्याही डोक्यामध्ये ते आहे. ते म्हणजे इस्रायल. इस्रायलनी या करारामध्ये सामील व्हायला नकार दिलेला आहे. खर तर इस्रायल हा युद्धामधला एक मोठा घटक आहे. अमेरिका आणि इस्रायल दोघांनी मिळून इराणवर हल्ला केला आणि त्याच वेळेला इस्रायलनी लेबॅननवर पण हल्ला सुरू केला. गाझामध्ये त्यांनी आपले हल्ले वाढवले आणि आता परिस्थिती अशी आहे की त्यांना हा करार नको असल्यामुळे पुन्हा लेबॅननवर त्यांनी कालपासून हल्ले सुरू केले. प्रश्न असा आहे की हा करार ट्रम्प यांना किती महत्वाचा वाटतो त्यावर ह्या कराराचं भवितव्य काही प्रमाणात अवलंबून आहे. कारण इराण आणि अमेरिका दोन्ही बाजूनी काही बाबतीमध्ये माघार घेतली आणि काही बाबतीमध्ये त्यांनी आपल्या भूमिका स्पष्ट केल्या आहेत आणि त्यावर ते ठाम आहेत. पण लेबनन मध्ये सुद्धा म्हणजे एक महत्वाची अट इराणनी जी घातलेली आहे ह्या कराराच्या आधीची ती अशी आहे की सर्व प्रकारचे हल्ले आणि सर्व प्रकारचं जे काही युद्ध आहे ते थांबलं पाहिजे सर्व भागात. त्याच्यामध्ये लेबनन पण येतं. आता ही गोष्ट ते किती रेटतात हे आपल्याला बघावं लागेल. पण मला असं वाटतं की ह्या बाबतीत ट्रम्प यांनी काही प्रमाणात इस्रायलच्या बाबतीत नाराजी दर्शवलेली आहे. त्यांनी नेतान्याहू यांच्याबद्दल असंही म्हटलं की हा फारच कठीण माणूस आहे. पण कदाचित अमेरिका पुन्हा एकदा इस्रायलच्या ह्या ट्रॅपमध्ये न अडकता अमेरिकेने जर का पुढाकार घेऊन पुढे गेले आणि इराणनेही आपली अट थोडी हलकी केली तर हा करार होईल. या करारावर सह्या होतील आणि ह्या करारावर सह्या होणं म्हणजे आत्ता जे युद्ध चालू आहे ते युद्ध थांबणं. आणि ते युद्ध थांबण्याची केवळ बातमी आली तरी गेल्या 2 दिवसांमध्ये कच्च्या तेलाच्या किमती खाली आलेल्या आहेत आणि काही प्रमाणात मला असं वाटतं लोकांच्या मनात आशा निर्माण झालीय की आता हे जे संकट आलेलं आहे युद्धामुळे ते संकट काही प्रमाणात कमी होईल.
0: अरुणा मॅडम, आता थोड्याच वेळापूर्वी तुम्ही उल्लेख केल्याप्रमाणे इराणचा अणु कार्यक्रम हा या संघर्षातला एक कळीचा मुद्दा होता. आता या पुढच्या वाटाघाटींमध्ये त्याबद्दलची स्थिती काय दिसते याविषयी काय माहिती द्याल?
1: त्यांनी पहिल्यापासून हे म्हटलेलंच होतं की आमचा अणु कार्यक्रम हा शांततेसाठी आहे आणि वारंवार आंतरराष्ट्रीय अणु नियामक जे मंडळ आहे त्या मंडळाच्या सभासदांनी इराणमध्ये वारंवार भेटी देऊन हे चेक केलेलं होतं की आहे का. आणि त्यांनी म्हटलेलं होतं की इराण हा अणुशस्त्र बनवत नाहीये, त्यांचा कार्यक्रम शांततेसाठी आहे. आता गुप्तपणे ते काही करत असतील तर आपल्याला कोणालाच माहिती नाही, ते कुठल्याच राष्ट्राला कसं सांगता येणार नाही बाहेरून. पण त्यांना कायमच याबद्दलचे सर्टिफिकेट मिळाले की ते नाहीये. त्याच्या अगोदर ओबामांच्या बरोबर त्यांनी करार केलेला होता अणु कार्यक्रमाच्या बद्दल आणि इराणने आपल्यावरती बंधनं लादून घेतलेली होती. इराणने आत्ताही तेच म्हटलंय पण इराणने एक म्हटलंय की आम्ही युरेनियम आमच्याकडचं नष्ट करणार नाही किंवा देणार नाही. म्हणजे आपला शांततेसाठीचा अणु कार्यक्रम चालू राहील हा मुद्दा त्यांनी ठेवलेला आहे. आज आपल्याला असं दिसतंय की हा कार्यक्रम इराण चालू ठेवतं का नाही, पण अगदी शांततेसाठी सुद्धा जर का तुमच्याकडे न्यूक्लिअर कपॅसिटी असेल तर तुम्ही शस्त्र केव्हाही निर्माण करू शकता हे जगात सगळ्यांना माहिती आहे. अमेरिकेने सध्या तरी इराणच्या ह्या अणु कार्यक्रमाच्या बद्दलच्या ज्या धोरणाला की बा आम्ही शांततेसाठी बनवतो याला मान्यता दिलेली असं दिसतंय किंवा या करारात ते चालू ठेवू असं दिसतं. आणखीन एक मुद्दा सांगायचा होता तो म्हणजे क्षेपणास्त्रांच्या संदर्भात इराणनी कोणत्याही प्रकारचं लिमिट मान्य करणार नाही हे आधी स्पष्ट केलं आहे की आमच्या क्षेपणास्त्रांच्या कार्यक्रमावर आम्ही बंदी आणू देणार नाही, तो नॉन निगोशिएबल आहे हाही भाग आहे.
0: या करारातून अवघ जग ज्याची वाट पाहतंय ते म्हणजे हॉर्मुझची समुद्रधुनी खुली होणार आहे. पण हॉर्मुझची समुद्रधुनी खुली होणार म्हणजे नेमकं काय होणार, त्याचा जागतिक अर्थव्यवस्थेला पर्यायानं भारताला कशाप्रकारे दिलासा मिळणार आहे याबद्दल सगळेच जण जाणून घ्यायला उत्सुक आहेत, त्याबद्दल काय सांगाल?
1: हॉर्मुझची समुद्रधुनी अगोदर खुलीच होती. 28 फेब्रुवारीच्या आधी त्याच्यात काहीही प्रॉब्लेम्सच नव्हते. अगदी नॉर्मली जहाज एक जात होती, सर्व प्रकारचा व्यापार तिथून चालत होता.

0: वेळेला तो एक चोक पॉइंट असेल याबद्दलची काही कल्पनाही नव्हती. म्हणजे सुएझ कॅनॉल होताच, पण हा सुद्धा चोक पॉइंट होईल असं त्यावेळेला वाटलेलं नव्हतं. पण युद्ध चालू झाल्यावर इराणनी होर्मुझच्या समुद्रसेनेचा हा जो सामरिक त्याचं जे महत्व आहे ते लक्षात घेऊन त्यांनी ते बंद केलं. कारण हा त्यांनी शस्त्र म्हणून एका परीने ह्या गोष्टीचा वापर केला आणि त्यामुळे जो व्यापारात अडथळा निर्माण झाला आणि ज्याच्यामुळे पुढे तेलाच्या बाबतीतलं जे जागतिक संकट तयार झालं, कारण जवळजवळ दुप्पट झाल्या तेलाच्या किमती बॅरल मागे, आणि त्याचा परिणाम सगळीकडे झाला, अमेरिकेमध्ये सुद्धा त्याचा परिणाम झाला. तर तो मुद्दा अमेरिकेने आता लावून धरलेला आहे की होर्मुझची समुद्रधुनी खुली व्हायला पाहिजे आणि इराणने त्याला तत्वत मान्यता दिली की 60 दिवस तरी ही समुद्रधुनी पूर्ण खुली असेल की मग पुढेही खुली असेल, पण पुढे ते काय करतील, कारण आता असं आहे की त्याच्यामध्ये काही ठिकाणी सुरुंग पेरलेले, त्यामुळे त्यांना अजून त्या समुद्रधुनीचं सेफ करण्यासाठी त्यांना काही पावलं उचलावी लागतील. पण बऱ्याच अंशी जिथे सेफ्टी आहे तिथे ते ती समुद्रधुनी खुली करतील. आता समुद्रधुनी खुली होईल काही काळाने, कदाचित ते त्या ठिकाणी टोल आकारतील एका परीने. टोल म्हणजे ते म्हणतील आम्ही ते मॅरिटाईम सर्व्हिस असा शब्द वापरला जातोय की जहाजांची सुरक्षितता आम्ही देण्यासाठी आम्ही त्यांच्याकडून काही फीज वसूल करू. ते आता ते म्हणत नाहीये पण ते करणार ते, कारण त्यांच्या प्लॅनमध्ये तो एक भाग आहे. तर त्यांचं प्रचंड नुकसान झालं युद्धामध्ये, ते भरून कसं काढायचं तर ते आम्ही या पद्धतीने भरून काढू हेही त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे आता पहिले 60 दिवस ती पूर्ण खुली असेल. आता पुढे काय होतं हे आपल्याला पाहायला लागेल, आत्ताच आपण सांगू नाही शकत. पण खुला झाल्यामुळे भारताच्या दृष्टीने काय होणार आहे, तर भारतात पूर्वीप्रमाणे आपल्याला तेल आयात करता येणार आहे. तेल आपली आयात जर का पूर्ववत झाली तर आपल्या देशातलं सुद्धा हे जे तेलाचं संकट आहे, म्हणजे गॅस न मिळणं किंवा कमर्शियल गॅस अत्यंत महाग होणं, ह्या गोष्टी कदाचित रिव्हर्स होतील आणि भारतीय अर्थव्यवस्थेला काही प्रमाणात दिलासा मिळू शकेल. हे युद्ध थांबणं आणि सातत्याने हा जो होर्मुझच्या समुद्रधुनीचा वापर करून जागतिक व्यापारावरती जे काही बंधनं येत होती ती निघणं हा एक महत्वाचा भाग आहे आणि त्यामुळे काही प्रमाणात जागतिक व्यवहार आहेत ते सुरळीत होतील आणि शांतता प्रस्थापित होईलच.
1: अरुणा मॅडम, हे युद्ध जरी अमेरिका इस्रायल आणि इराणमधलं असलं तरी हा करार अवघ्या जगासाठी आणि भारतासाठी सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. इतक्या महत्वाच्या विषयावरती तुम्ही फार सोप्या शब्दांमध्ये नेमकी माहिती दिलीत, त्यासाठी आपला वेळ दिलात, याकरता आकाशवाणीच्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार.
0: या मुलाखतीसाठी मला बोलावलं याबद्दल धन्यवाद.
1: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर तसंच आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनलवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय सोनाली मनसेकर आणि मुलाखत तुषार पवार.
2: श्रोते हो, वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
3: ध्यानधारणा योगसाधना ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली एक अनमोल देणगी आहे. हीच ध्यानधारणा जगभरातल्या विविध प्रकारच्या हिंसा थांबवण्यासाठी नेमकी दिशा देईल अशा ठाम विश्वासाने जगभरात कार्यरत असलेले केमिकल इंजिनिअरिंग, पेट्रोलियम इंजिनिअरिंग ते इनर इंजिनिअरिंग असा प्रवास अनुभवणारे मंदारा आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आपल्याला भेटायला येत आहेत FM गोल्ड वाहिनीवर.
4: मेंटल हायजीन साठी आपण काय करतो?

0: नवव्या पिढीची आघाडीची गायिका शरयू दाते आपल्या भेटीला येणार आहे. जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने मराठी हिंदी रियालिटी शो मधली स्पर्धक ते पार्श्वगायिका हातीचा सुरेल प्रवास.
1: नारी सात जन्मासाठी बांधली ग दोरी.
2: कर वो उतरी हैं और बहुत ही मजबूती के साथ मुंह अपना.
0: नक्की ऐका रविवारी 21 जून रोजी सकाळी 11 वाजता 100.1 FM गोल्ड मुंबई आणि न्यूज ऑन AR ऍप वरही.
3: आकाशवाणी मुंबई.
2: मेसी जैसे ग्रेट फुटबॉलर्स हैं और अल्कारेज जैसे टेनिस के सितारे हैं वहाँ.
3: माझ शिवार.

शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आजच्या माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत आहे. आज आहे बुधवार. भारतीय सौर दिनांक ज्येष्ठ 3/1948 अर्थात 17 जून 2026. मंडळी, आजच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आपण ऐकूया हे छानसं गीत.

0: मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत सुपर एल निनोचा मत्स्य व्यवसायावर होणारा परिणाम आणि त्याचे नियोजन याविषयी डॉक्टर शशिकांत मेश्राम यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, सध्या आपण बघतोय की पाऊस तर अजून आलेलाच नाहीये आणि पाऊस उशिरा येणार हे सगळं आपण ऐकतोय. अल निनोचा प्रभाव आहे त्याच्यामुळे पाऊस अजून उशिरा येणार, या सगळ्या बातम्या आपल्याला सतत कानावर पडत आहेत. पण या अल निनोचा जसा शेतीवर परिणाम तर होतोय, तसंच आपल्या मानवी जीवनावर परिणाम होतोय आणि तसाच परिणाम हा मत्स्य व्यवसाय आहे आणि मत्स्य संवर्धन आपण जे करत असतो त्याच्यावर सुद्धा दिसून येतोय. तर अल निनोचा मत्स्य व्यवसाय आणि मत्स्य संवर्धनावर होणारा जो परिणाम आहे आणि त्याचं नियोजन हे आपण कसं करायला हवं हा अतिशय महत्वपूर्ण असा विषय आज आपण चर्चेला घेतलेला आहे. आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलेला आहे डॉक्टर शशिकांत मेश्राम सरांना. मेश्राम सर हे संशोधन अधिकारी म्हणून मत्स्य उपकेंद्र तारापूरवाला जीवशास्त्रीय संशोधन केंद्र पनवेल इथे कार्यरत आहेत. सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: सर आपण बघतोय की हे सगळं आपण चर्चा खूप ऐकतोय, बातम्यांमध्ये सुद्धा सगळं हे बघतोय, पण हे अल निनो म्हणजे काय, नेमकं काय सांगाल?
2: अल निनो हा असा इफेक्ट आहे की म्हणजे ज्याच्यामुळे थोडक्यात आपण म्हणू की वातावरणाच्या बदलामुळे समुद्राचं तापमान वाढत आहे. प्रशांत महासागरामध्ये थोडक्यात सांगायचं म्हणजे समुद्राला ताप आलेला आहे आणि त्या ताप आला असल्यामुळे आपल्याला हे पर्जन्यमान किंवा जो पाऊस पडणार आहे ते सर्व वातावरणातले बदल आपल्याला अनुभवाला मिळतात आहेत. आणि ही अशी कंडिशन आज अल निनोची निर्माण झालेली आहे की गेल्या 70 वर्षात, आजच बातमी वाचली त्या याच्यानुसार गेल्या 70 वर्षात अशा पद्धतीची परिस्थिती ही पहिल्यांदाच निर्माण झालेली आहे आणि याचा इफेक्ट हा पाऊस पडण्यावर होणार आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला या संदर्भात व्यवस्थित मॅनेजमेंट करण्याच्या हिशोबाने मत्स्य व्यवसाय किंवा मत्स्य संवर्धनाबाबत माहिती करून घेणे हे अतिशय गरजेचं झालेलं आहे.
1: बरोबर, नक्कीच. आता सर तुम्ही आता म्हणालात म्हणजे समुद्राला ताप आलाय असं आपण म्हणतो, पण मग समुद्राच्या पाण्यावर ह्याचा काय नेमका परिणाम होणार आहे?
2: आता समुद्राचं पाणी त्यामुळे काय झालंय, जे अपवेलिंगची मुव्हमेंट आहे, अपवेलिंगची मुव्हमेंट अशी असते की त्याच्यामुळे जे समुद्रात फायटोप्लँक्टन तयार होतं, वनस्पती प्लवंग, प्राणी प्लवंग हे माशांचं प्रमुख खाद्य आहे, त्यांना वाढीसाठी लागतं न्यूट्रियंट्स. हे न्यूट्रियंट्स कुठून येतात? अपवेलिंगच्या माध्यमातून. मग जर अपवेलिंगचीच मुव्हमेंट व्यवस्थित झाली नाही म्हणजेच काय, न्यूट्रियंट्स माशांच्या खाद्यांना मिळणार नाही, माशांचं खाद्य त्यामुळे व्यवस्थित तयार होणार नाही आणि जी माशांची पिल्लांना खाद्य पाहिजे ते खाद्य न मिळाल्यामुळे बऱ्याच माशांची मृत्यू होईल आणि त्याच्यामुळे येणारं उत्पादन जे आहे ते फार कमी होईल असं त्याच्यामुळे होणार आहे.
1: अच्छा अच्छा. पण मग ह्या सगळ्याचा परिणाम माशांवर सुद्धा नक्कीच होत असेल नाही का, काय सांगाल तुम्ही?
2: होय, या याच्यामुळे परिणाम असा होणार आहे की माशांचं उत्पादन कमी येणार आहे, जसे की बांगडा, रिबन फिश ज्याला आपण बघा म्हणतो, ऑइल सार्डिन, बोंबील, या माशांचं 10-20% उत्पादन कमी येणार आहे. दुसरं गोष्ट शिफ्ट होणार आहे यांचं, म्हणजे आज ते समुद्राच्या किनाऱ्याजवळ आहेत पण ते उष्ण तापमानामुळे ते थोडं आत जाणार आहेत आणि आत गेल्यामुळे आपल्याला जे 10 फॅदमच्या जवळपास मासे मिळत होते ते न मिळता समुद्रात बोटींना ते मासे पकडण्यासाठी थोडं आतमध्ये जावं लागेल आणि त्याच्यामुळे जे लागणारं इंधन आहे ते थोडं जास्त प्रमाणात लागेल, म्हणजेच ती जी कॉस्ट आहे ती कॉस्ट वाढणार आहे, हे या माध्यमातून आपल्याला निदर्शनास येत आहे.
1: बरोबर. सर याचा माशांचं जे उत्पादन आहे मिळणारं त्याच्यावर काय मोठा परिणाम होऊ शकतो?
2: उत्पादनामध्ये मुख्यतः सांगायचं म्हणजे आता याच्यातला जो महत्वाचे मासा म्हणजे ऑइल सार्डिन, बांगडा,
1: बर,
2: ह्यांचं प्रमाण का कमी होणार आहे, कारण की ब्रीडिंग पिरियड मध्ये जे काही खाद्य तयार व्हायला पाहिजे ते खाद्य तयार न झाल्यामुळे ह्या माशांची पिल्ल ज्यावेळेस निर्माण होतात ते फायटोप्लँक्टन तयार होणार नाही, फायटोप्लँक्टनवर जगणारे झूप्लँक्टन तयार होणार नाही आणि झूप्लँक्टन आणि फायटोप्लँक्टन हे नसल्यामुळे माशांची बऱ्याच प्रमाणात मृत्यू

0: होणार आहे आणि ती मर्तूक झाली तर आपलं नक्की त्याच्यातलं मिळणारं उत्पादन आहे ते कमी होणार आहे असं या माध्यमातून आपल्याला लक्षात येत आहे.
1: पण म्हणजे सगळ्या माशांवर ह्याचा परिणाम होणार नाहीये.
0: जे शोरच्या जवळचे मासे आहेत म्हणजे सरफेसच्या जवळचे मासे आहेत, कारण की सरफेस टेम्परेचर वाढत आहे आणि ते सरफेस टेम्परेचर वाढल्यामुळे सर्व परिणाम आहेत. त्यामुळे जे पिलॅजिक फिशेस आहेत त्यांचं उत्पादन मोस्टली याच्यामध्ये कमी होणार आहे.
1: आता सर, जेव्हा आपण तलावामध्ये मत्स्य संवर्धन करतो तर मग हे मत्स्य संवर्धन करताना काय नेमकं नियोजन करणं गरजेचं आहे?
0: आपण बघतोय की समुद्रातली मासे उत्पादन हे कमी होणार आहे, त्यामुळे चांगलं उत्पादन माशांचं मिळण्यासाठी आपल्याला अजून काही नियोजन करण्याची गरज आहे. जसं की कोस्टल अॅक्वाकल्चर आपल्याला करता येऊ शकेल. मग ते कोस्टल अॅक्वाकल्चर करताना आपण थोडा विचार करण्याची गरज आहे की म्हणजे जे पिंजरे आहेत ते थोडं डीपोल भागामध्ये असणे गरजेचं आहे, नाही तर त्या तापमानामुळे आपले मासे मरतील.
1: अच्छा,
0: त्याच्यामुळे आपलं उत्पादन कमी होईल. तापमान ज्यावेळेस वाढतं तर ऍटोमॅटिक ऑक्सिजनचं प्रमाण हे कमी होतं आणि ज्यावेळेस ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं ऍटोमॅटिक खाद्य कमी खातो मासा आणि ते खाद्य कमी झाल्यामुळे उत्पादन कमी मिळते. हे असं लिंकअप आहे. त्याच्यामुळे आपल्याला मत्स्य संवर्धन करत असताना महत्वाचे घटक काही तपासणं पाण्याचे गरजेचं आहे. जसं की तापमान, आतापर्यंत तापमान किंवा जे IMD आहे म्हणजे इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट आपल्याला काही हवामानाचा अंदाज देत असतं, पण ते काही ठराविक जिल्हा पातळीवर किंवा तालुका पातळीवर असतं. पण आज बदल अशा प्रकारे लक्षात येत आहे की म्हणजे तुमच्या तालुक्यामध्ये तुमच्या एरियामध्ये पण बदल लक्षात येत आहेत. त्यामुळे कधी कधी ड्राऊट निर्माण होत आहे म्हणजे पावसाचा कालावधी खूप जास्त असणार आहे किंवा काही जवळच्या ठिकाणी खूप जास्त पाऊस पडणार आहे. त्याच्यामुळे दोन्ही प्रकारे आपल्याला अलर्ट राहणं गरजेचं आहे. आपल्या इथे जर शक्य असेल तर काही वॉटर पॅरामीटर आपल्या तलावाची आता नोंद ठेवण्याची अतिशय गरज निर्माण झाली आहे. जसं की पाण्याचं तापमान, साधा थर्मामीटर 100 रुपयाला बाजारात मिळतो, त्या थर्मामीटरच्या माध्यमातून पाण्याचं रेकॉर्डिंग दर दिवशी करणं गरजेचं आहे. कारण की माशांच्या वाढीला लागतं 28 ते 30 डिग्री सेल्सिअस मॅक्झिमम टेम्परेचर, त्याच्या वर गेलं तर मग आपल्याला विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.
1: अच्छा,
0: आणि म्हणून आपल्याला टेम्परेचर याचं रेकॉर्डिंग करणं गरजेचं आहे. दुसरं आपण सहज पॅरामीटर बघू शकतो तो पाण्यातला सामू, pH म्हणतो आपण, त्या pH ची नोंद घेतली तर आपल्याला काय पुढचं मॅनेजमेंट करता येईल याचा थोडा अंदाज घेता येईल. चुना लागत असेल तर चुना टाकता येईल, कारण की याच्यात ऍसिडिक पाणी होण्याची शक्यता आहे. तो ऍसिडिक पाणी कमी करायचं असेल तर आपल्याला चुनाची मात्रा द्यावी लागेल. त्याचप्रमाणे आपल्याला अमोनियाचं चेक करणं गरजेचं आहे, कारण की ज्यावेळेस टेम्परेचर वाढतं त्यावेळेस आपण खाद्य नेहमीच्या पद्धतीने टाकून चालणार नाही. कारण की आज आपण पारंपरिक पद्धतीने रेग्युलरली माशाला आपल्या वजनाच्या 4 ते 5% खाद्य देत होतो, दिवसातून 2 वेळा खाद्य देत होतो. पण आता आपल्याला वेगळ्या पद्धतीने थिंक करून आपले मासे वाचवायचे आहेत आणि त्याच्यामुळे ह्या स्पेशल काळजी घेणं आपल्याला गरजेचं झालेलं आहे. त्यामुळे हे तापमान अतिशय काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे. तलावाजवळ जे काही केजेस असतील त्याच्याजवळ परमनंट तापमान मोजण्यासाठी थर्मामीटर लावूनच ठेवा आणि थर्मामीटरचं तापमान 30-31 वर गेलं तर आपल्याला काही नियोजन करणं गरजेचं आहे.
1: बरोबर सर, आता आपण हे बघितलं की तलावातलं नियोजन आपण कसं करायला हवं, पण या सगळ्या गोष्टींसाठी नेमकी काळजी काय घ्यायला हवी?
0: काळजी म्हणजे आता आपण बघितलं जर टेम्परेचर तलावामध्ये वाढत असेल तर आपल्याला नियोजनाच्या दृष्टिकोनातून त्या तलावावर छोटस एक ग्रीन शेड नेट कापडचं आच्छादन उभं करणं गरजेचं आहे.
1: बरं,
0: जे साधारण 50% ग्रीन शेड नेट तुम्हाला बाजारात मिळतं. साधारण एक 10 गुंठ्याच्या तलावाला 1.5 ते 2 हजार रुपयाचा खर्च येतो.
1: बरोबर,
0: पण त्याचं नियोजन करणं आज गरजेचं आहे. त्यामुळे थोडं तापमान तलावाचं कमी करता येऊ शकेल. दुसरं आपण बघतो की पर्जन्यमान कमी होणार आहे, म्हणजे आहे तो तलावातलं पाणी आपल्याला व्यवस्थित वापरणं गरजेचं आहे. कुठे पाझर होत असेल तर ते थांबवलं पाहिजे. जर पॉलिथिन लाइनिंगचा तलाव तुम्हाला करता आला तर पॉलिथिन लाइनिंगचा तलाव करा. त्याचप्रमाणे गाळ तलावातला काढता आला तर तो काढा, कारण की गाळ जर असेल तर तापमान पाण्याचं अजून वाढणार आहे. त्याच्यामुळे आजपर्यंत आपण तापमान घेतलं नाही, पण आता आपल्याला स्पेशल तापमानाची नोंद करणं गरजेचं आहे. आणि म्हणून अशा पद्धतीचा थोडा थंडावा निर्माण होईल असं वातावरण तयार करायचं आहे आपल्या तलावामध्ये. प्लस जे काही पाणी मिळेल आता या पावसाळ्यामध्ये ते योग्य पद्धतीने आपलं वापरलं गेलं पाहिजे. प्लस याच्यामध्ये खाद्याचंही नियोजन थोडं वेगळ्या पद्धतीने करावं लागणार आहे. आता
1: अच्छा,
0: आता आपण कसं रेग्युलरली दिवसातनं दोनदा खाद्य देत होतो एका वेळेस, पण ते आता दोनदा न देता तीनदा द्यायचं आहे. कारण की आपण एकाच वेळेस जर खाद्य टाकलं तर अमोनिया होऊन मासे मरण्याची शक्यता आहे.
1: अच्छा,
0: आणि म्हणून आपल्याला एक विशेष काळजी गरजेचं आहे. जर पाण्यात अमोनिया तयार झाला आणि पीएच त्याचा ऍसिडिक झाला तर अर्ध्या तासात मासे मरून जाते.
1: अच्छा,
0: एवढं त्याचा इफेक्ट असतो आणि तापत्या उन्हात तर खूपच असतो. आणि म्हणून आपल्याला हे स्पेशल काळजी घेण्याची गरज आहे. जर तुम्हाला पाणी बदलायची सोय असेल तर पाणी बदलायचं आहे 20% आणि तेही सकाळच्या वेळेस 5 ते 7 दरम्यानच तुम्ही पाणी बदलायचं आहे आणि ते 20%. त्याच्यापेक्षा जास्त पाणी बदलाल तरी सुद्धा मासे मरण्याची शक्यता आहे. तुम्ही जर उन्हाच्या वेळेस जर पाणी बदललं त्यातही अचानक टेम्परेचर चेंज झाल्यामुळे मासे मरण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाणी चेंज करतानाही सकाळी 5 ते 7 या दरम्यानच चेंज करा.
1: अच्छा,
0: प्लस आजपर्यंत आपण कधी आपल्या तलावात एरेटर वापरले नाही, पण आज एरेटर वापरण्याची गरज निर्माण झाली आहे. मी स्वतः आमच्या फील्डवरच्या पॉन्डमध्ये अनुभवलेला आहे की माझे काही मासे एरेटर न लावल्यामुळे थोडी मरतूक झालेली आहे. पण ज्या दिवशी मी दुसऱ्या दिवशी लगेच एरेटर सुरू केला माझे मासे सर्व सेटल झाले आणि ते मासे आता व्यवस्थित आहेत. तर तशा पद्धतीचा अनुभव आमच्या फील्डवर सुद्धा येत आहे. प्लस वेगवेगळ्या संवर्धन सिस्टीम मध्ये वेगवेगळं टेम्परेचर नोंद केली जात आहे. म्हणजे बायोफ्लॉक टाक्या माझे जर आउटडोअर कंडिशनला आहे तर तिथे आजचं टेम्परेचर 38.4 वगैरे अशा पद्धतीचं जात आहे. पण ते इनडोअर कंडिशनमध्ये 34 वगैरे असं टेम्परेचर जात आहे दुपारच्या वेळेस 12 ते 2 दरम्यान. त्यामुळे 12 ते 3 दरम्यानचं टेम्परेचर आपल्याला नोंद करून जे बदल आहेत ते अनुभवायचे आहेत आणि तशा पद्धतीने आपण नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे टेम्परेचर घेताना दोन टायमिंगचे घ्या, सकाळी 6 आणि दुपारी जे घ्यायचं आहे टेम्परेचर ते 12 ते 2 दरम्यानचं, म्हणजे मॅक्झिमम टेम्परेचर आपल्याला मिळणं अपेक्षित आहे. त्याच्यानुसार आपण हे सर्व नियोजन करायचं आहे, तरच आपण आपल्या संवर्धन तलावातील मासे वाचवू शकू. अन्यथा तापमानातल्या बदलामुळे ते मासे मरतात आणि आपल्या लक्षात सुद्धा येत नाही. कारण की आपल्याला दरवर्षीची सवय माहिती आहे, पाऊस पडेल आणि नंतर मग डायरेक्ट मासे काढायला जाऊ आणि बघतो तर काय, मग असे मासे अचानक मरायला सुरुवात होतात. मासे वर येतात ऑक्सिजनसाठी आणि ते ऑक्सिजनसाठी वर येत असल्यामुळे अचानक मरतूक सुरू होते.
1: सर, आता परिणाम म्हणून काही रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो का?
0: होय, फार चांगला प्रश्न विचारला. कारण की रोग म्हटलं की मग उपाय आले हे आलं, त्याच्यापेक्षा आपल्याला आज पूर्वतयारी करावी लागेल काय ते बघणं महत्वाचं आहे. जेणेकरून रोग आल्यानंतर त्याच्या उपाययोजना करायची वाट न बघता आपण रोगच येऊ नये म्हणून याची काळजी
1: खबरदारी
0: घ्यायला हवी. याच्यामध्ये मुख्यतः काही बॅक्टेरिया युक्त सूक्ष्म जीवाणूमुळे काही रोग येण्याची शक्यता असते, मोस्टली एरोमोनास. त्यामुळे अशा वेळेस काय करायचं आहे, आता आपण रेग्युलरली स्टॉकिंग जे आहे म्हणजे माशांची स्टॉकिंग ते 20 ते 25% कमी करायची आहे.
1: अच्छा,
0: आतापर्यंत आपण कसं करत होतो, एका गुंठ्यामध्ये 1000 मासे टाकत होतो, पण आता माशांची संख्या आपल्याला साधारण 20 ते 25% कमी करायची आहे. म्हणजेच काय, आपल्याला 700 ते 800 मासेस टाकायचे आहेत. कमी मासेस स्टॉकिंग करून कमी पाण्यामध्ये आपल्याला चांगलं उत्पादन घ्यायचं आहे, ही पहिली काळजी घेणं गरजेचं. दुसरी काळजी काय घ्यायची आहे, कुठल्या पद्धतीचे मासे आपल्याला संवर्धन करायचे आहेत. जे वाढणारे मासे आहेत कमी कालावधीत, असं समजून चाला की मार्च एप्रिल पर्यंत आपल्या तलावात पाणीच नाही राहणार आहे, मग पाणीच नसेल तर आपला मासा मरेल. त्याच्यामुळे आपल्याला नियोजन हे करण्याची गरज आहे की म्हणजे मोठा साईजचा मासा टाकणे, म्हणजे फिंगरलिंग साईजचाच मासा आपल्या तलावात टाकला गेला पाहिजे, जेणेकरून तो पुढच्या 6 वाढला पाहिजे. वाढून आपण तो मार्केटिंग करू शकू, नाहीतर दरवर्षी आतापर्यंत आपण कसं करतो, साधारण मार्च एप्रिल नंतरच आपण मासे काढतो पूर्ण वाढलेले आणि त्यांना जवळपास 8-9 कालावधी मिळतो. पण कदाचित पाऊस नाही पडला तर आपल्याला हे नियोजन करणं गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे आपण 25% मासे हे कमी केले पाहिजे. याच्यामध्ये जेवढे काही मासे राहतील त्यांना वाढीला चालना दिली पाहिजे. प्लस खाद्याचं नियोजन केलं पाहिजे, खाद्य आपण हाय प्रोटीनचं न टाकता थोडं लो प्रोटीनचं खाद्य देणं गरजेचं आहे अशा वेळेस. आणि त्यांची खाद्य देण्याची वेळा आपण पूर्वी 2 देत होतो, आता ते 3 द्यायचं. दुपारच्या वेळेस खाद्य अजिबात देऊ नका. दुपारच्या वेळेस खाद्य दिलं आणि टेम्परेचर वाढलेलं असेल तर ऑक्सिजनचं प्रमाण कमी होईल आणि ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालं तर मासा खाद्य खाणार नाही. मासा खाद्य नाही खाल्ला तर तो कुजेल खाली जाऊन आणि त्या तलावातल्या पाण्याचं अमोनिया वाढेल. तो अमोनिया वाढल्यामुळे अर्ध्या तासातसुद्धा मासे मरू शकतात.
1: अच्छा,
0: त्यामुळे ही अतिशय महत्वाची आहे आणि ही काळजी घेणं फार गरजेचं आहे.
1: नक्कीच सर, आता आपण ही एवढी सगळी चर्चा केली परंतु तरीसुद्धा काही म्हणजे शेतकऱ्यांना समस्या उद्भवली, कुठे त्यांनी संपर्क साधायला हवाय?
0: आता मला सांगायला आनंद वाटतो की म्हणजे या नॉर्थ कोकणमध्ये डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत मत्स्य उपकेंद्र, तारापूरवाला सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र पनवेल येथे आहे आणि हे ठाणे रायगड येथील लोकांना अतिशय उपयोगाचं आहे. जवळच्या या संशोधन केंद्रावर तुम्ही आलात तर आम्ही तिथे उपलब्ध आहेत. ट्रेनिंगच्या माध्यमातून किंवा फोनवरही तुम्ही चर्चा केली तरी आम्ही या माध्यमातून तुम्हाला माहिती देऊ शकू आणि आपल्याला काय उपाययोजना केली पाहिजे हे आम्ही तुम्हाला सांगू शकू. त्यामुळे यावेळेस थोडं विशेष काळजी घेणं गरजेचं आहे कारण की पहिल्यांदाच असा
1: समस्येला
0: आपण तोंड देतो आहोत. यापूर्वी आपण कधी याच्यावर विचार सुद्धा केला नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला विशेष काळजी घेऊन आपले मासे वाचवायचे आहेत, वाढवायचे आहेत आणि त्यातून आपल्याला प्रॉफिट मिळवायचं आहे.
1: बरोबर,
0: त्यामुळे अशा संकटाचा धीराने आपल्याला तोंड द्यायचं आहे.
1: नक्कीच नक्कीच सर, आता तुम्ही जर सांगितलं की आमच्याशी तुम्ही संपर्क साधा तर त्यासाठी काही फोन नंबर तर तो दिलात तर बरं होईल.
0: यासाठी माझा जो संपर्क क्रमांक आहे मी सांगतो आहे, कृपया आपण लिहून घ्या 9834086 75. पुन्हा सांगतो 9834086 75. डॉक्टर शशिकांत मेश्राम, तुम्ही कधीही संपर्क करा आणि या एलनिनोशी रिलेटेड काही प्रश्न असतील तुमच्या मनामध्ये तर त्याचं मॅनेजमेंट मत्स्य संवर्धनादरम्यान कसं करायचं या संबंधितली माहिती मी देऊ शकेन.
1: नक्कीच सर, एकंदरीतच एलनिनोचा जो प्रभाव आहे तर त्याचा परिणाम बघता मत्स्य व्यावसायिकांनी किंवा शेतकऱ्यांनी खरंच खूप काळजीपूर्वक या परिस्थितीचा अभ्यास करून मत्स्य संवर्धन करणं गरजेचं आहे. तुम्ही सगळ्या ज्या गोष्टी सांगितल्या तर त्याचा विचारपूर्वक जर त्यांनी आपला व्यवसाय पुढे नेला तर नक्कीच त्यांना उत्पादन चांगलं मिळेल आणि आर्थिक स्रोत सुद्धा त्यांचा टिकून राहील असं आपण म्हणू शकतो. सर, आज आपण इथे आलात आणि याविषयी अतिशय योग्य असं मार्गदर्शन सर्व शेतकरी बांधवांना केलं. आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी बांधवांतर्फे मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद.
2: मंडळी, आत्ताच आपण सुपर एल निनोच्या मत्स्य व्यवसायावर होणारा परिणाम आणि त्याचे नियोजन याविषयी डॉक्टर शशिकांत मेश्राम यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली.
3: माझा आवार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका एल निनो आणि शेतीवर होणारे परिणाम या विषयावर निलेश राठोड यांची मुलाखत, सोबतच ऐका रसायनविरहित कीडा व्यवस्थापन या विषयावर डॉक्टर प्रशांत उंबरकर यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 22 जून 2026 रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.
4: ध्यानधारणा योगसाधना ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली एक अनमोल देणगी आहे. हीच ध्यानधारणा जगभरातल्या विविध प्रकारच्या हिंसा थांबवण्यासाठी नेमकी दिशा देईल अशा ठाम विश्वासाने जगभरात कार्यरत असलेले केमिकल इंजिनिअरिंग, पेट्रोलियम इंजिनिअरिंग ते इनर इंजिनिअरिंग असा प्रवास अनुभवणारे मंदार आपटे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आपल्याला भेटायला येत आहेत FM गोल्ड वाहिनीवर.
5: मेंटल हायजीनसाठी आपण काय करतो दर दिवशी? आपण काय करतो त्याला साधना म्हणू शकतो आपण. धन म्हणजे वेल्थ, साधना म्हणजे माझं वेल्थ जे कोणी चोरून घेऊ शकत नाही.
4: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष संवाद जरूर ऐका. दिनांक 19 आणि 20 जून रोजी 11:00 100.1 MHz FM गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही.
6: नमस्कार, मी ओंकार गोवर्धन.
7: नमस्कार, मी केतकी थत्ते.
6: आत्ता आम्ही दोघं अज्ञात मुंबई हे नितीन साळुंखे यांनी लिहिलेलं एक अमेझिंग पुस्तक आकाशवाणीसाठी वाचतोय. मुंबईतलं गिरणगाव जगप्रसिद्ध आहे. गिरणगावाची पूर्व पश्चिम व्याप्ती म्हणजे वरळी ते माझगाव शिवडी आणि दक्षिणोत्तर व्याप्ती म्हणजे दादर ते भायखळा. एवढ्याशा या भूभागावर कधी काळी 70 हून जास्त गिरण्या जन्माला आल्या होत्या.
8: मुंबईतल्या व्यापारी घराण्यात जन्मलेल्या माणिकजी यांचं इंग्रजी भाषेवर कमालीचं प्रभुत्व होतं. तेच त्यांना इंग्रज राज्यकर्त्यांच्या जरा अधिकच जवळ घेऊन गेलं.
6: मुंबईच्या इतिहासावर लिहिल्या गेलेल्या पुस्तकातून माझगावचा उल्लेख यायला सुरुवात होते ती मुंबईवर पोर्तुगीज अंमल सुरू झाला त्या काळापासून.
9: हे तुम्ही आकाशवाणीवर रोज ऐकू शकता, FM रेनबोवर सकाळी 7:45 वाजता आणि

0: अस्मिता वाहिनीवर सकाळी 9 वाजता
1: आणि न्यूज ऑन AIR या ऍप वर या दोन्हीचं लाइव्ह स्ट्रीमिंग तुम्ही ऐकू शकता
0: दोन्ही वेळेला.
1: तर नक्की ऐका
0: अज्ञात मुंबई.
2: मंडळी, कार्यक्रमात आता आपण ऐकूया आशा भोसले आणि रवींद्र साठे यांच्या स्वरातलं हे गीत.

0: माझा आवार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका अल निनो आणि शेतीवर होणारे परिणाम या विषयावर निलेश राठोड यांची मुलाखत, सोबतच ऐका रसायनविरहित कीडा व्यवस्थापन या विषयावर डॉक्टर प्रशांत उंबरकर यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 22 जून 2026 रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.
1: मंडळी, आज आपण इथेच थांबूया. पुन्हा आपली भेट उद्या 7:30 माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात.

श्रोतेहो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर. अवश्य ऐका. दिनांक 22 आणि 23 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गुणसागर गंभीर.

0: नव्या पिढीची आघाडीची गायिका शरयू दाते आपल्या भेटीला येणार आहे. जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने मराठी हिंदी रियालिटी शो मधली स्पर्धक ते पार्श्वगायिका हातीचा सुरेल प्रवास.
1: सात जन्मासाठी बांधली गादोरी.
0: गायिका शरयू दाते हिच्याशी गप्पा मारल्या आहेत दीप्ती आंबेकर हिने. नक्की ऐका रविवारी 21 जून रोजी सकाळी 11 वाजता 100.1 FM गोल्ड मुंबई आणि न्यूज ऑन AR ऍप वरही.
2: नमस्कार, मी ओंकार गोवर्धन.
3: नमस्कार, मी केतकी थत्ते.
2: आत्ता आम्ही दोघं अज्ञात मुंबई हे नितीन साळुंखे यांनी लिहिलेलं एक अमेझिंग पुस्तक आकाशवाणीसाठी वाचतोय. मुंबईतलं गिरणगाव जगप्रसिद्ध आहे. गिरणगावाची पूर्व पश्चिम व्याप्ती म्हणजे वरळी ते माझगाव शिवडी आणि दक्षिणोत्तर व्याप्ती म्हणजे दादर ते भायखळा. एवढ्याशा या भूभागावर कधी काळी 70 जास्त गिरण्या जन्माला आल्या होत्या.
4: मुंबईतल्या व्यापारी घराण्यात जन्मलेल्या माणिकजी यांचं इंग्रजी भाषेवर कमालीचं प्रभुत्व होतं. तेच त्यांना इंग्रज राज्यकर्त्यांच्या जरा अधिकच जवळ घेऊन गेलं.
2: मुंबईच्या इतिहासावर लिहिल्या गेलेल्या पुस्तकातून माझगावचा उल्लेख यायला सुरुवात होते ती मुंबईवर पोर्तुगीज अंमल सुरू झाला त्या काळापासून.
4: हे तुम्ही आकाशवाणीवर रोज ऐकू शकता. FM रेनबो वर सकाळी 7:45 आणि अस्मिता वाहिनीवर सकाळी 9
2: आणि न्यूज ऑन AIR या ऍप वर या दोन्हीचं लाइव्ह स्ट्रीमिंग तुम्ही ऐकू शकता
4: दोन्ही वेळेला.
2: तर नक्की ऐका
4: अज्ञात मुंबई.
5: ध्यानधारणा योगसाधना ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली एक अनमोल देणगी आहे. हीच ध्यानधारणा जगभरातल्या विविध प्रकारच्या हिंसा थांबवण्यासाठी नेमकी दिशा देईल अशा ठाम विश्वासाने जगभरात कार्यरत असलेले केमिकल इंजिनिअरिंग, पेट्रोलियम इंजिनिअरिंग ते इनर इंजिनिअरिंग असा प्रवास अनुभवणारे मंदार आपटे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आपल्याला भेटायला येत आहेत FM गोल्ड वाहिनीवर.
6: मेंटल हायजीनसाठी आपण काय करतो दर दिवशी? आपण काय करतो त्याला साधना म्हणू शकतो आपण. धन म्हणजे वेल्थ, साधना म्हणजे माझं वेल्थ जे कोणी चोरून घेऊ शकत नाही.
5: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष संवाद जरूर ऐका. दिनांक 19 आणि 20 जून रोजी सकाळी 11 100.1 MHz FM गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप वरही.

0: श्रोत्याहो, ठीक 8:05 आपण ऐकणार आहात राष्ट्रीय मराठी बातमीपत्र
1: आकाशवाणी मुंबई. विजया सहजराव राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसनशील देशांच्या मदतीसाठी वित्तीय यंत्रणा तयार करण्याची गरज असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं G7 परिषदेत प्रतिपादन. इराणसोबत युद्धबंदी करार अद्याप पूर्ण झालेला नाही, गरज पडली तर पुन्हा इराणवर हल्ला करू असा डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा. रेल्वे मंत्र्यांच्या हस्ते पुण्यात विविध विकास कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी. पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेचा प्रारंभ. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या कुठल्याही बंडखोर गटाला मान्यता देऊ नये अशी पक्षाची लोकसभेच्या सभापतींना विनंती. आणि लखनौ इथं सुरू असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचं अफगाणिस्तानपुढं विजयासाठी 403 धावांचं आव्हान. फ्रान्समध्ये एव्हियन इथं G7 परिषदेत आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं भाषण झालं. सर्वांच्या फायद्यासाठी समतोल, समावेशक आणि शाश्वत आर्थिक विकासाला प्रोत्साहन या विषयावर बोलताना प्रधानमंत्र्यांनी अधोरेखित केलं की विकसनशील देशांच्या मदतीसाठी वित्तीय यंत्रणा तयार करण्याची गरज आहे. जर्मनीचे चॅन्सेलर फ्रेडरिक मर्ज यांच्याशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची द्विपक्षीय चर्चा झाली. व्यापार, गुंतवणूक, संरक्षण सामग्री, माहिती तंत्रज्ञान आणि इतर संबंधित क्षेत्रांमध्ये उभयपक्षी संबंध दृढ करण्यावर दोन्ही नेत्यांमध्ये सहमती झाली. मोदी यांनी आज युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपियन परिषदेच्या अध्यक्ष उर्सुला वोन डेर लेयन यांच्याशीही द्विपक्षीय चर्चा केली. भारत आणि युरोपियन युनियनमधल्या मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटी हे ऐतिहासिक यश असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. भारत आणि युरोपियन युनियन सर्वसमावेशक धोरणात्मक अजेंडा हा दोन्ही बाजूंना लाभदायक ठरेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. इराणसोबत युद्धबंदीसाठीचा सामंजस्य करार अद्याप पूर्ण झालेला नाही, गरज पडली तर पुन्हा इराणवर हल्ला करू असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. ते फ्रान्समध्ये G7 परिषदेत बोलत होते. इराणसोबत शांतता कराराची घोषणा केल्यामुळे बाजारपेठेत सकारात्मक वातावरण आहे. होर्मुझची समुद्रधुनी 1-2 दिवसात पूर्णपणे खुली झाल्यामुळे इथून व्यापार सुरळीत सुरू होईल असं ट्रम्प म्हणाले. मात्र गरज पडली तर इराणवर पुन्हा हल्ला करण्याचा इशाराही त्यांनी दिला. पुणे रेल्वे स्थानकाच्या विस्तारासाठी सुमारे 600 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून आणखी 6 नवीन फलाट उभारले जातील असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज सांगितलं. पुणे रेल्वे स्थानकावर पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून रवाना केल्यावर तसंच विविध विकास कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी केल्यानंतर ते बोलत होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दूरस्थ पद्धतीनं उपस्थित होते. केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ तसंच शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील कार्यक्रमाला उपस्थित होते. JNPT आणि वाढवण या बंदरापर्यंत विदर्भ आणि मराठवाड्याचा संपर्क मजबूत करण्यासाठी समर्पित मालवाहतूक लोहमार्ग मिळावा असा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला आहे. त्यावर लवकरच काम सुरू करण्याचं आश्वासन वैष्णव यांनी दिलं.
2: महाराष्ट्र मे 2,00,000 करोड रुपये के प्रोजेक्ट्स आज रेलवे के चल रहे हैं और जल्दी ही मुंबई से पुणे 48 मिनट्स मुंबई टू पुणे.
1: हडपसर रेल्वे स्थानकावरून पुणे हडपसर पाटणा दानापूर या अमृत भारत एक्सप्रेसला वैष्णव यांनी हिरवा झेंडा दाखवला. आज सकाळी वैष्णव यांचं पुणे विमानतळावर आगमन झालं. केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी त्यांचं स्वागत केलं. राज्यात आकाशवाणीची यंत्रणा अधिक मजबूत करण्याचा केंद्र सरकारचा विचार असल्याचं यावेळी वैष्णव यांनी सांगितलं. पनवेल रेल्वे स्थानकावरची गर्दी कमी करण्यासाठी भारतीय रेल्वेनं राज्यात सोमाटणे चिखली कॉर्डलाईन प्रकल्पाला 172 कोटी रुपये खर्चासह मंजुरी दिली आहे. हा नवीन रेल्वे मार्ग कर्जत मार्गावरच्या चिखली आणि रोहा मार्गावरच्या सोमाटणे यांना जोडणारा अत्यंत महत्वाचा दुवा ठरेल असं रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे. हा प्रकल्प विशेषतः जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण आणि ट्रस्टशी संबंधित मालवाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचा आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या शुक्रवारी नवी दिल्लीत प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेच्या तब्बल 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन हप्ता वितरित केला जाणार आहे. हा कार्यक्रम केंद्र सरकारच्या रोजगार संबंधी महत्वाच्या योजनेमधला मोठा टप्पा असल्याचं प्रधानमंत्री कार्यालयानं म्हटलं आहे. या योजनेद्वारे रोजगार निर्मितीला चालना देण्यात येणार असून सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यात येत असल्याचंही प्रधानमंत्री कार्यालयानं म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या कुठल्याही बंडखोर गटाला मान्यता देऊ नये अशी विनंती करणारं पत्र खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना लिहिलं आहे. प्रसार माध्यमांमधल्या वृत्तानुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निवडणूक चिन्हावर निवडून आलेले काही खासदार स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळवण्यासाठी किंवा दुसऱ्या पक्षात विलीन होण्यासाठी लोकसभा कार्यालयाशी संपर्क साधत आहेत असं अरविंद सावंत आपल्या पत्रात म्हणाले आहेत. राजकीय पक्षांपासून स्वतंत्र असा कोणताही अधिकार विधिमंडळ पक्षाकडे नसतो, त्यामुळे पक्षाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या दाव्याचा कुठलाही प्रस्ताव आल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आपली बाजू मांडण्याची संधी दिल्याशिवाय कोणतीही अंमलबजावणी करू नये अशी विनंती खासदार अरविंद सावंत यांनी सभापती ओम बिर्ला यांना केली आहे. यासंदर्भात खासदार अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांनी आज सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली. पक्षाच्या शिष्टमंडळानं बिर्ला यांना पक्षबदल विरोधी कायद्यातल्या तरतुदींचं निवेदन सादर केल्याचं खासदार अनिल देसाई यांनी भेटीनंतर बातमीदारांना सांगितलं. एकदिवसीय क्रिकेट मालिकेत आज लखनौ इथं सुरू असलेल्या दुसऱ्या सामन्यात भारतानं अफगाणिस्तानपुढं विजयासाठी 403 धावांचं आव्हान ठेवलं आहे. अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केल्यावर शुभमन गिल आणि ईशान किशन यांच्या 224 धावांच्या भागीदारीच्या जोरावर भारतानं 402 धावा केल्या. शुभमन गिलनं 154 तर ईशान किशननं 125 धावा केल्या. अफगाणिस्तानतर्फे नांगे आलिया खारोतेनं 4 तर रशीद खाननं 3 गडी बाद केले. शेवटची बातमी हाती आली तेव्हा अफगाणिस्तानच्या 31व्या षटकात 5 बाद 170 धावा झाल्या होत्या. ICC महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि नेदरलँड्स यांच्यात UK लीड्स इथं सामना सुरू आहे. नेदरलँड्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 14 षटकात 1 बाद 134 धावा झाल्या होत्या. राज्यातल्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी उद्या मतदान होणार आहे. सर्व मतदान केंद्रांवर तयारी पूर्ण झाली असून मतदान केंद्र अधिकाऱ्यांना निवडणूक साहित्याचं वितरण करण्यात आलं आहे. अणुऊर्जा विभागाचे सचिव डॉ अजित कुमार यांनी तारापूर अणुऊर्जा स्थानकाला आज भेट दिली. जगातल्या सर्वात जुन्या असणाऱ्या TAPS-1 आणि TAPS-2 या अणुभट्ट्यांच्या कामकाजाचा त्यांनी आढावा घेतला. या दोन्ही अणुभट्ट्यांना नुकताच 10 वर्षाचा वाढीव कार्यकाळ मंजूर झाला आहे. या वाढीव कार्यकाळात अणुभट्ट्यांची सर्वसमावेशक तपासणी आणि कार्यक्षमतेचं मूल्यमापन करण्यासाठी स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर होणार असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसनशील देशांच्या मदतीसाठी वित्तीय यंत्रणा तयार करण्याची गरज असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं G7 परिषदेत प्रतिपादन. इराणसोबत युद्धबंदी करार अद्याप पूर्ण झालेला नाही, गरज पडली तर पुन्हा

इराणवर हल्ला करू असा डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा. रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते पुण्यात विविध विकास कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी. पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेचा प्रारंभ. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या कुठल्याही बंडखोर गटाला मान्यता देऊ नये अशी पक्षाची लोकसभेच्या सभापतींना विनंती. आणि लखनौ

0: श्रोते हो, याबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम इथेच संपतोय.
1: ध्यानधारणा, योगसाधना ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली एक अनमोल देणगी आहे. हीच ध्यानधारणा जगभरातल्या विविध प्रकारच्या हिंसा थांबवण्यासाठी नेमकी दिशा देईल अशा ठाम विश्वासाने जगभरात कार्यरत असलेले केमिकल इंजिनिअरिंग, पेट्रोलियम इंजिनिअरिंग ते इनर इंजिनिअरिंग असा प्रवास अनुभवणारे मंदार आपटे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आपल्याला भेटायला येत आहेत FM गोल्ड वाहिनीवर.
2: मेंटल हायजीनसाठी आपण काय करतो, दर दिवशी आपण काय करतो, त्याला साधना म्हणू शकतो आपण. धन म्हणजे वेल्थ, साधना म्हणजे माझं वेल्थ जे कोणी चोरून घेऊ शकत नाही.
1: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त

0: निमित्त विशेष संवाद जरूर ऐका. दिनांक 19 आणि 20 जून रोजी सकाळी 11 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही.
1: श्रोते हो, रात्रीचे 8:30 होत आहेत. सादर करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकूया पौर्णिमा मोडक यांच्या स्वरात MB भावे यांची ही रचना.

0: विविध प्रकारच्या हिंसा थांबवण्यासाठी नेमकी दिशा देईल अशा ठाम विश्वासाने जगभरात कार्यरत असलेले केमिकल इंजिनिअरिंग, पेट्रोलियम इंजिनिअरिंग ते इनर इंजिनिअरिंग असा प्रवास अनुभवणारे मंदार आपटे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आपल्याला भेटायला येत आहेत FM गोल्ड वाहिनीवर.
1: मेंटल हायजीन साठी आपण काय करतो? दर दिवशी आपण काय करतो? त्याला साधना म्हणू शकतो आपण. धन म्हणजे वेल्थ, साधना म्हणजे माझं वेल्थ जे कोणी चोरून घेऊ शकत नाही.
0: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष संवाद जरूर ऐका. दिनांक 19 आणि 20 जून रोजी सकाळी 11 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही.
2: श्रोते हो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर. अवश्य ऐका. दिनांक 22 आणि 23 जून ला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गुणसागर गंभीर.
3: श्रोत्या हो, कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकूया वैदेही करंबळेकर यांच्या स्वरातली रचना.

श्रोत्याहो, ठीक 8:45 आपण ऐकणार आहात समाचार संध्या. हे दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं बातमीपत्र आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण नंदिनी शंकर यांचं देश या रागातील व्हायोलिन वादन ऐकलं. त्यांना तबला साथ होती तनय रेगी यांची. विलंबित बंदिश एक तालात, तर मध्यलय आणि द्रुतगत बंदिश तीन तालात निबद्ध होती. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: माझा आवार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका अल निनो आणि शेतीवर होणारे परिणाम या विषयावर निलेश राठोड यांची मुलाखत. सोबतच ऐका रसायनविरहित कीड व्यवस्थापन या विषयावर डॉक्टर प्रशांत उंबरकर यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 22 जून 2026 रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.

0: नव्या पिढीची आघाडीची गायिका शरयू दाते आपल्या भेटीला येणारे जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने मराठी हिंदी रियालिटी शो मधली स्पर्धक ते पार्श्वगायिका हातीचा सुरेल प्रवास
1: दारी सात जन्मासाठी बांधली गादोरी।
0: गायिका शरयू दाते हिच्याशी गप्पा मारल्या आहेत दीप्ती आंबेकर हिने। नक्की ऐका रविवारी 21 जून रोजी सकाळी 11 वाजता 100.1 FM गोल्ड मुंबई आणि न्यूज ऑन AR ऍप वरही।
2: ध्यानधारणा योगसाधना ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली एक अनमोल देणगी आहे। हीच ध्यानधारणा जगभरातल्या विविध प्रकारच्या हिंसा थांबवण्यासाठी नेमकी दिशा देईल अशा ठाम विश्वासाने जगभरात कार्यरत असलेले केमिकल इंजिनिअरिंग, पेट्रोलियम इंजिनिअरिंग ते इनर इंजिनिअरिंग असा प्रवास अनुभवणारे मंदार आपटे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आपल्याला भेटायला येत आहेत FM गोल्ड वाहिनीवर।
3: मेंटल हायजीनसाठी आपण काय करतो दर दिवशी आपण काय करतो त्याला साधना म्हणू शकतो आपण। धन म्हणजे वेल्थ, साधना म्हणजे माझं वेल्थ जे कोणी चोरून घेऊ शकत नाही।
2: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष संवाद जरूर ऐका दिनांक 19 आणि 20 जून रोजी सकाळी 11 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप वरही।

श्रोते हो, आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. रात्रीचे ठीक 10:30 वाजले आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात निषाद बाकरे यांचं शास्त्रीय गायन. राग आहे खेमध्वनी. त्यांना त्यांच्या शास्त्रीय गायनात तबला साथ केली आहे मिलिंद जोशी यांनी, तर हार्मोनियम साथ आहे अनंत केमकर यांची. विलंबित बंदिश एकतालात निबद्ध असून त्याचे बोल आहेत साजन मोरा आयरियाज, तर द्रुतबंदिश 3 तालात निबद्ध असून द्रुतबंदिशीचे बोल आहेत तुम बिन जागी सारी रैना साजना. ऐकूया निषाद बाकरे यांचं शास्त्रीय गायन. राग आहे खेमध्वनी.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो, आत्ताच आपण निषाद बाकरे यांचं शास्त्रीय गायन ऐकलं. राग होता खेमध्वनी. त्यांना तबला साथ होती मिलिंद जोशी यांची, तर हार्मोनियम साथ अनंत केमकर यांची होती. विलंबित बंदिश एक तालात निबद्ध असून द्रुतबंदिश तीन तालात निबद्ध होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: माझा आवार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका अल निनो आणि शेतीवर होणारे परिणाम या विषयावर निलेश राठोड यांची मुलाखत. सोबतच ऐका रसायनविरहित कीड व्यवस्थापन या विषयावर डॉक्टर प्रशांत उंबरकर यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 22 जून 2026 रात्री 7:30 मिनिटांनी आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.

डीटीएच उपग्रह वाहिनी ऐकणाऱ्या आमच्या सगळ्या श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची डीटीएच उपग्रह वाहिनी AIR मराठी. रात्रीचे 11:12 होत आहेत. जाणून घेऊया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज दिवसभरात मुंबई शहर

ठिकाणी उपनगरामध्ये आभाळ ढगाळलेलं होतं. कमाल तापमान रेकॉर्ड करण्यात आलं. कुलाबा इथे 36, सांताक्रूज इथे 35 अंश सेल्सिअस किमान तापमान होतं. कुलाबा इथे, कुलाबा आणि सांताक्रूज या दोन्ही ठिकाणी 29 अंश सेल्सिअस. सापेक्ष आर्द्रता कुलाबा इथे 70 तर सांताक्रूज इथे 74%. पुढील 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरामध्ये आभाळ ढगाळलेलं असून रात्रीच्या वेळी रिमझिम पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 29 अंश सेल्सिअस राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मच्छीमार बांधवांसाठी सूचना, दिनांक 17 जून ते 21 जून या दरम्यान समुद्रामध्ये 45 ते 55 किलोमीटर वेगाने वारे वाहतील. वादळात त्यांचा वेग 65 किलोमीटर प्रतितास होण्याची शक्यता असल्याने मच्छीमार बांधवांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा वेधशाळेकडून देण्यात आला आहे. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलं हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. 11:14 होत आहेत. भावधारा या कार्यक्रमात प्रथम ऐकूया अलका सावंत यांनी गायलेलं हे भावगीत. वंदना विटणकर यांचं आहे.

0: संत चोखोबांचं भारूड आत्ताच आपण ऐकलं, आनंदराव सूर्यवंशी आणि सहकाऱ्यांनी गायलेलं. सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: श्रोते हो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर. अवश्य ऐका. दिनांक 22 आणि 23 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गुणसागर गंभीर.

0: नव्या पिढीची आघाडीची गायिका शरयू दाते आपल्या भेटीला येणार आहे. जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने मराठी हिंदी रियालिटी शो मधली स्पर्धक ते पार्श्वगायिका हातीचा सुरेल प्रवास.
1: नारी सात जन्मासाठी बांधली गादोरी.
0: गायिका शरयू दाते हिच्याशी गप्पा मारल्या आहेत दीप्ती आंबेकर हिने. नक्की ऐका रविवारी 21 जून रोजी सकाळी 11 वाजता 100.1 FM गोल्ड मुंबई आणि न्यूज ऑन AIR ॲप वरही.

0: ध्यानधारणा, योगसाधना ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली एक अनमोल देणगी आहे. हीच ध्यानधारणा जगभरातल्या विविध प्रकारच्या हिंसा थांबवण्यासाठी नेमकी दिशा देईल अशा ठाम विश्वासाने जगभरात कार्यरत असलेले केमिकल इंजिनिअरिंग, पेट्रोलियम इंजिनिअरिंग ते इनर इंजिनिअरिंग असा प्रवास अनुभवणारे मंदार आपटे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आपल्याला भेटायला येत आहेत FM गोल्ड वाहिनीवर.
1: मेंटल हायजीनसाठी आपण काय करतो? दर दिवशी आपण काय करतो त्याला साधना म्हणू शकतो आपण. धन म्हणजे वेल्थ, साधना म्हणजे माझं वेल्थ जे कोणी चोरून घेऊ शकत नाही.
0: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष संवाद जरूर ऐका. दिनांक 19 आणि 20 जून रोजी सकाळी 11 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही.
2: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची DTH उपग्रह वाहिनी. रात्रीचे 11:30 आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो आता आपण ऐकणार आहात बाळकृष्ण अय्यर यांचं तबलावादन. ताल आहे 3 ताल. त्यांना सारंगीवर लहरा साथ दिली आहे फारूक लतीफ यांनी.

ಘಟನೆ ತಮಗೆ ತಗದ ದಿಂಕ ದೀರ್ಘ ದಿಂಕ ದೀರ್ಘ.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो, आत्ताच आपण बाळकृष्ण अय्यर यांचं तबला वादन ऐकलं. ताल होतं तीन ताल. बाळकृष्ण अय्यर यांना त्यांच्या तबला वादनात सारंगीवर लहरा साथ दिली होती फारुक लतीफ यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: नमस्कार, मी ओंकार गोवर्धन.
2: नमस्कार, मी केतकी थत्ते.
1: आत्ता आम्ही दोघं अज्ञात मुंबई हे नितीन साळुंखे यांनी लिहिलेलं एक अमेझिंग पुस्तक आकाशवाणीसाठी वाचतोय. मुंबईतलं गिरणगाव जगप्रसिद्ध आहे. गिरणगावाची पूर्व पश्चिम व्याप्ती म्हणजे वरळी ते माझगाव शिवडी आणि दक्षिणोत्तर व्याप्ती म्हणजे दादर ते भायखळा. एवढ्याशा या भूभागावर कधी काळी 70 जास्त गिरण्या जन्माला आल्या होत्या.
3: मुंबईतल्या व्यापारी घराण्यात जन्मलेल्या माणिकजी यांचं इंग्रजी भाषेवर कमालीचं प्रभुत्व होतं. तेच त्यांना इंग्रज राज्यकर्त्यांच्या जरा अधिकच जवळ घेऊन गेलं.
1: मुंबईच्या इतिहासावर लिहिल्या गेलेल्या पुस्तकातून माझगावचा उल्लेख यायला सुरुवात होते ती मुंबईवर पोर्तुगीज अंमल सुरू झाला त्या काळापासून.
3: हे तुम्ही आकाशवाणीवर रोज ऐकू शकता. FM रेनबो वर सकाळी 8:15 आणि अस्मिता वाहिनीवर सकाळी 9
1: आणि न्यूज ऑन AIR या ऍप वर या दोन्हीचं लाईव्ह स्ट्रीमिंग तुम्ही ऐकू शकता
3: दोन्ही वेळेला.
1: तर नक्की ऐका
3: अज्ञात मुंबई.
0: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची DTH उपग्रह वाहिनी AIR मराठी. श्रोते हो, मध्यरात्रीचे ठीक 12 वाजले आहेत. आता ऐकूया आकाशवाणीच्या संग्रहातून या कार्यक्रमात मधुगीतांच्या हिंदोळ्यावर या मालिकेचा भाग 58.
4: मधुगीतांच्या हिंदोळ्यावर.

0: भावगीतांचा सुवर्ण काळ जागवणारा सुरेल प्रवास सहभाग जयंत राळेरासकर आणि मोहन सोहनी निर्मिती सहाय्य अभिराम सराफ सादर करते सुनील शिंदखेडे मधुगीतांच्या हिंदोळ्यावर
1: श्रोते हो नमस्कार मधुगीतांच्या हिंदोळ्यावर या मराठी भावगीतांच्या कार्यक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत हेही गाणं अर्थात सुरेश भटा यांचंच आहे पण इथे पहाटे पहाटे जाग येण्याचं कारण मात्र थोडंसं अधिक गहिरं आणखी अधिक गोड आहे असं आपल्याला म्हणता येईल संगीतकारात रवी दाते हे मला वाटतं वेगळेपण आहे थोडंसं रवी दाते
2: अरुण दातेचे भाऊ
1: भाऊ
2: आणि या गाण्याबद्दल सांगायचं

0: आधी आपण सुरेश वाडकरांच्या बद्दल बोलूया.
1: बर,
0: सुरेश वाडकर हे नावारूपाला आले ते गमन मधील गाण्याने, सिनेमे चलन आंखों में तुफान सा क्यों है हे गाणं त्यांचं सुरुवातीच्या काळातलं गाजलं. त्याच्या आधी त्यांनी काही चित्रपटामध्ये गाणी गायलेली होती, पण या गाण्यामुळं त्यांना प्रसिद्धी मिळाली. आणि मराठीमध्ये अनेक भावगीतं वाडकरांनी गायलेली आहेत आणि भावगीतावर त्यांनी आपला ठसाही उमटवलेला आहे. शास्त्रीय संगीताचं शास्त्रशुद्ध शिक्षण त्यांनी घेतलेलं होतं, त्यामुळं हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये काही काळ अतिशय गाजली गाणी त्यांची. लता मंगेशकरांच्या बरोबर विशेषतः जी गाणी गायली गेली ती सर्व गाणी गाजलेली आहेत. आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजामध्ये आपण जी रचना निवडलेली आहे ती पहाटे पहाटे मला जाग आली, सुरेश भट यांची ही गीतरचना. अरुण दाते यांचे बंधू रवी दाते यांनी स्वरबद्ध केलेली आहे, तर ती आपण ऐकूया.

0: यानंतर आपण जे गाणं ऐकणार आहोत ते थोडंसं वेगळ्या गायकाचं आहे, चंद्रशेखर गाडगीळ. चंद्रशेखर गाडगीळांनी काही काळ मला वाटतं वाद्यवृंदांमध्ये देखील मोठी प्रमाणावर उमेदवारी केली आणि
1: त्याबद्दल सांगायचं तर असं आहे की मेलडी मेकर्स नावाचं एक वाद्यवृंद आणि
0: ऑर्केस्ट्रा काही काळामध्ये तो खूप लोकप्रिय होता.
1: आणि म्हणजे ऑर्केस्ट्रानं जी प्रतिष्ठा मिळवून दिली, प्रतिष्ठाच म्हणणार आहे मी, तर ती या मेलडी मेकर्सनी मिळवून दिली. आणि या मेलडी मेकर्सकडे काही जे गायक होते त्यापैकी एक गायक म्हणजे चंद्रशेखर गाडगीळ. आणि चंद्रशेखर गाडगीळ सर्व प्रकारची गाणी गात असत, कारण त्यांचे मी म्हणजे कार्यक्रमही ऐकले आहेत आणि मेलडी मेकर्सचाही कार्यक्रम ऐकलेला आहे. तर मेलडी मेकर्समध्ये मन्नाडेची गाणी शास्त्रीय संगीतावर आधारित असलेली ते गायचे आणि त्या गाण्यांना लोकप्रियता प्राप्त झालेली होती. तर भावगीत गायक म्हणूनही त्यांनी काही रेकॉर्ड्स दिलेले आहेत, त्यापैकी एक रचना आपण निवडलेली आहे. सुधीर मोघे यांची ही रचना आपण ऐकणार आहोत. निसर्गात भरुनी आहे आनंदी आनंद, ही रचना आपण सुधीर मोघेंची ऐकूया. आणि बाळ बर्वे यांचं या गाण्याला संगीत
0: आहे.
1: आणि याआधी बाळ बर्वे यांची एक रचना आपण तलत महमूद यांच्या आवाजातली ऐकवलेली आहे.

0: मंगेश पाडगावकरांच्या काव्यप्रतिभेत अनेक वेळा आपण दृश्य अनुभवतो असं एक स्टेटमेंट मला करायचं आहे, आणि हे विशेषतः या भावगीतांसाठी अतिशय महत्वाचं आहे. आणि त्यात देखील म्हणजे पाडगावकरांचं वेगळेपण जर आपण वेगळ्या दृष्टीने विचार करायचं म्हणलं तर निसर्ग दिसण्यापेक्षा देखील तुमच्या आमच्या दैनंदिन अनुभवलेल्या क्षणांचं चित्र देखील आपण पाडगावकरांच्या गाण्यामध्ये बघू शकतो, आणि ते फारच लोभस असं चित्र वाटतं. ऐकता ऐकता आपण ते पाहतोय की काय असं वाटतं, आणि मला वाटतं आता यानंतर कॉमेंट करण्याचं कारण
1: म्हणला ते ऐकता ऐकता पाहतो की काय असं वाटतं नव्हे, ते पाहून पाहूनच हे गाणं लिहिलेलं आहे.
0: हा छान छान मस्त. जेव्हा तुझ्या भटांना उदळी मुजोर वारा या गाण्यामध्ये आपल्याला हाच अनुभव येतो.
1: सुरेश वाडकर यांच्या आवाजातली रचना आहे आणि रखडे यांनी स्वरबद्ध केलेली.

0: श्रोत्या हो, तशी आपली ही भावगीतांची सफर आता शेवटच्याच टप्प्यात आहे. एका साध्या बाजाच्या पेटीपासून ते पूर्ण भरगच्च अशा वाद्यवृंदांपर्यंत हे भावगीत आता पोचलेलं आहे. भावगीतातील भावदर्शनाने जरा वळण घेतलेलं असलं तरी भावगीत अजून नक्कीच आहे. आता ते कवी गीतकारांमुळं आहे का संगीतकारांच्यामुळं आहे का गायकांच्यामुळे आहे का त्यांच्या का संगीतकारांच्या चालींमुळं आहे हा मुद्दा आपण थोडासा श्रोत्यांवर सोडवूया. यानंतर आपण असंच एक क्वचित ऐकायला मिळणारं जुनं गाणं ऐकणार आहोत. थोडंसं कवी आहेत वसंत निनावे आणि संगीतकार आहेत हृदयनाथ मंगेशकर.
1: आणि मी या आधी एकदा म्हणलेलं होतं की प्रत्येक जण आपलं नशीब घेऊन जन्माला येतो, मग ती कलाकृती असू दे, गाणं असू दे, चित्रपट असू दे, तर त्याच्या नशिबावरती सगळं अवलंबून असतं. आणि अशी काही गाणी आहेत की ते केवळ आपलं नशीब घेऊन आली, गाजली किंवा नाही गाजली असं न ऐकायला मिळणारं विशेषतः आजच्या कार्यक्रमामध्ये आपण गाणं निवडलेलं आहे. आणि वसंत निनावे यांची ही रचना आपण
0: मगाशी तो बाळ बर्वेंच्या संदर्भामध्ये तो उल्लेख केला होतास, तो देखील मला वाटतं इथं देखील लागू पडतो. कारण तलत महमूदचं आपण जे गाणं ऐकवलं होतं, घे जाकुनी मुख हे चंद्रमुखी, हे देखील वसंत निनावेंचं गाणं होतं. आणि बाळ बर्वेंच्या वेळी तू आठवण काढलीस त्याची.
1: नाही आणि आता जी रचना आहे ती वसंत निनावे यांची लता मंगेशकरांच्या आवाजामध्ये आणि श्रीनिवास खळे यांचं संगीत आहे. एक पाल चुकचुकली ही रचना
0: चुकली पाल एक काल चक्र क्षण चुकले, नकळत या रात्रीला मी माझे दिन विकले, अशी ती रचना आहे.
1: ही रचना
0: फार कमी ऐकायला मिळणारी अशी रचना आहे.

0: छोटा हो आजच्या कार्यक्रमात आपण सुरुवात केली अशोकजी परांजपे यांच्यापासून आणि आता अखेरचं गाणं जे आपण ऐकणार आहोत ते देखील अशोकजी परांजपे यांचंच आहे आणि संगीतकार देखील अशोक पत्कीच आहेत आणि त्या गाण्यांचे संगीतकार देखील अशोक पत्कीच होते. अशोक पत्की यांच्याबद्दल आपल्याला बोलायला कोणतं खूप संधी मिळणार आहे आणि बोलणारच आहोत आपण. अशोकजी परांजपे यांच्याबद्दल थोडंसं आणखीन सांगायला काही हरकत नाही की ते इंडियन नॅशनल थिएटर्सच्या मुंबईचे देखील स्वतः संचालक होते आणि त्यांच्या वेगळेपणामध्ये त्यांनी जे कार्यक्रम केले त्या कार्यक्रमामध्ये जांभूळ आख्यानसारखा कार्यक्रम देखील होता आणि वासुदेव सांगातेसारखा कार्यक्रम देखील होता. पंढरपूरला ज्या मोठा भक्तिमहोत्सव झाला त्याचं संयोजन त्यांनीच केलं होतं. आणखी बाबा आमटेंच्या आनंदवनामध्ये झालेला आदिवासी नाट्य महोत्सव देखील त्यांनीच केलेला होता. त्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर हे त्यांचं समांतर काम
1: हे फार मोठं काम आहे,
0: पोषक असंच सगळं होतं. आणि अशोकजी परांजपे यांच्याबद्दल तशी लोकांना खूप कमी माहिती आहे, आणखी त्यांचं योगदान हे लोकांच्या पुढे आलंच पाहिजे.
1: नाही आता जी आपण रचना निवडली
0: जरा परिचित असं गाणं आहे लोकांना,
1: ते लोकांचं परिचित आहे. आणि याचं वैशिष्ट्य असं आहे की अशोक पत्की यांचा संगीताचा अभ्यास चांगला होता, त्यामुळं त्यांनी बंगाली संगीतकार संचारी नावाचा एक प्रकार हाताळतात, म्हणजे एस डी बर्मन असू दे किंवा सलील चौधरी असू दे, त्यांचं वैशिष्ट्य असं असतं की पहिलं कडवं जे आहे, पहिलं कडवं आणि पहिल्या दोन ओळी या श्रोत्यांच्या लक्षातच राहाव्यात अशा पद्धतीचं हे संगीत असतं आणि याला संचारी म्हणतात. तर अशोक पत्की यांनी मराठीमध्ये हा प्रयोग केलेला आहे आणि या गाण्याच्या यशस्वीतेमध्ये श्यामराव कांबळे यांचा फार मोठा
0: संयोजक
1: हातभार आहे, वाद्यवृंद संयोजक म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केलेलं आहे आणि याचं क्रेडिट जे आहे ह्या गाण्याचं ते स्वतः अशोक पत्की यांनी वाद्यवृंद रचनेलाच दिलेलं आहे, म्हणजे

0: भराव कांबळेनंच दिलेला आहे. तर ही रचना आपण ऐकणार आहोत, नाविका रे वारा वाहे रे, ही अशोकजी परांजपे यांची गीत रचना आहे. आणि ह्या गीताबरोबर आजच्या कार्यक्रमाची सांगता आपण करणार आहोत. नमस्कार.
1: नमस्कार.

भावगीतांचा सुवर्ण काळ जागवणारा सुरेल प्रवास सहभाग जयंत राळेरासकर आणि मोहन सोहनी निर्मिती सहाय्य अभिराम सराफ सादर करते सुनील शिंदखेडे मधुगीतांच्या हिंदोळ्यावर

हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या DTH उपग्रह वाहिनीवरून. श्रोत्यांनो, रात्रीचे 11:32 झाली आहेत. गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता आम्ही प्रसारित करत आहोत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं शांताराम नांदगावकरांचं गीत, संगीत राम लक्ष्मणी यांचं, चित्रपट आम्ही दोघी राजा राणी.

किशोर कुमार आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे गीत होतं घोळात घोळ या चित्रपटातून. सुधीर नांदोडे यांच्या गीताला संगीतबद्ध केलं होतं अनिल मोहिले यांनी. कार्यक्रमात आता पुढे ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात विवेक आपटे यांचं गीत, संगीत अनिल मोहिले यांचं आहे, गायक स्वर आशा भोसले आणि रवींद्र साठे, चित्रपट हमाल दे धमाल.

0: गीत बहार या कार्यक्रमात शेवटी श्रोते हो आत्ताच आपण ऐकलं सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या युगल स्वरात धर्मकन्या या चित्रपटातलं गीत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: माझा आवार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका अल निनो आणि शेतीवर होणारे परिणाम या विषयावर निलेश राठोड यांची मुलाखत. सोबतच ऐका रसायनविरहित कीडा व्यवस्थापन या विषयावर डॉक्टर प्रशांत उंबरकर यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 22 जून 2026 रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.
0: आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित आकाशवाणी मुंबईची DTH उपग्रहवाहिनी AIR मराठी. रात्रीचे 3:04 होत आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो आता आपण ऐकणार आहात शंभू लहिरी यांचं ध्रुपद धमार गायन, रागाही दरबारी कानडा. त्यांना पखवाजवर साथसंगत केली आहे विकास कोकाटारे यांनी. ताल आहे चौताला. ध्रुपदचे बोल आहेत मोर मुकुट नटवर श्यामसुंदर. ऐकूया शंभू लाहिर यांचं ध्रुपद धमार गायन, राग दरबारी कानडा.

I know.

0: जाणूनी घेऊ भासकवी.
1: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो, आत्ताच आपण शंभू लाहिर यांचं शास्त्रीय गायन ऐकलत. राग होता दरबारी कानडा, ताल चौताला. त्यांना पखवाजवर साथसंगत केली होती विकास कोकाटारे यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकला DTH उपग्रह वाहिनीवरून. रात्रीचे 1:33 होत आहेत. आता ऐकूया

0: मालिका विशेष या सदरात जाणून घेऊ भासकवी या कार्यक्रमाचा भाग पहिला.
1: जाणूनी घेऊ भासकवी, महाकवी भासाच्या नाट्यकृतींचा परिचय करून देणारी मालिका. आज ऐकूया या कार्यक्रम मालिकेचा पहिला परिचयात्मक भाग. लेखन डॉक्टर श्रीनंद बापट, निवेदन मानसी मागीकर आणि रवींद्र खरे, संगीत विनायक लिमये आणि सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन. जाणूनी घेऊ भास

0: छे, हातात माध्यम आहे म्हणून काय वाटतील ते लिहितात बुवा हे पेपरवाले.
1: का रे बुवा, काय झालं?
0: अगं, गेल्या शतकात भारतात लागलेल्या महत्वाच्या शोधांची यादी दिली या बातमीत.
1: चांगलंच आहे की मग तुझ्यासारख्यांचं जनरल नॉलेज वाढायला.
0: बस इतकी नकोय बरं का माझी चेष्टा करायला. अगं मी काय सांगत होतो, बाकीच्या वैज्ञानिक शोधांच्या यादीत चक्क भास नावाच्या कोणा प्राचीन लेखकाच्या नाटकांचाही उल्लेख केलेला आहे.
1: मग काय झालं? विज्ञानाच्या क्षेत्रातली नसली तरी आहेतच ती नाटकं महत्वाची. अरे, कौटिल्याचं अर्थशास्त्र आणि भासाची 13 नाटकं हा प्राचीन भारतीय साहित्याचा फार मोठा ठेवा गेल्या शतकाच्या सुरुवातीला विद्वानांना सापडला आणि त्यानंतर गेलं शतकभर कायम चर्चेत राहिलेला आहे.
0: 13 नाटकं? ती काय लुप्त झाली होती का आणि कुठे?
1: इसवी सनाच्या 10व्या शतकापर्यंत लोकांना ती माहीत असावीत.
0: बर,
1: त्यानंतर मात्र कशी केव्हा ते माहीत नाही, पण ती आठवणीतून गेली होती एवढं मात्र खरं. अर्थात त्यांच्यापैकी काहींची नावं, काहींमधला थोडा थोडा मजकूर मात्र माहीत होता विद्वानांना.
0: या बात आहे, भलतच इंटरेस्टिंग दिसतंय हे प्रकरण. प्लीज आणखीन सांग ना याची माहिती मला.
1: जे चेन्नई नाही, अरे आत्ता कुठे वेळ आहे मला, आणि तुला जायचं नाहीये वाटतं ऑफिसला. उठ उठ उठ, आवर आता आवर. आणि हे बघ, रेडीमेड माहिती मुळीच देणार नाहीये मी.
0: म्हणजे?
1: अरे संध्याकाळी कॉलेजमधून घेऊन येतो एक दोन पुस्तकं, ती वाच आणि मग बोलू आपण.
0: येस राईट, चालेल, ओके.

0: वाचलं बरं का मी ते प्रकरण, भासाच्या नाटकांचा शोध कसा लागला त्याविषयीच वाचलं.
1: मग विलक्षण आहे की नाही गणपती शास्त्रींची हकीकत?
0: अगं खरंच विलक्षण आहे. तरुवई गणपती शास्त्री म्हणजेच टी गणपती शास्त्री हे त्रिवेंद्रम संस्कृत कॉलेजचे प्राचार्य आणि तिथल्या हस्तलिखित ग्रंथशालेचे प्रमुख. हस्तलिखितांच्या शोधासाठी ते हिंडत असत. अशाच एका दौऱ्याच्या वेळी 1910 साली केरळमधल्या पद्मनाभपुरम जवळच्या मणलिक्कर मठामधल्या हस्तलिखितांमध्ये त्यांना 10 नाटकं असलेलं मल्याळी लिपीतलं एक ताडपत्राचं बाड मिळालं.
1: बाड कसलं ते, घबाडच म्हणायला हवं. 105 पानांचं ताडपत्रांचं ते बाड

0: सुमारे 300 वर्ष जुनं असावं असा अंदाज त्यातल्या लिपीच्या शैलीवरून त्यांनी केला.
1: ग्रेट.
0: महाभारताच्या कथेवर आधारित असलेली दूत घटोत्कच, मध्यम व्यायोग, कर्णभार, पंचरात्र आणि उरुभंग ही 5 नाटकं, कृष्णाच्या कथेवरचं बालचरित आणि कथा आख्यायिकांवर बेतलेली स्वप्न वासवदत्त, प्रतिज्ञा यौगंधरायण, अभिमारक आणि चारुदत्त ही 4, अशी एकूण 10 नाटकं होती ती. यातलं दूत घटोत्कचाचं कथानक तर भासानी स्वतःच्या प्रतिभेनी जवळजवळ स्वतंत्रपणे निर्माण केलंय असं दिसतं.
1: खरंच खरंच. आणि बरं का, पुढच्या एका दौऱ्यामध्ये कैलासपुरम इथल्या गोविंद पिशारोटी नावाच्या एका ज्योतिषाकडे त्यांना अभिषेक आणि प्रतिमा ही रामकथेवर आधारित असलेली नाटकं मिळाली. त्याशिवाय दूतवाक्य हे महाभारतातल्या कृष्ण शिष्टाईच्या प्रसंगावरचं आणखी एक नाटक एका ठिकाणी उपलब्ध झालं. हे सगळं साहित्य एकाच कवीचं असलं पाहिजे असा रास्त अंदाजही त्यांनी भाषेवरून आणि नाटकांच्या विषयवस्तूवरून केला.
0: अहो महाराज, पण तो अंदाज करायला त्यांना किती कष्ट पडले असतील हे तुम्ही वाचताय त्या कोणत्याही पुस्तकात सांगितलेलं नाहीये बरं का.
1: हे असं कोड्यात बोलू नको बरं का, मला काही लक्षात येत नाहीये. पोथ्यांची लिपी वाचता येत असली की झालं, त्यात काय एवढं.
0: अरे बाबा, तेवढ्याने नाही भागत.
1: मग
0: नाटकांच्या पोथ्या वाचायच्या म्हणजे काय छापील पुस्तक वाचण्या एवढी साधी गोष्ट आहे का. एकतर पोथ्या लिहिताना शब्दांमध्ये स्पेस ठेवत नाहीत, पात्रांचं नाव आणि त्याचा संवाद हेही सलगच येतात. इतकंच काय, त्या पात्रांनी करायच्या कृती, त्याचे हावभाव, पडद्यात होणारी हालचाल हे सांगणारे शब्द
1: म्हणजे नाट्य सूचना. बरोबर ना.
0: हो बरं, नाट्याचार्य नाट्य सूचनाच. त्या सुद्धा तिथेच जोडून लिहिलेल्या असतात. शिवाय एका पात्राची वाक्य संपली की छापील पुस्तकासारखा एंटर मारत नाहीत काही.
1: मग
0: पुढल्या पात्राची नावं आणि त्याची वाक्य ही तिथेच जोडली जातात.
1: अरे बापरे, म्हणजे हे फारच जगड व्याळ काम आहे. ते मागे आपण उज्जैनला गेलो होतो तिथे अशाच पद्धतीनं एक नाटक शिलालेख म्हणून कोरून ठेवल्याचं पाहिलं होतं. काय गं नाव, कोणतं नाटक ते.
0: अरे सुमारे 1000 वर्षापूर्वीचं पारिजाता हरण नावाचं नाटक होतं ते.
1: करेक्ट.
0: तसे नाटकांचे शिलालेख इतर ठिकाणी आहेत म्हणा, तर मुद्दा काय होता
1: की हस्तलिखित पोथीमधून नाटक वाचणं हे साधं गद्य किंवा पद्य वाचण्यापेक्षा अवघड आहे.
0: बरोबर. गणपती शास्त्रींनी ही नाटकं परिश्रमपूर्वक संपादित केली आणि 1912 मध्ये प्रकाशित केली.
1: वा.
0: भासाच्या या नाटकांची वैशिष्ट्ये सांगणारी प्रदीर्घ प्रस्तावनाही त्यांनी लिहिली. नेपथ्यात नांदी झाल्यानंतर रंगमंचावर येऊन सूत्रधार नाटकाचा प्रयोग सुरू करतो. अनेक नाटकांची भरतवाक्य म्हणजे नाटक संपताना म्हणायचे आशीर्वादपर श्लोक हे एकसारखेच आहेत.
1: बर.
0: आणि नाटकांची भाषाशैली ही एकमेकांशी मिळती जुळतीये.
1: अच्छा.
0: एखाद्या राजानी आपलं राज्य गमावणं, ते पुन्हा प्राप्त करून घेणं हाच त्यांच्यापैकी बहुतांश नाटकांचा विषय.
1: हो हो हो. अहो, असा ज्ञानाचा धबधबा एकदम सोडू नका या अज्ञपामरावर. अगं जरा हळू आणि सावकाश समजावून सांग ना.
0: बरोबर सांगते. भासाच्या नाटकांच्या सुरुवातीलाच एक नाट्य सूचना असते. नांद्यंते तत प्रविशती सूत्रधार. म्हणजे नांदीचा विधी झाल्यानंतर आता सूत्रधार प्रवेश करतो.
1: म्हणजे मराठी संगीत नाटकांमध्ये जशी नांदी ही सगळी नटमंडळी म्हणतात आणि मग नटी सूत्रधाराचा प्रवेश सुरू होतो, तसं नाही सुरू होत का भासाचं नाटक.
0: नाही नाही, खर तर मराठी नाटकही तसं सुरू होत नसे.
1: म्हणजे
0: नांदी हा विधी पडद्या आडून म्हणजे नेपथ्यातून करायचा असे. रंगमंचावर नांदी आणली ती अण्णासाहेब किर्लोस्करांनी आणि ती सुद्धा केवळ अपघातानीच.
1: जरा स्पष्ट सांग ना म्हणजे काय ते.
0: अरे त्याचं असं झालं की शाकुंतलाच्या एका प्रयोगाच्या सुरुवातीला पडद्या आड नांदी सुरू असताना पडदा चुकून ओढला गेला.
1: चुकून.
0: आणि इतके दिवस नेपथ्यात असलेली नांदी प्रेक्षकांच्या समोर आली आणि तिथून पुढे तशीच सुरू राहिली.
1: क्या बात आहे.
0: पण त्यापूर्वी मात्र तसं नसायचं.
1: बर.
0: जुन्या परंपरेप्रमाणे भासाच्या नाटकातला सूत्रधार नांदीचा विधी झाल्यावर रंगमंचावर प्रवेश करत असे आणि खास त्या त्या नाटकातल्या पात्रांची नावं गुंफलेला अर्थपूर्ण मंगल श्लोक म्हणत असे.
1: राईट, आलं लक्षात. म्हणजे तो स्वप्न वासव दत्ताच्या सुरुवातीला दिलेला उदयन वेंदू वगैरे असा काहीतरी श्लोक आहे ना ग.
0: हो ना, पूर्वीच्या एका प्रयोगात म्हटलेला तो श्लोक आता आपण ऐकूया.
1: हा हा, ऐकू.

0: म्हणजे या श्लोकांनी एका बाजूला उदयन, वासवदत्ता, पद्मावती आणि वसंतक या चार प्रमुख पात्रांची नावं सांगितली आणि शिवाय उगवत्या चंद्राप्रमाणे गोऱ्या रंगाचे धुंद आणि वसंतात फुललेल्या कमळाप्रमाणे सतेज असलेले बलरामाचे हात आपलं रक्षण करोत असा आशीर्वादही देऊन झाला.
1: क्या बात है.
0: पंचरात्रामध्ये तर फारच भार केले.
1: ऐका
0: ऐका.

0: या श्लोकात द्रोण, अर्जुन, भीम, कर्ण, शकुनी, दुर्योधन, भीष्म, युधिष्ठिर, विराट आणि अभिमन्यू या साऱ्या पात्रांच्या नावांवर श्लेष केलेले आहेतच. पण या सगळ्या श्लोकाचा अर्थ मिळून कृष्णाची स्तुती करणार आहे.
1: तो कसा काय बुवा, ते सांग ना.
0: अरे, ज्याच्याशी लढणं शक्य नाही म्हणजे जो दुर्योधन आहे, जो शकुनीश्वराचा कर्णधार म्हणजे गरुडाचा मालक आहे, ज्यांनी भीम आणि अर्जुन यांची वकिली केलेली आहे, जो अत्यंत प्रखर म्हणजे भीष्म आणि रणभूमीवर घट्ट उभा राहणारा युधिष्ठिर, जो कृतिशील म्हणजे उत्तरग, यज्ञानी प्रसन्न होणारा म्हणजे अभिमन्यू, विराट असा तो द्रोण म्हणजे कृष्ण तुमचं रक्षण करो.
1: अरे बापरे बापरे. ए पण थोडं कृत्रिम नाही आहे का हो?
0: होतं ना. पण जेव्हा लोकांना संस्कृत चांगलं कळत होतं ना, त्या काळात लोकप्रिय नाटकांमधले हे अवघड शब्दही त्यांना पचत आणि रुचत असणार.
1: आलं लक्षात, आलं लक्षात. पुढे पुढे अवघड अवघड पांडित्यपूर्ण संस्कृत लिहिणं हाच रिवाज होऊन बसला असला पाहिजे. आणि नाटकातही तो पुढे तसाच आलेला असणार.
0: अर्थात शूद्रक आणि कालिदासाची नाटकं त्या मानाने सोपी असली तरी भवभूतीपासून पुढच्या लेखकांची भाषा समजायला अतिशय अवघड आहे.
1: नाही, हे झालं सगळं भासाच्या नांदीचं आणि मंगल श्लोकाचं. त्यानंतर काय ते सांग ना.
0: त्यानंतर सूत्रधार एक ठरीव स्वरूपाचं वाक्य बोलतो. एवं आर्य मिश्रान विज्ञापयामी.
1: बर,
0: माझं उपस्थितांना असं सांगणं आहे. अरे, मी हे सांगण्यात मशगूल असताना हा आवाज कसला येतोय, पाहतोच जरा. असं म्हणून सूत्रधार नाटकाच्या कथानकाला सुरुवात करून देतो.
1: बर,
0: आणि मग मुख्य पात्र प्रवेश करतात. आणखी एक गोष्ट म्हणजे या सगळ्या प्रकाराला भासानी स्थापना असं नाव दिलेलं आहे.
1: स्थापना?
0: इतर नाटककारांनी मात्र नाटकाच्या प्रारंभाला प्रस्तावना असं म्हटलंय.
1: आलं लक्षात. म्हणजे भासाच्या नाटकांची ही एक ओळखीची खूणच झाली म्हणायची. ते तसं नाटक संपतानाच्या श्लोकाबद्दल तू काहीतरी बोलत होतीस, ते काय भरतवाक्य का काय त्याबद्दल?
0: हो हो हो, तीही एक महत्वाची खूण ठरते.
1: कशी काय?
0: कारण बहुतांश नाटकांचा शेवट इमाम सागर पर्यंताम हिमवद विंध्य कुंडलाम महिम एकात पत्रांकाम राजसिंह प्रशास्तुनः असा होतो.

0: समुद्रापर्यंत पसरलेल्या हिमालय आणि विंध्य यांनी वेढलेल्या पृथ्वीचं पालन एकछत्री असा राजसिंह करो, अशी प्रार्थना या भरतवाक्यांमध्ये केलेली आढळते.
1: क्या बात आहे, म्हणजे आपल्या विशाल देशामध्ये सार्वभौम अशा पराक्रमी राजाचा एकछत्री अंमल असावा अशी विलक्षण इच्छा भासानं या भरतवाक्यात प्रकट केली. तर पण अगं, हिमालय आणि विंध्य यांनी वेढलेल्या भूमीचा म्हणजे आर्यावर्ताचा किंवा उत्तर भारताचाच उल्लेख या श्लोकात आहे का?
0: भारी चिकित्सक आहेस बाबा तू.
1: काय झालं?
0: अरे, ही नाटकांची कथानक प्रामुख्याने जिथे घडतात त्या भागाचाच उल्लेख भासानी केलाय. आणि सागर पर्यंतम असं लिहिलंय, त्याच काय?
1: गरज की गरज की. ए पण त्या नाटकांच्या हस्तलिखितांच्या शोधाचं पुढे काय झालं ते सांग ना.
0: भासाचं हे नाटक चक्र प्रकाशात आल्यानंतर लगेचच गाजायला लागलं.
1: बर,
0: दोनच वर्षात म्हणजे 1914 साली त्याची दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली.
1: वा,
0: अनेक विद्वानांनी या नाटकांची परखड समीक्षा केली.
1: हो हो, तू जे हे मला पुस्तक दिलंयस ना, या पुस्तकात तसं म्हटलंय खरं. ए पण विद्वानांच्या चर्चेचे नेमके विषय तरी काय होते?
0: हा, ते आपण प्राध्यापक श्रीकांत बहुलकर यांच्याकडूनच ऐकूया.
2: भास समस्या ह्या विषयानं गेल्या 100 वर्षामध्ये संस्कृत वाङ्मयाच्या अभ्यासकांना चर्चेसाठी आणि वादविवादासाठी एक चांगलं व्यासपीठ निर्माण केलेलं आहे. आणि त्याचबरोबर त्यांना एक अतिशय उत्तम बौद्धिक खाद्य पुरवलेलं आहे. त्रिवेंद्रममध्ये सापडलेली 13 नाटकं आणि त्यांचं कर्तृत्व या विषयावर विद्वानांनी आजपर्यंत वेगवेगळी मतं व्यक्त केलेली आहेत. ही सगळी नाटकं भास या कालिदासापूर्वी होऊन गेलेल्या प्रसिद्ध कवीची आहेत, हे असं एक मत. तर यातलं कोणतंही नाटक भासाचं नाही, तर ती सगळी नाटकं केरळमधल्या शक्तिभद्र या कवीनं रचलेली आहेत, असं दुसरं मत. ही दोन टोकाची मतं. आणि त्याच्यापेक्षा वेगळी अशी समन्वय साधणारी मध्यम मार्गाचा अवलंब करणारी अशीही मतं आहेत. आणि त्यातल्या एका मतानुसार स्वप्नवासव दत्त आणि प्रतिज्ञा यौगंधरायण ही दोनच नाटकं भासाची असून त्यामध्ये इतर नाटकंही त्या कवीची नाहीत, असंही एक मत आहे. अनेक विद्वानांनी या चर्चेमध्ये भाग घेतला. टी गणपती शास्त्री यांनी 1912 साली स्वप्नवासव दत्त प्रकाशित केलं. ही सगळी नाटकं हुडकून काढण्याचं श्रेय ह्या गणपती शास्त्रींना जातं. त्यांनी अतिशय उत्तम युक्तिवाद करून ही नाटकं भासाची आहेत असं आपलं मत मांडलं. आणि मग हरप्रसाद शास्त्री, लक्ष्मण स्वरूप, एस के बेलवलकर, व्ही एस सुकटणकर, के एच ध्रुव, के पी जयस्वाल, ए बी कीथ, स्टेन कोनो, एफ डब्ल्यू थॉमस, हर्मन याकोबी, मॉरिस विंटरनिट्स अशा अनेक भारतीय आणि परदेशी विद्वानांनी त्यांच्या बाजूनं कौल दिला. पण दुसरीही आघाडी मोठी आहे. त्यामध्ये ए के पिशारटी, के आर पिशारटी असे लोक, ह्या लोकांनी ही नाटकं भासाची नसून केरळमधली आहेत. काही लोकांनी चाक्यार ह्या नटांच्याच त्या रंगावृत्ती आहेत, त्यांनी केलेली नाटकं आहेत, तयार केलेली नाटकं आहेत, असंही मत मांडलं. आणि मग त्याला सी कुंदन राजा, रामकृष्ण कवी, कुप्पुस्वामी शास्त्री, महामहोपाध्याय पावा काणे अशा अनेक लोकांनी साथ दिली. त्यामध्ये सिल्व्हा लेव्ही आणि वुलनर या परदेशी विद्वानांचाही समावेश आहे. पुढे नवे नवे मुद्दे येत राहिले, नवे नवे युक्तिवाद होत राहिले. त्यामध्ये महाराष्ट्रामधल्या शिवराम महादेव परांजपे यांनी भाग घेतला. काळकर्ते शिवराम परांजपे आपण यांना जाणतोच. त्यांनी तर भासाच्या बाजूनं कौल देऊन अतिशय कठोर शब्दामध्ये विरोधकांवर टीका केली. ते म्हणाले की भासाच्या नाटकाचा पावित्र्यभंग करणारे हे विध्वंसक आहेत, हे केरळातले वाङ्मय चोर आहेत, अशा प्रकारे त्यांनी आपलं मत मांडलं आणि त्यांच्यावर हल्ला चढवला. ए बी कीथ

0: ह्या विद्वानांनी सुरुवातीला त्यांच्या बाजूनी कौल दिला ही नाटकं भासायची आहेत असं त्यांना वाटत होतं, पण पुढे त्यांचंही मत थोडं बदललं. विंटरनिट्सचाही असंच झालेला आहे. नंतरच्या काळात एडी पुसाळकर ह्या पुण्यातल्या विद्वानांनी भासावर एक अतिशय उत्तम ग्रंथ लिहिला आणि ही सगळी नाटकं भासाची आहेत असं प्रतिपादन केलं. ए बी कीथ यांनी त्या पुस्तकाला प्रस्तावना जोडली, पण त्यामध्ये ही सगळी मतं मला पटू शकत नाहीत, ती सिद्ध होत नाहीत असं हे त्यांचं मत त्यांनी मांडलं. त्यानंतरच्या काळामध्ये ए एस पी अय्यर ह्या विधितज्ज्ञांनीही आपलं मत मांडलं आणि मग त्यांनी थोडासा एक मध्यम मार्ग स्वीकारला. न्यायाधीशाच्या भूमिकेत जाऊन त्यांनी असं सांगितलं की ही भासाची नाटकं आहेत, त्यामध्ये काही वेगळी मतंही त्यांनी मांडली, पण त्याचबरोबर असंही सांगितलं की हे काही चाक्यारांचं कर्तृत्व नाही, अहो देवळाची देखभाल करण्यासाठी नेमलेले लोक आहेत, देऊळ बांधण्याचं श्रेय त्यांना देता येणार नाही, असं चालू आहे. आजही यासंबंधी मतांतरं चालू आहेत, वादविवाद चालू आहेत. त्यामध्ये भासाचं कर्तृत्व ह्या नाटकांचं कसं सांगता येतं याबद्दलही खूप लोकांनी उहापोह केला आहे आणि तो पुढे येईलच सगळं. त्यामध्ये भासाच्या नाटकासंबंधी राजशेखरानं जे काही एक प्रसिद्ध श्लोक रचलेला आहे त्या श्लोकाच्या आधारावर हा सगळा विवाद चालू आहे. त्यामध्ये भासाच्या ह्या 13 नाटकांमधलं आंतरिक साम्य, रचनेतलं साम्य, स्थापना हा शब्द, तंत्रातलं, कल्पनेतलं, प्रसंगातलं, दृश्यांचं साम्य, शब्दप्रयोगांचं साम्य, श्लोक, श्लोकार्ध यांची पुनरावृत्ती, तेच ते शब्दप्रयोग परत येणं, असं आंतरिक साम्य दाखवून लोकांनी ही नाटकं भासाची आहेत असं सांगायचा प्रयत्न केला आहे. आणि गंमत म्हणजे हे सगळे मुद्दे घेऊन ही नाटकं चाक्यारांनी लिहिलेली आहेत, त्यांच्या रंगावृत्ती आहेत असंही मत लोकांनी मांडलेलं आहे. असा हा बहुधा कधी न संपणारा वादविवाद आहे. मला असं वाटतं की या बाबतीत अजूनही संशोधन होण्याची आवश्यकता आहे. नव्या नव्या अशा पोथ्या मिळतील आणि मग आणखी काही प्रकाश पडू शकेल असं मला वाटतं.
1: वा, भासाचं नाटक चक्र उजेडात आलं आणि त्याने विद्वानांना मोठंच खाद्य पुरवलं की पण काय ग, हे इतके सारे प्रश्न निर्माण करणारा भास कोणत्या काळात होऊन गेला त्याबद्दल विद्वान काय म्हणतात?
2: ते काही विचारू नकोस बाबा.
1: अरे
2: पार इसवी सनापूर्वीच्या 6व्या शतकापासून ते इसवी सनाच्या 11व्या शतकापर्यंत केव्हा तरी भास होऊन गेलेला असला पाहिजे अशी विविध विद्वानांची मत आहेत.
1: बर,
2: हा पण एक मात्र निश्चित कि कवी कुलगुरु कालिदासांनी इतर कवींच्या बरोबरच भासाचाही गौरव केलाय. एक प्रकारे त्याला आपला पूर्वसूरी म्हणून आदराने नमस्कारच केलेला
1: आहे. वाचलं होतं मी ते, हे बघ सापडलं ते वाक्य. पूर्वीच्या गाजलेल्या नाटककारांचा चाहता असणारा प्रेक्षक वर्ग आता या नव्या कालिदासाच्या कृतींकडे कसा वळेल अशी शंका मालविका अग्निमित्र नाटकाच्या सुरुवातीलाच कालिदास व्यक्त करतो. हे वाक्य पण फार मस्त आहे बरं का. बघ, प्रथित यशसाम भास कविपुत्र सौमिल्लकादिनाम प्रबंधान अतिक्रम्य वर्तमान कवेः कालिदासस्य क्रियामिमां द्रष्टुं कथं परिषदो बहुमानः.
2: तर सांगायचा मुद्दा असा की कालिदासाच्या पूर्वी म्हणजे इसवी सनाच्या 4थ्या शतकाच्या पूर्वी भास होऊन गेला असला पाहिजे हे निश्चित. शिवाय दंडी, बाणभट्ट, राजशेखर या कालिदासानंतरच्या साहित्यिकांनी भासाचा फार मोठा गौरव केलेला आहे.
1: हो का?
2: बाणभट्ट म्हणतो, सूत्रधार कृतारंभैर नाटकैर बहुभूमिकैः सपताकैर यशो लेभे भासो देवकुलैरिव.
1: सूत्रधारानं सुरू करून दिलेल्या अनेक भूमिका आणि पताका असणाऱ्या देवकुलांप्रमाणे दिसणाऱ्या नाटकांमुळे भासाला मोठीच कीर्ती मिळाली. अगं पण हे पताका आणि देवकुल हे काही समजलं नाही बघ मला.
2: अरे बाणभट्टांनी भासाच्या नाटकांची तुलना पवित्र अशा देवकुलांशी म्हणजे मंदिरांशी केलेली आहे.
1: बर बर बर बर.
2: हाच श्लोक मंदिराच्या संदर्भात बघ बरं.
1: सांग बरं.
2: सूत्रधारानी म्हणजे स्थपती किंवा

0: आर्किटेक्टनी ज्यांचं काम सुरू केलेलं आहे अशा अनेक मजल्यांच्या आणि लांबून दिसणाऱ्या पताका म्हणजे ध्वज ज्यांच्यावर लावलेले आहेत अशा मंदिरांप्रमाणे भासणाऱ्या नाटकांद्वारे भासांनी मोठीच कीर्ती मिळवली आहे.
1: वा, अरे कोणत्याही साहित्यिकाचा यापेक्षा मोठा बहुमान तो काय होऊ शकतो. नाही, हे झालं भास कशाच्या पूर्वी होऊन गेला असला पाहिजे त्याबद्दल, पण कोणत्या काळाच्या पूर्वी तो झालेला असणं शक्य नाही याबद्दल काही सांगता येईल का तुला?
0: ते मात्र थोडस संदिग्धच आहे. हा
1: सांग ना.
0: स्वप्न वासव दत्त नाटकामध्ये रंगवलेली उदयन, महासेन वगैरे ऐतिहासिक पात्र इसवी सनापूर्वीच्या 6व्या शतकात होऊन गेली असा पुरावा आहे.
1: बर.
0: त्याशिवाय प्रतिज्ञा यौगंधरायण नाटकात 4थ्या अंकात येणारा एक श्लोक कौटिल्याच्या अर्थशास्त्रातही आढळतो.
1: पण तो भासानं कौटिल्याकडून उचललाय की भासाकडून कौटिल्यानं घेतलाय हे कसं सांगता येणार? आणि कौटिल्याच्या अर्थशास्त्रात त्या श्लोकाचा समावेश केव्हा झाला हे तरी कसं ठरवणार?
0: हो, तो प्रश्न आहेच ना. शूद्रक या कवीचं मृच्छकटिक हे नाटक म्हणजे भासाच्या चारुदत्त नाटकाची वाढीव आणि सुधारित आवृत्ती असं विद्वान मानतात.
1: पण चारुदत्त नाटिका ही मृच्छकटिकाची लहान आवृत्ती आहे असं देखील एक मत आहे.
0: अरे पण कथानक आणि शैली या दोन्ही दृष्टींनी प्रगत असणाऱ्या मृच्छकटिका सारख्या नाटकाची त्या मानाने बरीच साधी संक्षिप्त आवृत्ती भासासारख्या कसलेल्या लेखकांनी केली यावर विश्वास बसत नाही. शिवाय भासाच्या भाषेचा सोपेपणा आणि श्लोकांची शैली पाहिली तर इसवी सनाच्या 1व्या 2र्या शतकात बुद्धचरित रचणाऱ्या अश्वघोषापेक्षाही तो जुना असला पाहिजे असं दिसतं.
1: बर.
0: पाणीच्या व्याकरणात बसणार नाही असे अनेक शब्द प्रयोग त्यांनी केलेत. तसंच भरताच्या नाट्यशास्त्रात सांगितलेले अनेक नियम भासांनी पाळलेले नाहीत असंही आढळतंय.
1: अनेक नियम पाळले नाहीत? कोणते?
0: प्रत्यक्ष रंगभूमीवर युद्ध, मृत्यू असे भयानक आणि दुःखद प्रसंग दाखवू नयेत अशा सारख्या औचित्याचे नियम.
1: आलं लक्षात. म्हणजे इतर सामाजिक संकेत कटाक्षानं पाळणारा भास नाट्यशास्त्राचे नियम धुडकावणार नाही. ज्या अर्थी त्यानं ते मानलेले नाहीत त्या अर्थी त्याच्या काळात ते अस्तित्वात नसावेत असं तुला म्हणायचं आहे का?
0: अगदी बरोबर. त्याशिवाय भासांनी सार्वभौम आणि एकछत्री अमलाची धरलेली आकांक्षा, आपापली गेलेली राज्य परत मिळवण्याची विविध राजांची धडपड यावरून अलेक्झांडरच्या आक्रमणाच्या नंतर प्रस्थापित झालेलं मौर्यांचं साम्राज्य आणि कदाचित इतर राजवंशांची साम्राज्य त्यांनी पाहिलेली असावीत असं दिसतं. एकूणात काय, कालिदासापूर्वी काही शतक म्हणजे इसवी सनाच्या पूर्वी केव्हा तरी भास होऊन गेलेला असला पाहिजे असं म्हणता येतं.
1: क्या बात है. एकूण मोठा इंटरेस्टिंग विषय बर का. हे तुला सांगू, भासाच्या नाट्यकृतींचा तपशीलवार अभ्यास आता केलाच पाहिजे असं मला वाटतंय.
0: करायचाय का अभ्यास? बोल, सुरू करू आपण.
1: अगं तुझ्यासारखी मार्गदर्शक लाभल्यावर काय, सुरू करूच लगेच आपण.
0: ओके ठीक आहे, पण मी काही स्पून फिडिंग करणार नाही.
1: म्हणजे काय?
0: सध्या वाचून संपवती पुस्तक, ती झाली की मग बोलू.
1: अरे मी पण हरणार नाही, नंतरच बोलू. चल
0: ओके
1: ठीक आहे.

जाणूनी घेऊ भासकवी, महाकवी भासाच्या नाट्यकृतींचा परिचय करून देणाऱ्या मालिकेचा आज पहिला परिचयात्मक भाग आत्ताच आपण ऐकला. लेखन डॉक्टर श्रीनंद बापट, निवेदन मानसी मागीकर आणि रवींद्र खरे, तज्ज्ञ सहभाग डॉक्टर श्रीकांत बहुलकर, श्लोक गायन पुष्कर गाडगीळ, शीर्षक गीत डॉक्टर श्रीनंद बापट, संगीत विनायक लिमये, निर्मिती सहाय्य रोहिणी केस्ते आणि सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.

0: जाणूनी घेऊ भासकवी, महाकवी भासाच्या नाट्यकृतींचा परिचय करून देणारी ही मालिका जरूर ऐका।
1: नमस्कार मंडळी, बलसागर भारत हो च्या आजच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत करते मी रश्मी महांबरे।

0: मंडळी, आपण रोज घरगुती गॅसचा वापर इंधन म्हणून करतो. तो सहज आणि सोप्या पद्धतीने वापरता येतो. त्यात ना धुराची कटकट असते ना लाकूड फाट्याची. पण इतक्या सहज सोप्या इंधन प्रकाराची काहीतरी काळजी घ्यावीच लागत असेल ना. नाहीतर आग लागणं, स्फोट होणं अशा अनेक घटना घडतात आणि त्याबाबत आपण वाचतसुद्धा असतो. तर या इंधनाची काय दक्षता बाळगावी लागते, सुरक्षिततेचे काय नियम पाळावे लागतात, याविषयी सविस्तर माहिती करून घेऊया आजच्या आपल्या कार्यक्रमातून. त्यासाठी आज आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशनचे संस्थापक आणि सामाजिक कार्यकर्ते नितीन माणिकराव सोळंके, जे गेली 10 वर्ष या क्षेत्रात कार्यरत आहेत. नमस्कार सर, आमच्या स्टुडिओत आपलं खूप स्वागत आहे.
1: नमस्कार
0: सर. आत्ताच मी म्हटलं तसं घरगुती वापराचा जो गॅस सिलेंडर आहे त्याच्या दक्षतेसंबंधी आज आपण जाणून घेणार आहोत. पण अशा वेगळ्या क्षेत्रात कार्य करावं याची सुरुवात नेमकी कुठून झाली?
1: याची सुरुवात तर आम्ही नागपूरमधूनच केलेली आहे. असं आहे की जेव्हा मी माझ्या घरून बघितलं की जेव्हा आपल्या घरी घरगुती गॅस, तर माझी आई किंवा माझे वडील जे कोणी आहेत ते आपला घरगुती सिलेंडर जो आहे तो सरळ डिलिव्हरी बॉयकडनं आपल्या स्वयंपाकघरात नेतो आणि ते स्वयंपाकाला सुरुवात करतात. तर त्यावेळेस माझ्या असं लक्षात आलं की आपण आपल्या घरी जर समजा अशा पद्धतीनं होत आहे तर हे सगळीकडेच होत आहे. तर मग आपण याच्याविषयी जर जनजागृती केली आणि लोकांना लोकांचे अधिकार म्हणजे ग्राहकांना ग्राहकांचे अधिकार जर पटवून दिले तर याच्यामध्ये जे होणारे स्फोट्स आहेत, त्याच्यामध्ये होणारे जे धोके आहेत ते टाळता येणार. हल्ली आपण बघितलं आहे की लोकसभेमध्ये पण हा एक प्रश्न उचलला होता की याच्यामध्ये वर्षाला 1000 जवळपास ब्लास्ट होतात आणि एकदम त्याच्या धोकादायी पद्धतीने हजारो लोकांचे याच्यामध्ये जीव जातात. तर याच्यामध्ये आपण सतर्कता बाळगली पाहिजे, याच्यामध्ये आपण सावध राहिलं पाहिजे.
0: पण मग सावध राहायचं म्हणजे नेमकं काय करायचं? कारण रोजच्या वापरातला आपला गॅस सिलेंडर आहे, त्याची काळजी नेमकी कशी घ्यायची?
1: बघा, आपल्या घरी येणारा जो गॅस सिलेंडर आहे सर्वात पहिले तर आपण मोजून घ्यायला पाहिजे ते. त्याचं वजन काटा जे आहे जो डिलिव्हरी बॉय आहे त्याच्याकडेच असतो, नंबर एक. नंबर दोन, त्याच डिलिव्हरी बॉयकडे लिकेज डिटेक्टर असतात, पीडीआय किट ज्याला म्हणतात ते. एक ओरिंग चेक करायचं असतं आणि एक वॉल चेक करायची असतं.
0: ओके.
1: आणि हे सर्व डिलिव्हरी बॉयकडे IOCL, BPCL, HPCLच्या डीलर्सनी ते दिलेले आहेत, म्हणजे केंद्र सरकारने ती व्यवस्था केलेली आहे की लिकेज कसे चेक करायचे. तिसरं जर म्हटलं तर आपण सिलेंडरवरती एक व्हॅलिडिटी लिहिलेली असते, म्हणजे जसं D25, जसं उदाहरणार्थ D एक आकडा असतो 26, तर त्यामध्ये असं आहे की म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च म्हणजे A, त्याच्यानंतर एप्रिल, मे, जून B, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर C, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर D, म्हणजे ह्या जे आकडे आहेत ते आपल्याला दर्शवतात की याची व्हॅलिडिटी म्हणजे याचा इथपर्यंतची कालावधी आहे. तर ही लक्षात घेणं खूप गरजेचं आहे.
0: अच्छा. आणि मग ही सगळी तपासणी केल्यानंतर आपण तो सिलेंडर आपल्या ताब्यात घ्यावा.
1: हो. हे सगळी तपासणी केल्याच्या नंतर त्याच्यावरती जे भूगदान आहे ते तेवढंच आपण दिलं पाहिजे. त्याच्यामध्ये जे बिल येते, स्लिप येते, तेवढंच द्यायचं. हल्ली काय होतंय की आपलं घर समजा दुसऱ्या मजल्यावरती आहे, तिसऱ्या मजल्यावरती आहे, चौथ्या मजल्यावरती आहे आणि डिलिव्हरी बॉय जे आहेत ते आपल्याकडनं अतिरिक्त शुल्क पण घेतात कधी, तर याला ओव्हर चार्जिंग होते आणि याच्यावरती 1-1 लाख रुपयापर्यंत पेनॉल्टी लावल्या जातं. तर हा एक विषय खूप महत्वाचा आहे. ग्राहकांची जी आहे ना ही अशा प्रकारे फसवणूक पण होते. तर हे ओव्हर चार्जिंग वगैरे करायची गरज नाही आहे. एखाद्या वेळेस आपल्याला आता कृत्रिम टंचाई भासत आहे घरगुती गॅस सिलेंडरची, त्याच्यामध्ये गोडाऊनमधून घेऊन जा वगैरे असं येतात, तर त्यावेळेस आपल्याला एका सिलेंडरवरती 70-75 रुपये कमिशन असते डीलरचं आणि त्याच्यामध्ये 30-35 रुपये हे जे चार्जेस आहे हे डिलिव्हरी बॉयचे जे आहे ट्रान्सपोर्टेशनचा जो चार्जेस आहे ते आहे. जर आपण जर तिथून जर घेत असेल तर ते कापून द्यावं.
0: अच्छा. त्यांच्या गोडाऊनमधून जर आपण आणत असू तर डिलिव्हरी चार्जेस कापून द्यायला हवेत आपण पैसे त्यांना. ओके. पण आता तुम्ही जसं म्हणालात तसं काही कारणामुळे जगभरच गॅसची कमतरता भासते, तर बेकायदेशीर गॅसचं रिफिलिंग बऱ्याचदा होताना दिसतं, तर त्याच्यात नेमके धोके काय असू शकतात?
1: बघा, गॅस अवैध रिफिलिंगचे 4-5 प्रकार आहेत.

0: एक तर प्रकार असा आहे की म्हणजे 14 किलो 200 ग्रामचं जे आपलं घरगुती गॅस सिलेंडर आहे त्याच्यामधून ते 2 किलो 5 किलोचं जे गॅस सिलेंडर असतात त्याच्यामध्ये ते पलटी करून देतात. हल्ली विद्यालयीन जे विद्यार्थी आहेत ते वापरतात, तर ते पण अशाच एखाद्या ठिकाणावरनं ते पाईपच्या माध्यमातून ते
1: भरून
0: भरून
1: देते,
0: घेतात.
1: बरोबर.
0: दुसरी असं आहे की काही गॅसच्या ज्या वाहनं आहेत त्या वाहनांमध्ये पण घरगुती गॅस सिलेंडरचा वापर केला जातो.
1: अच्छा.
0: त्याच्यानंतर तिसरं असं आहे की व्यावसायिक जे गॅस सिलेंडर आहेत 19 किलोची टाकी म्हणा किंवा इतर आकाराची, त्यामध्ये पण हे घरगुती जे आपला सिलेंडर आहे ज्याला आपण मुंबईमध्ये बाटला म्हणतो ते पलटवून टाकतात आणि त्याचे म्हणजे भाव जे आहेत ते कमी असतात घरगुतीचे आणि व्यवसायाचे जास्त असतात, कारण का त्याच्यामध्ये GST फरक असतो.
1: अच्छा.
0: यामध्ये GST 18% GST असते आपल्या कमर्शियलमध्ये आणि व्यावसायिकच्या याच्यामध्ये 5% असते, तर 13% GST फरक आणि किमतीमध्ये पण फरक आहे. म्हणजे साधारण आज 3200 रुपयाचं 19 किलोची टाकी मिळते आणि घरगुती टाकी 950 किंवा 60 रुपयाचं जवळपास आहे. तर हा खूप मोठा फरक आहे. किलोच्या मागे जे आहे ते 30 ते 35 रुपयाचं हे आहे. आता या सगळ्या भानगडीसाठी लोक हे अवैध काम करायला सामोरे गेलेले आहेत, तर याच्यावरती कारवाई सरकार तर करत आहे, पोलीस विभागही करत आहे. म्हणजे फूड अँड सिव्हिल सप्लायन्स, म्हणजे त्याला आपण आपल्या मराठी याच्या जर म्हटलं अन्नधान्य पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग आहे ते यावरती कार्य करते.
1: अच्छा.
0: आणि इशेन्शियल कम्युनिटी ऍक्ट 1950 Kalam 3 & 7 अंतर्गत त्याच्यावरती कारवाई होतात.
1: बरोबर.
0: आणि यामध्ये खूप मोठ्या प्रकारचे हे काळाबाजार करताना खूप मोठा धोका पत्करावं लागतं. तर हल्ली यावरती कारवाई चालू आहेत, हे सगळं करत आहेत, परंतु ग्राहकांनी जर आपला अधिकार म्हणून जर हे जाणून घेतलं आणि घरगुती गॅस सिलेंडर घरीच जर वापरला तर हे धोके आपण कमी करू शकतो.
1: बरोबर सर, खूप छान माहिती तुम्ही देत आहे. पण गॅस सिलेंडर आता बऱ्याचदा वेळेवर मिळत नाही किंवा इतके दिवस झाल्याशिवाय तो बुक करता येत नाही, त्यामुळे मग बऱ्याचदा त्याची अवैध मार्गाने विक्री केली जाते आणि खरेदी होते. पण मग अशा गोष्टी लक्षात आल्या तर काय पावलं उचलायला हवीत?
0: बघा, आज सरकारने जे काय आता टंचाई चालू आहे, कृत्रिम टंचाई चालू आहे, त्याच्यामध्ये सरकारने काही नियम घालून दिलेले आहेत की आपला सिलेंडर जे आहे 25 दिवसांनी आपल्याला बुक करता येतो. 25 दिवसाच्या नंतर ते 2 ते 3 दिवसामध्ये आपल्या घरी डिलिव्हरी येते. तर आता DAC एक कोडिंगचं जे काम आहे ते चालू केलं आहे, म्हणजे डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड येतो ग्राहकाला. तर जे ग्राहकाला कोड आला, तर तो जो डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड जर आला तर ते ग्राहकांनी फोनवरती कोणाला देऊ नये. जोपर्यंत आपल्या घरी डिलिव्हरी होत नाही आणि तो डिलिव्हरी बॉय जो आहे तो डिलिव्हरी बॉय नसून तो सुरक्षा दूत आहे आमच्यामध्ये, तर त्याच्यासोबत ते शेअर करावं, इतर कोणाला नाही. आणि जर तुम्हाला असं वाटलं की आपला सिलेंडर बुक झालेला आहे आणि ते आपल्याला 2-3 दिवसात मिळत नाही आहे, तर तुम्ही त्याची तक्रार तुमच्या IOCL BPCL HPCLच्या जे पुस्तक आहे तुमचं त्याच्यावरती जे टोल फ्री नंबर आहे त्याच्यावरती पण तुम्ही करू शकता.
1: अच्छा.
0: आणि जे तुमची गॅस एजन्सी आहे त्यांना टेलिफोनिकली पण तुम्ही सांगू शकता आणि ते तुम्हाला तुमचा सांगेल की कधी तुमच्याकडे डिलिव्हरी होणार.
1: पण मग आपल्या सामान्य पोलीस स्टेशनला जाऊन आपण करू शकतो याची तक्रार?
0: नाही, तुम्हाला डिलिव्हरी भेटत नाही त्याच्यासाठी नाही, पण जर काळा बाजार होत असेल कुठे आणि तुमच्या जर ते लक्षात आलं तर जवळच्या पोलीस स्टेशनला तुम्ही तक्रार देऊ शकता, ते किंवा पुरवठा विभागामध्ये पण ते त्याची तक्रार देऊ शकता. आणि जर समजा जर तुम्हाला तुमच्या अधिकाराचा सिलेंडरचा काळा बाजार होत आहे किंवा तो मिळत नाही आहे बरोबर आणि दुसरीकडे वापरला जातात, तर त्यावेळेस हे स्टेप्स तुम्ही उचलू शकता.
1: अच्छा. आणि आपण असंही बऱ्याचदा बघतो की एकच ग्राहक असतो पण त्याच्या नावावर अनेक सिलेंडर दिले जातात किंवा अनेक वेळा बुकिंग केलं जातं, तर हे कशा प्रकारे घडतं आणि त्यावेळी काय करायचं?
0: बघा, असं आहे, मार्केटिंग डिसिप्लिन गाईडलाईन्स म्हणजे MDGच्या अंतर्गत एका ग्राहकाच्या नावी एकच सिलेंडर किंवा एकच कनेक्शन दिले जातात. जर त्याच्या कसं असते की एकच ॲड्रेस असते, फक्त फ्लॅट नंबर किंवा घराचा क्रमांक असा बदलून ते एकाच परिवारातल्या 2-3 लोकांच्या नावाने ते सिलेंडर दिलेले आहेत, पण त्याच्यावरती आता हल्ली त्याच्यावरती कारवाई होणं चालू झालेली आहे आणि डुप्लिकेट कनेक्शन्स म्हणून ते बंद करून ते गव्हर्नमेंट जे आहेत ते त्याच्यावरती नियंत्रण ठेवत आहे.
1: अच्छा.
0: आणि हे काम युद्धपातळीवरती आता सुरू आहे. जिकडनं तिकडनं आता हे बातम्या येत आहेत की 80,000, 20,000, 30,000 असे कनेक्शन ते डुप्लिकेट कनेक्शन ते काढून घेत आहेत.
1: अच्छा, खूप छान. खरं तर

0: शासन किंवा सरकार बऱ्याच गोष्टी ग्राहकांसाठी करत असतं, पण ग्राहकांनी स्वतः सजग राहणं हे सुद्धा तितकंच आवश्यक असतं, नाही का? आता तुम्ही म्हणालात तसं गॅसची टंचाई भासते. बऱ्याच वेळा असं लक्षात येतं की अनेक वेळा गॅसचा चुकीच्या पद्धतीने वापर केला जातो. जिथे की गॅस तुम्हाला 10 दिवस पुरणार असेल तर तो 5-6 दिवसच पुरतो. तर त्यासंबंधी तुम्ही काय सांगाल की गॅस योग्य तऱ्हेने कसा वापरावा आणि त्याची सुरक्षितता कशी लक्षात घ्यावी?
1: बघा, आपल्या घरी जेव्हा गॅस सिलेंडर येतं ना, तर तेव्हा सर्वात पहिले जर तुम्ही वजन करून जर घेतलं तर गॅस सिलेंडरच्या गॅसची जी आहे वजन ते 14 किलो 200 ग्राम असते. टाकीवरती लिहिलं असते की त्याचा ग्रॉस वेट किती आहे, नेट वेट किती आहे. काय होते की आपण बऱ्याचदा म्हणतो की आपलं सिलेंडर हल्ली लवकर संपलं, पण ते लवकर संपलं नसून तुम्हाला घेतानाच तुम्ही कमी घेतलेलं आहे ना, तर तुमचा वापर तर तेवढाच आहे. आपण आता कुकर वापरतो, बऱ्याचशा ठिकाणी असे भांडे वापरतो की ज्याला कमी गॅस लागते, बरोबर आहे. आणि त्याच्यामध्ये जे गॅसची जी नळी असते, ट्यूब जे असते, ती पण ISI मार्कवाली घेतली पाहिजे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून. आपलं जे किचन आहे, त्या किचन म्हणजे जे स्वयंपाक खोली आहे, त्या स्वयंपाक खोलीचं जे खिडक्या असायला पाहिजेत तिथे, तुमचं जे सिलेंडर आहे, जे बाटला आहे, ते अशा ठिकाणी खुल्या ठिकाणी राहायला पाहिजे, ते पॅक नसायला पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण बारीक बारीक आहे. आणि कधी कधी काय होते की आता ग्रामीण भागामध्ये गॅस ओटा नसतो, खाली स्वयंपाक वगैरे करतात, तर हे खाली स्वयंपाक करणं हे धोक्याचं असते. त्याला गॅस ओटाच पाहिजे असते, उंच ठिकाणीच त्याला सिलेंडरवरती म्हणजे गॅसवरती आपला हे स्टोव, तर ते करायला पाहिजे, उंच ठिकाणीच ते राहायला पाहिजे. तर हे सगळे
0: स्टोव वर असायला पाहिजे आणि सिलेंडर
1: खाली असायला पाहिजे. काय होतं की आपण हल्ली आपल्याला उभं राहून आपण स्वयंपाक न करता खाली घेऊन घेतो, कधी म्हणजे दिवाळीचा आता फराळाचा करायचा आहे तर ते खाली घेऊन घेतो, तर ते तसं न करता ते उंच पाहिजे. त्याचा काही एक रेशो असते LPG चा, तर ते पसरते लवकर. तर ते असं काही झालं तर अपघात होण्याची शक्यता दाट असते. तर याला आपण ह्या दृष्टिकोनातून तुम्हाला डिलिव्हरी बॉय जो आहे तो सुरक्षा दूत म्हणून का बरं म्हणतो की कारण का ते सगळ्या गोष्टी ते सांगतात, ते बोलतात, तर तेव्हा ते आपण त्याचं फॉलो करायला पाहिजे.
0: पण मग अशी माहिती अनेकांना नसते, ती देण्यासाठी काही सोय उपलब्ध आहे की आता जसं तुम्ही म्हणाला डिलिव्हरी बॉय देतो किंवा मग गॅस एजन्सी अशा प्रकारची माहिती देतात, काय असतं नेमकं?
1: गॅस एजन्सीचे जे वेबसाईट्स आहेत त्याच्यावरती पण ह्या सगळ्या माहिती आहेत, त्यांचे सोशल हँडल्स आहेत त्याच्यावरती पण माहिती आहे. ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशन म्हणून आम्ही पण हा याचा प्रचार प्रसार करत राहतो की ग्राहकांनी कुठल्या बाबीत खबरदारी घेतली पाहिजे, काय केलं पाहिजे, कशाप्रकारे त्यांची पिळवणूक होऊ नये याकरिता सावध राहिलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही सांगत असतो. हे सगळं आहे, आपण जर योग्य ठिकाणी जर शोधलं तर ही माहिती आपल्याला मिळते.
0: अच्छा, तुम्ही आत्ता म्हणालात की चुकीच्या पद्धतीने गॅस ठेवला जातो, तर त्याच्यामुळे किंवा इतर काही कारणामुळे कोणकोणत्या प्रकारचे अपघात होऊ शकतात?
1: बघा, कसं आहे, आपण जर लिकेज डिटेक्टरने चेक करून सिलेंडर घेतलं नाही तर कधी पण आपल्या वॉलमधून किंवा आपल्या ओरिंगमधून गॅसची गळती होते, आणि ती गळती होऊन त्याचा जसं एखादा इलेक्ट्रिक स्विचेस असेल किंवा ते असेल तर कुठे लिकेज जर असं ना ब्लास्ट होतो, आणि तो ब्लास्ट होऊन खूप भयंकर होतो, त्याच्यामध्ये कित्येक लोकांचे जीव पण गेले आणि घर उद्ध्वस्त होऊन जातो. अशा वेळेस गॅस कंपन्यांनी पण इन्शुरन्स काढलेलं असते आणि डीलर डिस्ट्रीब्युटरनी पण ग्राहकांचे इन्शुरन्स काढलेले असतात, तर ते त्याबद्दल पण आपण माहिती आपल्या गॅस डीलरकडनं पण घेऊ शकतो.
0: अच्छा,
1: तर ह्या सगळ्या बाबी आहेत त्यामध्ये.
0: म्हणजे प्रत्येक सिलेंडर हा इन्शुअर्ड असतो?
1: येस.
0: ओके, आणि त्याबद्दल आपल्याला माहिती असायला हवी.
1: असायलाच हवी,
0: बरोबर. पण मग जेव्हा अशा प्रकारचा एखादा अपघात होतो तेव्हा कशी ॲक्शन घ्यायला हवी, नेमकं काय करायला हवं?
1: बघा, त्यावेळेस जे आहे त्यांचा टोल फ्री नंबर आहे, राष्ट्रीय अपघात क्रमांक जे आहे 1906, यावरती सर्वात पहिले कॉल करायला पाहिजे. आणि आपल्या घराच्या किंवा आपल्या फ्लॅटच्या खिडक्या दारे हे उघडे करून द्यायला पाहिजे, आणि त्यावेळेस इलेक्ट्रिक कुठलं पण उपक्रम चालू किंवा बंद नाही करायला पाहिजे आपण. आणि आपण
0: म्हणजे चालू असेल तर चालूच ठेवायचं,
1: चालू असेल तर चालू, बंद असेल तर बंद, कारण का चालू बंद करताना त्याच्यामध्ये स्पार्क होण्याची शक्यता असते आणि ते आग पकडून जाते. म्हणजे गॅस सिलेंडर असा ब्लास्ट होऊ शकत नाही, ते खूप सुरक्षित आहे. त्याच्यावरती पेट्रोलियम अँड विस्फोटक विभागाचं पण लायसन असते, फायरचे असतात, अशा

0: एक 15-16 NOC असतात, त्याच्यानंतर ते मॅन्युफॅक्चरिंग होते, बॉटलिंग होते आणि ते नंतर आपल्या उपयोगात येतात. म्हणजे सहजपणे असा ब्लास्ट होत नाही.
1: खूपच निष्काळजीपणा झाला तरच ते होऊ शकतं. पण मग कधी कधी असं होतं की आम्ही मुंबईसारख्या महानगरात राहतो, खूप व्यवधानं असतात आणि घाईघाईत आम्ही निघून जातो आणि मग लक्षात येतं अरे बापरे गॅस चालूच राहिला. मग अशावेळी काय करायचं, किंवा

0: म्हणून जेव्हाही आपण स्वयंपाक आपला झाला की लगेच रेग्युलेटरने ते बंद करायला पाहिजे. आणि जर समजा एखाद्या वेळेस जर आपल्या नंतर लक्षात आलं तर घरी जर कोणी असेल तर त्याला ते सांगावं, किंवा मग आपण तिकडनं आल्याच्या नंतर ते पहिले रेग्युलेटर बंद करावं जर गॅस पसरला असेल आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्या असेल, आणि नंतर ते 1906 वरती तुम्ही फोन करून त्यांना पण सांगून ते आगीच्या सावध राहू शकतो, ते आग लागू शकत नाही. म्हणजे सावधानी आपण ठेवायलाच पाहिजे. आपण म्हणतो की आपण ठीक आहे, आपण खूप धावपळीचं जीवन जगतो ह्या सगळ्या गोष्टी, पण आपण आपल्या जीवाशी खेळ का बरं खेळायचा? तर थोडीशी सावधगिरी ठेवायला काय अडचण आहे.
1: बरोबर,
0: मी समजू शकतो की मुंबई सारख्या महानगरामध्ये एक मिनिट जर उशीर झाला तर आपली लोकल सुटून जाते, आणि जर एकदा लोकल सुटली तर परत अर्धा किंवा एक तास लागतो आणि ते जायला वेळ होते आपल्याला. पण आपण जर ते निघायच्या आधी जर समजा 5 मिनिट किंवा 2 मिनिट आधी जर ते सगळं बघितलं तर आपलं जीव सुरक्षित राहिलं तर ह्या सगळ्या गोष्टी शक्य आहे आपल्याला करणं.
1: सर, सुरक्षा धोरणासाठी प्रोत्साहन म्हणून आपण काय करता? आणि तुम्ही म्हणालात तसं या क्षेत्रात तुम्ही अनेक वर्ष काम करता, तर गॅस त्याचा ग्राहकांची घ्यायची काळजी किंवा त्यांचे हक्क यासंबंधी जनजागृतीसाठी तुम्ही कशाप्रकारे कार्य करता?
0: बघा, राजस्थानमध्ये जे सचिवालय यांनी एक चांगला एक निर्णय घेतला होता, गॅस वितरणातील सुरक्षतेसाठी डिलिव्हरी करणारे जे डिलिव्हरी बॉय आहेत त्यांना सुरक्षा दूत म्हणून प्रशिक्षण करण्यासाठी एक अभिनव संकल्पना सरकार पातळीवरती ते करत आहेत आणि त्याला सकारात्मक पाठिंबा मिळत आहे. म्हणजे याचं कौतुक करावं आपण की अशा प्रकारची संकल्पना आपण राबवत आहोत किंवा आज महाराष्ट्रामध्ये पण राबवल्या गेली पाहिजे. तर कसं आहे की मी डिलिव्हरी बॉयला सुरक्षा दूत का बरं म्हणतो की कारण असं आहे की आज कुठले पण वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणे म्हणजे डिलिव्हरी बॉय, परंतु गॅस सिलेंडर हा जो आहे एक स्फोटक पदार्थ आहे, तो एका ठिकाणावरून तुमच्या घरापर्यंत जेव्हा येते तर हे सुरक्षित असायला पाहिजे. कारण का आपण कष्टानं केलेली एवढ्या मेहनतीनं केलेलं एवढं सगळं वैभव आपण उभं करतो आणि छोट्याशा चुकीमुळे ते खूप मोठा अपघात होऊ शकतो किंवा खूप मोठी दुर्घटना होऊ शकते. याच्यापासून आपल्याला सुरक्षित राहण्याकरिता आपण सुरक्षा दूत म्हणून जर त्या डिलिव्हरी बॉयला जर आपण अशा प्रकारचं जर ट्रेनिंग दिलं, अशा प्रकारची जर प्रशिक्षण जर दिलं की कशा पद्धतीनं त्यांनी जे ग्राहक आहेत त्यांना गॅस सुरक्षितपणे वापरण्यासाठी किंवा ते कशा प्रकारे त्याची डिलिव्हरी करता येईल, कशा प्रकारे त्याच्यामध्ये सुरक्षता ठेवता येईल, जर ही जर माहिती ते जर देणारा व्यक्ती जर असेल तर त्याला सुरक्षा दूत म्हणून आपण त्याला प्रशिक्षण देणं खूप गरजेचं आहे. राजस्थान सरकारने तिथे बैठकीमध्ये त्यांनी ह्या सगळा निर्णय घेतला आणि त्यामध्ये आता एक विभागीय लेवलवरती हे प्रशिक्षण सुरू होणार आहे.
1: अच्छा.
0: आणि तिथे खूप मोठे अपघात झाले होते आणि त्यावरती आमची एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये सेक्रेटरीने तो निर्णय घेतला आणि ते आता अंमलात येणार आहे.
1: आणि तुम्ही तुमच्या पातळीवर कशा प्रकारे प्रबोधन करता?
0: असं आहे की आम्ही यूथ सेमिनार घेतो, त्यानंतर गाव परिसंवाद घेतो आणि जे मोहल्ला परिसंवाद आहेत ते घेतो, आणि ह्या परिसंवादाच्या माध्यमातून किंवा आपल्या माध्यमातून हे ग्राहकांची जनजागृती आम्ही करत असतो. म्हणजे कशाप्रकारे आपण घेतली पाहिजे काळजी, आपली लूट कशी होते, या सगळ्या बाबीची त्यांना आपले अधिकार काय, ग्राहकांचे अधिकार काय आहेत, या सर्व बाबीबद्दल आम्ही त्यांना जनजागृती करतो. हे म्हणजे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पण होते, एक मोहल्ल्यामध्ये एक कमिटीच्या माध्यमातून होते. तर हे अशा सगळे जनजागृती आम्ही करत असतो आणि आमच्या पत्रव्यवहारांनी आम्ही सरकारला किंवा इतर प्रशासकीय कामामध्ये त्यांना ते मदत कशी व्हावी याकरिता पण वारंवार आम्ही पत्रव्यवहार आणि वारंवार ह्या बैठका वगैरे घेत असतो की यामध्ये कशाप्रकारे सुरक्षितता आपण बाळगली पाहिजे किंवा याचा काळा बाजार कसा थांबला पाहिजे याबद्दलचं आम्ही हे पत्रव्यवहार आणि अशा पद्धतीचं काम जे आहे आमची संस्था करत आहे.
1: वा, खूप छान अशी माहिती तुमच्याकडून मिळते सर, पण वेळेचं बंधन आपल्यावर असतं. जाता जाता आमच्या सगळ्या श्रोत्यांना आपण काय सांगाल?
0: कार्यक्रमाच्या शेवटी आपल्या सर्व श्रोत्यांना एकच आवाहन करू इच्छितो की सुरक्षते ही केवळ सरकारची किंवा गॅस कंपन्यांची यामध्ये जबाबदारी नाही आहे, तर ती एक जागरूक

0: ग्राहक म्हणून ती आपली जबाबदारी आहे. दक्षता ही सुरक्षतेची खरी वाट आहे, म्हणून आपण स्वतः ही जबाबदारी स्वीकारायला पाहिजे आणि ही यामध्ये ग्राहकांनी दक्षता ठेवायला पाहिजे. एवढंच मी इथे सांगू इच्छितो.
1: खूप छान सर, याच मुद्द्यावर आज आपण इथे थांबूया. तुम्ही तुमचा बहुमोल वेळ दिलात आणि इतकी छान माहिती आमच्या सगळ्या श्रोत्यांना दिली, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आपले खूप धन्यवाद.
0: मी आपलेही धन्यवाद देतो आणि आपल्या श्रोत्यांचेही धन्यवाद देतो, जे इतक्या चांगला कार्यक्रम ते ऐकत आहात आणि मला बोलवलं, त्याबद्दल धन्यवाद.
1: मंडळी, याचबरोबर आजचा आपला बलसागर भारत हो हा कार्यक्रम इथेच संपवण्याची मला रश्मी महामरेला अनुमती द्या. पुन्हा भेटणार आहोत नवीन कार्यक्रमात छानच्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य रश्मी महामरे यांचं आणि सादर करते रोशन जाधव. हो।

नको करू सुवल्गना रावणा निशाचरा। महापतिव्रता जानकीनं असं संतापून सांगताच रावणासारखा पापात्माही क्षणभर घाबरल्या वाचून राहिला नाही। जनस्थानातील राम लक्ष्मणाचा अतुल पराक्रम त्याला ठाऊक होता। जानकीला वश होण्यासाठी आणखी एका महिन्याचा अवधी देऊन रावण अशोक वनातून परतला। शिवशपा वृक्षावर सूक्ष्म देहानं लपून राहिलेल्या हनुमानाची खात्री पटली की हीच ती जानकी। अवतीभोवतीच्या राक्षसी झोपल्या आहेत हे पाहून त्यानं मंजूळ आवाजात रामचरित्राचं गायन सुरू केलं। त्या गायनानं चकित होऊन सीता त्या शिवशपा वृक्षाकडे पाहू लागली। शेवटी सुग्रीवामात्य हनुमान तिच्या दृष्टीला पडला। एका लहान फांदीवरून सीतेच्या अगदी समीप झुकून हनुमानानं श्री रामाने दिलेली मुद्रिका तिच्या हातात टाकली। सीतेला पराकाष्ठेचा आनंद झाला। हनुमान रामदूतच आहे याची निश्चिती पटल्यावर ती विचारू लागली, मुद्रिका अचूक मी ओळखली ही त्यांची, मद सांग अवस्था दूता रघुनाथांची। हा तात धनु ते अक्षय भाता पृष्ठी, हा तात धनु ते अक्षय भाता पृष्ठी, विरहात कायते राघव झाले कष्टी। का श्यामल वलये नयन तळी चिंतांची, मद सांग अवस्था दूता रघुनाथांची। बसलेत कायते लावून कर करमाते, विसरले कायते दुखे निज धर्माते, करितात अजुन ना कर्तव्ये नृपतीची, मद सांग अवस्था दूता रघुनाथांची। सोडिले नाहीना अजुन तयानी धीरा, सोडिले नाहीना अजुन तयानी धीरा, का शौर्याचाही विसर पडे त्या वीरा, साह्यार्थ असतिना सैन्य सन्मित्रांची, मद सांग अवस्था दूता रघुनाथांची। इच्छिती विजयना त्यांचा अवघे राजे, का लोकप्रीतीला मुकले प्रियकर माझे, विसरले थोरवी काय प्रभू यत्नांची, मद सांग अवस्था दूता रघुनाथांची। का मलाच विसरून गेले माझे स्वामी, का मलाच विसरून गेले माझे स्वामी, मी दैव गतीने पिचता परक्या धामी, का स्मृती तयाना छळिते या सीतेची, मद सांग अवस्था दूता रघुनाथांची। करतील स्वयेना नाथ मुक्तता माझी, करतील स्वयेना नाथ मुक्तता माझी, धाडील भरतना सैन्य पदाती वाजी, कळतसे त्यास का वार्ता रघुनगरीची, मद सांग अवस्था दूता रघुनाथांची। का द्विपत्कालीये मोह तयांच्या चित्ती, का द्विपत्कालीये मोह तयांच्या चित्ती, पुसटली नाहीना सीतेवरची प्रीती, करितील मुक्तता कधीते वैदेहीची, मद सांग अवस्था दूता रघुनाथांची। त्या स्वर्ण घडीची होईन कामी साक्षी, कधी राम बाण का घुसेल रावण वक्षी, वळतील पाऊले कधी इथे नाथांची, मद सांग अवस्था दूता रघुनाथांची। जो वरी तयांचे कुशल ऐकते कानी, जो वरी तयांचे कुशल ऐकते कानी, तो वरी सजीव मी असेन तैशा स्थानी, जन्मात कधी का

सखी सरले ते दोघा मधले नाते, लीनते चारुते सीते। या श्रीरामांच्या बोलण्यानं त्या साध्वी जानकीची अवस्था काय झाली असेल? तिच्या दोन्ही डोळ्यातून अश्रूंचे पूर वाहू लागले। तिनं रामचरणांची शपथ घेऊन आपल्या शुद्धत्वाबद्दल अनेकदा सांगितलं, पण कर्तव्य कठोर श्रीराम स्वस्थच राहिले। अंती ती देवतातुल्य सीता लक्ष्मणाला म्हणाली, माझ्यासाठी चिता सिद्ध करा, देह त्याग हा एकच मार्ग उरला आहे। विभीषण लक्ष्मणादिक सर्वांनाच या विदारक घटनेनं परमावधीचं दुःख झालं होतं, पण श्रीरामांचं मन वळवण्यास कुणीच समर्थ नव्हता। चिता सिद्ध झाली। श्रीरामांना प्रदक्षिणा करून अग्नीची ज्वाला अग्नीत मिळावी तशी ती सीता चितेत शिरली। हाय हाय असा अत्यंत दुःखदर्शक शब्द साऱ्या सैन्यातून उठला। परंतु थोड्याच अवधीत ती चिता उडवून देऊन मूर्तिमान अग्नी सीतेला घेऊन प्रगट झाला। तो प्रत्यक्ष पावक श्रीरामाला म्हणाला, रामा ही कलंकरहित आहे, ही कलंकरहित आहे, या निष्पाप पतिव्रतेचा तू परत स्वीकार कर, माझी तुला आज्ञा आहे। श्रीरामांचे नेत्र आनंदाश्रूंनी भरून आले। गदगद स्वरात ते त्या सुरश्रेष्ठ अग्नीला म्हणाले, लोकसाक्ष लोकसाक्ष, शुद्धी झाली सती जानकीची, स्वामिनी निरंतर माझी, सुताही क्षमेची। ज्ञात काय नवते मदसी हिते शुद्धशील, ज्ञात काय नवते मदसी हिते शुद्धशील, लोक कोप उपजवितो का कधी लोकपाल, लोकमान्यता ही शक्ती लोकनायकांची, लोकमान्यता ही शक्ती लोकनायकांची, स्वामिनी निरंतर माझी, सुता ही क्षमेची। अयोध्येस जरमी नेतो अशी जानकी ते, अयोध्येस जरमी नेतो अशी जानकी ते, विषय लुब्ध मदसी म्हणते लोक लोक नेते, गमावून बसतो माझ्या प्रीतमी प्रजेची, स्वामिनी निरंतर माझी, सुताही क्षमेची। प्रजा रंजवितो सौख्ये तोच एक राजा, हेच तत्व मदसी सांगे राजधर्म माझा, प्रजा हीच कोटी रूपे मला ईश्वराची, स्वामिनी निरंतर माझी, सुताही क्षमेची। प्राण ही प्रसंगी देणे प्रजा सुखासाठी, प्राण ही प्रसंगी देणे प्रजा सुखासाठी, हीत ठाम श्रद्धा माझ्या वसे नित्य पोटी, मिठी सोडवू मी धदलो म्हणून मैथिलीची, लोकसाक्ष शुद्धी झाली सती जानकीची। वियोगिनी सीता रडता धीर आवरेना, वियोगिनी सीता रडता धीर आवरेना, कसे ओलवू मी डोळे उभी सर्व सेना, पापनात गोठविली मी नदी आसवांची, स्वामिनी निरंतर माझी, सुताही क्षमेची। राम एक हृदयी आहे सखी जानकीच्या, राम एक हृदयी आहे सखी जानकीच्या, जानकी विनाना नारी मनी राघवाचा, शपथ पुन्हा घेतो देवा, शपथ पुन्हा घेतो देवा तुझ्या पाऊलांची, स्वामिनी निरंतर माझी, सुताही क्षमेची। विषय लोभ होता जरित्या वीर रावणाते, विषय लोभ होता जरित्या वीर रावणाते, अनुल्लंघ्य सीमा असती क्षुब्ध सागराते,
स्पर्शिली तैना गात्रे हिचा साऊलीची स्वामिनी निरंतर माझी सुताही क्षमेची। अग्निदेव अग्निदेव आज्ञा अतुली सर्वथैव मान्य। अग्निदेव आज्ञा अतुली सर्वथैव मान्य। ग्रह स्वामिनीच्या दिव्ये राम आज धन्य। लोकमाय लाभे फिरुनी प्रजा अयोध्येची लोक साक्ष शुद्धी झाली सती जानकीची स्वामिनी निरंतर माझी सुताही क्षमेची।

स्वामिनी निरंतर माझी सुता ही क्षमेची, असं म्हणून श्रीरामाने जानकीचा परत स्वीकार केल्यानंतर रामसेनेत आनंदी आनंद झाला. महात्मा विभीषणाला श्रीरामाने आज्ञा केली, विभीषणा मजसाठी लढणारा या वीराना तू रत्नभूषणे देऊन संतुष्ट कर, सुखानं लंकेच्या साम्राज्याचा उपभोग घे. श्रीरामांना भरत भेटीची ओढ लागली होती. विभीषणानं पुष्पक विमान आणविलं. त्रिलोक विजयी श्रीराम सीतेसह परत अयोध्येला निघाले. पुष्पक विमान अंतराळात उडालं. सर्व सेनाही जय जयकार करीत निघाली. श्रीराम विमानस्थ सीतेला भूप्रदेश दाखवीत दाखवीत थोड्या विश्रांतीसाठी श्री भरद्वाज ऋषींच्या आश्रमी पोचले. त्याच दिवशी त्यांच्या वनवासाला 14 वर्षे पूर्ण झाली. नगराबाहेर तापसी वृत्तीनं राहून भरत अयोध्येचं साम्राज्य चालवित होता. हनुमंताकरवी श्रीरामांनी आपण येत असल्याचं वृत्त त्याला कळवलं. भरताचा आनंद गगनात मावेना. शत्रुघ्नानं सारी अयोध्या शृंगारली. उंची वस्त्र आणि अलंकार धारण करून सारी अयोध्या श्रीरामांच्या दर्शनार्थ गोळा झाली. पुष्पक विमान खाली उतरलं. श्रीराम सीतेसह दृष्टीस पडताच त्यांनी सर्वांनी सीतावर रामचंद्र की जय असा आनंद गजर केला. भरतानं पुढं होऊन रामांचे चरण धरले. त्यांच्या सुपूजित पादुका परत त्यांच्या चरणी घातल्या. आनंदाश्रूंनी ओल्या झालेल्या नेत्रांनी तो म्हणाला, तुझं राज्य आता तू परत घे. रामांनी भरताला आलिंगन दिलं. सर्व मातांना उभयता राम सीतांनी प्रणाम केले. त्या भेटीचा आनंद केवळ अवर्णनीय होता. सहस्रावधी डोळे श्रीरामांना ओवाळू लागले. सहस्रावधी कंठ त्यांचा जय जयकार करू लागले. त्रिवार जय जयकार रामा, त्रिवार जय जयकार, त्रिवार जय जयकार रामा, त्रिवार जय जयकार. पुष्पकयाना तुनी उतरले, स्वर्ग सौख्य साकार. तुला चिंतिते सुदीर्घ आयु, तुला चिंतिते सुदीर्घ आयु, पुण्य सलीला सरिता सरयु. पुलकित पृथ्वी पुलकित वायु, पुलकित पृथ्वी पुलकित वायु, आज अहल्ले परी जाहला नगरीचा उद्धार. त्रिवार जय जयकार रामा, त्रिवार जय जयकार. शिवचापासम विरह भंगला, शिवचापासम विरह भंगला, स्वयंवरासम समय रंगला, अधिर अयोध्या पुरी मंगला, सानंदाश्रू तुला अर्पिते दृढ प्रीतीचे हार. त्रिवार जय जयकार रामा, त्रिवार जय जयकार. तव दृष्टीच्या पावन स्पर्शे, तव दृष्टीच्या पावन स्पर्शे, आज मांडिला उत्सव हर्षे, मने विसरली 14 वर्षे, मने विसरली 14 वर्षे, सुसज्ज आहे तव सिंहासन, करी प्रभो स्वीकार. त्रिवार जय जयकार रामा, त्रिवार जय जयकार. तुझा मस्तकी जले शिंपता, तुझा मस्तकी जले शिंपता, सप्त नजाना मिळो तीर्थता, अभिषिक्ता तुझ जाणीव देता, मुनिवचनांचा पुन्हा होऊ दे अर्थासह उच्चार. त्रिवार जय जयकार रामा, त्रिवार जय जयकार. पितृ कामना पुरी होऊ दे, पितृ कामना पुरी होऊ दे, राम राज्या पुरी येऊ दे, ते कौसल्या माय पाहू दे, राज्ञी सह तू परंपरेने भोग तुझा अधिकार. त्रिवार जय जयकार रामा, त्रिवार जय जयकार. प्रजाजनी जे रचिले स्वप्नी, प्रजाजनी जे रचिले स्वप्नी, मूर्त दिसेते स्वप्न लोचनी, राजा राघव सीता राज्ञी, चतुर्वेद से लोक पूजिती रघुकुल दीपक चार.
त्रिवार जय जयकार रामा, त्रिवार जय जयकार। राम राज्य या असता भूवर, राम राज्य या असता भूवर, कलंक केवल चंद्र कलेवर। कज्जल रेखित स्त्री नयनावर, विचारातले सत्य आनतिल अयोध्येत आचार। त्रिवार जय जयकार रामा, त्रिवार जय जयकार। समय वर्षतिल मेघ धरेवर, समय वर्षतिल मेघ धरेवर, सस्य शालिनी धरा निरंतर, सेवा रत जन स्वधर्म तत्पर। शांति शांति मुनि वांछिती, ती घेवो आकार। त्रिवार जय जयकार रामा, त्रिवार जय जयकार।

आनंद भाटे यांनी गायलेला तुकाराम महाराजांचा अभंग आपण ऐकलात, येई गा विठ्ठल या कॅसेट्समधून. सकाळचे 5:30 वाजले आहेत. भावधारा या कार्यक्रमात श्रोते हो पहिलं गीत ऐकूया साधना सरगम यांच्या स्वरात.